श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. 5:57 झाले आहेत. आमची प्रसारण सभा आता सुरू झाली आहे. आज आहे रविवार. भारतीय सौर दिनांक 5 आश्विन शके 1948 अर्थात 27 सप्टेंबर 2026. सभेची सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, श्रोतेहो 6 वाजतायत. यानंतर दिल्लीतून हिंदीतून बातम्या समाचार प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मनाचा गाभाराही उजळून टाकणारा आमचा भक्तिसंगीतावर आधारित कार्यक्रम अमृतधारामध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमाची सुरुवात करूया समूह स्वरातील भूपाळीनं. ही भूपाळी लिहिली आहे लीला जोशी यांनी.

या सुंदर अशा भूपाळीनंतर पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजात संत तुकाराम महाराजांचा अभंग ऐकूया. संगीतबद्ध केला आहे शांक नील यांनी.

आपण ऐकत आहात अमृतधारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. श्रोते हो, 6:22 झाली आहेत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुधीर फडके यांच्या आवाजात महावीर गीत.

श्रोतेहो, भगवंताच्या नामस्मरणानंतर अमृतधारा कार्यक्रमात ऐकूया समूहस्वरात देशभक्तीपर गीत. ही रचना आहे V.M. कुलकर्णी यांची, संगीत आहे प्रभाकर जोग यांचं.

यावेळी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलं आहे FM बँड 102.7 MHz आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो 6:35 झाली आहेत. वेळ झाली आहे आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा जाणून घेण्याची. श्रोतेहो आज सकाळी 11 मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधतील. त्यानंतर लगेचच या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकू शकाल. या मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण आज रात्री 8 आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. ही रूपरेषा समाप्त होताच 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमात पशुधन कार्यक्षमतेच्या नोंद प्रणालीचं महत्व याविषयी माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरमणकर यांनी केलेली बातचीत. 6:50 परिसर या कार्यक्रमात निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती. 6:55 आजचे दिनविशेष. 7 ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात ऐकावे जनाचे करावे मनाचे मृदुला बापट लिखित या म्हणीची कहाणी आपण ऐकू शकाल. 7:10 प्रादेशिक बातम्या. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी. 7:40 आयुर्विश्व हेल्थ केअर. 7:45 ॲडव्हान्स आयुर्वेद हे प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

श्रोते हो, आज सकाळी 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 रुचिरा मसाले खवय्येगिरी, 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 8:40 चिंतन हाच चिंतामणी, 9:00 गीतबहार। आज सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलूक आहे। या कार्यक्रमात विशाखा मार्गदर्शन तत्व याविषयी ॲडव्होकेट आसावरी कुलकर्णी यांच्याशी दिव्या अष्टपुत्रे यांनी केलेली बातचीत। आज 10:00 गप्पा गाणी, कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळावी म्हणून आपण काय उपाययोजना करू शकतो याविषयी श्रोत्यांनी साधलेला संवाद। संवादिका आहेत लजिना तुरूप। आज 10:30 पर्यटन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम पर्यटनाची गगन भरारी।

आज सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू आहे। या कार्यक्रमात विशाखा मार्गदर्शन तत्व याविषयी ॲडव्होकेट आसावरी कुलकर्णी यांच्याशी दिव्या अष्टपुत्रे यांनी केलेली बातचीत। आज सकाळी 10:00 गप्पा गाणी, कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळावी म्हणून आपण काय उपाययोजना करू शकतो याविषयी श्रोत्यांनी साधलेला संवाद। संवादिका आहेत लजिना तुरूप। आज सकाळी 10:30 पर्यटन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम पर्यटनाची गगनभरारी, लेखन आहे वंदना मुसळे यांचं। श्रोते हो, आज सकाळी 11:00 मन की बात। माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधतील आणि त्यानंतर लगेचच या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकू शकाल। त्यानंतर वनिता मंडळ, 1:00 विविध भारतीचं प्रसारण। आज संध्याकाळी 5:30 युववाणी, 6:35 गंमत जम्मत या कार्यक्रमात लेख काकडे या बालमित्राशी स्वप्ना देव यांनी साधलेला संवाद। 7:00 प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष, 7:30 आमच्या केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम आवड शेतकऱ्यांची। आज रात्री 8:00 मन की बात, माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाच्या मराठी अनुवादाचं पुनः प्रसारण आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। त्यानंतर अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम। श्रोते हो, अशा भरगच्च कार्यक्रमांचा आज आपण दिवसभर आनंद घेऊ शकाल। तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर।

0: आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 मेगाहर्ट्सवर. श्रोतेहो, 6:40 झाली आहेत. शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम कृषी वार्ता.
1: कृषी वार्ता. आज या कार्यक्रमात आपण ऐकूया पशुधन कार्यक्षमतेच्या नोंद प्रणालीचं महत्व याविषयीची माहिती. ऐकूया या माहितीचा भाग दुसरा आणि शेवटचा.
2: मंडळी, या पशुधन कार्यक्षमता नोंद प्रणालीमध्ये कोणती माहिती नोंदवली जाते याविषयी माहिती जाणून घेत असताना यात कान क्रमांक, ओळखपट्टी, नाव किंवा क्रमांक, जात, जन्म तारीख, लिंग, आई वडिलांची माहिती या माहितीचा समावेश होतो. दररोजचं दूध उत्पादन, दुग्धकालीन दूध उत्पादन, दुग्ध कालावधी, कमाल दूध उत्पादन, स्निग्धांश आणि स्निग्धांश विरहित घनपदार्थ ही माहिती नोंदवली जाते. त्याचबरोबर लैंगिक परिपक्वतेचं वय, प्रथम वेताचं वय, सेवा कालावधी, कोरडा कालावधी, दोन वेतातलं अंतर, एका गर्भधारणेसाठी लागलेल्या सेवांची संख्या या सर्व नोंदींचा यात समावेश होतो. जन्मावेळचं वजन, मासिक शरीर वजन आणि सरासरी दैनंदिन वजन वाढ नोंद ही यामध्ये नोंदवली जाते. रोग इतिहास, लसीकरण, जंतनिर्मूलन उपचार आणि मृत्यू नोंद या सर्व आरोग्यविषयक नोंदी गोठ्यावर घेणं खूप गरजेचं आहे. मंडळी, उच्च उत्पादन देणारी जनावरं निवडून पुढची पिढी सुधारण्यासाठी या नोंद प्रणालीचा खूप उपयोग होतो. जसं की जास्त दूध देणाऱ्या गायींची निवड केली तर चांगली गुणधर्म असलेली जनावरं निर्माण होतात. नर जनावराचं प्रजनन मूल्य ठरवण्यासाठी या नोंदी उपयोगी ठरतात. मंडळी, सुधारण्यासाठी कोणतं जनावर फायदेशीर आहे हे यामुळे समजतं, आहार व्यवस्थापन सुधारता येतं आणि रोग नियंत्रणही सुलभ होतं. उच्च उत्पादन देणाऱ्या जनावरांची नोंद ही संशोधन प्रकल्प आणि शोध प्रबंधासाठी अत्यंत उपयुक्त असते. त्याचबरोबर दूध उत्पादनाचा खर्च

0: समजतो आणि नफाक्षमतेचं विश्लेषण आपल्याला करता येतं. पशुधनाच्या कार्यक्षमतेची नोंद प्रणाली म्हणजे पशुधनातील प्रत्येक जनावराच्या उत्पादन, प्रजनन, वाढ आणि आरोग्याशी संबंधित माहिती नियमितपणे नोंदवण्याची आणि तिचं विश्लेषण करण्याची एक वैज्ञानिक पद्धत आहे. पशुधनाच्या कार्यक्षमतेची नोंद प्रणाली उपयोगी असली तरी त्याच्याशी संबंधित तोटे सुद्धा आहेत, जसं की ही वेळखाऊ प्रक्रिया आहे, यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ लागतं, यासाठी खर्चही जास्त येऊ शकतो, चुकीच्या नोंदींमुळे निष्कर्ष चुकीचे येऊ शकतात, ग्रामीण भागात नियमित माहिती संकलन हे कठीण असतं. योग्य प्रकारे नोंदींचं जतन केलं तर पशुधनाची अनुवंशिक गुणवत्ता, दूध उत्पादन आणि प्रजनन कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात सुधारता येते, तसंच व्यवस्थापनासाठी आधारभूत माहिती सुद्धा मिळते.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आज आपण पशुधन कार्यक्षमतेच्या नोंद प्रणालीचं महत्व याविषयीची माहिती जाणून घेतली. हा होता या माहितीचा भाग दुसरा आणि शेवटचा. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: आणि हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
3: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी.
4: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
5: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

आकाशवाणी एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र, एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्सवर. श्रोतेहो, 6:45 झाली आहेत. आता आरोग्यविषयक उपयुक्त माहिती ऐकूया आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात.

0: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. सर नमस्कार.
2: नमस्कार श्रोते हो.
1: सर, जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी किंवा कुटुंबियांनी तातडीनं उपचार करण्यासारख्या अशा कोणत्या गोष्टी असतात?
2: जेव्हा हार्ट अटॅक येतो, समजा आपल्या घरी कोणाला असं वाटलंय की छातीत दुखते किंवा अचानक दम लागला, अचानक पडलेत ते आणि आता रिस्पॉन्ड करत नाहीये, अशा केसेसला एकतर हार्ट अटॅक असू शकतो किंवा नॉन रिस्पॉन्सिव्ह काही दुसरे स्ट्रोक वगैरे पॅरालिसिस पण असू शकतात. जेव्हा आपल्याला वाटलं की पेशंटला असं झालेलं आहे तर लगेच कोणाची सगळ्यात पहिल्यांदा एकाची हेल्प मागवायला पाहिजे. दुसरं आपण हे बघायचं की यांना ऑलरेडी हार्टचा प्रॉब्लेम होता का. ज्यांना ऑलरेडी हार्टचा प्रॉब्लेम होता त्यांच्या घरी रक्त पातळ करायच्या गोळ्या असतात. जर ते असली तर ती त्याला इमिजिएटली देऊ शकता जर ते खात असतील तर. दुसरी गोष्ट ते आपण बघायचं की ते शुद्धीवर आहेत की नाहीये. शुद्धीवर नसले आणि त्यांचं जर श्वासोच्छ्वास व्यवस्थित नसला किंवा आपण जर आवाज दिला तर ते नीट बोलत नाहीयेत, कोणी सीपीआर ट्रेनिंग घरी केली असेल तर हृदयाचे ठोके बघायचे. जर ठोके नसतील तर तुम्ही सीपीआर स्टार्ट करू शकता कोणाला माहिती असेल तर. आणि आता आपल्या गव्हर्नमेंटने सुद्धा ते 108 नंबरची सेवा उपलब्ध केलेली आहे महात्मा फुले योजनेमध्ये. तर अम्ब्युलन्सचा नंबर आहे तो 108 नंबर केला तर इमिजिएटली 5-10 मिनिटात कोणतरी अम्ब्युलन्स इमिजिएटली आपल्याकडे येते. आणि अशा सस्पेक्टेड केसेसमध्ये तुरंत आपण अम्ब्युलन्समध्ये टाकून त्यांना ज्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आपली पुढची काळजी घेता येईल तिथे आपण ट्रान्सफर रुग्णांना करायला पाहिजे.
1: बरं, आता मेडिकल सायन्स अतिशय प्रगत होते, त्या दृष्टीनं काही उपचार असतात?
2: अम्ब्युलन्सने कॅज्युअल्टीला घेऊन गेलो आणि कॅज्युअल्टीला मग डॉक्टर कडे ईसीजी काढतात, दुसरं काही ब्लड टेस्ट करतात, त्याला रिपोर्ट यायला 1-2 तास लागतात.
1: बरं,
2: नुसते ईसीजीवर आणि त्याचा जो त्रास होणार आहे त्याच्यावर आपण हार्ट अटॅक आपण डायग्नोस करतो आणि इमिजिएटली मग त्याच्यानंतर आपल्याला आता 2 ऑप्शन आहेत. ज्या सेंटरमध्ये अर्जंट एंजिओग्राफी

0: किंवा एंजियोप्लास्टीची सोय आहे तिथे इमिजिएटली त्या पेशंटला आपण एंजियोग्राफीला घेतो. समजा ब्लॉक असला तर इमिजिएटली पेशंटच्या नातेवाईकांना पेशंटला सांगितलं जातं की बाबा असं असं आहे आणि आपण तिथे मग वायर घालून बलून घालून आपण स्टेंट टाकतो, त्याला आपण एंजियोप्लास्टी स्टेंट म्हणतो. ती प्रायमरी एंजियोप्लास्टी हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे ज्या हॉस्पिटलमध्ये एंजियोग्राफी आणि एंजियोप्लास्टीची इमिजिएटची अशी सोय नाही समजा तर तिथे आपण एक इंजेक्शन येतं ते आपण थ्रोम्बोलिकिंग इंजेक्शन म्हणतात त्यांना, तसंकडे हॉस्पिटलला अवेलेबल असतात ते. तर ते इमिजिएटली आपण जर इंजेक्शन विथ प्रिकॉशन दिले तर एक दीड तासात ते इंजेक्शन संपतात आणि त्याचा इमिजिएटली आपल्याला रिझल्ट कळतो. त्या इंजेक्शनचं काय की रक्ताची गुठली जेव्हा जमते तेव्हाच आपल्याला हार्ट अटॅक येतो. बरोबर, इंजेक्शन ती रक्ताची गुठली त्याला विरघडते आणि मग जसा रक्तप्रवाह आधी होता तसा सुरू होतो आणि मग त्याचे त्रास कमी होतो, त्याला आपल्याला काहीतरी वेळ मिळतो आणि मग एक दोन दिवसानंतर जिथे सोय आहे तिथे ट्रान्सफर करायचं पेशंटला.
1: आणि बायपास ही अगदी
0: बायपास म्हणजे ज्या लोकांना समजा भरपूर ब्लॉकेजेस आहे जिथे आपण असं वाटतं की बाबा एंजियोप्लास्टी करू शकत नाही, खूप लांब लांब ब्लॉक आहे आणि एंजियोप्लास्टी केली तर त्यांना ऑपरेटरला वाटत असेल की बाबा जास्त धोकादायक होऊ शकतं, अशा केसेसला मग जनरली आपण बायपासला.
1: अच्छा,
0: बायपास इमिजिएटली जनरली करत नाहीत कारण की पेशंटला आपण खूप सारा रक्त पातळ करायचे औषधे चालू असतात, पेशंट थोडा बॅड असतो, तर 3-4 दिवसानंतर मग आपण बायपास करत असतो.
1: तर श्रोते हो, हृदय विकाराचा धोका टाळणं यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती घेतली. सर, आपण अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमातून मी आता आपला निरोप घेते. नमस्कार.

0: हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
1: आणि हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz.
2: मानसिक आरोग्य तज्ज्ञाची मदत घ्यायची आहे परंतु कुठे जायचे हे माहीत नाही, 1-4-4-1-6 टेलिमानसला कॉल करा.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो 6:50 झाली आहेत. ऐकूया परिसर या कार्यक्रमात पर्यावरणविषयक उपयुक्त माहिती.
3: परिसर.
4: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
5: निसर्ग पर्यटन करायचं तर तो केवळ एक मौजमजेचा आविष्कार असू शकत नाही, त्याबरोबर येते आपली जबाबदारी, आपली कर्तव्य. हा निसर्ग जोपासणं, निसर्ग चांगला ठेवणं, स्वच्छ ठेवणं आणि त्याची काळजी घेणं हे आपलं एक कर्तव्य आहे. तर अशा वेळेला आपण पर्यटक म्हणून सुद्धा ज्यावेळेला निसर्गाच्या वेगवेगळ्या आविष्कारांना पाहत असतो त्यावेळेला तिथलं पावित्र्य जपणं, तिथली स्वच्छता जपणं आणि तिथली योग्य ती काळजी घेणं, मुळात नासधूस न करणं हे कुठेतरी आपल्या प्रत्येकानं लक्षात ठेवून करायची गोष्ट आहे असं अगदी आग्रहानं सांगावं असं वाटतं. याचं कारण निसर्ग टिकला तरच आपण या सगळ्याचा उत्तरोत्तर आनंद घेऊ शकणार असतो हेही निश्चित. या निसर्ग पर्यटनातल्या संधी निर्माण करत असताना अनेक सोयीसुविधांचा विचार करावा लागतो. तसेच या सुविधांची नियमित देखभाल आणि सुधारणा करण्यासाठी यंत्रणाही आवश्यक असते आणि यातूनच रोजगाराच्याही संधी निर्माण होणार असतात. सर्वात आधी सुगम रस्ते आणि पार्किंग या सोयी आवश्यक असतात. पर्यटकांना माहिती देणारं केंद्र, स्वच्छतागृह, आरामाची जागा अत्यावश्यक ठरते. किनारे, धबधबे येथे स्नानगृह निर्माण करणं ही आता गरज बनलेली आहे. पर्यटकांसाठी मार्गदर्शनासाठी मार्गदर्शक किंवा गाईड असणं, ते चौकस, संभाषण कुशल आणि नम्र असणं हीही गरजेची गोष्ट आहे. आणि गाईडनाही योग्य मानधनातून उत्पन्नाची संधी मिळू शकते असं लक्षात येतं. पर्यटकांसाठीची भोजन, न्याहरी आणि चहापानाची व्यवस्था ही एक वेगळी अत्यावश्यक गरज आहे. या सोयी सहज निर्माणही होतात. गरज असते ती योग्य आदरातिथ्य, वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांची उपलब्धता आणि व्यावसायिक नेमकेपणाची. अशावेळी स्थानिकांनी अधिक जागरूकपणे जर या संधी उपलब्ध करून दिल्या तर त्याचा अधिक फायदा ठरतो. याशिवाय पर्यटक हे अतिशय

0: अतिशय सढळ हातानं खरेदी करताना दिसतात ती त्यांची पसंती असते. अशा वेळी वेगवेगळ्या हस्तव्यवसायांना, गृहोद्योगांना, स्थानिक उत्पादनांना मागणी वाढते हे आपण पाहतो. अलीकडील काळात शोभेच्या वस्तू, कपडे यासोबतच त्या त्या ठिकाणांना धरून त्यांचं सौंदर्य मांडणाऱ्या सोव्हिनियर्सना पर्यटकांची पसंती दिसते. स्थानिक कुशल कारागिरांना यातून चांगली संधी निर्माण झालेली आज आपण पाहतो आहोत. अलीकडच्या काळात तंत्रज्ञानाचा वापरही मोठ्या प्रमाणावर होतोय, पण सगळ्यांनाच ते तंत्रज्ञान बाळगणं सहज शक्य असत नाही, परवडणारं असत नाही. अशावेळी हे तंत्रज्ञान पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिलं तर ती देखील एक संधी बनू शकते. लहान स्वरूपाचे ड्रोन कॅमेरे, गाड्यांसाठी चार्जिंगचे पॉइंट, मोबाईलची सेवा आणि उपकरणं, अशा सेवा जर उपलब्ध करून देता आल्या तर त्याच पुढील काळात गरजेच्या राहणार आहेत हे आपण लक्षात घेऊ शकतो. आज पर्यटन दिन आहे. संयुक्त राष्ट्रसंघानं यंदा डिजिटल अजेंडा अँड AI टू रिडिझाईन टुरिझम अशी बीज संकल्पना मांडलेली आहे. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल, इंटरनेट उपलब्ध आहे. अशा वेळेला कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापरही वाढलेला आपण पाहतो आहोत. स्थळ सापेक्ष म्हणजेच ठिकाणांची नेमकी ओळख ठेवून अधिकाधिक वस्तुनिष्ठ माहिती स्वरूप निर्माण करणं आणि AIच्या मदतीनं त्याचं प्रसारण करणं ही आता गरज बनू लागलेली आहे. श्रोते हो, पर्यटन दिनाच्या मुहूर्तावर आपल्या परिसरातील अशा संधी तुम्ही शोधाव्यात, त्या विकसित कराव्यात आणि त्यानिमित्तानं आपापल्या परिसरातील निसर्ग सांभाळावा असं सांगावंसं वाटतं. धन्यवाद.
1: निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती. परिसर.
2: श्रोतेहो, परिसर हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो अवश्य ऐका, आज सकाळी 7:25 अभिजात मराठी आपली मराठी, 7:40 आयुर्विश्व हेल्थ केअर, 7:45 ॲडव्हान्स आयुर्वेद, 8:15 रुचिरा मसाले खवय्येगिरी आणि 8:40 चिंतन हाच चिंतामणी हे प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
3: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
4: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
4: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, TV स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
3: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
3: फोन 940-440-8000.
5: हे बघा, तुमचे पुढचे दात छान आहेत बरं का?
6: अगं, ते दाखवायचे झाले. खायला दाढा नाहीत, पंक्तीत पहिल्यांदा बसतो आणि शेवटी उठतो, ते पण अर्धपोटी.
7: इतक्या सकाळपासूनच जेवणाची कसली चर्चा सुरू आहे?
6: हो डॉक्टर, माझ्या दाढा दुखत होत्या ना, तशा त्या पूर्वी काढल्यात. हे जे आहेत हे दर्शनी दात आहेत आणि ते खरोखरच चांगले आहेत का हेच कळत नाही. कधी वाटतं सरळ कवळी बसवावी, पण एक मित्र म्हणाला त्याला कवळीनं काही खाता आलं नाही. 2-4 दात होते त्यानंच जरा तरी खाता येत होतं. तर दुसरा म्हणाला ते फिक्स दात वगैरे काही खरं नाही, मी कवळीनं सगळं खातो आणि हिचं म्हणणं पुढचे दात नका काढू, ते न काढता जो काही उपाय आहे तो करा.
7: रावसाहेब, तुमच्या समोर वकिली करणं अवघड आहे, पण घरातला जज बरोबर आहे म्हणून आर्ग्युमेंट करतो. आपण CBCT आणि स्कॅन करून हे नक्की करू शकतो की तुमचे उरलेले सगळे दात तुम्हाला अंदाजे किती वर्ष साथ देतील. मग आपण ते ठेवून कसा ट्रीटमेंट प्लॅन करू शकतो ते तुमच्याशी चर्चा करूया. म्हणजे पुढचे दात ठेवून फिक्स दात किंवा कवळी, नाहीतर सगळे दात काढून फिक्स दात किंवा कवळी.
5: वा डॉक्टर, तुमचा युक्तिवाद मला मान्य आहे बरं का. मी आत्ताच रावसाहेबांसाठी CBCT आणि स्कॅनसाठीची अपॉइंटमेंट घेते.
7: अहो, बाहेर जायची कुठेही आवश्यकता नाही.
5: म्हणजे
7: आता इथेच आपल्या माधव मिशन मध्ये CBCT आणि स्कॅनची सोय आहे.
5: हे बरं झालं.
8: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, खासबाग, कोल्हापूर. फोन 96-04-09-95-00.

श्रोतेहो जाणून घेऊया आजचे काही ठळक दिने विशेष. आज 27 सप्टेंबर. आज जागतिक पर्यटन दिन आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी जागतिक कर्णबधिर दिन साजरा केला जातो. तसंच आज गुगल या कंपनीचा वर्धापन दिन आहे. श्रोतेहो आता जाणून घेऊया आज कोणत्या प्रसिद्ध व्यक्तींचा जन्मदिन आहे. साहित्यिक विठ्ठल वामन हडप यांचा, समीक्षक वामन हरी देशपांडे यांचा, निर्माते दिग्दर्शक यश चोप्रा यांचा आज जन्मदिन आहे, तेव्हा आपण त्यांचं स्मरण करूया. आता जाणून घेऊया आज कोणत्या प्रसिद्ध व्यक्तींचा स्मृतिदिन आहे. प्रख्यात ठुमरी गायिका शोभा गुरटू यांचा, प्रसिद्ध पार्श्वगायक महेंद्र कपूर यांचा, सामाजिक कार्यकर्त्या अनुताई वाघ यांचा आज स्मृतिदिन आहे, त्यांचंही आपण स्मरण करूया. श्रोतेहो आत्ताच आपण आजचे काही ठळक दिने विशेष जाणून घेतले. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 MHz वर.

0: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: दैनंदिन कार्य सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक सर्व पोषक घटक योग्य प्रमाणात मिळणारा आहार म्हणजे संतुलित आहार, ज्यामध्ये प्रथिनं, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, फायबर्स आणि व्हिटॅमिन मिनरल्स यांचा समावेश असला पाहिजे. हे प्रमाण सर्वांसाठी समान नसतं. वय, लिंग, वजन, शारीरिक हालचाल किंवा आजार यानुसार ते बदलत राहतं.
2: आकाशवाणी एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र, एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्सवर. श्रोतेहो, आमच्या प्रसारण कक्षातील घड्याळात 7 वाजलेत. सकाळ झाली स्मार्ट निर्णयाची, शिवसमर्थ गुंतवणूक सर्वाधिक फायद्याची. शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. आता ऐकूया ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात ऐकावे जनाचे करावे मनाचे मृदुला बापट लिखित या म्हणीची कहाणी. वाचन स्वर आहे ऐश्वर्या बेहरे यांचा.

वडील, त्यांचा मुलगा आणि त्यांचं गाढव ही गोष्ट आपल्याला माहीत आहेच. बाबा मुलगा आपल्या गाढवाला घेऊन बाजारात जात असतात. जाता जाता रस्त्यानं त्यांना खूप जण वेगवेगळे सल्ले देतात. एक जण म्हणतो मुलाला गाढवावर बसवा, दुसरा म्हणतो अहो बाबा तुम्ही पण गाढवावर बसा, तिसरा सल्ला देतो मुला तू खाली उतर, आणखी एक जण सल्ला देतो अरे तुमच्या ओझ्यानं गाढव दमलं आहे त्याचे पाय बांधा आणि त्यालाच तुम्ही खांद्यावर घेऊन जा. हे दोघेही सर्वांचे सल्ले ऐकतात, त्याप्रमाणे करत राहतात. शेवटी त्या गाढवाला उलट टांगून आपल्या खांद्यावर त्याचा भार वाहून नेऊ लागतात. गाढवाला उलट टांगलेलं सहन होत नाही, ते लाथा मारून मारून बांधलेली दोरी तोडून टाकतं आणि नेमकं खालून वाहणाऱ्या नदीत पडतं. बापले एक डोक्यावर हात मारून घेतात आणि मनाशी निश्चय करतात, ऐकावे जनाचे करावे मनाचे. आपल्याला व्यवहारात सुद्धा या म्हणीचा प्रत्यय वारंवार येत असतो. या जगात कोणत्याही गोष्टीसाठी सल्ले देणारे खूप असतात. अनेकांनी घेतलेल्या अनुभवातूनच अनेक म्हणी तयार होत असतात. सल्ला देणाऱ्याला वाटत असतं मला या विषयातलं खूप कळतं, मी सांगीन तोच सल्ला यांनी ऐकला पाहिजे. एखाद्याचा मुलगा किंवा मुलगी 10वी इयत्ता पास झाली आणि त्यांच्या पुढच्या ऍडमिशनचा विषय समोर आला तर मग असं

0: ते सल्ले देणारे अगदी हिरीरीनं पुढे येतात. या कॉलेजात ऍडमिशन घ्या, त्या कॉलेजात ऍडमिशन घ्या. ऑनलाईन फॉर्म भरताना हेच कॉलेजेस प्रेफर करा. अरे, तुमच्या मुलाला थोडे पर्सेंटेज कमी पडले हो, नाहीतर त्या आमक्या कॉलेजात ऍडमिशन अगदी नक्की मिळाली असती बघा. असले सल्ले ऐकून मुलाचे आईबाबाच काय तर तो मुलगासुद्धा वैतागतो. शेवटी आईला म्हणतो, अरे मला काही चॉईस आहे की नाही? आई त्याची समजूत काढत म्हणते, अरे तुला हे माहीतच आहे की ऐकावे जनाचे करावे मनाचे. एवढंच मी तुला सांगते आणि हेच कायम लक्षात ठेव. एखादा मित्र नवीन गाडी घेणार असेल आणि म्हणून त्यानं सहजच मित्राला सल्ला विचारला तर मित्र अगदी हिरीरीनं सल्ला द्यायला पुढे सरसावतात. या मेकची गाडी घे, त्या मेकची गाडी अजिबात घेऊ नको, याचं मायलेज खूप छान आहे, ती गाडी पेट्रोल खूप खाते, त्यापेक्षा तू इलेक्ट्रिक बाईकच घे, पेट्रोलची झंझटच उरणार नाही. सल्ला विचारणारा मित्र हे सल्ले ऐकून अगदी भांबावून जातो. शेवटी मनात विचार करतो, अरे माझ्या खिशाची स्थिती पाहून मगच मी गाडी घेईन ना. हो, तुमचे सल्ले लक्षात ठेवीन, एवढं मात्र खरं. अशी एक ना अनेक उदाहरणं देतायत. मुलांसाठी लग्नासाठी स्थळं बघताना, नवीन घराची जागा शोधताना, फ्रीज, वॉशिंग मशीन यासारख्या वस्तू खरेदी करताना खूप वेगवेगळे सल्ले आणि उपदेश ऐकावे लागतात. अगदी नवीन साडी ड्रेस घेताना सुद्धा वेगवेगळी दुकानं आणि प्रकार सुचवले जातात. काय मिळतं अशा या फुकटच्या सल्ल्यातून? ऐकणारा ऐकतो, मनात विचार करतो, शेवटी आपल्या मनाला जे पटेल तेच करतो. चार पुरुष एकत्र आले की सहजच राजकारणाच्या गप्पा रंगतात. मलाच यातलं जास्त कळतं अशा आवेशात ही मंडळी तावातावानं सल्ले देत राहतात. खेळाचीही हीच गत असते. त्या बॉलरला आधी का पाठवलं नाही, त्यानं रनच जास्त दिल्या, एकतरी विकेट घेतली का, अशी मल्लीनाथी क्रिकेट पाहताना चालू असते. गंमत म्हणजे अशा वेळी टीका करताना कुणीच मागं राहत नाही. एखादा नवीन सिनेमा आला म्हणून सगळे मित्र तो पाहून आल्यावर तर त्याबद्दल काय काय बोललं जातं ते न सांगितलेलंच बरं. असो, तर मंडळी एकूण काय, सल्ले ऐकावेत, त्यावर विचार करावा, जे योग्य असेल, आपल्या मनाला पटेल तेच करावं. कारण खरं एकच आहे, ते म्हणजे ऐकावे जनाचे करावे मनाचे.
1: ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात ऐकावे जनाचे करावे मनाचे मृदुला बापट लिखित या म्हणीची कहाणी आत्ताच आपण ऐकली. वाचनस्वर होता ऐश्वर्या बहिरे यांचा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. आपल्यासाठी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
2: आई, मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
3: अगं बेटा, नक्की बस. HIV साध्या संपर्काने जेवणानं बसत नाही.
4: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
5: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
4: HIV म्हणजे शेवट नाही, ART उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
5: चला, भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
4: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य AIDS नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
1: आकाशवाणी FM सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो, 7:07 होत आहेत. यानंतर काही माहिती जाहिराती संदेश आणि ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत, प्रतीक्षा करूया.

0: सकाळचे 7:07 झाले आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
2: अगं अक्की, काय सांगत होतीस ग तू?
3: होतं ग बाया, रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण
4: काय?
3: नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
2: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
3: पाणी उकळून शांत यावं.
2: काय पण तुझं शांतपण, मी काय दुखणे करी हा.

0: एका बाल्टीन.
1: अगं मग गार करून का पिणार? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्या तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी.
0: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
1: रेडोने सांगितलं मला. बर का, कस वागावं, कस राहावं, दुखण्याला लांब कस ठेवावं, समज तो शिकवतोय ना.
0: हक्के, रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ.
2: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.
1: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास मतदार नोंदणीसाठी आज BLO तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा ECI नेट हे मोबाईल ॲप डाउनलोड करा.
2: आकाशवाणी पुणे, सुहास देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या 75% तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी एकजुटीनं प्रयत्न करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार. राज्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटीच्या प्रवासाच्या सवलतीसाठी 1 ऑक्टोबरपासून NCMC कार्ड अनिवार्य. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. राज्याच्या कृषी आयुक्तांनी सादर केलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या अहवालानुसार राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. राज्यातील सुमारे 75% तालुके या निर्णयाच्या कक्षेत आहेत. राज्यातल्या 18 जिल्ह्यांमधल्या सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यातल्या किमान एका तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. नाशिक विभागात 49, पुणे विभागातील 35, छत्रपती संभाजीनगर विभागात 74, अमरावती विभागात 56 आणि नागपूर विभागातल्या 39 तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे. दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून पिकांची प्रत्यक्ष स्थिती दर्शवणारी छायाचित्र आणि GPS आधारित माहिती संकलन करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. दुष्काळ संहितेतील मूल्यांकनाच्या आधारे आवश्यक असल्यास इतर भागांचा समावेश करण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. दरम्यान पिण्याचं पाणी आणि जनावरांसाठी पाण्याच्या उपलब्धतेबाबत यापूर्वीच्या आदेशानुसार नियोजन सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून पाणी टंचाई असलेल्या भागांमध्ये आवश्यकतेनुसार पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू केले जातील. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं विविध उपाययोजना जाहीर केल्या असून यामध्ये जमीन महसुलात सूट देणं, पीक कर्जांचं पुनर्गठन आणि शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी देण्यात येणार आहे. दरम्यान दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आपण सर्व एकजुटीनं प्रयत्न करूया असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील शेतकरी

0: शेतकरी शेतमजूर कष्टकरी यांच्या मदती केंद्रस्थानी असून त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काल नांदेड इथं प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतपिकांची पाहणी केली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या,
1: प्रत्यक्ष पाहणीनुसार जे काही रिपोर्ट येतील त्याच्यावरून लगेचच सरकार ऍक्शन घेणार आहे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांनी सरकारने सगळ्याचीच अत्यंत गंभीर दखल घेतलेली आहे. शेतकऱ्यांचं पाणी असो, पशुधन असो किंवा त्यांना लागणारा चारा असो, त्यांच्या मुलांचं शिक्षण असो, सगळ्या बाबतीमध्ये सरकार गंभीर आहे. ज्यांचं ज्या प्रकारे नुकसान झालेलं आहे त्या प्रकारे नक्कीच त्यांना मदत दिली जाईल.
0: राज्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला केंद्रीय निवडणूक आयोगानं मुदतवाढ दिली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या विनंतीची दखल घेत आयोगानं काल झालेल्या बैठकीत दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत येत्या 12 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. प्राप्त नोटिसा, दावे, हरकती निकाली काढण्यासाठी 10 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली असून महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी येत्या 16 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका ग्राहकांच्या सोयीसाठी आज रविवार असूनही सुरू राहणार आहेत. बँक संघटनांनी उद्यापासून पुकारलेल्या 3 दिवसांच्या देशव्यापी बँक संपाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा 138वा भाग असून हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, AIR न्यूजची वेबसाईट आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. या निमित्तानं सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया प्रधानमंत्री सौरघर योजनेविषयीची माहिती.
2: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या गुजरातमधील मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात स्वतंत्र सौर ऊर्जा धोरण राबवलं होतं. असं धोरण करणारं गुजरात हे पहिलं राज्य ठरलं. गुजरातमध्ये राबवलेल्या धोरणातूनच देशाच्या सौर ऊर्जा क्रांतीचा पाया रचला गेला. आज सौर ऊर्जा हा भारताच्या अक्षय ऊर्जा क्षमतेचा सर्वात मोठा घटक आहे. सौर ऊर्जेचा वापर केवळ ग्रीड पुरता मर्यादित न ठेवता तो घराघरांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं 2024 75,000 कोटी रुपयांहून अधिक तरतुदीसह PM सूर्यघर मोफत वीज योजना सुरू करण्यात आली. या अंतर्गत 51 लाखांहून अधिक घरांपर्यंत 14.8 GW क्षमतेचे छतावरील सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. जवळपास 19 लाख घरांचं वीज बिल शून्य झालं आहे. देशाची सौर ऊर्जा क्षमता 2014 केवळ 2.8 GW होती. जुलै 2026 ती 165 GW झाली. PM कुसुम योजनेद्वारे शेतकरी सौर कृषी पंप वापरत असून त्यांच्या पैशांची बचत होत आहे. देशात झालेल्या सौर क्रांतीनं स्वच्छ ऊर्जा आणि स्वावलंबी भविष्याचा मार्ग प्रशस्त होत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी प्राची गावस्कर, पुणे.
0: मुंबई आणि पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी काल संपली. पुणे शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक काल 34 तास 52 मिनिटांनी संपली. गेल्या वर्षी पुण्यात विसर्जन मिरवणूक 33 तास चालली होती. दरम्यान पुण्यात सुमारे 5 लाख गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम हौदात किंवा लोखंडी टाक्यांमध्ये झालं आहे, तर मूर्ती संकलन केंद्रावर 1,73,229 मूर्ती जमा झाल्या आहेत. पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या आवाजात पार पडल्याचं COEP तंत्रशास्त्र विद्यापीठानं केलेल्या पाहणीत आढळून आलं. दरम्यान राज्यात गणेश विसर्जनाच्या वेळी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना काही ठिकाणी घडल्या आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विविध सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी येत्या 1 ऑक्टोबरपासून NCMC कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यासाठी कार्ड नोंदणी आणि वितरणाची प्रक्रिया राज्यभरातील आगारं तसंच बसस्थानकांवर सुरू आहे. ST महामंडळाकडून अमृत ज्येष्ठ नागरिक तसंच महिला प्रवाशांना सवलत देण्यात येते. पुण्यात पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये प्रत्येकानं कार्यकर्ता म्हणून सहभागी व्हावं यासाठीच राज्यासह देशभरात परदेशात 99 नांदी संमेलनं आयोजित केली जात आहेत, असं महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी काल सोलापूरमध्ये सांगितलं. सोलापूरमध्ये आयोजित 5व्या नांदी संमेलनाचं उद्घाटन

0: उद्घाटन करताना ते काल बोलत होते. संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ लेखक अनुवादक रवींद्र गुर्जर यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर काल दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर अहिल्यानगर जिल्ह्यात मातोश्री वृद्धाश्रमात वृद्ध व्यक्तीनं केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आणि सहा जण जखमी झाले आहेत. विळद घाटात असलेल्या या आश्रमात झालेल्या या प्रकाराची पोलीस चौकशी करत आहेत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आठव्या दिवशी काल भारतानं 2 सुवर्ण, 3 रौप्य आणि 2 कांस्य पदकं जिंकून शानदार कामगिरी केली. भारतीय पुरुष आणि महिला कबड्डी संघानं इराणला हरवून सुवर्णपदक पटकावलं. 4 सुवर्ण, 12 रौप्य आणि 14 कांस्य पदकांसह 30 पदकं जिंकून भारत पदक तालिकेत 10व्या क्रमांकावर आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका सुरू होत आहे. पहिला एकदिवसीय सामना आज दुपारी 2 वाजता तिरुअनंतपुरम इथं होणार आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये 5 T20 सामन्यांची मालिका होईल. गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात गेले 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. भामरागड गावात पुराचं पाणी शिरल्यानं 525 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. अनेक मार्गांवरील वाहतूक अजूनही ठप्प आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील 75% तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी एकजुटीनं प्रयत्न करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार. राज्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी प्रवासाच्या सवलतीसाठी 1 ऑक्टोबरपासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास मतदार नोंदणीसाठी आज BLO तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा ECI Net हे मोबाईल ॲप डाउनलोड करा.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

यावेळी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलंय FM बँड 102.7 MHz वर आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, अवश्य ऐका. आज सकाळी 7:25 अभिजात मराठी आपली मराठी, 7:40 आयुर्विश्व हेल्थ केअर, 7:45 ॲडव्हान्स आयुर्वेद, 8:15 रुचिरा मसाले खवय्येगिरी, 8:40 चिंतन हाच चिंतामणी हे प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: त्या गाण्याच्या आठवणी आम्हाला सांगा आमच्या गाणं मनातलं या कार्यक्रमात. सहभागी होण्यासाठी आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत तुम्ही आम्हाला फोन करू शकता. फोन करण्यासाठी आमचा नंबर आहे 02-31-265-26-24. फोन नंबर पुन्हा एकदा लक्षात घ्या, 02-31-265-26-24. अवश्य फोन करा, आपलं मत मांडा.
1: नमस्कार श्रोते, हो मी डॉक्टर अमोल लाहोडी. आता प्रामुख्याने मी ओरल अँड मॅक्झिलोफेशियल सर्जन आहे, तर त्याबद्दल मी बोलेल. आता मॅक्झिलोफेशियल सर्जन्स कुठल्या कुठल्या गोष्टी करू शकतात, तर आपण त्याला 6 भागामध्ये आपण त्याला सब डिवाइड करू शकतो मॅक्झिलोफेशियल सर्जरीला. पहिलं असं की ट्रॉमा. ट्रॉमा म्हणजे काय, की एखादा व्यक्ती गाडीवरनं चालताना पडला, अपघात झाला, तर त्याच्या चेहऱ्याला जबड्याला दुखापत होते. बऱ्याच वेळेस जबड्याची जी हाड असतात ती फ्रॅक्चर होतात, ती तुटल्या जातात. तर अशा व्यक्तींचं इलाज आपण ओरल अँड मॅक्झिलोफेशियल सर्जरीद्वारे आपण करू शकतो, आणि ते सुद्धा आपल्याकडे सध्याला CPR हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. दुसरं मायनर सर्जरीज. मायनर सर्जरीज म्हणजे काय, की बऱ्याच रुग्णांना दात किडला असेल किंवा दाताला किडला नसेल पण काहीतरी सवय आहे, अशा व्यक्तींना दातांच्या अवतीभोवती किंवा जबड्याला सूज येते. तर ती सूज म्हणजे काय, की आतमध्ये गाठ असते, आम्ही त्याला मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये आम्ही त्याला सिस्ट असे म्हणतो. तर ती जी गाठ आहे ती गाठ सुद्धा आपण काढून घेऊ शकतो. ही इलाज आपल्याकडे सध्याला CPR हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे.
0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, श्रोते हो 7:25 होत आहेत. यानंतर अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।
1: अभिजात मराठी आपली मराठी।
2: अभिजात मराठी
3: आपली मराठी।
2: अभिजात मराठी

0: मराठी
1: आपली मराठी
0: अभिजात मराठी
1: आपली मराठी।
2: श्रोते हो नमस्कार। अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। श्रोते हो, मानवी जीवनाला वेग देणारं चाक आज आपलं जीवन व्यापून उरलं आहे। अशा अनेक चाकांना एकमेकात अडकवून पोटात सामावून घेणारं यंत्र आजच्या मानवी जीवनाचं अविभाज्य अंग झालं आहे। एकाने घडवलेल्या यंत्राचं अंतरंग इतरांनी जाणून घेणं ही आजच्या काळाची गरज ठरली आहे। यासाठी मराठी

0: च्या विभागांतर्गत राज्य मराठी विकास संस्था ही संस्था जी काम करते त्या संस्थेने यंत्रालयाचा ज्ञानकोश या ज्ञानकोशाची निर्मिती केली आहे, त्याविषयी आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्याकडे प्रकल्प प्रमुख आणि कार्यासन अधिकारी गिरीश पत्के सर आलेले आहे. पत्के सर, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
1: नमस्कार
0: सर. यंत्रालयाचा ज्ञानकोश हा प्रकल्प नेमका काय आहे याविषयी सांगा.
1: खरं तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या प्रास्ताविकामध्येच दिलेलं आहे. आज आपण जे काही जगतो आहोत ते यंत्राच्या बरोबरीने जगतो. आपलं एकही क्षण असा जात नाही की आपल्या बरोबर यंत्र नाहीये. पेनानी आपण लिहितो ते पेन सुद्धा यंत्र आहे. चाकाचा शोध लागला हे सुद्धा यंत्रच आहे, चाक. आणि त्या चाकापासून आज आपण यंत्रमानवापर्यंत रोबोट्स पर्यंत आलेलो आहोत. या सगळ्या गोष्टींचा ज्ञान, त्या गोष्टींची सगळी माहिती ही मराठी भाषेमध्ये अद्ययावत स्वरूपामध्ये असावी याच्यासाठी म्हणून राज्य मराठी विकास संस्थेने यंत्रालयाचा ज्ञानकोश हा तयार केलेला आहे आणि 2003 साली हा प्रकाशित झालेला आहे.
0: सर, हा जो ज्ञानकोश तयार केला याच्यासाठी आपण कुठल्या विशेष तंत्रज्ञ व्यक्तीची मदत घेतली होती का आणि किती वर्ष परिश्रम त्यासाठी करावं लागला? कारण औद्योगिक क्रांतीनंतर हा कालावधी खूपच म्हणजे मोठा पुढे झाला आणि अतिशय वेगामध्ये प्रगती झाली, विशेषतः यंत्र क्षेत्रामध्ये.
1: हो, हो, हो. ठाण्यामधले एक शंकर गोपाळ भिडे नावाचे एक गृहस्थ होते की जे अतिशय ज्याला आपण यंत्र हे त्यांच्या जगण्याचा एक भाग होता. म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ते फक्त यंत्रांचाच विचार करायचे. ते स्वतः अतिशय महत्वाच्या मोठमोठ्या ज्याला आपण यंत्रोपकरण तयार करणाऱ्या कारखान्यांमध्ये काम करत होते. IIT मध्ये ते स्वतः काम करत होते आणि मैसूर किर्लोस्कर जे कर्नाटकामध्ये मैसूरला आहे तिथे ते काम करत होते. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की मराठीमध्ये यंत्राविषयी फारसं लिहिलं गेलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांनी जवळपास 30 वर्ष म्हणजे 3 दशक या विषयाचा ध्यास घेतलेला होता आणि 1972 पासून ते 2002-03 पर्यंत ते सगळं काम करत होते. 30 वर्ष त्यांनी हे काम केलं आणि ते काम राज्य मराठी विकास संस्थेने मूर्त स्वरूपामध्ये वाचकांसमोर आणून ठेवलं.
0: सर, हे खूप भगीरथ प्रयत्न होते आणि एवढा मोठा कालखंड आणि त्याचा अभ्यास करणं हे खरोखर कठीण होतं. आता कारखानदारी, यंत्रसामग्री, अभियांत्रिकी हे सगळे विषय त्या यंत्रालयाच्या ज्ञानकोशात आलेले आहेत. तर हे विषय मराठीत आणताना कोणत्या मुख्य अडचणी आल्या? कारण यांना पर्यायी शब्द मुळात देणं कठीण होतं.
1: मुख्य अडचणी म्हणजे मराठीमध्ये या विषयासंदर्भात फारसं लिहिलंच गेलेलं नव्हतं. विश्वकोशामध्ये ज्या काही थोड्याफार नोंदी होत्या त्या नोंदी होत्या, पण भाषा संचालनालयानी जे केलेले परिभाषा कोश आहेत त्या परिभाषा कोशामध्ये जी परिभाषा निर्माण झालेली होती ती परिभाषा आणि विश्वकोशातली काही परिभाषा असं हे घेऊन भिडेंनी त्याचा उपयोग त्यांच्या यंत्रालयाच्या ज्ञानकोशामध्ये केला. परंतु अनेक वेळेला अनेक यंत्रांच्या भागांना स्वतंत्रपणे शब्दांची निर्मिती मराठीमध्ये झालेली नव्हती, तर त्याच्यासाठी म्हणून त्यांनी संस्कृत भाषेचा सुद्धा आधार घेऊन नवीन शब्द, नवीन संज्ञा, संकल्पना तयार केलेल्या आहेत. आणि अवघड असं होतं की एखादा विषय ज्याची सुरुवातच एखाद्या भाषेत झालेली नाही तर ती भाषेतनं सुरुवात करणं आणि तो संपूर्ण विषय अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने वाचकांसमोर, विद्यार्थ्यांसमोर ठेवणं हे खूप अवघड आणि जटिल काम होतं. आणि आता यंत्र म्हणल्यानंतर केवळ यंत्राची माहिती द्यायची नाही आहे, ते यंत्र कसं काम करतं, त्याच्यामध्ये काय काय अडचणी येतात, त्याच्यासाठी कुठले त्याचे पार्ट्स असतात. आता पार्ट्ससुद्धा आपण अत्यंत ओघानी हे बोलून जातो, पण त्याचे वेगवेगळे अवयव कुठले असतात, त्याला काय म्हणलं जातं, त्याची काम करण्याची पद्धत कशी असते. आता संगणक आपण म्हणतो, पण संगणकांनी युक्त अशी अनेक वेगवेगळी मशीन्स आहेत की जी यंत्र आहेत त्याला काय म्हणलं जातं, त्याचं काम कसं होतं, या सगळ्याची माहिती या

0: भिडेंनी स्वतः जमवली घेतली. आणि मला सांगायला हे विशेष आनंद होतो की हा यंत्रालयाचा ज्ञानकोश हा केवळ मराठीतला नाही तर संपूर्ण भारतीय भाषांमधला पहिला प्रयत्न आहे की जो ज्याला आपण स्थानिक भाषा म्हणतो त्या स्थानिक भाषेमध्ये झालेलं पहिलं काम आहे भारतीय भाषांमधलं.
1: सर खरोखर एक कारण की मुळातच चाकाचा शोध लागल्यानंतर ती औद्योगिक क्रांती युरोपामध्ये झाली, तर त्यामुळे काय झालं की सगळे शब्द हे युरोपियन भाषांमध्ये किंवा इंग्रजीतच आले. आता इंग्रजीतील हे तांत्रिक शब्द मराठीमध्ये आणताना, पर्यायी परिभाषिक शब्द देताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागली असेल, तर ती नेमकी कशी घेतली गेली किंवा कोणती काळजी घेतली गेली?
0: नाही, मी स्वतः भिडेंच्या बरोबर काही दिवस काम केलं, जवळपास 2-3 वर्ष काम केलं. पण माझ्या लक्षात आलेली गोष्ट, जसा तुम्ही मगाशी जो शब्द वापरलात की भगीरथ प्रयत्न, तो अक्षरशः भगीरथ प्रयत्न होता. त्यांनी त्यांच्या कामाच्या अनुभवांमध्ये आलेले वेगवेगळ्या पद्धतीची माहितीपत्रकं किंवा काही यंत्रांचे असलेले फोटोज किंवा छायाचित्र ही सगळी जपून ठेवलेली होती. आणि त्यांनी, मी मगाशी म्हणूनच म्हणालो की ते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त यंत्रांचाच विचार करत असल्यामुळे सातत्याने त्यांच्या डोक्यात तोच विषय होता आणि सतत ते याला पर्यायी शब्द काय मिळेल, काय करता येऊ शकेल याची योजना त्यांच्या डोक्यामध्ये सातत्याने चालू असायची आणि त्याच्यामुळे ते लिहून ठेवायचे. आणि ते लिहून ठेवत असताना सुद्धा प्रत्येक वेळेला हा त्या विद्यार्थ्याला समजेल ना, कळेल ना, रुचेल ना, आणि त्याच्यातनं त्या यंत्राच्या त्या विशिष्ट भागाचं वर्णन नीटपणे होईल ना याची काळजी सातत्याने ते घेत होते. आणि हा फार महत्वाचा, 30 वर्ष एखाद्या माणसाने काम करणं आणि युनेस्को सारख्या एका संस्थेनी आणि US काँग्रेस, म्हणजे ज्याला अमेरिकन काँग्रेस लायब्ररी म्हणतो, त्या लायब्ररीच्या ग्रंथपालांनी आणि तिथल्या लोकांनी सुद्धा शंकर गोपाळ भिडे यांना या कामासाठी म्हणून नावाजलं. मूलभूत काम म्हणून त्यांनी या गोष्टींचा विचार केला, ही फार महत्वाची गोष्ट.
1: हो, मराठी लोकांना नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे की या क्षेत्रातही आपला मराठी माणूस पुढे आहे. सर, यंत्रालयाचा ज्ञानकोश आणि त्यातले जे शब्द आहे, तर हा फक्त कारखान्यातल्या तंत्रज्ञांसाठी उपयुक्त ठरतोय की सर्वसामान्य विद्यार्थी आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड असणाऱ्या सगळ्या वाचकांना सुद्धा तितकाच उपयुक्त ठरतोय?
0: नाही, या सगळ्यांसाठी उपयुक्त आहे निश्चितपणे. या काही, आता ज्ञानकोश हा काही विशिष्ट विषयाच्या संदर्भातला आहे, हा यंत्रालयाच्या संदर्भातला आहे, तर निश्चितपणे हा त्या विषयामध्ये रुची असणाऱ्या, आवड असणाऱ्या माणसांना अधिक भावेल. कारण त्यांना तो विषय साधारणपणे त्याची पूर्वकल्पना असते, त्याच्या आजूबाजूचा परिसर त्यांना माहिती असतो, त्याच्यामुळे त्यांना ते लगेच लक्षात येईल. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की हा केवळ त्यांच्या पुरता आहे. हा सर्वसामान्य विद्यार्थी, म्हणजे आता उदाहरणार्थ ITI मध्ये प्रशिक्षण घेणारे किंवा शिक्षण घेणारे विद्यार्थी, आमच्या डोळ्यासमोर हा याची भाषा निवडताना ITI मधला विद्यार्थी हाच मुख्य वाचक होता. आणि तो विद्यार्थी, त्याच्यानंतर सर्वसामान्य, ज्याला यंत्रसामग्री, वेगवेगळ्या पद्धतीचं तंत्रज्ञान, विज्ञान याच्यामध्ये आवड आहे, असा वाचक सुद्धा आमच्या डोळ्यासमोर होताच. त्याच्यामुळे भाषा ही त्याच पद्धतीने सर्वसामान्य वाचकाला कळेल, रुचेल, रंजक वाटेल अशाच पद्धतीने त्या भाषेचा विचार शंकर गोपाळ भिडे यांनी केलेला आहे.
1: सर, राज्य मराठी विकास संस्थेने आतापर्यंत दलित ग्रामीण साहित्य शब्दकोश निर्माण केलाय, वस्त्र निर्मिती माहिती कोश निर्माण केलाय, मग ह्या सगळ्या शब्दकोशांमध्ये ह्या यंत्रालयाचा ज्ञानकोश याचं वेगळेपण आपण काय सांगाल?
0: वेगळेपण म्हणजे मुळामध्ये मी मगाशी म्हणालो तसं की आज एकही क्षण असा नाहीये की आपण यंत्रांपासून आजूबाजूला, त्याच्यामुळे प्रत्येक यंत्राची जी जडणघडण आहे त्या जडणघडणीचं ज्ञान, त्याची माहिती ही मराठीमधनं उपलब्ध होणं, शिवाय आधुनिक भारतामध्ये यंत्रांची निर्मिती कशी, कधीपासून सुरू झाली, मराठी कोणकोण असे उद्योजक आहेत की ज्यांनी, मराठी उद्योजकांनी बरंच काम या यंत्रोपकरणामध्ये केलेलं आहे, त्याच्यानंतर या सगळ्याची माहिती या कोशामधनं निश्चितपणे मिळते. आणि ती नुसती मिळते नाही, त्याच्या संदर्भासहित आम्ही त्याची माहिती दिलेली आहे. त्याच्यामुळे हा कोश अत्यंत

0: महत्वाचा केवळ हाच कोश असा नाही, जे कोश म्हणजे आपण आता ज्ञानकोश म्हणतो, माहितीकोश म्हणतो, हे त्या त्या विषयांच्या संदर्भातली माहिती किंवा ज्ञान हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नच करत असतात. आणि एक कोशाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो, कुठलेही कोश जगातले हे अद्ययावत किंवा परिपूर्ण नसतात, ते प्रत्येक वेळेला काळानुसार बदलत जावे लागतात, त्याच्यामध्ये सुधारणा करत जावी लागते,
1: अद्ययावत
0: करावे लागतात,
1: कारण नवीन शब्द येत असतात.
0: बरोबर. आणि ते अद्ययावत तुम्ही कधी कराल, आधीची माहिती आधीचं ज्ञान हे लोकांपर्यंत पोहोचलं तर तुम्ही ती अद्ययावत करता. आणि ते ज्ञान अद्ययावत करण्याचा एक प्रयत्न हा या सगळ्या कोशाच्या निर्मितीमधनं राज्य मराठी विकास संस्था करत असते.
1: सर, आजच्या ह्या डिजिटल युगात आणि एआयच्या पण काळामध्ये यंत्रालयाचा ज्ञानकोश ऑनलाईन किंवा ऍपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा काही विचार आहे का, जेणेकरून तो सगळ्यांना उपयुक्त हो.

0: संस्था करत असते.
1: सर, आजच्या ह्या डिजिटल युगात आणि एआयच्या पण काळामध्ये यंत्रालयाचा ज्ञानकोश ऑनलाईन किंवा ऍपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा काही विचार आहे का, जेणेकरून तो सगळ्यांना उपयुक्त होईल?
0: आता सगळ्यांना उपलब्ध आहेच आहे, परंतु तुम्ही म्हणालात तसं बरोबर आहे. आम्ही हा संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्याचा आमचा विचार आहे, आणि कारण जवळपास 1200 पानांचा हा कोश आहे, तो 1200 पानांचा कोश आम्ही निश्चितपणे सर्वसामान्य वाचकांना उपलब्ध करून प्रसिद्ध केलेला आहेच, पण तो राज्य मराठी विकास संस्थेचं संकेतस्थळ जे आहे rmus-marathi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती आम्ही ते निश्चितपणे तो कोश उपलब्ध करून देऊ, आणि आमची बहुतेक सगळी प्रकाशनं तिथं आम्ही उपलब्ध करून दिलेली आहेत. तेच त्याचबरोबर हाही आम्ही ज्ञानकोश तिथं उपलब्ध निश्चितपणे करून देऊ.
1: नक्कीच सर, आपल्या श्रोत्यांना या यंत्रालयाच्या ज्ञानकोशाचा उपयोग होईल, कारण घरबसल्या त्यांना जर साईटवर तो उपलब्ध झाल्यावर बघता येत असेल तर यासारखी आनंदाची गोष्ट नाही, कारण आपला जो हेतू आहे सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत पोहोचण्याचा तो यातून नक्कीच साध्य होईल. सर, आज आपण इथं आलात आणि आम्हाला यंत्रालयाचा ज्ञानकोश याविषयी खूप छान माहिती सांगितली, याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही नेहमीच वाट पाहत असतो. आपण आमच्याशी नक्की संपर्क साधा, यासाठी आम्ही ईमेल आपल्याला उपलब्ध करून दिलाय, aplimarathi210@gmail.com, aplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: अभिजात मराठी,
4: आपली मराठी.
3: अभिजात मराठी.

0: की
1: आपली मराठी
0: अभिजात मराठी
1: आपली मराठी।
2: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम श्रोतेहो आत्ताच आपण ऐकला।
3: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला। आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर। श्रोतेहो 7:41 झाले आहेत। ऐकूया प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर।
4: आयुर्विश्व हेल्थ केअर,
5: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्म।
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
7: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर।
5: श्रोत्यांनो नमस्कार। आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्या सोबत। डॉक्टर घाडगे सर नमस्कार।
8: नमस्कार
5: सर, तुमच्याशी बोलायचंच आहे पण त्याआधी आयुर्विश्व मध्ये अनेक रुग्ण येत असतात, आपण त्यांचे अनुभव ऐकतोय। आता ही केस कुणाची बघूया, कोण आपल्याशी बोलताय?
9: पौर्णिमा रमेश दू, राहायला नाशिक मध्येच। मला 5-6 महिन्यापूर्वी थोडासा उठायला आणि बसायला खूप त्रास व्हायचा, स्नायूंचा पण आणि हाडांचा पण। पण आता जेव्हा FM मी डॉक्टर विश्वास घाटगे यांची जेव्हा आयुर्विश्व हेल्थ केअर मार्फत जी माहिती मिळाली, त्यांचं रुग्णांवरचे जे उपचार ऐकले ते बरे होतात, त्यामुळं मी पण गेली नाडी परीक्षणाने। मला त्यांनी काही औषधं दिली, काही काळे दिले, त्यात मला आता फरक जाणवायला लागला आणि दुसऱ्या तिसऱ्या फेरीनंतर मला खरोखरच खूपच आराम वाटतोय। खूप आभारी आहे आयुर्विश्व हेल्थ केअर बाबत आणि डॉक्टर विश्वास घाटगे यांचा मी खूप खूप आभारी आहे, धन्यवाद।
5: सर आत्ताच आपण पौर्णिमा म्हणून तुमच्या पेशंट जे आहेत नाशिकच्या, त्यांची ही केस ऐकली, सांधेदुखी रिलेटेड आता त्यांचे सगळे त्रास आहेत, तर काय सांगाल या केस?
8: येस, म्हणजे सर्वप्रथम मी पौर्णिमा ताईंचं मनपूर्वक आभार मानेन, इतका छान अभिप्राय त्यांनी दिलाय आयुर्विश्व हेल्थ केअर साठी। ताईंच्या बाबतीमध्ये असं होत होतं की सततची सांधेदुखी ही त्यांची मेनली तक्रार होती, वजन कमी झालं होतं, खूप प्रमाणात विकनेस आला होता आणि त्यासाठी त्या म्हणजे वेगळ्या डॉक्टरांना भेटल्या, काही कन्सल्टेशन केलं, काही

0: रक्त तपासण्या पण केल्या पण योग्य निदान होत नव्हतं आणि थकवा किंवा सांधेदुखी जात नव्हती. त्यांच्या सांगण्यामध्ये येत होतं बऱ्याचदा की कामकाज केल्यानंतर किंवा त्यांच्या सर्व्हिस रिलेटेड काही दगदग झाली तर त्यांनी त्यांना थकवा खूप येत होता किंवा सांधेदुखीचे कंबरदुखी पायदुखीचा त्रास त्यांना मेनली होत होता आणि त्याचा परिणाम थोडासा वजनावर प्रकृतीवर पण झालेला दिसून येत होता. खरं तर या ठिकाणी ब्लड टेस्ट केल्यानंतर बऱ्याचदा काय होतं की त्यातूनच निदान करण्याचा प्रयत्न केला तो पण ताईंच्या बाबतीत ब्लड टेस्ट नॉर्मल होते आणि त्यामुळे त्या नाडी परीक्षा संदर्भात भेटायला आलं होत्या. नाडी परीक्षेद्वारे लक्षात आलं की अस्थिधातू क्षय बऱ्याच प्रमाणात आहे, वातवृद्धी आहे आणि धात्वाग्नी मांद्याचा परिणाम शरीरावर झाल्यामुळे प्रकृती खावली आणि त्याचबरोबर सांधेदुखी सारख्या तक्रारी उत्पन्न झाल्यात. तर या ठिकाणी नाडी परीक्षा ही उत्तमरित्या मार्गदर्शक ठरली. त्या अनुषंगाने ट्रीटमेंट केल्यानंतर ताईंच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली, सांधेदुखी पूर्णतः थांबलेली आहे आणि वजनात पण चांगल्या प्रकारे सुधारणा झाली.
1: श्रोते हो, आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर 30 सप्टेंबर रोजी बुधवारी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथे सकाळी 11 ते संध्याकाळी 7 पर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधी विकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या अलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. संपर्क 844-844-9960 844-844-9960 8448449260. लक्षात ठेवा 30 सप्टेंबर रोजी बुधवारी कोल्हापूरमध्ये.
2: सो डॉक्टर, तुम्ही सांगताय पौर्णिमा त्यांच्या केस बद्दल आणि ब्लड टेस्ट वगैरे सगळं करून सांधेदुखीचा त्यांचा जो आजार होता त्याच्यावर मग आयुर्विश्वामध्ये काय उपचार केले?
0: बऱ्याचदा सांधेदुखी म्हणल्यानंतर ब्लड टेस्ट केल्या जातात, एक्सरे केला जातो पण त्या गोष्टी सुद्धा जेव्हा नॉर्मल होतात तेव्हा फक्त मल्टीव्हिटॅमिन्स दिल्या जातात पण त्यांनी काही सांधेदुखी जात नाही. या ठिकाणी नाडी परीक्षा ही नक्कीच मार्गदर्शक ठरते. बऱ्याचदा या प्रकारच्या सांधेदुखीच्या तक्रारी ह्या वातदोषाशी निगडीत असतात. त्याचं निदान आपल्याला नाडी परीक्षेद्वारे करता येतं आणि त्यासाठी गेली 13 वर्ष जे आयुष्य हेल्थ केअर संस्थेने संशोधन केलेलं आहे त्या संशोधित औषधांचा वापर केल्यानंतर ताईंसारख्या केसेसमध्ये भरपूर प्रमाणात इम्प्रुव्हमेंट होताना दिसून येते. त्यामुळे अमवाद, संधिवाद, गुडघेदुखी, कंबरदुखी सारख्या केसेसमध्ये नक्कीच नाडी परीक्षा फलदायी ठरू शकते.
2: सो नेहमी तुम्ही जे सांगतात की कारणापेक्षा मुळावरती उपचार केले तर नक्कीच रुग्णांना फरक पडतो, अशीच ही केस होती.
1: श्रोते हो, आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर 30 सप्टेंबर रोजी बुधवारी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथे सकाळी 11 ते संध्याकाळी 7 पर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधी विकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या अलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. संपर्क 844-844-9960 844-844-9960 8448449260. लक्षात ठेवा 30 सप्टेंबर रोजी बुधवारी कोल्हापूरमध्ये.
2: आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात डॉक्टर विश्वास घाडगे सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र FM बँड 102.7 MHz. श्रोते हो, 7:46 झाले आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
6: नमस्कार.
1: 57 वर्षांच्या गृहस्थांची ही केस आपण बघणार आहोत ज्यांना 15 वर्षापासून डायबिटीस होता, 2 वर्षापासून इन्सुलिन चालू होतं, पायाला जखम झाली होती, 6 महिने त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे ट्रीटमेंट घेतली पण जखम बरी होत नव्हती. या कंडिशन मध्ये ते आपल्याकडे ॲडव्हान्स आयुर्वेदामध्ये आले. आपण आयुर्वेदानुसार यांना काय ट्रीटमेंट दिली, यांची केस कशी हँडल केली?
6: कसे माहितीये का की म्हणजे न्यूरोपॅथी पहिल्यांदा होते, पायाला जळजळ चालू होते, तिथल्या म्हणजे रक्तवाहिन्या डॅमेज व्हायला लागतात, मग हळूहळू नसांचं कव्हरिंग डॅमेज व्हायला लागतं आणि मग मात्र जळजळ चालू होते आणि मग तिथे रक्तपुरवठा नाही, नसांचा पुरवठा कमी झाला तर तिथली स्किन पातळ होते आणि जखम व्हायला लागते. आता या सगळ्याला जर का आपण कारणीभूत बघितलं तर प्रायमरी लेवलला कसं मेडिकेशन्स खूप असतात, अनेक मेडिकेशन्स, अनेक व्हिटॅमिन्स, प्रोटीन यांचं ऍब्सॉर्प्शन काय करतात, स्लो डाऊन करतात. मग त्यामुळे नंतर नंतर काय होतं की ज्या वेळेला कॉम्प्लिकेशन्स वाढायला लागतात तेव्हा लक्षात येतं की बाबा आता मेडिकेशन जास्ती देऊन चालणार नाही. मग अशा वेळेला हळूहळू काय केलं जातात, मेडिकेशन कमी करून पेशंटला इन्सुलिनवर शिफ्ट केलं जातं ताकी बाबा शरीरातले टॉक्सिन्स थोडेसे कमी व्हावेत किंवा म्हणजे समजा गोळ्यांमुळे जे काही गट बॅक्टेरिया डिस्टर्ब झालेत, शरीरामध्ये केमिकल इम्बॅलन्स झालाय किंवा व्हिटॅमिनचा जो काही डिफिशियन्सी झालेली आहे ती बाबा दूर करता यावी, या हिशोबाने तो इन्सुलिनवर शिफ्ट केलं जातं. परंतु बऱ्याच वेळेला होतं कसं की म्हणजे

0: शरीरामध्ये जे टॉक्सिक लेवल वाढलेली असते ती मात्र काही रिपेअर केली जात नाही. आणि मग ते टॉक्सिन जर काही शरीरामध्ये तसेच राहिले तर ते तुमच्या रक्तवाहिन्या नसांना डॅमेज करत राहतात आणि त्याच्यातून मग हे म्हणजे न्यूरोपॅथी सारखे किंवा पायाला जखम होण्यासारखे आणि त्यातून पुढे लेग अम्प्युटेशन सारखे सुद्धा प्रॉब्लेम क्रिएट होतात.
1: श्रोते हो, डायबिटीस आणि त्याचे कॉम्प्लिकेशन जसं की न्यूरोपॅथी, रेटिनोपॅथी, किडनी फेल्युअर, कॅन्सर, मणके, गुडघे आणि हाडांचे विकार यावर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी कोल्हापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी कोल्हापूरमध्ये ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर. संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025. यांच्या केसमध्ये आपण आयुर्वेदानुसार यांना काय ट्रीटमेंट दिली आणि मग न्यूरोपॅथी बरी झाली का?
0: ही जी जखम आहे ती पण एक शरीराचा भाग आहे त्यामुळे नुसत्या जखमीवर काम करून नाही चालत तर ओव्हरऑल शरीरावर काम करावं लागतं. त्याच्यामुळे शरीरामध्ये टॉक्सिक वाढल्यामुळे जर का म्हणजे रक्तवाहिन्या आणि जर का तुमच्या नसा डॅमेज होत असतील तर पहिल्यांदा डिटॉक्सिफिकेशन करणं गरजेचं असतं. मग त्यासाठी विरेचन द्यावं लागतं. त्याच्यानंतर तुमच्या रक्तवाहिन्या सगळ्या शरीरात पसरलेल्या आहेत त्यामुळे मग स्नेहन स्वेदन देऊन बस्तीसारखा उपाय करावा लागतो. म्हणजे ओव्हरऑल बॉडी बॅलन्सिंग करत न्यावं लागतं. आणि लोकल लेवलला काम करताना आजकाल त्याच्यासाठी ओझोन थेरपी एक फार चांगली आलेली आहे. म्हणजे आता ओझोन म्हणजे जर का आपण म्हणलं ना तर आपण सकाळी उठल्यानंतर जर का फिरायला जातो तेव्हा आपल्याला कसं फ्रेश वाटतं कारण हवेमध्ये ओझोन असतो. तर ह्या ओझोनमुळे काय होतं की आपल्या म्हणजे म्हणतो ना मनाला किंवा शरीरातल्या वेगवेगळ्या पेशींना नवं चैतन्य मिळाल्यासारखं होतं आणि त्यामुळे आपल्याला तिथे एकदम आनंद होत असतो. बरोबर. त्याच पद्धतीने जर का हे ओझोन जो आहे बरोबर ना तो मेडिकली हल्ली युज केला जातो आणि मग तो ओझोन जर का तुम्ही तिथे इंजेक्ट केला तर तिथल्या पेशींना नवं चैतन्य मिळतं आणि त्या काय होतात डेव्हलप व्हायला किंवा त्या रिपेअर व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आपण त्यांच्या बाबतीत तेच केलं की म्हणजे ओव्हरऑल बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन करणं, रक्तवाहिन्यांवर काम करण्यासाठी स्नेहन स्वेदन बसती देणं आणि त्याच्याबरोबर लोकल लेवलला ड्रेसिंग करताना किंवा त्या ऊनला जर का ट्रीट करताना त्याच्या आजूबाजूला काय करायची ओझोनची इंजेक्शन द्यायची आणि मग ड्रेसिंग करायची. या पद्धतीने आम्ही काम केलं आणि त्याच्यामुळे कसं झालं की रिजनरेशन चांगलं झालं तिथे आणि त्यांची ती डायबेटिक ऊन काय झाली बरी झाली. इन्सुलिन बरं म्हणजे त्यांचं बंद झालं. म्हणजे ओव्हरऑल त्यांचं काय झालं की आरोग्य त्याच्यातून सुधारलं गेलं. म्हणजे फक्त ऊन आहे म्हणून फक्त ऊनकडे बघायचं आणि बाकी गोष्टी दुर्लक्षित करून नाही चालत. ओव्हरऑल जर का तुम्ही होलिस्टिक ट्रीटमेंट केली तर त्यांचा डायबिटीस पण रिव्हर्स झाला, औषधं पण बंद झाली. म्हणजे फ्युचर लेग अम्प्युटेशन तर टळलं पण इतरही जे काही म्हणजे म्हणतो ना टॉक्सिन्स वाढल्यामुळे जे काही म्हणजे रेटायनोपॅथी किंवा किडनी फेल्युअर कडे जाणारी जे काही कंडिशन होती ती पण रिव्हर्स झाली. त्यामुळे म्हणतो ना की डायबिटीस सारख्या आजारांमध्ये जर का फ्युचर कॉम्प्लिकेशन टाळायचे असतील तर आयुर्वेदाला पर्याय नाही आहे.
1: श्रोते हो, डायबिटीस आणि त्याचे कॉम्प्लिकेशन जसं की न्यूरोपॅथी, रेटिनोपॅथी, किडनी फेल्युअर, कॅन्सर, मणके, गुडघे आणि हाडांचे विकार यावर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी कोल्हापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी कोल्हापूरमध्ये ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर. संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र FM बँड 102.7 MHz वर. श्रोते हो, आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाची आठवण.
3: श्रोते हो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 27 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता कायद्याविषयी बोलू काही यामध्ये विशाखा मार्गदर्शक तत्व या विषयाची माहिती.
4: त्या तक्रारी कशा सोडवायच्या, त्या शक्यतो संस्था लेवलला त्याचं निराकरण व्हावं, त्याच्यावरती उपाय व्हावेत यासाठीचे ही मार्गदर्शक तत्व आहेत.
3: तेव्हा अवश्य ऐका ऍडव्होकेट आसावरी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ॲपवर जगभरात कुठेही.
2: श्रोते हो, आज सकाळी 11:00 वाजता मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधतील. त्यानंतर लगेचच या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकू शकाल. आज रात्री 8:00 वाजता या मराठी अनुवादाचं पुन्हा प्रसारण आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.
5: तणावामुळे तुम्हाला वेळ आणि काम व्यवस्थापित करणे कठीण होत आहे का? आणि तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो.

0: तुमच्या तणावाचे व्यवस्थापन कसे करावे याच्या सूचनांसाठी टेलिमानसला 1-4-4-1-6 वर कॉल करा.
1: श्रोते हो, आता अजित कडकडे यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली स्मिता म्हात्रे यांची रचना ऐकूया.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, श्रोते हो 8 वाजतायत. देशात आणि जगात काय घडलंय, काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी समाचार प्रभात हे बातमीपत्र ऐकूया दिल्ली केंद्राच्या सहक्षेपणात.

0: भक्ती मांगल्याचे क्षण आनंदाने द्विगुणित करण्यासाठी अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त रुचिरा केशरी दूध मसाला।
1: नमस्कार श्रोते हो, रुचिरा मसाले खवयेगिरी या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार। आज काही संडे स्पेशल रेसिपीज आपण कार्यक्रमात ऐकणार आहोत। तुमच्या लक्षात आलंच असेल, आज काही नॉनव्हेज रेसिपीज बघूयात। नुकतेच गणपती देखील झालेले आहेत आणि नंतर आता पुढे नवरात्र आहे, त्यामुळे आज काही नॉनव्हेज रेसिपीज करायला काहीच हरकत नाही। नॉनव्हेज आणि ते सुद्धा कोल्हापुरात केलं जाणारं नॉनव्हेज म्हटलं की जरा झणझणीत हा शब्द आणि ही चव या नॉनव्हेजला नक्कीच असते। कोल्हापूरचा कांदा लसूण मसाला खूप प्रसिद्ध आहे। हा मसाला जर आपण नॉनव्हेज रेसिपीजसाठी वापरला तर त्याच्या चवीत आणखीनच भर पडते। तर हा मसाला वापरून स्टार्टर्स कशी करायची ते सुरुवातीला मी तुम्हाला सांगणार आहे। तर एक चिकनचं स्टार्टर तुम्हाला सांगते, पटकन होणारं असं हे स्टार्टर आहे। यासाठी आपल्याला बोनलेस चिकन लागणार आहे साधारण 1 पाव किलो, कांदा लसूण मसाला 2 टेबलस्पून, आलं लसणाची पेस्ट 1 टीस्पून, दही 2 टेबलस्पून, लाल तिखट 1 टीस्पून, हळद 1/2 टीस्पून, गरम मसाला 1/2 टीस्पून, लिंबाचा रस 1 टीस्पून, मीठ चवीनुसार, कॉर्नफ्लॉर 1 टेबलस्पून, तांदळाचं पीठ सुद्धा लागणार आहे ते 1 टेबलस्पून, तसंच शॅलो फ्राय करण्यासाठी थोडंसं तेल लागणार आहे, कोथिंबीर सजावटीसाठी। सर्वप्रथम एका बाउलमध्ये बोनलेस चिकन घ्या, त्यात 2 चमचे कांदा लसूण मसाला, आलं लसणाची पेस्ट, दही, थोडंसं लाल तिखट, हळद, गरम मसाला, लिंबाचा रस आणि मीठ घाला। सगळं छान एकजीव करून चिकनला मसाला व्यवस्थित लागलाय ना ते बघा आणि हे थोडंसं 10 मिनिटांसाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्या की जेणेकरून त्या चिकनला ह्या सगळ्या मसाल्याचा स्वाद लागेल। 10 मिनिटांनी मॅरिनेट झाल्यानंतर त्यात आपण कॉर्नफ्लॉर आणि तांदळाचं पीठ घालायचंय। थोडंसं पाणी त्या चिकनला सुटलं असणार आहे आणि त्यामुळं कॉर्नफ्लॉर आणि तांदळाच्या पिठाचा मस्त कोट त्या सगळ्या चिकनच्या पीसना लागणार आहे आणि ही दोन्ही पीठ त्या चिकनला क्रिस्पी टेक्स्चर येण्यासाठी मदत करणार आहेत। त्यानंतर पुन्हा 10-15 मिनिटांसाठी चिकन

आपण तसंच ठेवून द्यायचं आहे. नंतर कढईत थोडंसं तेल गरम करून हे मॅरिनेट केलेले चिकनचे पीस मीडियम फ्लेमवर दोन्ही बाजूनं छान गोल्डन आणि क्रिस्पी होईपर्यंत तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता किंवा शॅलो फ्राय सुद्धा करू शकता. तर तयार आहे गरम गरम चिकनचं हे स्टार्टर. छानपैकी कांद्याच्या रिंग्स आणि लिंबाच्या फोडींनी सजावट करा, वरून थोडीशी कोथिंबीर पेरा. झटकन होणार असं हे चिकनचं स्टार्टर आज नक्की करून बघा. रुचिरा मसाले खवयेगिरी हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आता आपण बघणार आहोत या कांदा लसूण मसाल्यामधलंच कोळंबी फ्राय कसं करायचं. यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे: कोळंबी साधारण 1/2 किलो, कांदा लसूण मसाला 2 टेबलस्पून, हळद 1/2 टीस्पून, लाल तिखट, लिंबाचा रस 1 टीस्पून, आलं लसणाची पेस्ट 1 टीस्पून. इथे सुद्धा आपल्याला तांदळाचं पीठ 2 टेबलस्पून लागणार आहे, मीठ आणि तेल. स्वच्छ केलेल्या कोळंबीला कांदा लसूण मसाला, हळद, तिखट, आलं लसणाची पेस्ट, लिंबाचा रस आणि मीठ लावून साधारण 15 ते 20 मिनिटं तसंच बाजूला ठेवून द्यायचंय. त्यानंतर त्यात तांदळाचं पीठ घालायचंय. या तांदळाच्या पीठाचा कोट छान या पूर्ण कोळंबीला लागणार आहे. आणि मग नंतर तव्यावर थोडं थोडं तेल सोडून एक एक पीस या कोळंबीचे ठेवून आपण ते शॅलो फ्राय करायचे आहेत. तांदळाच्या पिठामुळं कोळंबीला सुद्धा एक क्रिस्पी टेक्स्चर येईल आणि हे सुद्धा पटकन होणारं असं कोळंबी फ्राय तुम्ही करून बघा. अशाच प्रकारे तुम्ही बोनलेस फिशचे तुकडे सुद्धा घेऊन त्या पद्धतीनं मसाला फिश फ्राय बाईट्स करू शकता. कोळंबीच्या ऐवजी फक्त बोनलेस फिश वापरायचे आहेत. तर हे स्टार्टरचे प्रकार आज नक्की करून बघा. रुचिरा मसाले खवयेगिरी हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून आणि तुमच्या बरोबर आहे ऐश्वर्या. आता आणखी एक स्टार्टरचाच हा प्रकार आहे: चिकन इन गार्लिक सॉस. बोनलेस चिकनचे बारीक तुकडे आपल्याला साधारण 1/2 किलो लागणार आहेत. 2 अंडी लागणार आहेत, 1 चमचा चिली सॉस, कॉर्नफ्लॉवर 2 चमचे, सोया सॉस 1 चमचा, मिरपूड, मीठ, थोडंसं आलं लसूण 2 चमचे बारीक चिरून घ्यायचं आहे, थोडी बारीक चिरलेली कांदापात, लाल मिरची बारीक चिरून आणि तेल. अंडी फोडून चांगली फेटून घ्यायची आहेत. मीठ, मिरपूड, 1 चमचा सोया सॉस, चिली सॉस आणि फेसलेलं अंड यांचं सगळ्याचं एकत्र मिश्रण करायचंय आणि त्यामध्ये बोनलेस चिकनचे पीस घालायचे आहेत आणि हे सगळं साहित्य साधारण 1/2 तासासाठी ठेवून द्यायचं आहे तसंच. आणि मग मंद गॅसवर या अंड्याच्या मिश्रणात भिजवलेले चिकनचे बोनलेस पीस आपण एक एक करून तळून बाजूला ठेवायचे आहेत. त्यानंतर एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्या, त्याच्यामध्ये आलं लसणाचे तुकडे छान फ्राय करा. आपलं हे गार्लिक सॉस मधलं चिकन आहे त्यामुळे लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त असायला हवं, त्याचा स्वाद छान लागायला पाहिजे चिकनला. आणि मग त्यामध्ये आलं लसणाचे बारीक केलेले तुकडे, लाल मिरचीचे तुकडे बारीक केलेले, कांदापात बारीक चिरलेली, हे सगळं घालायचंय, छान परतून घ्यायचंय. त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी घाला आणि मग कॉर्नफ्लॉवरची पेस्ट त्याच्यामध्ये घालायची आहे, सोया सॉस थोडासा घालायचाय आणि मग ही छान ग्रेव्ही आपली तयार होईल. ही ग्रेव्ही उकळली की त्यामध्ये आपण जे चिकनचे पीस तळून ठेवलेले आहेत ते चिकनचे पीस या ग्रेव्हीमध्ये घालायचे आहेत आणि मस्तपैकी हे चिकन इन गार्लिक सॉस आपलं तयार आहे. याच्याबरोबर तुम्ही फ्राईड राईस सुद्धा करू शकता. तर आज हे नक्की करून बघा. आता आपण बघणार आहोत खिमा कोफ्ता करी कशी करायची. यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे: 1/2 किलो खिमा, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, कोथिंबीर, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, हळद 1 चमचा, तिखट 3 चमचे, मीठ चवीनुसार, 2 ते 3 कांदे लागणार आहेत, सुकं खोबरं 1/2 वाटी लागणार आहे, तसंच थोडी ताजी मलई लागणार आहे. सर्वप्रथम एका बाउलमध्ये खिमा घ्या. आता आपल्याला एक हिरवं वाटण तयार करायचंय. या वाटणात आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालायचे.
हे सर्व साहित्य बारीक मिक्सरला फिरवून घ्या आणि जो आपण

0: बाऊलमध्ये खिमा काढलेला आहे, त्या खिम्यावर हे हिरवं वाटण घालायचंय आणि छान मिक्स करून ठेवून द्यायचं आहे. मग त्यात थोडीशी हळद घालायची, एक चमचा तिखट, एक चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि त्याचे बारीक गोळे तयार करायचे आहेत. आणि हे गोळे आपण तेलात किंवा तुपामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहेत. आता यासाठी आपल्याला करी करावी लागणार आहे. तर ही करी करण्यासाठी कांदा आणि खोबरं थोडंसं भाजून घ्यायचंय आणि त्याचं वाटण तयार करायचंय. नंतर एका भांड्यात तेल टाकायचं, त्यात हे वाटलेलं वाटण घालायचं आणि मगाशी जे आपण हिरवं वाटण केलेलं होतं ते वाटण सुद्धा थोडंसं आपण करीसाठी बाजूला काढून ठेवायचं आहे आणि ते वाटण या कांदा आणि खोबऱ्याच्या वाटणावरती घालायचं आहे. छान तेल सुटेपर्यंत परतून घ्या. मग त्यामध्ये हळद, गरम मसाला, तिखट घाला, चवीनुसार मीठ घाला आणि मग गरम पाणी ओतून या रश्श्याला चांगली उकळी येऊ द्या. रस्सा चांगला उकळला की आपण जे खिम्याचे कोफ्ते करून ठेवलेले आहेत ते कोफ्ते याच्यामध्ये घालायचे आहेत. आणि अगदी वाढत असताना जर तुम्हाला आवडत असेल तर ताजी मलई फेट या रश्श्यावर घालायची आहे. आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तर तुम्ही मलई नाही घातली तरी सुद्धा चालेल. तर ही सुद्धा झटकन होणारी अशी खिम्याची कोफ्ता करी नक्की करून बघा. भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा ही खिम्याची कोफ्ता करी नक्की छान लागेल. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया काही टिप्स. चिकन किंवा मटणाला मसाला, आलं, लसूण, दही किंवा लिंबाचा रस लावून काही वेळ ठेवलं तर त्याच्या चवीमध्ये नक्कीच भर पडते. माशांना मसाला लावल्यानंतर थोडा वेळ तसेच ते ठेवून द्यायचे आहेत. तवा पुरेसा गरम झाल्यावरच मासे ठेवले तर ते तव्याला कमी चिकटतात. तर श्रोते हो, रुचिरा मसाले खवैगिरी या कार्यक्रमामध्ये संडे स्पेशल अर्थात काही नॉनव्हेज रेसिपीज मी तुम्हाला सांगितल्या आहेत आणि ज्या रेसिपी सांगितल्या त्या अगदी पटकन होणाऱ्या आहेत. त्यामुळे आज या आत्ता रेसिपी ऐकून लगेच सुद्धा दुपारच्या जेवणासाठी तुम्ही या ट्राय करू शकता. तेव्हा आजच्या या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या ते आम्हाला पत्रानं जरूर कळवा. आता मात्र वेळ झालेली आहे निरोप घेण्याची. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात रुचिरा मसाले खवैयेगिरी या कार्यक्रमामध्ये आणखी काही नव्या छान रेसिपीजसह. तोपर्यंत ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. रुचिरा मसाले खवैयेगिरी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर.
1: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
2: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
1: काय
2: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
3: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
4: रुचिरा मसाले खवैयेगिरी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रुचिरा मसाले बाजार गेट कोल्हापूर.
5: प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र FM बँड 102.7 MHz. श्रोते हो, हजारो आवीट गोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कोणतं गाणं घर करून आहे त्या गाण्याच्या आठवणी आम्हाला सांगा आमच्या गाणं मनातलं या फोन इन कार्यक्रमात. सहभागी होण्यासाठी आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत तुम्ही फोन करू शकता. त्यासाठी आमचा नंबर आहे 02132 65 26. फोन नंबर पुन्हा एकदा लक्षात घ्या 02132 65 26. अवश्य फोन करा, आपलं मत मांडा.
0: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
6: बॉडी वेल हायड्रेटेड असणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी पाणी बाटली भरून किंवा तांब्या भरून ठेवलं आणि मग प्यायलं की आपल्याला लक्षात येतं की आपलं पाण्याचं प्रमाण व्यवस्थित आहे का. 2 लिटर तरी पाणी शक्यतो जाऊ दे, पण हे प्रमाण हवामान, शारीरिक हालचाल, वय, लिंग याप्रमाणे बदलतं.
7: तुम्ही रागावर नियंत्रण ठेवू देत आहात का? टेलिमानसला 1-4-4-1-6 वर कॉल करा आणि राग नियंत्रित करण्यासाठी मार्गदर्शन किंवा सूचना मिळवा.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वर.
1: श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 27 सप्टेंबरला सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही यामध्ये विशाखा मार्गदर्शक तत्व या विषयाची माहिती.
2: त्या तक्रारी कशा सोडवायच्या, त्या शक्यतो संस्था लेवलला त्याचं निराकरण व्हावं, त्याच्यावरती उपाय व्हावेत, यासाठीचे ही मार्गदर्शक तत्व आहेत.
1: तेव्हा अवश्य ऐका ऍडव्होकेट आसावरी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍप वर जगभरात कुठेही.
3: आकाशवाणी FM सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो 8:30 वाजतायत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. युद्ध संघर्षादरम्यान ऊर्जा आणि व्यापार अखंडित ठेवण्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांचं संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत आवाहन. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वासाठी रशियाचा जोरदार पाठिंबा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी एसआयआरचा आदेश एकमतानं मंजूर केल्याचा निवडणूक आयोगाचा पुनरुच्चार. महाराष्ट्रातल्या 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. प्रतिकूल हवामानामुळे उत्तराखंडमधील चारधाम यात्रा स्थगित. आजही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या मर्यादित षटकांचा पहिला क्रिकेट सामना आज तिरुवनंतपुरममध्ये. आता सविस्तर बातम्या. युद्ध संघर्षामुळे जागतिक सुरक्षा अस्थिर होत असून प्रगतीला धोका निर्माण होत आहे असं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी व्यक्त केलं आहे. ते काल न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेला संबोधित करताना बोलत होते. यावेळी त्यांनी सर्व देशांना संयम बाळगण्याचं, तणाव कमी करण्याचं, नागरिकांचं संरक्षण सुनिश्चित करण्याचं आणि युद्ध संघर्षादरम्यान ऊर्जा आणि व्यापाराचा प्रवाह अखंडित ठेवण्याचं आवाहन केलं आहे. रशिया युक्रेन युद्ध अजूनही एक गंभीर आंतरराष्ट्रीय चिंतेचा विषय असून हा संघर्ष थांबवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचा जयशंकर यांनी पुनरुच्चार केला. व्यापारी जहाजं आणि खलाशांवर होणारे हल्ले अस्वीकार्य असल्याचं जयशंकर यांनी सांगितलं. विकसनशील देशांच्या अन्न, इंधन, खतं आणि वित्त यांच्या सुरक्षेवर त्यांनी भर दिला. देशांना त्यांच्या स्वतःच्या प्राधान्यक्रमानुसार कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली विकसित करण्याचं स्वातंत्र्य असायला हवं असंही जयशंकर यावेळी म्हणाले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्यत्वासाठी भारताच्या दाव्याला रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी जोरदार पाठिंबा दिला आहे. न्यूयॉर्क इथं काल रात्री संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत केलेल्या भाषणात ते बोलत होते. आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेचं प्रतिनिधित्व वाढवण्याच्या बाजूनं रशिया असून स्थायी जागेसाठी भारत आणि ब्राझीलच्या उमेदवारीला रशियाचा पाठिंबा आहे असंही लावरोव म्हणाले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत एकूण 15 सदस्य आहेत, ज्यात नकाराधिकार असलेले चीन, फ्रान्स, रशिया, युके आणि अमेरिका हे 5 स्थायी सदस्य आणि 2 वर्षांच्या कालावधीसाठी निवडलेले 10 अस्थायी सदस्य आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे आज सकाळी 11 वाजता देश परदेशातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 138वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनची सर्व प्रसारण केंद्र, न्यूज ऑन एआयआर वेबसाईट आणि मोबाईल ऍपवर प्रसारित केलं जाईल. याशिवाय एआयआर न्यूज, डीडी न्यूज, पंतप्रधान कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. हिंदीतल्या प्रक्षेपणानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमध्येही हा कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित केला जाईल. देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी मतदार याद्यांच्या एसआयआरचा म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षणाचा निर्णय एकमतानं घेण्यात आल्याचा पुनरुच्चार निवडणूक आयोगानं केला आहे. नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत आयोगाच्या माध्यम विभागाचे महासंचालक आशिष गोयल यांनी काल ही माहिती दिली. नवी दिल्लीत झालेल्या निवडणूक आयोगाच्या बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त डॉक्टर सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी उपस्थित होते असंही त्यांनी सांगितलं. सध्या सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान ज्या व्यक्तींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत त्यांच्या घरी बूथस्तरीय अधिकारी आवश्यक कागदपत्र गोळा करण्यासाठी भेट देतील. त्यानंतर बीएलओ ही कागदपत्र ईसीआय नेट प्लॅटफॉर्मवर अपलोड करतील असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. तर एसआयआर दरम्यान ज्या व्यक्तींचं नाव वगळलं गेलं आहे ते आपलं नाव समाविष्ट करण्यासाठी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे अर्ज करू शकतात असंही निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला केंद्रीय निवडणूक आयोगानं मुदतवाढ दिली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या विनंतीची दखल घेत आयोगानं काल झालेल्या बैठकीत दावे आणि हरकत दाखल करण्याची मुदत

येत्या 12 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. प्राप्त नोटिसा, दावे, हरकती निकाली काढण्यासाठी 10 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली असून महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी येत्या 16 नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या कृषी आयुक्तांनी सादर केलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या अहवालानुसार राज्यातील एकूण 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला असून महाराष्ट्रातील सुमारे 75% तालुके या निर्णयाच्या कक्षेत आहेत. दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आपण सर्व एकजुटीनं प्रयत्न करूयात असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आज जागतिक पर्यटन दिन आहे. पर्यटनाचं पुनर्निर्माण करण्यासाठी डिजिटल अजेंडा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ही यावर्षीची संकल्पना आहे. त्यानिमित्तानं नवी दिल्लीत आज पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या हस्ते विविध उपक्रमांचं उद्घाटन करण्यात येणार आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज एका दिवसाच्या केरळम दौऱ्यावर जात आहेत. ते आज अमृतानंदमयी मठातल्या कार्यक्रमांना उपस्थित राहतील आणि त्यानंतर दुपारी बलरामपुरम इथं भेट देतील. उपराष्ट्रपती एसयूटी अकादमीच्या दीक्षांत समारंभालाही उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज अहमदाबादमध्ये विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. साबरमती रेल्वे स्थानकावर ते देशातल्या पहिल्या लिक्विफाईड नॅचरल गॅसवर चालणाऱ्या डेमू रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. रेल्वेसाठी हा एक महत्वपूर्ण पर्यावरणपूरक टप्पा ठरणार आहे. माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या 94व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयानं एका विशेष प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. डॉ मनमोहन सिंग विद्वत्तेपासून लोकसेवेपर्यंत असं शीर्षक असलेल्या या प्रदर्शनात डॉ मनमोहन सिंग यांचं शिक्षण क्षेत्र, प्रमुख आर्थिक संस्था अर्थ मंत्रालय आणि देशातील सर्वोच्च पदावरील त्यांच्या कार्यकाळातील योगदान दाखवण्यात आलं आहे. हे प्रदर्शन 30 सप्टेंबरपर्यंत खुलं राहणार आहे. प्रतिकूल हवामानामुळे उत्तराखंडमधील चारधाम यात्रा स्थगित करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं आपत्ती व्यवस्थापन सचिव विनोदकुमार सुमन यांनी सांगितलं. हवामानात सुधारणा झाल्यानंतरच यात्रा पुन्हा सुरू केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान आजही उत्तराखंडमधील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनांना आणि संबंधित विभागांना 24 तास सतर्क राहण्याचे आणि संवेदनशील क्षेत्रांवर सतत लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेशसह उत्तरेकडील काही राज्यांमध्येही आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पाकिस्तानच्या वायव्येकडील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील डेरा इस्माईल खान जिल्ह्यात काल झालेल्या एका स्फोटात 12 जण ठार तर 35 जण जखमी झाले. तहरीके तालिबान पाकिस्तान या संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पाकिस्ताननं या वाढत्या हल्ल्यांसाठी अफगाणिस्तानातून होणाऱ्या दहशतवादी कारवायांना जबाबदार धरला आहे. मात्र तालिबान सरकारनं अशा घटनांमध्ये अफगाणिस्तानचा सहभाग नसल्याचं स्पष्ट केलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका सुरू होत आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये 5 T20 सामन्यांची मालिका होईल. एकदिवसीय संघात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा समावेश आहे. T20 मालिकेत श्रेयस अय्यर भारतीय संघाचं नेतृत्व करेल. या मालिकेतला पहिला एकदिवसीय सामना आज दुपारी 2 वाजता तिरुअनंतपुरम इथं होणार आहे. तर T20 मालिकेतला पहिला सामना 6 ऑक्टोबरला लखनौ इथं होणार आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 8व्या दिवशी काल भारतानं 2 सुवर्ण, 3 रौप्य आणि 2 कांस्य पदकं जिंकून शानदार कामगिरी केली. भारतीय पुरुष आणि महिला कबड्डी संघानं इराणला हरवून सुवर्णपदक पटकावलं. तजिंदर पाल सिंग तूरनं पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत तर सावन बरवालनं पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये रौप्यपदक जिंकलं. तिलोत्तमा सेन, विदर्शन विनोद आणि आशी चोक्सी या त्रिकुटानं महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात रौप्यपदक जिंकलं. प्राची चौधरीनं महिलांच्या

0: 400 मीटर शर्यतीत कांस्य पदक पटकावलं. स्क्वॅशमध्ये जोशना चिन्नप्पा आणि वेलवन सेंथिल कुमार या मिश्र दुहेरी जोडीनं कांस्य पदक जिंकलं. स्क्वॅशमध्ये अभय सिंग पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत तर अनाज सिंग महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पोहोचले आहे. भारतीय पुरुष हॉकी संघानं जपानला 2-0 हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. 4 सुवर्ण 12 रौप्य आणि 14 कांस्य पदकांसह भारत 39 पदकांसह पदक तालिकेत 10व्या क्रमांकावर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. युद्ध संघर्षादरम्यान ऊर्जा आणि व्यापार अखंडित ठेवण्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत आवाहन. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वासाठी रशियाचा जोरदार पाठिंबा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी एसआयआरचा आदेश एकमतानं मंजूर केल्याचा निवडणूक आयोगाचा पुनरुच्चार. महाराष्ट्रातल्या 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. प्रतिकूल हवामानामुळे उत्तराखंडमधील चारधाम यात्रा स्थगित. आजही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या मर्यादित षटकांचा पहिला क्रिकेट सामना आज तिरुअनंतपुरममध्ये. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो, 8:40 झाली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: दुधाचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: आपल्या खोलीतला आकाश आणि बाहेरचं आकाश हे वास्तविक वेगवेगळं नाही, पण आपण म्हणताना मात्र काय म्हणतो की खोलीतला आकाश हे बाहेरच्या आकाशाचा अंश आहे। तसे आपण त्या परमेश्वराचे अंश आहोत। परमेश्वराचे आपण अंश आहोत हे जितकं स्मरण होईल तितकं आपण केलं पाहिजे, कारण स्मरण महत्त्वाचं आहे। जीवनविद्या सांगते की नामस्मरणात स्मरण महत्त्वाचं आहे। आज काय होतंय की लोक नुसता जप करतात। स्वामी समर्थ असं ज्यावेळेला म्हणता तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? तर स्वामी समर्थांचा फोटो येतो। ते काही वाईट आहे असं नाही, तेही चांगलंच आहे, पण स्वामी समर्थ याचा अर्थ असा आहे की जो मुळात तुमच्या ठिकाणी आहे तो स्वामी आहे।

आता मात्र तो मी झालेला आहे. जो तुमच्या हृदयात आहे, जो ईश्वर सर्व भूतानाम हृदय शेरजुनतिष्ठती, तो जो आहे तो स्वामी आहे. पण आता झाला आहे तो हरवलेला मी. मी मलाच हरवला, मी मलाच हरवला म्हणून झाला हरामी. मुळात तो स्वामी आहे आणि तो समर्थ आहे हे आपण ध्यानात घ्यायला हवं. स्वामी समर्थ असं म्हणत असताना स्वामी समर्थ कोण हे माहीत नाही तर ते शाब्दिक झालं. लक्षात घ्या की ते म्हणत असताना स्मरण महत्वाचं आहे. आम्ही जेव्हा दिव्य साधना शिकवतो तेव्हा हे कसं ते दाखवतो. नुसतं शब्दाने सांगत नाही. आंबा आंबा म्हणताना तो हा आंबा, त्याचा तू स्वाद घे, नव्हे तर तू त्याला प्राप्त करून घे. त्याचप्रमाणे एकदा का तुम्हाला दिशा कळली की तुम्ही त्या दिशेनं जाता. नाहीतर आज काय होतं आहे, लोक कुठेही जातात, इकडे जातात तिकडे जातात, तीर्थयात्रा करतात, चार धाम करतात, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण चारही दिशा फिरतात, मग दाही दिशा फिरतात, आयुष्यभर फिरतात. आता जसा घाण्याचा बैल कितीही फिरला तरी आहे तिथंच असतो. आता तो घाण्याचा बैल इतिहास जमा झालेला आहे. आमच्या लहानपणी तो घाण्याचा बैल, ती तेलाची घाणी आणि तो बैल फिरतो कसा हे आम्ही पाहिलेलं आहे. घाण्याचा बैल हे अगदी उत्कृष्ट उदाहरण आहे. तो बैल जसा कितीही फिरला तरी तो आहे तिथंच आहे. कॅल्क्युलेशन केलं तर तो कितीतरी मैल फिरतो, पण कितीही मैल जरी तो फिरला तरी तो होता तिथेच असतो. तसं आपण कितीतरी गोष्टी करत असतो, तीर्थयात्रा करतो, उपास तपास करतो, दाही दिशा फिरतो. तुम्ही म्हणाल की फुकट जाता का, तर फुकट काहीही जात नाही, केलेलं कधीही वाया जात नाही. पण आपण हे किती वर्ष करत राहणार, केवळ तुम्ही बिगरीतच राहणार का? मॅट्रिक कधी होणार, ग्रॅज्युएट कधी होणार, PhD कधी होणार? संत काय सांगतात पहा, ते सांगतात याची देही याची डोळा, भोगीजे मुक्तीचा सोहळा. जीवनविद्या सांगते की प्रयत्न करायचा तर तो याच जन्मात केला पाहिजे. एकदा आंबा दाखवल्यावर तुमचं पाऊल इकडे तिकडे पडणार नाही. तुमचा प्रत्येक प्रयत्न जो होईल तो त्या आंब्याच्या दिशेने होईल. तुमच्या प्रयत्नांचं पाऊल पडेल ते त्या आंब्याच्या दिशेने पडेल. तसं सद्गुरूंनी एकदा का देव दाखवला की तुमचे सर्व प्रयत्न त्या दिशेनं होतील. सद्गुरूंनी एकदा का देव दाखवला की दैववाद नशीबवाद इकडे तुम्ही जाणार नाही. त्यांनी एकदा का देव दाखवला की माझी प्रगती होत नाही याचा अर्थ मी कमी पडतो आहे, माझे प्रयत्न कमी पडत आहेत म्हणून माझी प्रगती होत नाही हे साधकाला कळू लागतं. सद्गुरूंनी देव दाखवला की तुमचं पाऊल त्या दिशेनं पडू लागतं. तुकाराम महाराज काय सांगतात पहा, ते सांगतात तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतोनी. किती सुंदर सांगितलंय पहा. त्यांनी या ठिकाणी तीन शब्द वापरलेले आहेत, पाहिले पाही आणि परतोनी. तू जे पाहिलंस म्हणजे सद्गुरूंनी तुला जे दाखवलं ते तू पाहिलंस, ते पुन्हा पुन्हा तू पहा, मग काय होईल, पुन्हा पुन्हा पाहता पाहता तू तोच होऊन जाशील. तुझ्या ठिकाणचा भ्रम जाईल आणि जो तो मुळात राजा होता, जो तू मुळात स्वामी होतास, जो तू मुळात सच्चिदानंद स्वरूप होतास, जो तू मुळात ईश्वर होतास, तो तूच आहेस. ऋषीमुनींनी हेच सांगितलं की ते तू आहेस. आता बघा, सोहम शिवोहम असा जप करतात पण त्याचा अर्थ लक्षात घेत नाहीत, ते कुठे आहे ते समजून घेत नाही. अहम ब्रह्मास्मी यामध्ये त्या दोन्हींचा संबंध काय हे

0: कळत नाही. आपलं त्या दिशेनं पाऊल पडतं का? शिवोहम, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी हे नुसतं म्हणून काही उपयोग नाही. हे आपल्याला समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात सांगितलेलं आहे. ते म्हणतात, महावाक्याचा उपदेश भला, परी त्याचा जप नाही सांगितला. काय सांगतात ते? की अरे हे महावाक्य आहे, तत्वमसी हे महावाक्य आहे, अहम ब्रह्मास्मी हे महावाक्य आहे, शिवोहम हे महावाक्य आहे, पण त्याचा जप सांगितलेला नाही. तर त्याचा अनुभव घ्यायचा आहे. अहम ब्रह्मास्मी हा त्याचा अनुभव आहे. जेव्हा त्यांना साक्षात्कार झाला तेव्हा त्यांच्या मुखातून जे शब्द बाहेर पडले ते अहम ब्रह्मास्मी. पण तुम्ही काय करता? तुम्ही नुसता जप करता. तुम्ही म्हणाल, मग आम्ही हे करायचं नाही का? करा, हे वाईट आहे असं मला म्हणायचं नाही. पण किती वर्ष तुम्ही तेच म्हणत बसणार? हे मी का सांगतो आहे की आपण त्या परमेश्वराचे अंश आहोत, आणि परमेश्वराचे आपण अंश आहोत हे स्मरण जितकं होईल तितकं आपण केलं पाहिजे. कारण स्मरण महत्त्वाचं आहे. आपलं हे जे मानवी शरीर आहे हे आपल्याला अक्षरशः फुकट मिळालेलं आहे. ते फुकट मिळालेलं आहे म्हणून आपल्याला त्याची किंमत नसते. जीवनविद्या सांगते की मानवी शरीर हा निसर्गाचा एक विलक्षण चमत्कार आहे. निसर्गाचा फार मोठा चमत्कार म्हणजे हे मानवी शरीर होय. जगात तुम्ही कुठेही नजर टाका, तुम्हाला निसर्ग शक्तीचा चमत्कार दिसेल. तुम्ही म्हणाल, आम्हाला काहीच कसं दिसत नाही. काय आहे की जो आंधळा असतो त्याला काही दिसत नाही. सूर्य जरी समोर असला तरी त्याला तो दिसत नाही, कारण पाहण्याची शक्ती त्याच्याकडे नसते. तसं जिकडे पाहावं तिकडे निसर्गाचा चमत्कार असूनही आपल्याला त्याचा चमत्कार दिसत नाही. आपल्याला हातचलाखीचे चमत्कार दिसतात. कोणी हातातून अंगारा काढतात, उदी भस्म काढतात, हे चमत्कार दिसतात. आश्चर्य असं की केवळ अशिक्षित लोकांनाच नव्हे तर सुशिक्षित लोकांनाही ते चमत्कार वाटतात. आश्चर्य या गोष्टींचं वाटतं की हातचलाखीच्या चमत्कारांना पाहून वेडी होणारी माणसं देवाचे चमत्कार पाहून देवावर मात्र फिदा होत नाहीत आणि त्याच्यावर प्रेम करत नाहीत. वास्तविक त्याच्यावर फिदा झालं पाहिजे, त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: शेजारच्या वहिनी मसाला दूध मस्तच करतात, उद्या त्यांनाच रिक्वेस्ट कर ना आपल्या घरच्या कार्यक्रमासाठी.
1: आज मला रुचिराचा दूध मसाला आणून द्या, उद्या अगदी तशीच टेस्ट नाही लागली तर सुगरण म्हणून नाव सांगणार नाही, म्हणे शेजारच्या वहिनी.
0: कळलं.
1: गृहिणीच्या हाताला चवीचं वरदान देणारा अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त
2: रुचिरा केशरी दूध मसाला.
3: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
4: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
5: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
6: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. आता ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेली प्रवीण दवणे यांची रचना. संगीत आहे नंदू होनप यांचं.

0: यावेळी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलंय FM बँड 102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो 9 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम गीतबहार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.
0: गीतबहार हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. आज सदाबहार असा गीतांचा आनंद घेऊया. प्रसिद्ध पार्श्वगायक महेंद्र कपूर यांचा आज स्मृतिदिन आहे, तेव्हा त्यांच्या आवाजातील काही गीतं ऐकूया आणि आपण त्यांचं स्मरण करूया. कार्यक्रमाची सुरुवात करूया महेंद्र कपूर यांच्या आवाजातल्या साहिर लुधियानवी यांच्या गीतानं. संगीत आहे रवी यांचं. चित्रपट गुमराह.

0: टिकू जी 100 ग्राम पेढे द्या ना.
1: 250 ग्राम च्या खाली नाही मिळणार.
0: अरे का,
1: मिनिमम तर घ्यायला लागेल ना.
0: अहो भाऊ, आजकाल तर बँक अकाउंट पण मिनिमम बॅलन्स नाही मागत.
2: बँक अकाउंट विना मिनिमम?
0: हो, बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाउंट म्हणजे BSBD अकाउंट. यात नो मिनिमम बॅलन्स, पण फायदे खूप सारे. ATM कम डेबिट कार्ड, मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग, पासबुक, चेकबुक सगळं मिळेल. ते सुद्धा कोणत्याही चार्ज विना.
1: दे बाबा.
3: RBI सांगते BSBD अकाउंट मिनिमम बॅलन्स नाही, मॅक्सिमम फायदे.
4: नितांत सुंदर गाण्यांचा कार्यक्रम गीतबहार आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या युगुल स्वरात वक्त या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत ऐकूया. संगीत आहे रवी यांचं.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण आशा भोसले यांच्या स्वरात वक्त या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं रवी यांनी. आपण ऐकत आहात गीतबहार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: कमी वेळात जास्त नफा,
2: बस एका क्लिकवर कमाल हसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया हमराज या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे रवी यांनी, आवाज आहे महेंद्र कपूर यांचा.

0: आई मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
1: अगं बेटा नक्की बस, HIV साध्या संपर्काने जीवनानं पसरत नाही.
2: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही माहिती घ्या.
1: सुरक्षित संबंध ठेवा, कोंडोम वापरा. गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
2: HIV म्हणजे शेवट नाही, ARTI उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
1: चला भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
2: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य AIDS नियंत्रण संस्थेद्वारा जनहितात प्रसारित
3: सदाबहार गीतांचा कार्यक्रम गीतबहार आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. त्याकरता आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलंय FM बँड 102.7 MHz. श्रोते हो, हजारो अवीट गोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कोणतं गाणं घर करून आहे त्या गाण्याच्या आठवणी आम्हाला सांगा आमच्या गाणं मनातलं या फोन इन कार्यक्रमात. सहभागी होण्यासाठी आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्यासाठी आमचा नंबर आहे 02132566624. फोन नंबर पुन्हा एकदा लक्षात घ्या, 02132566624. अवश्य फोन करा, आपलं मत मांडा. कार्यक्रमात यानंतर अतिशय सुंदर असं गीत ऐकूया. हसरत जयपुरी यांची ही रचना संगीतबद्ध केली आहे कल्याणजी आनंदजी यांनी. गीत या चित्रपटातलं हे गाणं गायलं आहे लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी.

गीत बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात शेवटी ऐकूया लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या युगुलस्वरात साहिर लुधियानवी यांची गीतरचना. संगीत आहे एन दत्ता यांचं. चित्रपट

श्रोतेहो, नितांत सुंदर गाण्यांचा आनंद आपण घेत आहोत, पण आमच्या प्रसारणकक्षातील घड्याळ कार्यक्रमाची वेळ संपल्याचा इशारा करत आहे. त्यामुळं या गीताबरोबरच आजच्या गीतबहार या कार्यक्रमाची सांगता करत आहोत. अनुमती द्या. नमस्कार.

0: चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
1: गीत बहार हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. श्रोते हो, 9:30 वाजलेत. ऐकूया कार्यक्रम कायद्याविषयी बोलू काही.
2: कायद्याविषयी बोलू काही

0: श्रोते हो नमस्कार. कायद्याविषयी बोलू काहीच्या आजच्या या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, विशाखा मार्गदर्शक तत्व या विषयाची माहिती आज आपण घेणार आहोत आणि ही माहिती आपल्याला दिली आहे ॲडव्होकेट आसावरी कुलकर्णी यांनी. त्यांच्याशी बातचीत केली आहे दिव्या अष्टपुत्रे यांनी. चला ऐकूया. श्रोते हो नमस्कार. मंडळी, कार्यस्थळ हे प्रत्येकासाठी सुरक्षित, सन्मानाचं आणि समानतेचं ठिकाण असलं पाहिजे. आता महिलांच्या सन्मानाला धक्का देणारे कोणतेही वर्तन केवळ वैयक्तिक प्रश्न नसून तो कायद्याच्या दृष्टीनं गंभीर विषय आहे. आणि म्हणूनच अन्याय सहन करण्याऐवजी आपल्या अधिकारांची माहिती करून घेणं, योग्य ठिकाणी तक्रार नोंदवणं आणि सुरक्षित कार्यस्थळ निर्माण करण्यासाठी प्रत्येकानं आपली जबाबदारी ओळखणं गरजेचं आहे. यासाठी विशाखा मार्गदर्शक तत्वांची सखोल माहिती असणं गरजेचं आहे आणि हीच माहिती द्यायला आज आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट आसावरी कुलकर्णी. मॅडम नमस्कार. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार मॅडम.
0: विशाखा मार्गदर्शक तत्व या कायद्याची पार्श्वभूमी काय आहे?
1: या कायद्याची पार्श्वभूमी म्हणजे राजस्थानमध्ये घडलेली एक घटना आहे आणि त्या घटनेनंतर सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आणि जनहित याचिका दाखल केली. ही याच्या मागची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे जी घटना घडली जी ती जाणून घेणं आता महत्वाचं आहे. पहिल्यांदा तर त्या केस बद्दल मी आपल्याला थोडंसं आधी सांगू इच्छिते. भवरी देवी नावाची एक 40 वर्षाची महिला जयपूर गावात भटरी तालुक्यामध्ये बासी गावी तिच्या 2 मुलं आणि नवरा यांच्यासोबत राहत होती. ती स्वतः महिलांच्या बद्दल कामं करण्यामध्ये खूप तरबेज होती म्हणून तिला राजस्थान सरकारनी महिला विकास प्रकल्पात 85 साली सामाजिक काम करण्याकरता निवडलेलं होतं आणि सामाजिक पातळीवर काम करणारी ती साथीन म्हणजे एक सामाजिक कार्यकर्ती हळूहळू बनत गेली आणि केवळ 7 वर्षात तिनं तिथलं जमीन, पाणी, सार्वजनिक वितरण व्यवस्था, साक्षरता, आरोग्य, किमान वेतन ह्या सर्व प्रश्नांवर अनेक वेळा लढे दिले आणि त्यामुळं तिला त्या सर्व कामांमध्ये नेतृत्व मिळालेलं होतं. ती राजस्थानमध्ये आखादीस उत्सव जो साजरा केला जातो तिथं बालविवाह होत असतात तर ते बालविवाह रोखण्यासाठी तिनं थोडासा पुढाकार घेतला होता. तेथील एक उच्चभ्रू घराण्यातले श्रीमंत होते आणि त्यांनी सुद्धा शासनाने आदेश जारी करून सुद्धा म्हणजे लहान मुलांचा विवाह करू नये, प्रतिबंध आहे, हे सर्व जारी करून सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तसं

0: जाहीर करून देखील त्या व्यक्तीने स्वतःच्या 1 वर्षाच्या मुलीचं लग्न करायचं ठरवलं आणि ही घटना जी झाली त्याच्यानंतर ही मार्गदर्शक तत्वे आपल्यासमोर आली. यामध्ये काय झालं, त्या मुलीचं लग्न असंच जबरदस्तीने केलं कुठल्याही शासनाचे नियम जुमानता, आणि हे सर्व पोलिसांना सुद्धा तिथल्या माहिती असून त्यांनी पण काही ऍक्शन घेतली नाही. पण भवरीदेवीने मात्र ते लग्न रोखण्यासाठी प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन माहिती देऊन हे सर्व प्रयत्न केले, तिथल्या सामाजिक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन अनेकदा हे प्रयत्न केले पण तिला त्यात यश आलं नाही. पण गावात असं झालं की गावात सगळं वातावरण तिच्या विरोधात झालं आणि त्या विरोधी वातावरणामुळं तिला तिचं रोजचं जगणं मुश्किल केलं गेलं. ती आणि तिचा नवरा शेतात काम करत होते आणि त्यावेळेला ह्या म्हणजे 5 जणांची ही टोळी त्यांच्या मागावरच होती. पूर्ण गावात वातावरण पण वेगळंच होतं. तिला रोजचं अगदी जीवनावश्यक वस्तू सुद्धा घेण्यासाठी प्रतिबंध होत होता. तिचा मडकी विकण्याचा व्यवसाय होता तर तो पण तिला करू दिला गेला नाही. आणि असेच दोघं एक काम करत होते आणि काम करत असताना तिच्या नवऱ्याला अगदी बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केली गेली आणि त्यानंतर तिच्यावरती ह्या 5 जणांनी बलात्कार केला. ही घटना मुख्य झाली. आता ही तर एक सामाजिक क्षेत्रात काम करणारी 40 वर्षाची महिला होती परंतु तिला सुद्धा तिथं जगणं मुश्किल करून टाकलं होतं. मग अशा वेळेस जेव्हा घटना घडतात तेव्हा सामाजिक संस्था काही मागं राहत नाहीत. मग अशा काही सामाजिक संस्था पुढे आल्या. त्या सामाजिक संस्थांमध्ये विशाखा ही संस्था होती पण ह्या सर्व संस्था एकत्र आल्या आणि त्या संस्थांनी जनहित याचिका दाखल केली आणि त्याच्यामध्ये प्रमुख मागण्या केल्या होत्या की कामावर असताना सुरक्षित वातावरण कसं दिलं गेलं पाहिजे. एखादी स्त्री जर कामावर आहे, पुरुषांबरोबर काम करत आहे, तर मग तिला जगण्याचा अधिकार आहे, तिला व्यवस्थित पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचा अधिकार आहे आणि तिला वातावरण पण तसंच मिळालं पाहिजे, तिला आदर सन्मान मिळाला पाहिजे. तर ह्या सगळ्यासाठी एक जनहित याचिका विशाखा ह्या संस्थेनी दाखल केली आणि तिच्याबरोबर अन्य पण संस्था होत्याच. पण विशाखा ह्या संस्थेनी त्याचा पाठपुरावा केला आणि मग त्यानंतर काही मार्गदर्शक तत्वे दिली गेली आणि म्हणून तो विशाखा आदेश म्हणून प्रसिद्ध आहे.
1: मॅडम, विशाखा मार्गदर्शक तत्वांची पार्श्वभूमी आताच आपण जाणून घेतली. आता या विशाखा मार्गदर्शक तत्वांमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी नमूद केल्या आहेत?
0: या मार्गदर्शक तत्वामध्ये प्रामुख्याने सर्व कार्यस्थळांवर तक्रार निवारण यंत्रणा असावी, ज्यामध्ये तक्रार समिती, विशेष समुपदेशक आणि इतर सहाय्यक सेवा असाव्यात असं नमूद केलेलं आहे. त्यानंतर तक्रार समितीचं अध्यक्षपद महिलेकडे असावं, सदस्यांपैकी किमान अर्धे सदस्य महिला यांना प्राधान्य दिलं गेलेलं आहे. समितीमध्ये लैंगिक छळाच्या विषयाशी परिचित असलेल्या स्वयंसेवी संस्थांमध्ये काम करणाऱ्या महिला आणि अशा इतर व्यक्तींचा देखील समावेश केला गेलेला आहे. तक्रार निवारण प्रक्रिया वेळेबद्ध असावी, म्हणजे वेळेत पूर्ण व्हावी असं नमूद केलेलं आहे. गोपनीयतेबद्दल प्रामुख्यानं हायलाईट केलं गेलंय की ही सगळी जी काही चौकशी असते ती गोपनीय राहावी आणि तक्रारदार किंवा साक्षीदारांना प्रक्रियेच्या दरम्यान सूडभावना किंवा भेदभावाचा अनुभव येऊ नये. म्हणजे जेव्हा सर्व एकत्र चौकशी वगैरे सुरू असती तेव्हा वातावरण असं असावं की एकमेकांबद्दल त्यांनी एकदम मारहाणीचे किंवा असे काही प्रसंग उद्भवू नयेत, तर वातावरण पण तिथलं तसंच असावं अशा पद्धतीची मार्गदर्शक तत्व आहेत. प्रामुख्यानं सर्वोच्च न्यायालयानं सूचित काय केलंय की कामाच्या ठिकाणचं मालकाचं किंवा जबाबदार व्यक्तीचं किंवा संस्थांचं कर्तव्य काय आहे याबद्दल थोडस हायलाईट केलंय की लैंगिक छळाच्या ज्या घटना घडतात त्या घडू नयेत किंवा प्रतिबंध व्हावा आणि जर अशी जर घटना घडलीच तर मग त्याचं निराकरण कसं करायला पाहिजे, त्या तक्रारी कशा सोडवायच्या, त्या शक्यतो संस्था लेवलला त्याचं निराकरण व्हावं, त्याच्यावरती उपाय व्हावेत, यासाठीचेही मार्गदर्शक तत्व आहेत. मग त्याच्यामध्ये लैंगिक छळ कुठल्या स्वरूपाचा असतो त्याच्या काही व्याख्या दिल्या गेल्यात की तो मौखिक असू शकतो, लेखी असू शकतो किंवा शारीरिक असू शकतो. काही शेरेबाजी असेल, काही वक्तव्य असतील, काही अश्लील बोलणं असेल, तर ही सगळं लैंगिक छळाच्या व्याख्येमध्ये नमूद केलं गेलंय. तसेच ह्या मार्गदर्शक तत्वांचं जाहीर प्रसिद्धीकरण व्हावं की जेणेकरून त्या संस्थेमध्ये अशा घटना घडायला प्रतिबंध व्हावा म्हणून मग त्या या मार्गदर्शक तत्वांचं जे जाहीर प्रसिद्धीकरण आहे त्यातून लोकांपर्यंत माहिती जावी की असं झाल्यानंतर काय प्रसंग उद्भवू शकतात, काय तक्रार होऊ शकतात. तर ह्या संदर्भातल्या काही जाहीर प्रसिद्धीकरणाबाबत देखील मार्गदर्शक तत्व आहेत. तर प्रतिबंध करण्यासाठी मग अशा पद्धतीनं आणखीन काय करू शकतो, तर खासगी क्षेत्रातील मालकांनी, औद्योगिक क्षेत्रातील किंवा कामगार कायदा ह्या संदर्भातील जर अशा काही घटना अशा ठिकाणी उद्भवल्या तर कुठल्या पद्धतीनं पुढे जावं की बाबा कंप्लेंट कुठे करावी, तक्रार कुठे करावी, तर मग अंतर्गत तक्रार समिती नेमावी की त्यांनी ह्याचं निराकरण करावं यासाठीच्या काही कमिटीमध्ये सुद्धा मगाशी सांगितलं.

0: त्याप्रमाणे की महिलांना प्राधान्य दिलंय. अशा काही मार्गदर्शक तत्वांमधले मुख्य मुद्दे आहेत की जे आपल्याला इथे उपयोगी पडतील.
1: आता एखाद्या कामाच्या ठिकाणी महिलांची संख्या जर 10 पेक्षा कमी असेल किंवा काही संस्था लहान असतात जिथे महिला खूप कमी प्रमाणात काम करतात, मग अशा महिलांना जर काही प्रॉब्लेम्स आले तर त्यांच्यासाठी कोणत्या प्रकारची व्यवस्था कायद्यामध्ये नमूद केली आहे?
0: त्यासाठी स्थानिक पातळीवरती तक्रार समितीची रचना, त्या संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवरती तक्रार समिती स्थापन करायची. त्याच्यामध्ये सुद्धा देखील प्रामुख्याने महिला ही अध्यक्ष असावी, तिच्या बरोबरीने काम करणाऱ्या देखील महिलाच असाव्यात, आणि एखाद्या नामांकित प्रतिष्ठित जी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली व्यक्ती, अशा व्यक्तींची ती समिती स्थापन करावी आणि त्या स्थानिक समितीकडे ती महिला जाऊ शकते तक्रार करण्यासाठी. स्थानिक समितीकडे समजा जाण्याची वेळ आली तरी तत्पूर्वी जिथे ती काम करते तिथे संस्था प्रमुखांकडे देखील ती लेखी स्वरूपात तक्रार देऊ शकते आणि

0: समिती स्थापन करावी आणि त्या स्थानिक समितीकडे ती महिला जाऊ शकते तक्रार करण्यासाठी. स्थानिक समितीकडे समजा जाण्याची वेळ आली तरी तत्पूर्वी जिथे ती काम करते तिथे संस्था प्रमुखांकडे देखील ती लेखी स्वरूपात तक्रार देऊ शकते आणि अन्य आपल्याला ज्या कायद्याअंतर्गत सुविधा उपलब्ध आहेत तिला जे अधिकार दिलेले आहेत त्या अनुषंगिक ती पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देऊ शकते. किंवा जर जास्तीत जास्त गंभीर असं काही घटना घडली असेल लैंगिक आरोप असतील तर त्या संदर्भात आपल्या भारतीय दंड न्याय संहिता या अंतर्गत सुद्धा तिला तक्रार देता येते. त्याची मुभा ठेवलेलीच आहे.
1: आत्ताच आपण बोलताना सांगितलं की कार्यस्थळी लैंगिक छळ झाला तर आपण या कायद्याचा आधार घेऊ शकतो. पण लैंगिक छळ म्हणजे काय? त्यामध्ये कोणकोणत्या कृतीचा समावेश होतो?
0: लैंगिक छळामध्ये मौखिक छळ आणखीन शारीरिक छळ असे दोन विभाजन केले गेले आणि मौखिक छळामध्ये सुद्धा अवांछित तोंडी किंवा लेखी संवाद म्हणजे अगदी कायद्याच्या भाषेत सांगायचं झालं किंवा अगदी छोट्या छोट्या गोष्टी जरी सांगायच्या झाल्या तर मौखिक छळामध्ये शिट्टी मारणं, अपमानास्पद आवाज काढणं, तोंडी धमक्या देणं, लैंगिक कृपेची मागणी करणं, डेटसाठी हल्ली आग्रह धरला जातो, लैंगिक स्वरूपाची टिप्पणी केली जाते किंवा विनोद सांगायचे जे काहीतरी अश्लील विनोद वगैरे करणं, अवांछित दूरध्वनीवरून काहीतरी कॉल करून बोलणं किंवा सूचक किंवा अश्लील मजकूर ईमेल किंवा चॅटिंगद्वारे पाठवणं, लैंगिक स्वरूपाच्या गोष्टी सांगणं, आणखीन लैंगिक इतिहासाबद्दल काहीतरी अफवा पसरवणं, ह्या सगळ्या मौखिक किंवा लेखीमध्ये नमूद केल्यात. आणि फिजिकलमध्ये लैंगिक स्वरूपाचा स्पर्श, बलात्कार किंवा बलात्काराचा प्रयत्न करणं, एखाद्या व्यक्तीला एखाद्या कुठल्या तरी कोपऱ्यात न्यायचं आणि काहीतरी चाळे करायचं, वैयक्तिक सीमेचं उल्लंघन करणं आणि इतर प्रकारचे असे लैंगिक बरेचसे अत्याचार जे आपल्याला इतर पण कायद्यात वाचायला मिळतील तर हे सगळे ह्याच्यामध्ये अंतर्भूत केले गेले. मी मगाशी सांगितलं तसं की जिथं 10 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत तिथे सगळीकडे त्या सर्व संस्थांमध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये हा कायदा लागू आहे. म्हणजे घटना घडल्यापासून 3 महिन्यात ही दाखल करावी लागते.
1: तक्रारदार महिलेचे अधिकार कोणते कोणते?
0: अधिकार जे आपल्याला घटनेनी दिलेत जसे की इक्वॅलिटी ऑफ लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, म्हणजे कायद्याचं प्रोटेक्शन हे महिलेला मिळालं पाहिजे, पीडित महिलेला मिळायला पाहिजे, मग त्यासाठी जे आपल्याला भारतीय न्याय संहितेमध्ये दिलेले अधिकार आहेत म्हणजे मुख्यतः आधी असं काही झाल्यानंतर तक्रार देणं, मग ती आता ह्या कायद्याअंतर्गत आपण ICC कमिटी ज्या अंतर्गत तक्रार निवारण समिती हिच्याकडे तक्रार देणं हा तर सगळ्यात पहिला अधिकार आहे. तो तिला कुठून मिळाला आहे? जसा तिचा जन्म झाला तसा तिच्यावर जर काही अत्याचार झाले तर ते सगळ्याबाबतची तक्रारी ती करू शकते. तर ते संविधानानं दिलेलाच अधिकार आहे. ते मगाशी सांगितल्याप्रमाणे की 14, 15 आणि 21 ह्या आपल्या संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांतर्भूत हे सर्व अधिकार तिला येतात की तक्रार करणं, तिच्या बाबतीत झालेल्या प्रसंगाचा घटनेचा न्यायनिवाडा होणं, हे सर्व आहेच.
1: मॅडम, आता जर तक्रार दाखल करायची असेल तर त्याची प्रक्रिया कशी आहे?
0: प्रक्रिया अशी आहे की घटना घडल्यापासून 3 महिन्यात ती दाखल करायची. दाखल झाल्यानंतर प्रतिवादी म्हणजे ज्याच्या विरुद्ध तक्रार आहे त्याला 10 दिवसात त्याची नोटीस द्यायची, त्यांना त्याच्याबद्दल लेखी म्हणणं द्यायचं आणि लेखी म्हणणं आल्यानंतर अंतर्गत तक्रार समिती त्यांचा दोघांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर परत त्याचा एक अहवाल तयार करते. जर काही मेडिकल इव्हिडन्स वगैरे हवा असेल तर त्या संदर्भातल्या गाईडलाईन्स दिल्या जातात आणि मग ते सगळे पुरावे गोळा झाल्यानंतर अहवाल तयार केला जातो आणि मग तो अहवाल सादर केला जातो. तर तो जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सादर करण्याचे देखील आपल्याकडे या कायद्याअंतर्गत नमूद केलंय. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना गोपनीयता हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की संस्थेमधलेच दोघही कर्मचारी असल्यामुळं दोघांच्या बाबतीत ही सगळी प्रक्रिया होत असताना गोपनीयता बाळगणं आवश्यक आहे. ते एवढ्यासाठीच की दोघांना परत सेवेत रुजू व्हायचे असेल कुठेही तिथं किंवा अन्यत्र तर त्यांच्या बाबतीत झालेल्या हा घटनेचा विपर्यास होऊ नये. कदाचित ती खोटी असेल खरी असेल हा नंतरचा भाग आहे, परंतु दोघांनाही आहे त्याच पोझिशनमध्ये सगळे समाजात वावरता यावं किंवा त्या संस्थेमध्ये काम करता यावं यासाठी ती गोपनीयता बाळगली पाहिजे.
1: आता दोषी जर व्यक्ती कोणी आढळलं तर त्याच्यावरती कारवाई होते ती कशा प्रकारे?
0: दोषी आढळली तर संस्थेअंतर्गत काही शिफारसी दिल्या जातात मुख्यतः. त्या शिफारसीमध्ये लिखित माफीनामा देणे, इशारा देणे, तंबी किंवा फटकारणे, बढती रोखून धरणं, पगारवाढ किंवा वेतनवाढ थांबवणं, प्रतिवादीची सेवेतून हकालपट्टी करणं किंवा समुपदेशन सत्राला दोघांना बोलवणं आणि त्यातून काही मार्ग निघतोय का हेही पाहणं, सामुदायिक सेवेसाठी काही गोष्टी करायला लावणं म्हणजे किरकोळ स्वरूपाची घटना झाली असेल तर कदाचित संस्था असा विचार करू शकते की तुम्ही ह्या या गोष्टी आमच्या समाजात उतरून कराव्यात असंही होऊ शकतं आणि प्रतिवादीच्या पगारातून रक्कम कपात म्हणजे एक दंडात्मक कारवाई म्हणून करता येते. हे जर सिद्ध झाला तर

0: ह्या गोष्टी आहेत. आणि जर सिद्ध नाहीच झाला, खोटा आरोप आहे किंवा असं काही आढळून आलं, तर ज्या पीडित म्हणून जी म्हणतीये स्वतःला, त्या महिलेविरुद्ध पण तक्रार करण्याचा अधिकार त्याला दिला गेलाय.
1: अच्छा,
0: तशी पण शिफारस होऊ शकते.
1: आता तुम्ही म्हणलात की खोटी तक्रार आणि सिद्ध न होणारी तक्रार, तर या दोन्ही तक्रारींमध्ये काय फरक आहे?
0: अर्थात हा सगळा ऍक्च्युली पुराव्याचा भाग आहे, जी अंतर्गत तक्रार समिती ह्या सगळ्या प्रकरणाचा एक चौकशी करत असते किंवा त्यांची जी चाचपणी करत असते, प्रत्यक्षात त्या दोघांना समोर बसवून किंवा सेपरेट सेशन्समध्ये त्यांना बोलवून जेव्हा पुरावा घेत असते, त्यांच्याकडून माहिती घेत असते, तेव्हा त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून, त्यांच्या वर्तनावरून, म्हणजे तिथल्या संस्थेमध्ये जे काही वर्तन त्यांचं रोजचं असतं, त्याच्यावरून त्यांच्या लक्षात येतं की ही सगळी खोटी केस आहे किंवा खरोखरच हे झालेलं आहे. तर हे सर्व गोष्टी ऍक्च्युली गोपनीय अहवालामध्ये नमूद असतातच. पण मग त्यावेळेला तिथं आढळून आलं की त्यांचा अहवाल किंवा शेरा असा जातो की ही तक्रार खोटी आहे, आणि मग काही साक्षी पुरावे पण घ्यावे लागतात. जे सहकारी मित्र मैत्रिणी जिथं कलिग्स काम करत असतात, त्यांच्याकडून काही पुरावे घ्यायची वेळ आली तर त्यातून सुद्धा ह्या गोष्टी लक्षात येतात. त्यामुळे जी खोटी तक्रार आहे ती लगेच सिद्ध होऊ शकते, पण खरी आहे त्याला मात्र वेळ लागतो.
1: बरोबर. विशाखा मार्गदर्शक तत्वांची माहिती देताना तुम्ही सांगितलं की 10 किंवा त्याच्यापेक्षा जास्त ज्या ठिकाणी महिला काम करतात तिथे ही तत्व लागू होतात, पण मग एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या लहान संस्थेमध्ये जिथे महिलांची संख्या कमी आहे, मग अशा ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी कोणती व्यवस्था कायद्यामध्ये आहे?
0: अन्य कायद्यामध्ये ज्या व्यवस्था आहेत किंवा तरतुदी आहेत त्या सर्व इथे लागू होतातच. आता एखादी अशी काही घटना झाली, चाइल्ड रेप वगैरे अशी काही प्रसंग आला किंवा सेक्शुअल एखादी ऍक्टिव्हिटी एखाद्या चाइल्ड बरोबर झाली, तर त्यासाठी अन्य कायदे आपल्याकडे आहेतच. शिवाय आपल्याकडे भारतीय न्याय संहिता खाली किंवा भारतीय न्याय दंड संहिताखाली आपण तक्रार देऊ शकतो. पण इथेपर्यंत पोहोचण्याआधी सुद्धा आपण आपल्या जवळपासच्या पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट देऊ शकतो, त्याआधी संस्थेतील जे मुख्य अधिकारी असतात त्यांच्याकडे कंप्लेंट करू शकतो. सेपरेट जर काही तक्रार समिती नसेल तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला करता येतात. या सर्व प्रक्रियेमध्ये आपल्याला नियोक्ता म्हणून ही व्यक्ती नेमलेली असते. तर ती नियोक्ता म्हणजे नक्की कोण असते? तर योग्य शासनाच्या किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या कोणत्याही उद्योग संस्था, योग्य म्हणजे त्या त्या ठिकाणच्या शासनाच्या किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या कोणत्याही विभाग, संघटना, उपक्रम, आस्थापना, उद्योग संस्था, कार्यालय, शाखा किंवा घटकाच्या संबंधात त्या विभाग, संघटना, उपक्रम, आस्थापना, उद्योग संस्था, कार्यालय, शाखा किंवा घटकाचा प्रमुख किंवा योग्य शासन किंवा स्थानिक प्राधिकरण असा जो यथास्थिती असेल त्या संदर्भात आदेशाद्वारे निवडलेला अधिकारी. ऍक्च्युली कायद्याच्या भाषेत हे थोडंसं अवघड आहे. आपण असं म्हणूया की आपल्या संस्थेमध्ये, जिथल्या संस्थेमध्ये ही घटना घडलेली आहे, तिथे शासनाशी पण समन्वय ज्याला साधण्याचे अधिकार दिलेत आणि ह्या सगळ्या तक्रारींबाबत ज्याला सगळं व्यवस्थापन बघण्याचे अधिकार दिलेत असा नियुक्त केलेला व्यक्ती,
1: अच्छा,
0: असं आपण धरूया, तर तो म्हणजे नियुक्ता.
1: आता जो हा नियुक्ता आहे त्याच्या जबाबदाऱ्या कोणत्या कोणत्या आहेत?
0: त्याला जबाबदाऱ्या अशा दिल्यात की कार्यस्थळी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यायचं ही त्याची प्रामुख्यानं मोठी जबाबदारी आहे, ज्यामध्ये महिलांचा संपर्क येणाऱ्या सर्व व्यक्तींमधून सुरक्षिततेचा समावेश, आणि तर ते लैंगिक छळाचे जे काही प्रकार आहेत तर ते प्रत्यक्ष ह्यांना वाचता यावेत, दिसावेत की ह्या कृत्ये आपण इथं करायची नाहीयेत, ही कायद्याखाली ह्याला प्रतिबंध आहे, याच्यावरती कडक कारवाई आहे. तर हे सगळे जिथं जाहीर करणं, प्रसिद्धी देणं त्यांना संस्थांच्या ठिकाणी, हे पण त्याची मुख्य जबाबदारी आहे. कार्यशाळा पण घेऊ शकतो जिथं महिला आणि पुरुष कर्मचारी एकत्रित बऱ्यापैकी जास्तीत जास्त वेळ काम करत असतात, तिथे ह्या कायद्याखाली ज्या काही कडक कारवाई किंवा जे काही प्रतिबंधात्मक गोष्टी आहेत त्याबद्दल एक कार्यशाळा किंवा जनजागृती म्हणून उपक्रम घेणं हे पण तो करू शकतो, आणि ती जबाबदारी म्हणून त्यांनी करायची आहे. तक्रारी हाताळण्यासाठी किंवा चौकशी करण्यासाठी आवश्यक सगळ्या सुविधा त्या देणं, नंतर कमिटी समोर जो कोणी आरोपी किंवा प्रतिसादकर्ता म्हणून आहे आणि त्याच्याबरोबर काही साक्षीदार वगैरे उपस्थित राहत असतील तर त्यांना एक सुनिश्चित काहीतरी ज्या दिवशी चौकशी असते तर तिथं जी काही लागेल ती मदत करणं, नंतर आयसीसीला म्हणजे अंतर्गत समिती जी आहे त्यांना पण आवश्यक ती सर्वतोपरी मदत करणं, महिलांना जर इच्छा असेल तर फौजदारी सुद्धा दाखल करण्यास मदत करण्याची जबाबदारी यांच्यावरती दिलेली आहे, किंवा अपराधी विरुद्ध सुद्धा फौजदारी कारवाई सुरू करणं, लैंगिक छळाला सेवा किंवा नियमानुसार मिसकंडक्ट म्हणलं जातं तर तो मिसकंडक्ट आहे हे आधी प्रत्यक्ष त्यांना मानणं पाहिजे, ते कमिटीला किंवा जिथं संस्थेत त्या महिला काम करतात

0: संस्थेला सुद्धा हे प्रसंग तोपरी सांगणं, प्रत्यक्षात कारवाई सुरू करणं ही सुद्धा जबाबदारी नियोक्त्यावर दिलेली आहे. आणि आयसीसी कडून वेळेवरती अहवाल घेणं आणि ते अहवालांची देखरेख करणं, ते प्रत्यक्षात जिथं सादर करायला लागणार आहेत तिथं सादर केलेत का नाही, ते वेळेत विहित नमुन्यात केलेत का नाही, ह्या सर्व बाकीच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जबाबदाऱ्या देखील नियोक्त्यांच्या दिलेल्या आहेत. हा जो कायदा आहे हा महिलांनाच माहिती असावा आणि पुरुषांना माहिती असण्याची गरज नाही असे जर कुठं गैरसमज असेल तर तो आपण पहिल्यांदा दूर करूया की महिलांबरोबर पुरुषांना देखील तितकाच कदाचित जास्तीच माहिती असायला हवा. कारण जास्तीत जास्त जर 8 तास महिला आणि पुरुष एकत्र काम करत असतील तर दोघांनाही ते नियम माहिती पाहिजेत. आणि ह्या कायद्याअंतर्गत कुठलं कृत्य हे लैंगिक छळ किंवा मौखिक छळ किंवा शारीरिक छळ या अंतर्गत येऊ शकतं. सहज बोललेला एखादा अश्लील विनोद सुद्धा कदाचित मौखिक छळामध्ये त्याचं रुपांतर होऊ शकतं, एखाद्या स्त्रीला नाही आवडणार आणि मग ती परत कंप्लेंट करू शकते. मग असं पण होऊ शकतं की दोघं एकमेकांबरोबर ग्रुपमध्ये काम करतायत, दोघं एकमेकांना मदत करतायत आणि असं काहीतरी उद्या घटना विपरीत झाली तर सगळं वातावरण कलुषित होणार. तर हे टाळायचं असेल तर दोघांनाही तेवढाच हा कायदा माहीत असणं गरजेचं आहे.
1: सुरक्षित आणि सन्मानजनक कार्यस्थळ निर्माण करण्यासाठी संस्थांनी कोणती पावलं उचलायला हवी आहेत असं तुम्हाला वाटतं?
0: खरं म्हटलं तर संस्थेच्या देखी ते अगदी सोपं आहे की संस्थेमध्ये जर जास्तीत जास्त महिला पुरुष रोजच्या रोज एकत्र काम करत आहेत तर तिथलं वातावरण एकतर पारदर्शक पाहिजे, हलकं फुलकं पाहिजे, प्रसन्न पाहिजे. तर जास्तीत जास्त लोक एकत्र येऊन काम करतात तिथं वातावरण जर हलकं फुलकं असेल तर काम पण जास्ती होतंय आणि हे सगळं ठेवण्याची जबाबदारी संस्थेची आहे. जे काही काम दिलं असेल त्याची गांभीर्यता सांभाळून तिथलं वातावरण चांगलं ठेवणं, जे काही सेवा सुविधा लागणार आहेत त्या देणं आणि वातावरण चांगलं ठेवल्यानंतरच कदाचित ह्याच्यामध्ये बदल होऊ शकतात, तिला काही स्वतंत्रपणे तिची आयडेंटिटी तिथं ठेवता येते. आणि तसंच पुरुषांचं देखील आहे. तर जेवढं वातावरण चांगलं आणि पोषक ठेवता येईल, जेवढं कामाचे तास असतील तेवढ्या संपूर्ण कामाच्या तासामध्ये एकमेकाप्रती कुठलाही दोषारोप करण्यापेक्षा आपण एकमेकांनी एकमेकांना सहाय्य करूनच काम पुढे न्यायचं आहे. जसं की ग्रुप ऍक्टिव्हिटीज वगैरे असतात तसं वातावरण चांगलं राहणं आणि ते ठेवण्यासाठी जेवढा सहभाग संस्थेचा आहे तेवढाच कर्मचाऱ्यांचा देखील असतो. तर त्यासाठी जे काही करता येईल, छोटे मोठे ऍक्टिव्हिटीज घेऊ शकतो की जिथे दोघांचाही सहभाग असतो, जिथे खेळीमेळीचं वातावरण आणखीन चांगलं राहण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात. छोट्या छोट्या स्पर्धा असतात, काही अचीवमेंट्स असतील तर त्याचं सेलिब्रेशन व्हावं, की दोघांचाही एकमेकांचा आदर वाढावा. एखादं काहीतरी अवॉर्ड मिळालं असेल तर त्या दिवशी ते छोटासा कार्यक्रम घेऊन सेलिब्रेट करावं, म्हणजे नुसतंच खेळीमेळीचं ठेवावं असं न म्हणता ह्या ऍक्टिव्हिटीज आणि उपक्रमांमधूनच ते होईल असं जनरली आता सगळीकडे केलं जाते. त्यामुळे जो महिलांचा आदर वाढतोय, त्यांना जे चांगलं पोषक वातावरण मिळते त्यातून हे बदल होऊ शकतात. या उपक्रमातून काय घेता येईल किंवा काय संदेश देता येईल, तर प्रत्येकाला प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे तर त्या शिकण्यासाठी प्रवृत्त करता येईल असे काही उपक्रम घेता आले संस्थांमध्ये तर ते जास्तीत जास्त करावेत. एकंदरीत जरी आपण पुरुष आणि स्त्रिया एकत्रित काम करत असलो, जास्तीत जास्त वेळ घालवत असलो, तरी एक थोडंसं सुरक्षित अंतर, सोशल आणि सुरक्षित अंतर काम करत असताना प्रत्येकाने बाळगलंच पाहिजे. प्रत्येकाने थोडा संयम पण ठेवला पाहिजे. अगदी आपण कितीही मित्र असलो, मैत्रिणी एकमेकांचे जवळचे असलो, तरी समाजात वावरताना किंवा कार्यालयात वावरताना आपण ते सगळं सुरक्षित आणि सोशल अंतर ठेवूनच ह्या गोष्टी केल्या पाहिजेत, तिथे वावरलं पाहिजे. आणि असे काही केल्यानंतर जे काही चांगल्या गोष्टी घडतात ते एकमेकांना सांगावेत एवढंच मी म्हणू शकेन. ह्या गोष्टी खूप चांगल्या राहतील तिथलं वातावरण चांगलं राहण्यासाठी.
1: अगदी खरंय मॅडम. कामाच्या ठिकाणी प्रत्येक महिलेला सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि भेदभावमुक्त वातावरण मिळणं हा तिचा अधिकार आहे. पण जर लैंगिक छळासारख्या गंभीर प्रश्नांमुळे अनेक महिलांना कार्यस्थळी असुरक्षित वाटत असेल, त्याचा सामना करावा लागत असेल, तर विशाखा मार्गदर्शक तत्वांची सखोल माहिती असणं गरजेचं आहे. या विषयाची सखोल माहिती तुम्ही आम्हाला दिली याबद्दल आकाशवाणी कोल्हापूर केंद्र परिवारातर्फे मी तुमचं मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आत्ताच आपण महिलांच्या सुरक्षिततेसाठी असणाऱ्या विशाखा मार्गदर्शक तत्वांची माहिती घेतली. ही माहिती आपल्याला दिली ऍडव्होकेट आसावरी कुलकर्णी यांनी. त्यांच्याशी बातचीत केली होती दिव्या अष्टपुत्रे यांनी. बरं तर श्रोते हो, आजची वेळ इथंच संपतीये. पुन्हा भेटू पुढच्या रविवारी कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: कायद्याविषयी बोलू काही, सादर करते डॉक्टर दीपक ठमके.
1: कायद्याविषयी बोलू काही

0: कायद्याविषयी बोलू काही हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
2: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
2: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
1: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
1: फोन 940-440-8000.
3: शेजारच्या वहिनी मसाला दूध मस्तच करतात, उद्या त्यांनाच रिक्वेस्ट कर ना आपल्या घरच्या कार्यक्रमासाठी.
4: आज मला रुचिराचा दूध मसाला आणून द्या, उद्या अगदी तशीच टेस्ट नाही लागली तर सुगरण म्हणून नाव सांगणार नाही म्हणे शेजारच्या वहिनी.
3: कळलं.
4: गृहिणींच्या हाताला चवीचं वरदान देणारा अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त रुचिरा केशरी दूध मसाला.
0: श्रोते हो, हजारो आवीट गोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कोणतं गाणं घर करून आहे त्या गाण्याच्या आठवणी आम्हाला सांगा आमच्या गाणं मनातलं या फोन इन कार्यक्रमात. सहभागी होण्यासाठी आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्यासाठी आमचा नंबर आहे 02-31-2-65-26-24. फोन नंबर पुन्हा एकदा लक्षात घ्या, 02-31-2-65-26-24. अवश्य फोन करा, आपलं मत मांडा.
5: एवढ्या रात्री SMS KYC अपडेट करा नाहीतर अकाउंट ब्लॉक होईल. लिंक वर क्लिक करतो.

0: तर ब्लॉक होईल.
1: थांबा, चेक केलं लिंक सिक्युअर आहे का? सेंडर तुमची बँक आहे का? केवायसी अपडेट साठी अनोळखी लिंक उघडणं म्हणजे अनोळखी लोकांसाठी आपल्या अकाउंटचा दरवाजा उघडणं. नसत्या घाई गडबडीत फसू नका आणि फसव्या केवायसी अपडेट लिंक पासून सावध रहा. आरबीआय सांगते.
2: जाणकार रहा, सतर्क रहा.
3: यावेळी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलंय FM बँड 102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो 10 वाजलेत, ऐकूया फोन इन कार्यक्रम गप्पा गाणी.

0: श्रोते हो नमस्कार. गप्पा गाणी या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. कार्यक्रमात आपल्यासोबत मी आहे संवादिका लझीना तुरूप. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळावी यासाठी आपण कोणत्या उपाययोजना करू शकतो हा आजच्या गप्पा गाणी या कार्यक्रमाचा विषय आहे.
1: मी हातकणंगलेहून महादेव खोत बोलतोय. तर पर्यटनाला चालना जर मिळायला झाली कोल्हापूर जिल्ह्याला तर जैव विविधतेने नटलेला आपला कोल्हापूर जिल्हा आहे. तर पहिला पायाभूत सुविधांची सोय झाली पाहिजे. रस्ते पाणी वीज हे म्हणजे चांगले पाहिजे. स्वच्छता मेन पाहिजे आपल्या इथं. स्वच्छतेचा अभाव असल्यामुळे बरेच म्हणजे बाहेरचे पर्यटक आपल्या इथं येण्यासाठी म्हणजे हे करतात. तसं वाहतुकीची सोय पाहिजे. आपल्या इथं जी गड किल्ले आहेत त्यांची माहिती पाहिजे. तसंच काय झालं गाईड पाहिजेत म्हणजे त्यांच्या भाषेत आपल्याला त्यांना आपला जो इतिहास आहे. आता उदाहरणार्थ आपल्या अंबाबाईचं मंदिर कुठल्या काले बांधलं आणि त्याची रचना ही हेमाडपंथी आहे त्यांना सांगता आलं पाहिजे आपल्याला. त्यासाठी चांगले उत्तम प्रकारचे ट्रेनिंग घेतलेले गाईड पाहिजेत.
0: बरोबर.
1: तर एक गाईड असले तर त्यांना आपला जो इतिहास आहे किंवा जी माहिती आहे ती त्यांना त्यांच्या भाषेत आपण सांगू शकेल.
0: आपल्याला पुस्तकात आणि इंटरनेटमध्ये जी माहिती मिळत नाही ती माहिती गाईडमुळे पर्यटकांना समजू शकते. बरोबर आहे.
1: हो हो हो. आता आपण एखादी देवगिरीच्या किल्ला बघायला गेलो तर तिथं जे भुयारी मार्ग आहे ते फक्त गाईडच दाखवू शकतात. का तर मी स्वतः गेलेला आहे. तर ते गाईडचा उपयोग बाहेरनं किल्ला आपण पायऱ्यानं चढून न जाता भुयारी मार्गावरनं शिवाजी महाराज मार्गक्रमण करत होते. त्याच्या वाटा कुठं आहेत हे गाईडना माहीत असते. फक्त भाषेची अडचण येते. आपल्या देशात विविध प्रकारच्या भाषा आहेत. उदाहरणार्थ बाहेरच्या राज्यामधले जरी पर्यटक आले तर त्यांना त्यांच्या भाषेत सुद्धा आपला इतिहास सांगता आला पाहिजे. त्यांना राहण्याची सोय त्यानंतर तिथं आपलं जे इथले जे खाद्य संस्कृती आहे ते त्यांना पटवून दिली पाहिजे की यामध्ये काय काय व्हिटॅमिन आहे किंवा हे खाल्ल्यानंतर काय होतंय किंवा आपल्या आरोग्याला कसं चांगलं आहे पटवून दिलं तर पर्यटक आपल्याकडे निश्चितपणे आकर्षित होतील आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा आर्थिक विकास झाल्याशिवाय राहणार नाही. मॅडम आजचा ते विषय एकदम छान निवडलाय तुम्ही.
0: आणि आपले जे स्थानिक खाद्यपदार्थ आहेत त्यांची ओळख सुद्धा पर्यटकांना होईल.
1: हो हो हो.
0: आज आपल्याला गाणं कोणतं ऐकायचं आहे?
1: तर मला मॅडम कौतन चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं जिंदगी प्यार का गीत आहे

0: नमस्कार, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
1: नमस्कार, बोला.
0: हां, मी कोल्हापुरातून वसुधा देशमुख येसाडे बोलतेय.
1: बोला, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
0: धन्यवाद. तर मला काही गोष्टी अशा सुचवाव्याशा वाटतात. एक सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे कोल्हापूर ही कलानगरी आहे, कुस्ती पंढरी आहे, वसतिगृहांची जननी आहे आणि पुरोगामी विचारांचं व्यासपीठ आहे, अशी बहुआयामी ओळख या कोल्हापूरची आहे. तर ही ओळख जपण्याच्या दृष्टिकोनातून बरेचसे प्रयत्न करता येतील. स्वतः मला पर्यटनाची आवड आहे, मी अनेक ठिकाणी गेलेले आहे. विशेषतः माझं वारंवार जाणं हे दक्षिणेत झालेलं आहे. तर दक्षिणेमध्ये मला एक गोष्ट जाणवली की मंदिरं जी आहेत ती अवाढव्य आहेत, प्रचंड प्रासाद आहेत त्यांचे, पण त्याचबरोबर आजही तिथं कमालीची स्वच्छता आहे आपल्याला दिसते. आणि जिथं जिथं आपण जातो त्या प्रिमायसेसमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी, पर्यटकांसाठी चांगल्या सुस्थितीत अतिशय स्वच्छ असणाऱ्या पाण्याचा वापर

0: भरपूर केल्या जाणाऱ्या अशा वॉशरूम्सची सुविधा केलेली आहे. तर ती एक गोष्ट पर्यटनाच्या दृष्टीनं कोल्हापूर शहरामध्ये असणं जास्त आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि काही नियम निर्बंध लादले गेले पाहिजेत, जसं की प्लास्टिकचा अतिवापर टाळणं किंवा जिथं आपण पर्यटक म्हणून भेट द्यायला जातो आहोत त्या जागेच्या स्वच्छतेच्या दृष्टीनं कचरा कुंड्यांची व्यवस्था करणं असेल किंवा बायफरकेशन असेल, म्हणजे सगळ्याच बाबतीमध्ये ह्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर उत्तम गोष्ट होऊ शकेल. स्थानिक लोकांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीनं मला असं वाटतं की कोल्हापूरमध्ये पर्यटन विभाग जो आहे शासनाचा त्यांच्यातर्फे तुम्ही काही ट्रेनिंग आयोजित केली पाहिजेत होतकरू युवकांसाठी, की ज्यांच्याकडे चांगलं कॅलिबर आहे बोलण्याचं, इतरांशी संवाद साधण्याचं, की त्यांच्या मार्फत तुम्ही चांगले गाईड तयार करा. आणि कोल्हापूर ही केवळ फक्त कुस्त्यांसाठी किंवा रांगडी भाषा, शिवराळ भाषा आणि तांबडा पांढरा रस्ता यामध्ये कोल्हापूरला अडकवू नका. ती कोल्हापूरची एक ओळख आहे. आणि त्याही पेक्षा पुढे जाऊन मला असं वाटतं की कोल्हापूरनं या संपूर्ण महाराष्ट्राला दिलेला जो एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आहे, इतिहासामध्ये असलेलं कोल्हापूरचं योगदान आहे, मग राजर्षी शाहू महाराजांचं लोककार्य असेल किंवा ताराराणींनी इथं स्थापन केलेली जी गाडी आहे, हा सगळाच वारसा चांगल्या आणि सुगम भाषेमध्ये जर आपण या होतकरू युवकांना गाईड म्हणून सांगण्यासाठी उद्युक्त केलं त्यांना, तर असं वाटतं मला की कोल्हापूरची सांस्कृतिक ओळख सर्वदूर पसरवण्यामध्ये आपण एक चांगला वाटा उचलू शकू. आणि यासोबत खाद्य संस्कृती असेल आणि त्याच्यासोबत कोल्हापूर जिल्हा जो आहे किंवा एकूणच कोल्हापूरचा परिसर हा वेस्टर्न घाट मधला एक भाग आहे, की जो जागतिक वारसा स्थळ जी आहेत ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणतो, ती जगभरामध्ये 33 आहेत आणि त्यापैकी 2 आपल्या भारतात आहेत, पैकी 1 म्हणजे आपला पश्चिम घाट, की ज्याच्यामध्ये जगातली जवळपास 20-25% जैवविविधता आढळते. तर या दृष्टीनं सुद्धा त्या इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये ऍड करता आली तर खूप चांगल्या गोष्टी होऊ शकतील असं मला वाटते. म्हणजे आपल्याकडे खूप सारं कॅलिबर आहे, खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, फक्त त्याचं एक सुसूत्रपणे सुनियोजन बद्ध रीतीनं त्याचं एक मॅनेजमेंट होणं किंवा ज्याला आपण म्हणू की ते आपण एक्सप्रेस करताना एका चांगल्या प्रोफेशनल वेनं जर एक्सप्रेस केलं तर मला असं वाटतं की पर्यटन विकास हा कोल्हापूरमध्ये होऊच शकतो. आणि भाषेवरती सुद्धा याच्यामध्ये मेहनत घ्यावी लागेल गाईड वगैरे तयार करताना, की त्यांना ते सगळं सांगता आलं पाहिजे. मला खूप कधी कधी असं हे आश्चर्य वाटतं की दक्षिणेमध्ये असेल अगदी हंपी बदामीतल्या लेण्यांमध्ये आम्ही जेवायला जातो किंवा एखाद्या मंदिराला भेट द्यायला जातो तेव्हा त्या मंदिराचं एकूण आर्किटेक्चर, त्याचं कल्चरल बॅकग्राऊंड किंवा तिथल्या खिडक्यांमध्ये कोरीव काम केलेल्या मूर्तींचा किंवा तिथल्या त्या कोरीव काम केलेल्या सगळ्याचा जो इतिहास आहे तो सुद्धा त्यांच्या बोलण्यातून येतो. तर आपल्या शहराचं इतकं वैभव आहे, आपण दक्षिण काशीचे रहिवासी आहोत, तर ह्या सगळ्याचा अंतर्भाव त्याच्यामध्ये व्हावा असं मला वाटतं.
1: नक्कीच. आपण आपला जो अनुभव सांगितला की आपण पर्यटनाला जाता तेव्हा आपल्याला काही जे गाईड भेटतात ते माहितीचे असतात, तिथले लोकल असतात, हा मुद्दा नक्कीच योग्य आहे. आणि तुमचे जे तुम्ही मुद्दे मांडलेत ते कुठेतरी विचार करायला लावतात की खरंच असं व्हायला पाहिजे आणि ज्यामुळं आपल्या पर्यटनाला चालना मिळेल आणि आपलं पर्यटन नक्कीच वाढेल. आज आपल्याला कोणतं गाणं ऐकायचं?
0: चित्रपटाचं नाव चा चा चा असं आहे. एक चमेली के मंडवे तले अशी गाण्याची बोल आहे.

0: नमस्कार, मी राजेंद्र रत्नाबाई बळवंत गारगोटीहून बोलतोय.
1: नमस्कार, बोला.
0: कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक निसर्ग रम्य अशी ठिकाणे आहेत, अभयारण्य आहेत. त्याच्यासाठी आपल्याला खरं म्हटलं तर अधिकाधिक त्याची जाहिरात करणं एक महत्वाची आहे.
1: बरोबर,
0: लोकांच्या पर्यंत ते पोहोचलं पाहिजे. त्याचबरोबर त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ते ते चांगले असले पाहिजेत. काही याच्यामध्ये पर्यटन स्थळांच्या मध्ये म्हणजे आंबोली असेल किंवा त्या ठिकाणी सवदकडा धबधबा आता उदळगड तालुक्यामध्ये झालेला आहे, दिंडेवाडी बेगवडी या ठिकाणी आहेत, राऊतवाडी राधानगरीकडे आहेत. काही घटना अशा घडतात की त्या ठिकाणी हुल्लडबाजी वगैरे पोरं करतात.
1: बरोबर,
0: आणि दुर्घटना घडतात. तर त्याच्यासाठी सुरक्षितता महत्वाची आहे, आपत्ती व्यवस्थापन तिथं करणं गरजेचं आहे. आपत्ती व्यवस्थापनची व्यवस्था केली तर खूप छान त्याच्यामध्ये होईल.
1: बरोबर आहे. जो तुम्ही पार्किंगचा मुद्दा सांगितला तो अगदी योग्य आहे, कारण जर पार्किंगला जागा नसेल तर आपण पण एखाद्या ठिकाणी जायचं टाळतो की नको नको तिकडे जायला नको, गाडी कुठे लावणार असा प्रश्न आपल्याला पडतो. तर या गोष्टींकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे की पार्किंगची जागा आणि पार्किंगसाठी सुसज्ज असं आपल्या कोल्हापुरात सुद्धा व्हायला पाहिजे. नक्कीच,
0: पार्किंगची व्यवस्था ही अतिशय महत्वाची आहे.
1: बरोबर,
0: उजव्या बाजूने चालूया, अपघात टाळूया, ध्वनी प्रदूषण टाळूया, कारण का पर्यटन आलेले लोक त्या ठिकाणी कसेही चालत असतात, अपघात घडतात.
1: आणि आपण कोल्हापूरचे नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी अशी आहे की आपल्याला जर एखादा पर्यटक भेटला आणि त्यांनी काही आपल्याला मदत मागितली तर आपण ती नक्कीच करायला पाहिजे. आलेल्या पर्यटकांना काही त्रास होता कामा नाही असं आपलंही आचरण असेल.
0: हे अतिशय महत्वाचं आहे, म्हणजे कोल्हापूर सारख्या ठिकाणी रिक्षावाल्यांच्याकडून वगैरे सुद्धा त्या ठिकाणी त्रास होणार नाही, कारण काय मग त्याचा बॅड इफेक्ट होतो.
1: बरोबर,
0: म्हणजे ही आपल्या आपल्याकडे आलेत म्हणजे त्यांच्यामुळे बाबा आपला व्यवसाय होतो. हाही म्हणजे व्यवसाय करणं सुद्धा ही गोष्ट लक्षात घ्यायला.
1: काही वेळा बाजारपेठेत असं दिसून येतं की ते बाहेरचे आहेत म्हणून त्यांना जास्त दर लावले गेलेत, मग ज्याच्यामुळे काय होतंय की माउथ पब्लिसिटी बॅड होते कोल्हापूरची की तिकडे खूप दर आहे किंवा तिकडे खरेदी करायला नको, आणि ज्याचा परिणाम मग आपल्याला मिळणाऱ्या उत्पन्नावर होतो.
0: होय, सगळ्यावरच परिणाम होतो. ग्राहक जर या पद्धतीने गेलं तर त्या ठिकाणी ते 10 ग्राहकांना सांगतं की बाबा असं असं,
1: बरोबर,
0: त्याचा बॅड इफेक्ट होतो.
1: आज कोणतं गाणं ऐकूया आपल्या आवडीचं?
0: निसर्गराजा.
1: नक्की ऐकूया आपल्या आवडीचं गाणं. कार्यक्रमात फोन केल्याबद्दल धन्यवाद.

0: कोल्हापूरहून सुनीता करकरे बोलते.
1: बोला.
0: पर्यटन म्हणजे फक्त फिरणे नव्हे तर डोळसपणे दुसऱ्या गावाची भाषा संस्कृती यांची ओळख करून देणे.
1: बरोबर.
0: रोजच्या ताणतणावापासून सुटका मिळण्यासाठी एक छंद म्हणून आणि गड किल्ल्यांवर पुस्तकातला इतिहास प्रत्यक्ष जागेवर बघण्यासाठी म्हणजे ज्ञानवाढीसाठी पर्यटनाचा फायदा होतो. आजकाल पर्यटन म्हणजे फक्त सेल्फी काढणे आणि प्लॅस्टिक किंवा इतर कचरा तेथेच फेकून येणे एवढा मर्यादित राहिलेला आहे. खरं पर्यटन म्हणजे जेथे जातो ती जागा आहे तशी सुंदर ठेवून परत येताना तिथल्या वस्तू उचलून न आणता त्याची आठवणी फक्त मनात साठवणे म्हणजे पर्यटन.
1: बरोबर.
0: पर्यटनाला महाराष्ट्राची दक्षिण काशी कोल्हापूर म्हणजेच करवीर नगरी हे अतिशय चांगले ठिकाण आहे.
1: बरोबर.
0: लोकही त्याला प्राधान्य देतात. साडेतीन शक्तीपीठातले एक असे महालक्ष्मी किंवा अंबाबाई मंदिर येथे आहे. ज्योतिबा, खिद्रापूर, नरसिंहवाडी अशी धार्मिक स्थळे आहेत. पन्हाळा, शालिनी पॅलेस, न्यू पॅलेस, रंकाळा अशा ऐतिहासिक वास्तू पण इथे आहेत. गगनबावडा, दाजीपूर सारखे अभयारण्य आहे. खरेदीसाठी कोल्हापुरी साज, गूळ, चप्पल यांची बाजारपेठ आहे. आणि तांबडा पांढरा रस्ता, मिसळ ही खाद्य संस्कृती आहे. सिनेमाचे, कला क्रीडा यांचे माहेरघर आहे. त्यामुळे कोल्हापूरला पर्यटक आकर्षक होतच असतात.
1: बरोबर.
0: मुख्य म्हणजे सह्याद्रीचा वारसा असल्याने जैव विविधताही भरपूर आहे. पण हे सारे पाहताना निसर्गाचा ऱ्हास पर्यटकांकडून होणार नाही ना हे पाहणे गरजेचे आहे.
1: बरोबर.
0: अपेक्षित स्वच्छ आणि सुंदर कोल्हापूर हवे असेल तर स्थानिक लोकांचा पुढाकारही गरजेचा आहे. काही ऐतिहासिक वास्तू हळूहळू खराब होत चालल्या आहेत. त्यांची वेळीच डागडुजी केली पाहिजे. बागा किंवा वारसास्थळे पाहायला नाममात्र शुल्क ठेवायला लागले तरी हरकत नाही. त्यातून वस्तू मेंटेन करणे सोपे जाईल.
1: बरोबर.
0: रंकाळा तलाव, पंचगंगा नदी यावरचे प्रदूषण रोखता आले पाहिजे. पर्यटन स्थळांवर टॉयलेट किंवा पाण्याची सोय चांगली असावी कारण ती पर्यटकांची गरज आहे.
1: बरोबर.
0: कोल्हापुरातील सांस्कृतिक दर्शन घडवणारा एखादा प्रोग्राम बसवला म्हणजे फॉरेनला असतात तसे कल्चरल प्रोग्राम जर बसवले तर स्थानिक लोकांना कामही मिळेल.

0: आणि पर्यटक आकर्षितही होतील.
1: बरोबर.
0: आजकाल पर्यटनाचे स्वरूप बदलले आहे, तो बदल आपणही स्वीकारला पाहिजे. ठिकठिकाणी गाईड म्हणून स्थानिक मुलांची निवड करून मार्केटिंगही करता येईल. पर्यटकांशी चांगल्या रीतीने सुसंवाद साधता आला तर पर्यटक आणखीन वाढतील आणि कोल्हापूरच्या इकॉनॉमीलाही फायदा होईल.
1: नक्कीच.
0: माझ्या आवडीचं एक गाणं सोनू निगम यांनी नवरा माझा नवसाचा मध्ये गायलेलं आहे, हिरवा निसर्ग हा भक्तीने जीवन सफर करा मस्तीने. कोल्हापूरच्या जगदीश थेबुडकर यांनी लिहिलेलं हे चित्रगीत आहे, ते मला गाणं आवडतं आणि पर्यटनाला योग्य असंही वाटतंय.

0: श्रोते हो, आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचं आपण स्वागत करतो. अतिथी देवो भव हा आपल्या परंपरेचा एक भाग आहे. तेव्हा आपल्या गावात आलेल्या, आपल्या जिल्ह्यात आलेल्या पाहुण्यांचं सुद्धा आपण असंच स्वागत करू शकतो. आपण त्यांची मदत करू शकतो. जर एखादा पर्यटक आपल्याला अडचणीत दिसला किंवा त्याला आपल्या काही मदतीची गरज आहे असं आपल्याला लक्षात आलं, तर आपण नक्कीच त्याला मदत करूया. आणि कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी आपल्याकडून शक्य तितके प्रयत्न आपण करूया. छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा आपण आपली वर्तणूक चांगली ठेवून पर्यटकांसमोर कोल्हापुरी माणसांची एक इमेज बनवू शकतो, आणि ज्याचा फायदा नक्कीच आपल्या पर्यटनासाठी होईल, पर्यटन वाढीसाठी होईल. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. आज तंत्रसहाय्य केलं आकाशवाणी कोल्हापूर केंद्रातून B.S. कांबळे यांनी, तर पन्हाळा प्रक्षेपण केंद्रातून झाकीर हुसैन मुजावर यांनी. बराय तर मग श्रोते हो, पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. तोपर्यंत संवादिका लझीना तुरुपला निरोप द्या. नमस्कार.
1: गप्पा गाणी हा फोन इन कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.
2: हे बघा, तुमचे पुढचे दात छान आहेत बरं का?
3: अगं ते दाखवायचे झाले, खायला दाढा नाहीत. पंक्तीत पहिल्यांदा बसतो आणि शेवटी उठतो, ते पण अर्धपोटी.
4: इतक्या सकाळपासूनच जेवणाची कसली चर्चा सुरू आहे?
3: हो डॉक्टर, माझ्या दाढा दुखत होत्या ना, तशा त्या पूर्वी काढल्यात. हे जे आहेत हे दर्शनी दात आहेत, आणि ते खरोखरच चांगले आहेत का हेच कळत नाही. कधी वाटतं सरळ कवळी बसवावी, पण एक मित्र म्हणाला त्याला कवळीनं काही खाता आलं नाही. दोन चार दात होते त्यानं जरा तरी खाता येत होतं. तर दुसरा म्हणाला ते फिक्स दात वगैरे काही खरं नाही, मी कवळीनं सगळं खातो. आणि हिचं म्हणणं पुढचे दात नका काढू, ते न काढता जो काही उपाय आहे तो करा.
4: रावसाहेब, तुमच्या समोर वकिली करणं अवघड आहे, पण घरातला जज बरोबर आहे म्हणून आर्ग्युमेंट करतो. आपण CBCT आणि स्कॅन करून हे नक्की करू शकतो की तुमचे उरलेले सगळे दात तुम्हाला अंदाजे किती वर्ष साथ देतील. मग आपण ते ठेवून कसा ट्रीटमेंट प्लॅन करू

0: शकतो ते तुमच्याशी चर्चा करूया. म्हणजे पुढचे दात ठेवून फिक्स दात किंवा कवळी, नाहीतर सगळे दात काढून फिक्स दात किंवा कवळी.
1: वा डॉक्टर, तुमचा युक्तिवाद मला मान्य आहे बर का. मी आत्ताच रावसाहेबांसाठी सीबीसीटी आणि स्कॅन साठीची अपॉइंटमेंट घेते.
0: अहो, बाहेर जायची कुठेही आवश्यकता नाही.
1: म्हणजे
0: आता इथेच आपल्या माधव मिशन मध्ये सीबीसीटी आणि स्कॅनची सोय आहे.
1: हे बरं झालं.
2: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, खासबाग, कोल्हापूर. फोन 9604095500.
3: यावेळी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलंय FM बँड 102.7 MHz वर आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो, 10:30 वाजलेत, ऐकूया समन्वित कार्यक्रम.
4: ऐकूया जागतिक पर्यटन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम पर्यटनाची गगनभरारी. सहभाग आहे तेजश्री भावे, संयोगिता सासणे, पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे, शिल्पा करकरे आणि श्रीवल्लभ साठे यांचा. लेखन, निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे वंदना मुसळे यांचं. सादर करते विवेक वानखडे. निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी केंद्र.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, क्षितिजा पलीकडे काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता माणसाला सतत नव्या वाटांकडे घेऊन जाते. नव्या ठिकाणांचा शोध घेणं, निसर्गात रमणं, वेगवेगळ्या संस्कृती जाणून घेणं आणि त्या अनुभवातून स्वतःला समृद्ध करणं हा मानवी स्वभावाचा एक सुंदर भाग आहे. याच प्रवासाला जेव्हा आनंद, ज्ञान आणि नव्या जगाशी जोडणारा अर्थ प्राप्त होतो तेव्हा त्याला आपण पर्यटन म्हणतो. एकेकाळी प्रवास म्हटलं की प्रामुख्याने एखादं तीर्थदर्शन किंवा धार्मिक स्थळांची भेट यांची ओढ असायची. पण जसजसा काळ बदलला या प्रवासाचा परीख विस्तारत गेला. तीर्थाटनातून पर्यटनाकडे झालेला हा प्रवास केवळ ठिकाणं बदलण्याचा नव्हता तर प्रवासाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन होता. आज पर्यटनात एखादं स्थळ पाहणं जितकं महत्वाचं आहे तितकंच त्या स्थळाला अनुभवणंही महत्वाचं ठरतं. तिथला निसर्ग, तिथली संस्कृती, तिथली एखादी विशिष्ट चव, स्थानिक माणसांशी झालेली एखादी सहज भेट, त्यांची जीवनशैली, या सगळ्यातून प्रवासाला एक वेगळाच अर्थ मिळतो. म्हणूनच प्रवास संपल्यानंतर सोबत राहतात अनेक अनमोल क्षण आणि त्यांच्याशी जोडलेल्या सुंदर आठवणी. श्रोते हो, पर्यटनाच्या याच बदलत्या अर्थाचा तीर्थाटनापासून अनुभव समृद्ध पर्यटनापर्यंतच्या प्रवासाचा वेध घेऊया पर्यटन संचालक तेजश्री भावे यांच्याकडून.
1: नमस्कार. पर्यटन क्षेत्रात काही वर्ष काम करताना मला असं जाणवलं की पर्यटनाचं स्वरूप हे गेल्या काही वर्षात खूपच बदलत चाललंय. कारण पूर्वी प्रवास करणं म्हणजे एखाद्या तीर्थक्षेत्राला जाऊन देवदर्शन घेणं किंवा एखाद्या प्रसिद्ध ठिकाणाला भेट देणं इतकंच मर्यादित असायचं. पण आज मात्र पर्यटकाला त्याच्यासोबत साहसी खेळ हवेत किंवा त्याला ट्रेकिंग आणि भटकंती करायची आहे किंवा निसर्ग आणि तिथली स्थानिक संस्कृती बघायची आहे, विविध पदार्थांची अस्सल चव चाखायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळे अनुभव घ्यायचं. आणि हा जो बदल आहे तो लोकल टू ग्लोबल असाच झालेला दिसतोय. म्हणजे कोकणचा समुद्र, विदर्भातलं वन्यजीवन, महाराष्ट्रातले गडकिल्ले आणि तीर्थक्षेत्रांपासून ते काश्मीर, राजस्थान, केरळ, ईशान्य भारतापर्यंत आणि आता स्वित्झर्लंड, दुबई किंवा जपान आणि युरोपसारखे परदेशातील ठिकाणंही आज सहज आपल्या पर्यटनाच्या कक्षेत आलेली दिसतात. निश्चितच ह्याच्यामागे तंत्रज्ञानाचा सगळ्यात मोठा वाटा आहे, कारण की कनेक्टिव्हिटी आहे, ऑनलाईन बुकिंग्स, मॅप्स किंवा रिव्ह्यूज, डिजिटल पेमेंट्स आणि AI या सगळ्यामुळे काय होतं की माहिती अगदी सहज उपलब्ध होते आणि आपला जो प्रवास आहे तो जास्त विश्वासार्ह होतो, सुरक्षित आणि सोयीस्कर सुद्धा होतो. अर्थात त्याच्यामुळे पर्यटकांच्या अपेक्षाही बदलल्यात. आता प्रत्येकालाच कसं होतं की आपल्या वेळ, बजेट किंवा आवडीनुसार प्रवासाचं नियोजन आणि आवश्यक सोयीसुविधा हव्यात. मात्र माझं मत असं आहे की तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी पर्यटनातला मानवी स्पर्श आहे तो नेहमीच महत्त्वाचा राहणार आहे. कारण शेवटी पर्यटकाच्या मनात हा एखाद्या ठिकाणचा फोटो लक्षात राहत नाही तर लक्षात राहतो तो तिथे मिळालेला

0: अनुभव आहे आणि तिथल्या सुंदर आठवणी. आणि म्हणूनच मला असं वाटतं की पर्यटनाचं जे भविष्य आहे ते तंत्रज्ञान आणि कनेक्टिव्हिटी सोबतच त्याला लाभलेला जो मानवी स्पर्श आहे त्यावर जास्त अवलंबून आहे. सर्वांना जागतिक पर्यटन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
1: श्रोते हो, पर्यटन म्हणजे केवळ एखाद्या नव्या ठिकाणी जाऊन तिथला निसर्ग पाहणं किंवा काही काळासाठी घरापासून दूर जाणं एवढ्यापुरतं त्याचं स्वरूप आता राहिलेलं नाहीये. बदलत्या काळाबरोबरच पर्यटन अधिक व्यापक, अनुभव केंद्री आणि माणसांना जोडणारं झालंय. निसर्ग, इतिहास, संस्कृती, अध्यात्म, साहस, आरोग्य, खाद्य संस्कृती आणि वारसा अशा अनेकविध पैलूंशी पर्यटनांची नाळ आता जोडली गेलीय. प्रत्येकाच्या आवडीनिवडी, गरजा आणि अनुभव घेण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. कुणाला निसर्गाच्या सान्निध्यात रमायला आवडतं, कुणाला ऐतिहासिक स्थळं आणि संस्कृती जवळून अनुभवायची असते, तर कुणाला साहस, अध्यात्म किंवा खाद्य संस्कृतीचा आस्वाद घ्यायचा असतो. माणसाच्या या विविध आवडींनुसार पर्यटनाचं स्वरूपही विस्तारत गेलं आणि पर्यटनाचे अनेक प्रकार विकसित झाले. याच पर्यटनाच्या विविध प्रकारांविषयी बोलतायत तज्ज्ञ संयोगिता सासणे.
2: नमस्कार. पर्यटन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते निसर्गरम्य ठिकाणे, ऐतिहासिक वास्तू, समुद्र किनारे, डोंगर दऱ्या आणि नवीन संस्कृतींचा अनुभव. पण आज पर्यटनाची संकल्पना केवळ फिरण्यापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. पर्यटनाचे अनेक वेगवेगळे प्रकार विकसित झालेले आहेत. यामध्ये सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे निसर्ग पर्यटन. डोंगर, जंगल, धबधबे, समुद्र किनारे आणि जैव विविधतेचा अनुभव घेण्यासाठी केलं जाणारं पर्यटन म्हणजे निसर्ग पर्यटन. किल्ले, लेणी, प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक वास्तू तसेच स्थानिक कला, परंपरा, खाद्य संस्कृती आणि लोकजीवन जाणून घेण्यासाठी केलं जाणारं पर्यटन म्हणजे सांस्कृतिक पर्यटन. भारतातील अजिंठा वेरूळ लेणी, राजस्थानचे किल्ले पर्यटकांना भारताचा समृद्ध इतिहास सांगतात. आजच्या काळात साहसी पर्यटनालाही मोठी लोकप्रियता मिळत आहे. ट्रेकिंग, गिर्यारोहण, रिव्हर राफ्टिंग, स्कुबा डायव्हिंग यासारख्या उपक्रमांमधून पर्यटकांना रोमांचकारी अनुभव मिळत आहे. तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय होत आहे हिमालयातील ट्रेकिंग, ऋषिकेश मधील रिव्हर राफ्टिंग याला मोठी मागणी आहे. धार्मिक स्थळांना भेट देऊन श्रद्धा, अध्यात्म आणि त्या ठिकाणची धार्मिक सांस्कृतिक परंपरा अनुभवणे म्हणजे धार्मिक पर्यटन. भारतातील वाराणसी, अमृतसर, तिरुपती तसेच कोकणातील गणपतीपुळे ही देखील त्याची उदाहरणे आहेत. निसर्ग आणि जैव विविधतेचा आनंद घेताना पर्यावरणाचे संरक्षण करण्यावर भर देणारे पर्यटन म्हणजे पर्यावरण पर्यटन. जंगल, वन्यजीव अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने आणि समुद्री परिसंस्था यांचा जबाबदारीने अनुभव घेणे हा त्याचा प्रमुख उद्देश आहे. ग्रामीण जीवन पद्धती, पारंपरिक शेतीच्या पद्धती आणि स्थानिक खाद्य संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी केलेलं पर्यटन म्हणजे कृषी पर्यटन. एखाद्या ठिकाणाला भेट देऊन इतिहास, विज्ञान, कला, संस्कृती किंवा सामाजिक जीवन याबद्दल प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळवणं म्हणजे शैक्षणिक पर्यटन. विद्यार्थ्यांसाठी संग्रहालय, ऐतिहासिक वास्तू, संशोधन संस्था, विज्ञान केंद्रे आणि वारसा स्थळांना दिलेल्या भेटी ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत. अशा तऱ्हेने पर्यटन आपल्याला फक्त नवीन ठिकाणे दाखवत नाही, ते आपल्याला नवीन माणसं भेटवतं, नवीन संस्कृती समजावून देतं आणि जगाकडे पाहण्याची आपली दृष्टी व्यापक करतं. प्रवास संपतो पण प्रवासातून मिळालेला अनुभव आणि ज्ञान आयुष्यभर आपल्या सोबत राहतो.
1: श्रोते हो, 27 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जागतिक पर्यटन दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. पर्यटनाचं सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि पर्यावरणीय महत्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस महत्वाचा मानला जातो. जागतिक पर्यटन दिनाच्या इतिहासाकडे पाहिलं तर 27 सप्टेंबर 1970 हा दिवस विशेष महत्वाचा ठरतो. याच दिवशी मेक्सिको सिटी इथे जागतिक पर्यटन संघटनेच्या म्हणजेच WTOच्या संस्थापक नियमावलीचा स्वीकार करण्यात आला. पुढे हाच दिवस जागतिक पर्यटन दिनासाठी निवडण्यात आला. 1979 मध्ये स्पेनमध्ये झालेल्या जागतिक पर्यटन संघटनेच्या बैठकीत जागतिक पर्यटन दिनाची संकल्पना अधिकृतपणे निश्चित करण्यात आली. त्यानंतर 27 सप्टेंबर 1980 रोजी पहिला जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला. श्रोते हो, जागतिक पर्यटन दिनाचा मुख्य उद्देश आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये पर्यटनाच्या महत्वाबाबत जागरूकता निर्माण करणं हा आहे. देशविदेशातल्या पर्यटनाचा विचार करता पर्यटनामुळे केवळ अर्थव्यवस्थेला चालना

0: ना मिळत नाही तर विविध संस्कृती, भाषा, परंपरा आणि जनमानसांना एकमेकांच्या जवळ आणण्याची संधी मिळते. केंद्रीय पातळीवर संपूर्ण देशातल्या पर्यटन विकासासाठी विविध योजना राबवल्या जातात, तसंच विविध सुविधा सुद्धा निर्माण करून दिल्या जातात. प्रत्येक राज्याचा पर्यटन विभाग त्या त्या राज्याच्या पर्यटनाचा विकास व्हावा यासाठी अनेक उपाययोजना करत असतो. एकूणच पर्यटन क्षेत्राच्या विकासामध्ये शासनाचंही योगदान तितकंच महत्वाचं ठरतं. श्रोतेहो, महाराष्ट्र राज्याच्या भूमिकेविषयी आपल्याला माहिती देत आहेत पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास मारुती पानसरे.
1: नमस्कार. महाराष्ट्र हे निसर्ग, गडकिल्ले, समुद्र किनारे, वनसंपदा, धार्मिक व सांस्कृतिक वारसा, खाद्य संस्कृती आणि समृद्ध लोक परंपरांनी नटलेले राज्य आहे. या वैविध्यतेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत महाराष्ट्राला देशातीलच नव्हे तर जगात

0: वा यासाठी अनेक उपाययोजना करत असतो. एकूणच पर्यटन क्षेत्राच्या विकासामध्ये शासनाचंही योगदान तितकंच महत्वाचं ठरतं. श्रोतेहो, महाराष्ट्र राज्याच्या भूमिकेविषयी आपल्याला माहिती देत आहेत पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास मारुती पानसरे.
1: नमस्कार. महाराष्ट्र हे निसर्ग गड किल्ले, समुद्र किनारे, वनसंपदा, धार्मिक व सांस्कृतिक वारसा, खाद्य संस्कृती आणि समृद्ध लोक परंपरांनी नटलेले राज्य आहे. या वैविध्यतेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत महाराष्ट्राला देशातीलच नव्हे तर जगातील पर्यटन केंद्र बनवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. विकसित महाराष्ट्र 2047 मधील पर्यटन विभागाचा व्यापक आराखडा लक्षात घेता आधुनिक पायाभूत सुविधा, डिजिटल सेवा, पर्यावरण पूरक पर्यटन, खासगी गुंतवणूक आणि जागतिक ब्रँडिंग या 5 विषयांवर भर देण्यात आलेला आहे. जगातील 8 प्रमुख पर्यटन थीम आणि 100 उपसर्किट माध्यमातून पर्यटन स्थळांचा प्रभावी वाहतूक जोडणी आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. याचबरोबर महाअतिथी पोर्टल, महाराष्ट्र पर्यटन मोबाईल ॲप यासारख्या डिजिटल माध्यमांतून पर्यटकांना पर्यटन स्थळांची माहिती, ऑनलाईन बुकिंग, विविध पर्यटन सेवा एका क्लिकवर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होत आहे. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून वैयक्तिक प्रवास नियोजन, बहुभाषिक मार्गदर्शन आणि पर्यटकांच्या गरजांचे विश्लेषण अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. मात्र पर्यटनाचा हा विकास पर्यटकांची संख्या वाढवण्याच्या पुरताच मर्यादित नसावा आणि पर्यटनामुळे स्थानिक युवकांना रोजगार, स्थानिक उद्योजकांना व्यवसाय आणि ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळ मिळाले पाहिजे ही स्पष्ट भूमिका पर्यटन विभागाची आहे. पर्यटन मित्र, नमो प्रशिक्षण, ग्रामीण व कृषी पर्यटन तसेच महिला स्थानिक उद्योजकांना पर्यटनाशी जोडण्याच्या उपक्रमाचा हा सर्वसमावेशक प्रयत्न सुरू आहे. त्याचबरोबर पर्यावरणपूरक पर्यटनाला प्राधान्य देण्यात येत आहे. किनारी पर्यटन, जल पर्यटन, ग्रीन मोबिलिटी आणि इको ट्रेल्सच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या नैसर्गिक संपत्तीचे जतन करणे म्हणजेच पर्यटनाला चालना देणे असे असणार आहे. धन्यवाद.
0: श्रोते हो, 2014 नंतर भारताच्या पर्यटन क्षेत्रात पायाभूत सुविधा, हवाई संपर्क, रस्ते आणि डिजिटल सुविधांच्या विस्तारावर भर देण्यात आला. जागतिक पातळीवर भारताने इनक्रेडिबल इंडिया 2.0 मोहीम आणि 150 अधिक देशांसाठी ई व्हिसा सुविधा सुरू केल्यामुळे परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यात मोठी मदत झाली. यामुळेच पर्यटनातून परकीय चलनाची कमाई सुद्धा चांगलीच वाढली. या पर्यटन क्रांतीमुळे देशात लाखो रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या असून स्थानिक व्यवसाय, हस्तकला, हॉटेल वाहतूक क्षेत्र आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली आहे. श्रोते हो, ग्रामीण भागात राहूनही पर्यटनाच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्या शिल्पा करकरे आता आपल्याला सांगतायत रोजगाराच्या संधींविषयी.
2: सगळ्यांना जागतिक पर्यटन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पर्यटन म्हटले की पूर्वी आपल्या डोळ्यासमोर यायचे ते सनसेट पॉइंट, हिल स्टेशन किंवा देवदर्शन. पण आता पर्यटनाच्या व्याख्या बदललेल्या आहेत. आता जगभरात सगळीकडे या सगळ्या बरोबरच गड किल्ले, संस्कृती, निसर्ग, वन्यजीवन यासाठी लोक फिरायला लागली आहेत. आपला भारत तर या सगळ्यामध्ये आघाडीवर आहेच. आपल्याला मिळालेला समुद्र किनारा, जंगले आणि आपला ऐतिहासिक वारसा, गड किल्ले यासोबत असलेली आपली अतिथी देवोभवी संस्कृती सगळ्यांना प्रचंड आकर्षित करीत आहे. आपल्याकडे या सगळ्याच्या निमित्ताने देशविदेशातील लोक अभ्यासाच्या निमित्ताने यायला लागली आहेत आणि ह्या सगळ्यांमुळेच आपल्याकडे खूपच रोजगार संधी उपलब्ध झालेल्या आहेत. अगदी घराघरातून राहण्याची व्यवस्था करणे, इथपासून ते आलेल्या पर्यटकांना गाईड म्हणून मदत करणे, ते प्रवासांसाठी गाड्या उपलब्ध करून देणे, इथपर्यंत संधी उपलब्ध झालेल्या आहेत. आपल्याकडे असलेल्या वैविध्यपूर्ण संस्कृतीमुळे इथल्या संस्कृतीची आठवण म्हणून लोकल फॉर व्होकल या तत्वावर आपल्या देशात बनलेल्या वस्तू म्हणा किंवा फूड प्रॉडक्ट्स ते आता नेऊ शकतात. यातूनही अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. पूर्वी हे सगळे करायला, अनुभवायला खूप कठीण होते. पण आता इंटरनेटमुळे जग एकदम जवळ आले आहे. आपण मनात आणले तर एका क्लिकवर हवी ती माहिती उपलब्ध करून घेऊ शकतो. नेटमुळे आपले कल्चर, टुरिझम हे जागतिक स्तरावर गेलेले आहे. आता कोकणचेच उदाहरण द्यायचे म्हटले तर आपल्याला मिळालेला मोठा समुद्र किनारा, त्यासोबत असणारे वन्यजीवन, जंगले, आपली कोकणातील संस्कृती हे सगळं आत्तापर्यंत भारतात तर सगळ्यांना माहीत होतेच, पण इंटरनेटच्या जाळ्यामुळे ते आता विदेशातही पोचले आहे. ज्यामुळे कोकण

0: कोकणातही रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने फूड प्रॉडक्ट, होमस्टे, टुरिस्ट गाईड यांचा उल्लेख नक्की करावा लागेल. आणि हो, हे सगळं इथल्या स्थानिक माणसांनी सुरू केलं आहे आणि काम करणारी माणसंही स्थानिकच आहेत. हां, आता नेटवर्क नव्हते तेव्हा लोकं कशी काम करत होती? तर इंटरनेटच्या मायाजाळाच्या आधी माउथ पब्लिसिटीने सगळे एकमेकांना कनेक्टेड होते. एकमेकाला आम्ही इकडे गेलो होतो, छान होते, इकडनं हे आणलं असे अनुभव सांगून टुरिझम चालले होते. पण नेटमुळे आता सगळेच एका प्लॅटफॉर्मवर येऊन आपापले अनुभव, अडचणी शेअर करतात आणि त्यावर मार्गही काढतात. थोडक्यात काय तर पर्यटनामुळे सगळेजण आता आपल्या जमिनीशी नाळ जोडायला प्रवृत्त झाले आहेत. पण ह्याच इंटरनेटमुळे शहरात राहणाऱ्या लोकांना आता नेट नसेल अशा ठिकाणी येऊन राहावेसे वाटायला लागले आहे. नेटवर्क नाही, भरभरून असलेला निसर्ग, सात्विक साधे जेवण, राहायला स्वच्छ आणि आटोपशीर जागा असेल तर अशी ठिकाणं हल्ली लोकं खूप पसंत करतात. ह्या सगळ्यामुळे आता खेडोपाडीही पर्यटन पोचलेले आहे आणि ह्याला आता उज्ज्वल भविष्यही आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पर्यटन पायाभूत सुविधांचा विकास करून अधिकाधिक लोकांना इनक्रेडिबल इंडियाचा अनुभव घेता यावा यावर भर दिलेला आहे. आज डिजिटल माध्यम, सोशल मीडिया आणि AI मदतीनं भारतातली पर्यटन स्थळं जगभरातल्या पर्यटकांपर्यंत अधिक वेगाने पोहोचताना दिसतायत. या तंत्रज्ञानामुळे स्थानिक पर्यटन, छोटे व्यवसाय आणि रोजगाराच्या संधींनाही चालना मिळू शकते. म्हणूनच परंपरेचा वारसा जपत आधुनिक तंत्रज्ञानाची साथ घेत भारताच्या पर्यटनाला जागतिक क्षितिजावर नवी ओळख देणं ही यंदाच्या पर्यटन दिनाची दिशा म्हणता येईल. श्रोते हो, यावर्षीच्या जागतिक पर्यटन दिनाची संकल्पना डिजिटल अजेंडा आणि AIचा वापर याविषयीच आता ऐकूया पर्यटन संचालक श्रीवल्लभ साठे यांच्याकडून.
2: यावर्षीच्या जागतिक पर्यटन दिनासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने डिजिटल अजेंडा अँड AI टू रिडिझाईन टुरिझम अशी बीज संकल्पना मांडलेली आहे. हल्ली सर्वच क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत आहे आणि पर्यटनही त्यास अपवाद नाही हे आपण जाणतोच. पर्यटन क्षेत्रांची जाहिरात, तेथील सोयीसुविधांचा वापर आणि जाहिरात यासाठी AI वापरले जात आहे आणि अगदी सामान्य पर्यटकही त्याचे फायदे घेताना आपण पाहतो. मात्र अशा वेळी कृत्रिम बुद्धिमत्तेमधील वापराच्या काही तांत्रिक त्रुटी दूर करणे आणि अधिक वास्तववादी माहितीचे प्रसारण करणे याविषयी आपण आग्रही भूमिका धरायला हवी. पर्यटन स्थळांची जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ माहिती देण्याचा आपण सगळ्यांनीच प्रयत्न केला पाहिजे. याच संदर्भात अलीकडच्याच एका सहलीतून आलेला एक अनुभव येथे मांडावासा वाटतो. आपल्या कोकणामध्येच कुडा नावाची एक अत्यंत जगप्रसिद्ध लेण्यांची एक संकुल आहेत. तर त्या कुडा लेण्यांमध्ये माहिती देण्यासाठी विशेषतः जे दिव्यांग आहेत त्या दिव्यांगांना लेण्यांची व्यवस्थित माहिती मिळावी म्हणून तिथे ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून काही यंत्रणा बसवली गेलेली आहे की जी यंत्रणा QR कोडच्या माध्यमातून लोक ऍक्सेस करू शकतात आणि लेण्यांविषयी माहिती मिळवू शकतात. तर हा एक चांगला पायंडा तेथे पाडलेला आपण पाहू शकतो. तर अशाच वेगवेगळ्या पद्धतीच्या तंत्रज्ञानाच्या सोयी सुविधा वापरून आणि AIचा वापर करून प्रामुख्यानं जर आपण पर्यटन स्थळांच्या विषयी माहिती निर्माण करू शकलो आणि ती जगामध्ये पर्यटकांसाठी उपलब्ध करून देऊ शकलो तर तो एक चांगला परिपाठ निर्माण होईल आणि या निमित्तानं आपल्या पर्यटन स्थळांवरील व्यवसायाचं रिडिझाईन करता येईल असं सांगावं असं वाटतं. आणि ज्या वेळेला आपल्या देशाचे पंतप्रधान व्होकल फॉर लोकल अशी संकल्पना मांडताना दिसतात त्यावेळेला आपल्या स्थानिक पर्यटन स्थळांच्या विकासासाठी अशा पद्धतीचा वापर करणं, तंत्रज्ञान वापरणं हे या दृष्टीनं औचित्याचं ठरतं. धन्यवाद.
1: श्रोते हो, निसर्गाची ओढ, संस्कृतीची श्रीमंती आणि अनुभवांची शिदोरी घेऊन पर्यटन आपल्याला जगाशी जोडतं आणि म्हणूनच जग किंवा भारत पाहणं म्हणजे केवळ एक प्रवास नाहीये तर विश्वाला किंवा भारताला अनुभवणं आहे. याच सुंदर अनुभूतीसह आजच्या कार्यक्रमाचा इथेच समारोप करूया. नमस्कार.

श्रोतेहो, आत्ताच आपण जागतिक पर्यटन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात पर्यटनाची गगनभरारी. सहभाग होता तेजश्री भावे, संयोगिता सासणे, पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे.

0: शिल्पा करकरे आणि श्रीवल्लभ साठे यांचा. लेखन, निवेदन आणि निर्मिती सहाय्य होतं वंदना मुसळे यांचं. सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
1: आणि हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
2: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
3: फसला.
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
3: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोते हो, प्रख्यात ठुमरी गायिका शोभा गुरटू यांचा आज स्मृतिदिन आहे, तेव्हा त्यांच्या आवाजातील एक रचना ऐकूया आणि आपण त्यांचं स्मरण करूया.

श्रोते हो, आत्ताच आपण प्रसिद्ध ठुमरी गायिका शोभा गुरुटू यांच्या आवाजातील एक रचना ऐकली आणि आपण त्यांचं स्मरण केलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, यानंतर ठीक 11 वाजता मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधतील आणि त्यानंतर लगेचच या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकू शकाल. तत्पूर्वी काही माहिती जाहिराती आणि संदेशांसाठी जाऊया दिल्ली केंद्राच्या स्टुडिओकडे.

0: परिजनों और दोस्तों के साथ पूरे आनंद और उल्लास से मनाएं। मैं आप सभी को एक बार फिर शुभकामनाएं देता हूं। बहुत बहुत धन्यवाद। नमस्कार।
1: मन की बात आकाशवाणी के माध्यम से माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी अपने मन की बातें साझा कर रहे थे। हम आपको बता दें कि माननीय प्रधानमंत्री के इस प्रसारण के बाद मन की बात के क्षेत्रीय भाषा में अनुवाद का प्रसारण आकाशवाणी और दूरदर्शन के संबद्ध प्रादेशिक केंद्रों से तथा संस्कृत भाषा में अनुवाद का प्रसारण आकाशवाणी दिल्ली के इंद्रप्रस्थ चैनल मीडियम वेव 366.3 मीटर अर्थात 819 किलोहर्ट्ज और एफएम गोल्ड 100.1 मेगाहर्ट्ज पर अभी किया जाएगा। मन की बात के क्षेत्रीय भाषाओं का पुनः प्रसारण आज रात 8 बजे आकाशवाणी के संबद्ध प्रादेशिक केंद्रों से और अंग्रेजी अनुवाद का प्रसारण एफएम रेनबो 102.6 मेगाहर्ट्ज पर किया जाएगा।
2: क्या आप परेशानियों से घिरे हैं? मन भारी है और कोई रास्ता नजर नहीं आ रहा? याद रखें, समाधान आपके पास है। टेलीमानस के निशुल्क नंबर 14416 पर कॉल करें। कहीं से भी कभी भी 24 घंटे यह सुविधा उपलब्ध है। यहाँ आपकी बात सुनी जाती है, समझी जाती है और आपको सही दिशा दी जाती है। आप अकेले नहीं है, मदद बस एक कॉल दूर है।
1: ये कार्यक्रम आकाशवाणी के दिल्ली केंद्र से प्रसारित किया गया।
3: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत। ऐकूया तर मन की बात। माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार। सप्टेंबर महिन्याच्या मन की बात मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला भेटण्याची संधी मिळते आहे। मी देशभरातील सर्व लोकांचं स्वागत करतो। मन की बात मध्ये आपण देशवासियांच्या सकारात्मक प्रयत्नांना व्यासपीठ देतो, देशाच्या यशाबद्दल बोलतो, भारताच्या अशाच एका मोठ्या ऐतिहासिक यशाला एका दिवसानंतरच 10 वर्ष पूर्ण होणार आहेत। हे यश आहे सर्जिकल स्ट्राईकचं। 10 वर्षांपूर्वी 28-29 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय सैन्यानं पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक केला होता। एलओसीच्या पलीकडे जाऊन आपल्या वीर जवानांनी ज्या प्रकारे दहशतवादाविरोधात कारवाई केली होती ते पाहून संपूर्ण जग अचंबित झालं होतं। सर्जिकल स्ट्राईकनं छातीठोकपणे संपूर्ण जगासमोर भारताच्या दहशतवाद विरोधी धोरणाचं एक नवं उदाहरण मांडलं होतं। दहशतवादी हल्ल्यांमुळे भारतानं दीर्घकाळ ज्या यातना सहन केल्या होत्या सर्जिकल स्ट्राईक ही त्या वेदनांविरोधातली आपली निर्णायक प्रतिक्रिया होती। गेल्या एका दशकभरात बालाकोटच्या एअर स्ट्राईक पासून ते ऑपरेशन सिंदूर पर्यंत भारतानं वारंवार हा स्पष्ट संदेश दिला आहे की जर दहशतवाद्यांनी भारतावर नजर टाकली तर त्याला कठोर प्रत्युत्तर दिलं जाईल। मित्रहो, दहशतवादी हल्ल्यांनी भारताला दीर्घकाळापासून जखमा दिल्या आहेत। एक काळ असा होता की जेव्हा भारतात बॉम्बस्फोटांची मालिका घडणं ही अतिशय सामान्य बाब झाली होती। सप्टेंबरच्या याच महिन्यात म्हणजे 13 सप्टेंबर 2008 रोजी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेत अनेक निष्पाप लोक मारले गेले होते। या घटनेच्या काही आठवड्यांनंतरच मुंबईत 26/11 खूप मोठा हल्ला झाला होता। मित्रहो, याआधीही प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई करण्याची मागणी व्हायची, परंतु त्याकडे तितकं लक्ष दिलं जात नव्हतं। वेळ निघून जाण्याची वाट पाहिली जायची। आजचा भारत दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचं धोरण अवलंबत वाटचाल करत आहे आणि आपण याचे परिणामही पाहत आहोत। मित्रहो, याच वर्षी 9/11 दहशतवादी हल्ल्यालाही 25 वर्ष पूर्ण झाली आहेत। अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये ज्या निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला होता त्यात अमेरिकेनंतर सर्वाधिक नागरिक भारताचे होते। मला आठवतं 2014 पंतप्रधान झाल्यानंतर जेव्हा मी अमेरिकेला गेलो होतो तेव्हा न्यूयॉर्कमध्ये मी या निष्पाप नागरिकांना आपली श्रद्धांजली अर्पण करायला गेलो होतो आणि आज पुन्हा एकदा मी भारताच्या कोट्यवधी नागरिकांच्या वतीनं पीडित कुटुंबांप्रती आपल्या संवेदना व्यक्त करतो। माझ्या प्रिय देशवासियांनो, सध्या देशाचं एक खूप मोठं चित्र आकार घेत आहे। या चित्रात तुम्हीही आहात, तुमचं कुटुंबही आहे, तुमचे शेजारपाजारचे लोकही आहेत। मी बोलतोय भारताच्या जनगणनेबद्दल। देशातील सर्व राज्य

आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये याचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण झाला आहे. 32 कोटींपेक्षा जास्त कुटुंबांची माहिती नोंदवली गेली आहे. सध्या लडाख, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडच्या दुर्गम आणि बर्फाळ भागात हे काम सुरू आहे. तिथून अनेक प्रेरणादायी अनुभव आमच्या समोर आले आहेत. उत्तराखंडमध्ये जनगणनेची सुरुवात चमोलीतील माणा या गावापासून झाली. माणाला देशातील पहिलं गाव म्हटलं जातं. माणामध्ये सर्वात आधी 83 वर्षांच्या पूर्णिमा रावतजी यांच्यापासून जनगणनेचा प्रारंभ झाला. उत्तरकाशीतील बगोरी गावात होमस्टे चालवणारे हरदेवसिंग राणाजी यांनी डिजिटल माध्यमातून आपली माहिती स्वतः नोंदवली. मित्रहो, जनगणना हे आपल्या सर्वांचं राष्ट्रीय कर्तव्य आहे. मी 15 ऑगस्टला देखील देशवासियांना आवाहन केलं होतं की यासाठी आपला वेळ नक्की काढा. जनगणनेसाठी आपली माहिती स्वतःहून नोंदवण्याची ही सुविधा खूपच सोपी आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच तुमची आणि तुमच्या कुटुंबाची माहिती नोंदवू शकता. ही सुविधा हिंदीसोबतच 16 भाषांमध्येही उपलब्ध आहे. मित्रहो, यासाठी तुम्हाला जनगणनेच्या ऑनलाईन पोर्टलला भेट द्यावी लागते. हे पोर्टल आहे se.census.gov.in. या पोर्टलला भेट दिल्यावर तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक वापरून लॉग इन करा, आपल्या ठिकाणाची नोंद करा, आपल्या कुटुंबाशी संबंधित माहिती भरा आणि ती दाखल करा. या संपूर्ण प्रक्रियेसाठी सुमारे 15 ते 20 मिनिटांचा वेळ लागतो. यासाठी तुम्हाला कोणताही दस्तऐवज देखील अपलोड करायचा नाही आहे. माहिती सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक विशेष आयडी मिळेल. जेव्हा जनगणना करणारे कर्मचारी तुमच्या घरी येतील तेव्हा तुम्ही त्यांना हा आयडी सांगू शकता. तुमच्याद्वारे दिलेल्या माहितीची पडताळणी झाल्यानंतर ती जनगणनेचा भाग बनेल. मित्रहो, आतापर्यंत मोबाईलवरून 2,60,00,000 जास्त लोकांनी जनगणना पोर्टलवर आपली माहिती भरली आहे, स्वगणना केली आहे. यासाठी तुमचाही थोडासा वेळ खर्ची होईल, पण देशासाठी हे खूप महत्वाचं आहे. कारण तुमची अचूक माहिती, तुमच्या कुटुंबाची योग्य माहिती देशाच्या भविष्याच्या खऱ्या चित्राची मांडणी करण्यासाठी उपयुक्त असते. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज 27 सप्टेंबरची ही तारीख एका विशेष कारणामुळे आणखी खास झाली आहे. आज अशा एका महान व्यक्तीची 100वी जयंती आहे ज्यांनी संस्कृती, समाज आणि राष्ट्रासाठी आपलं संपूर्ण आयुष्य अर्पण केलं होतं. मी बोलतोय विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष श्रद्धेय स्वर्गीय अशोक सिंहलजी यांच्याबद्दल. 27 सप्टेंबर 1926 रोजी आजच्याच दिवशी आग्रा इथं त्यांचा जन्म झाला होता. ते समाजात राहूनच तपस्वींसारखं आयुष्य जगले. राम जन्मभूमी आंदोलनाला त्यांनी जी दिशा दिली, जी ऊर्जा दिली, आज त्याचाच परिणाम म्हणून आपण अयोध्येमध्ये भव्य मंदिर साक्षात पाहत आहोत. मला तर मोठं भाग्य लाभलं. मी केवळ त्यांचं ते जीवन जवळून पाहिलंच नाही तर मला त्यांच्यासोबत या अभियानात कार्य करण्याची संधीही मिळाली. जेव्हा मी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेच्या अनुष्ठानात सहभागी होत होतो त्यावेळीही मला वारंवार अशोकजी यांची आठवण येणं खूप स्वाभाविक होतं. मित्रहो, अशोकजी यांच्याबद्दल अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्याबद्दल तितकीशी चर्चा होत नाही. राम मंदिर आंदोलनासोबतच त्यांनी सामाजिक भेदभाव आणि विषमतेविरोधातही एक मोठा लढा दिला होता. त्यांचा जन्म एका अत्यंत समृद्ध कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील एक नागरी सेवा अधिकारी होते. त्यांच्या भावा बहिणींमध्ये देखील बहुतांश लोक मोठमोठ्या पदांवर होते. ते स्वतः IIT BHU चे पदवीधर होते. मात्र असं सगळं असताना देखील त्यांनी समाज आणि संस्कृतीसाठी आपलं संपूर्ण आयुष्य अर्पण केलं आणि हीच तर महान लोकांची ओळख असते. आज त्यांच्या जन्मशताब्दीच्या प्रसंगी मी त्यांच्या कोट्यावधी चाहत्यांच्या वतीनं त्यांना वंदन करतो, माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, या वर्षाची सुरुवात आपण स्वाभिमानाच्या एका महापर्वासोबत केली होती आणि हे पर्व होतं सोमनाथ स्वाभिमान पर्व. आजपासून 1000 वर्ष

वर्षांपूर्वी म्हणजे 1026 मध्ये मोहम्मद गजनी यानं पहिल्यांदा सोमनाथ मंदिराचा विध्वंस केला होता. मात्र जे लोक सोमनाथ मंदिर तोडून भारताची ओळख संपुष्टात आणण्यासाठी आले होते, आज त्यांचं कोणतंही अस्तित्व उरलेलं नाही आणि सोमनाथ मंदिर पूर्ण भव्यतेसह विशाल समुद्राच्या किनाऱ्यावर भारताला अमरतेचा आशीर्वाद देत आहे. आणि म्हणूनच आपण अत्यंत अभिमानानं यावर्षी सोमनाथ स्वाभिमान पर्व साजरं केलं. मित्रहो, ही चर्चा मी आज मन की बात मध्ये पुन्हा एकदा का करत आहे याचंही एक खास कारण आहे. सन 1026 मध्ये जेव्हा गजनीनं सोमनाथ मंदिराचा विध्वंस केला होता, त्याच वर्षी गुजरातमधल्याच मोढेरा इथल्या प्रसिद्ध सूर्य मंदिरावरही हल्ला झाला होता, ते तोडलं गेलं होतं. म्हणजेच मोढेरा मंदिर विध्वंसालाही यावर्षी

मंदिराचा विध्वंस केला होता त्याच वर्षी गुजरात मधल्याच मोढेरा इथल्या प्रसिद्ध सूर्य मंदिरावरही हल्ला झाला होता. ते तोडलं गेलं होतं. म्हणजेच मोढेरा मंदिर विध्वंसालाही या वर्षी 1000 वर्ष झाली आहेत. खरं तर त्यावेळी हे मंदिर उभारून फक्त एकच वर्ष झालं होतं. म्हणजे सन 1025 मध्ये या मंदिराची उभारणी राजा भीमदेव यांनी केली होती. मित्र हो, तुम्ही त्या काळाबद्दलचा विचार करा ज्यावेळी इतका मोठा हल्ला झाला असेल. सोमनाथ मंदिरासारखं श्रद्धेचं एवढं मोठं केंद्र खंडित केलं गेलं असेल आणि इतरही अनेक ठिकाणी हल्ले झाले असतील, अशा वेळी कोणत्याही समाजाचं किंवा शासनाचं मनोधैर्य खचू शकलं असतं. परंतु पहिल्या राजा भीमदेव यांनी केवळ गजनीचा सामनाच केला नाही, तर थोड्याच काळात मोढेरा सूर्य मंदिराची पुनरुभारणी सुद्धा केली. या जिद्दीमुळे सोमनाथ मंदिराचाही वारंवार विध्वंस होऊन देखील पुनरुभारणी होत राहिली. तर मित्रहो, मोढेरा सूर्य मंदिरावरही नंतरच्या काळात हल्ले थांबलेच नाहीत. नंतर अल्लाउद्दीन खिलजी यानं पुन्हा एकदा वास्तुकलेचं हे भव्य मंदिर तोडलं. पण मित्रहो, आपण भारताचे लोक सूर्याची उपासना केवळ वास्तू आणि मंदिरांच्या माध्यमातूनच करत नाही. आपली सूर्य उपासना याचा एक अर्थ असाही असतो की प्रकाश, ऊर्जा, विज्ञान आणि सातत्यपूर्णतेची प्रेरणा. आणि म्हणूनच मोढेराही आज केवळ सूर्य मंदिरासाठीच ओळखलं जात नाही, तर गुजरातचं हे गाव देशातलं पहिलं सौर गाव, सोलार व्हिलेज बनलं आहे. मोढेरा आज पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालतं आणि या गावानं देशासमोर शाश्वततेचं एक उदाहरण ठेवलं आहे. मोढेरामध्ये पर्यटकांसाठी असंख्य आकर्षणं आणि सुविधांचाही प्रारंभ झाला आहे. जानेवारीत मकर संक्रांतीनंतर तिथं मोढेरा नृत्य महोत्सवाचं आयोजन केलं जातं. या महोत्सवात भारताच्या सांस्कृतिक आणि शास्त्रीय नृत्याचं अद्भुत सादरीकरण केलं जातं. माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनीही एकदा मोढेराला नक्की जावं आणि भारताच्या या गौरवशाली वारशाचं दर्शन घ्यावं. मित्र हो, भूतकाळासोबतचं आपलं नातं आजही अतिशय जिवंत आहे. यामागे त्या लोकांचं समर्पण आणि परिश्रम आहेत जे या नात्याला अधिक दृढ बनवत आहेत. तमिळनाडूमध्ये तिरुचिरापल्लीतील मनप्पाराई इथं असाच एक अनोखा प्रयत्न केला जात आहे. एका महाविद्यालयातील तमिळ अभ्यास विभागाशी संबंधित असलेले ए सेल्वा राजूजी हा प्रयत्न पुढे नेत आहेत. एका व्याख्यानादरम्यान त्यांना आपल्या एका विद्यार्थ्याकडून काही प्राचीन मूर्तींची माहिती मिळाली होती. या विषयावर चर्चेनंतर त्यांनी प्रत्यक्ष क्षेत्र भेटीचं नियोजन केलं. या भेटीदरम्यान त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी असंख्य मूर्ती सापडल्या आणि प्राचीन मंदिरंही दिसली. भूतकाळाशी जोडलं जाण्याचा हा एक रंजक प्रयत्न आहे. अशा प्रकारे आपण आपल्या वारशाबद्दल अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकतो. देशाच्या इतर भागातही असे प्रयत्न केले जाऊ शकतात ज्यातून आपल्याला आपला इतिहास जवळून पाहण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळत असते. माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांनंतरच 2 ऑक्टोबर आहे, पूज्य बापूजींच्या जयंतीचा दिवस. बापूंनी आपल्याला जीवनाचे अनेक मंत्र दिले आहेत. स्वच्छता हा देखील त्यापैकीच एक आहे. आपण अनेकदा आपल्या आसपास स्वच्छतेशी संबंधित अनेक प्रयत्न पाहतो. हे प्रयत्न अत्यंत प्रेरणादायी आणि उत्साह वाढवणारे असतात. समाज माध्यमांवरही अशी छायाचित्र, अशा चित्रफिती, अशा रील्स वारंवार आपलं लक्ष वेधून घेतात. अलीकडच्या काळात मी असे अनेक प्रयत्न पाहिले आहेत. कुठे मध्य प्रदेशात काही तरुण नदी स्वच्छतेचं काम करत आहेत. त्यांच्या छोट्याशा प्रयत्नांसोबत संपूर्ण समाज जोडला गेला आहे. अशाच तऱ्हेनं आंध्र प्रदेशात युवा वर्ग जुन्या विहिरी आणि जलकुंभांची स्वच्छता करत आहेत. यामुळे आपल्या जुन्या वारशांचं पुनर्संवर्धन करण्याचं काम होतंय. मुंबईत काही तरुण समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्याची मोहीम राबवत आहेत. दर आठवड्याला कोणत्या ना कोणत्या समुद्र किनाऱ्यावर शेकडो युवा सहकारी एकत्र येत आहेत, स्वच्छतेतून सेवा करत आहेत. इथं दिल्लीमध्ये मुलं आणि युवा वर्ग लोकांना कचऱ्याचं वर्गीकरण करण्यासाठी आणि आपल्या आसपास स्वच्छता राखण्यासाठी जागरूक करत आहेत.
पश्चिम बंगालमध्ये युवा विद्यार्थी

स्थानिक लोकांच्या सोबतीनं पर्यटन स्थळांवरील बाजारपेठांची स्वच्छता करत आहेत. मित्र हो, या सर्व प्रयत्नांमध्ये एक गोष्ट खूप सहजपणे दिसून येते. कुठे सुरुवात एका व्यक्तीनं केली, मग त्याच्यासोबत आणखी काही लोक जोडले गेले, कारवा बढता गया. आणि हाच तर लोकसहभाग आहे. बापूंप्रती आपली सर्वात सुंदर श्रद्धांजली देखील स्वच्छता हीच आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण पर्यावरणाचं रक्षण करतो तेव्हा आपण फक्त झाडं पानं किंवा पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचं संरक्षण करत नाही, तर ती संपूर्ण जीवनव्यवस्था अधिक बळकट करत असतो. देशाच्या विविध भागात सुरू असलेले काही प्रयत्न हीच भावना अतिशय सुंदर पद्धतीनं आपल्यासमोर घेऊन येत आहेत. मित्रांनो, आसाममध्ये सोनाई रुपाई वन्यजीव अभयारण्य आहे. एक काळ असा होता जेव्हा या परिसरात हत्तींचा मोठ्या प्रमाणावर वावर होता. मात्र हळूहळू जंगलाच्या जमिनीवर मानवी अतिक्रमण वाढत गेलं आणि त्यामुळं हत्ती या परिसरापासून दूर गेले. 3 वर्षांपूर्वी ही जमीन अतिक्रमण मुक्त करण्यात आली आणि आता त्याचे आश्चर्यकारक परिणाम आपल्याला दिसून येत आहेत. हत्ती पुन्हा या परिसराकडे वळत आहेत. ज्या भागातून गेली अनेक वर्ष त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा पुसल्या गेल्या होत्या, त्याच ठिकाणी आज पुन्हा हत्तींचे कळप मुक्तपणे वावरताना दिसतायत. मित्रांनो, आसाममध्येच याच प्रकारचा आणखी एक सुंदर प्रयत्न केला जातोय. या अंतर्गत एका अतिशय लहानशा जीवाचं, पिग्मी हॉगचं संरक्षण केलं जाते. एकेकाळी या जीवाचं अस्तित्व संपुष्टात येतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी केवळ 6 पिग्मी हॉग्सच्या मदतीनं एक संवर्धन कार्यक्रम सुरू करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचं पुन्हा एकदा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पुनर्वसन करण्यात आलं. त्यांच्या वास्तव्याला पोषक ठरणाऱ्या गवताळ प्रदेशांचाही विकास आणि संवर्धन करण्यात आलं आणि आज या संवर्धन कार्यक्रमामुळे पिग्मी हॉग्सची संख्या 190 वर गेलेली आहे. मित्रांनो, आपलं निसर्गाशी असलेलं नातं केवळ निसर्गाचं जतन करण्यापुरतं मर्यादित नाहीये. अनेकदा आपण निसर्गाची काळजी घेतो आणि दुसऱ्या बाजूनं तोच निसर्ग आपल्या जीवनाचा आधार बनतो. पश्चिम बंगालमधील सुंदरबन परिसरातील काही महिला याच नात्याचं एक प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवत आहेत. झारखाली येथील या महिला मॅनग्रोव्हची जंगलं निर्माण करत आहेत. यातल्या बहुतांश महिला अशा आहेत ज्यांनी वाघाच्या हल्ल्यात आपल्या पतीला गमावलं आहे. पती गमावल्यानंतर सुंदरबनच त्यांच्या उपजीविकेचा आधार बनलं. त्यांनी लावलेली मॅनग्रोव्हची झाडं आज गावांसाठी नैसर्गिक संरक्षण कवच बनत आहेत. त्याचबरोबर ही झाडं लावल्यामुळे या महिलांना उत्पन्नाचं साधनही मिळालं आहे. मित्रांनो, आपण पर्यावरणाचं जतन करूया, निसर्गाचा समतोल राखूया आणि निसर्गातील जैवविविधतेचं संरक्षण करूया. या दिशेनं आपण टाकलेलं प्रत्येक पाऊल म्हणजे आपल्या भावी पिढ्यांप्रती आपली असलेली जबाबदारी आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, अलीकडेच देशातील लाखो युवकांनी नशेविरुद्ध, अंमली पदार्थांविरुद्ध एक अत्यंत महत्वपूर्ण संकल्प केला आहे. युवकांनी स्वतःही नशेपासून दूर राहण्याची प्रतिज्ञा घेतली आहे आणि हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीही स्वीकारली आहे. हे सर्व नशामुक्त युवा अभियानाच्या अंतर्गत घडत आहे. हे अभियान 100 आठवडे चालणार आहे. यामध्ये माय भारतचे स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. NSSमधील आपले युवकही या अभियानाचा भाग आहेत. शाळा, महाविद्यालयं आणि विद्यापीठं देखील या उपक्रमात सहभागी झाली आहेत. त्याचबरोबर अनेक सामाजिक आणि आध्यात्मिक संस्थांनीही यासाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या काही दिवसात देशभरात हजारो संकल्प समारंभ आणि जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मित्रांनो, या अभियानातील एक गोष्ट मला विशेष भावली, ती म्हणजे नशामुक्तीचा संदेश. आपले युवक हा संदेश स्वतःच्या भाषेत, स्वतःच्या पद्धतीनं पुढे घेऊन जात आहेत. मी मन की बात मधून युवकांना आवाहन केलं होतं की त्यांनी आपल्या सर्जनशीलतेच्या माध्यमातून या अभियानाशी जोडलं जावं आणि मला आनंद आहे की हजारो युवक या आवाहनाला प्रतिसाद देत पुढे आले आहेत.

माय भारत या माध्यमातून अँथम, घोषवाक्य लेखन आणि पथनाट्य अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियावरही आपले युवक नशामुक्त युवा या हॅशटॅगसह आपला क्रिएटिव्ह कंटेंट शेअर करत आहेत. म्हणजेच संदेशही युवकांचा, माध्यमही युवांचं आणि संदेश पुढे घेऊन जाणारे देखील युवाच आहेत. आगामी काळात या अभियानाअंतर्गत आरोग्य तपासणी शिबिरं, ध्यान शिबिरं यासारख्या अनेक उपक्रमांचंही आयोजन करण्यात येणार आहे. मित्रांनो, लवकरच आपले अनेक सण आणि उत्सवही येणार आहेत. यावेळी सणांच्या आनंदात सहभागी होत असतानाच आपण आपल्या आजूबाजूलाही थोडं लक्ष देऊया. एखादा युवक चुकीच्या सवयींकडे वळत असेल तर त्याच्याशी संवाद साधूया. एखादी व्यक्ती व्यसनातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असेल तर तिला आधार देऊया. नशामुक्त युवा विकसित भारत हा संकल्प आपण सर्वांनी मिळून पुढे घेऊन जाऊया. माझ्या प्रिय देशवासियांनो, यावेळी लाल किल्ल्यावरून मी क्रीडा क्षेत्रासाठी टॅलेंट हंट अभियानाची घोषणा केली आहे. भारतानं क्रीडा क्षेत्रात सातत्यानं उत्कृष्ट कामगिरी करत राहावी यासाठी गावागावात आणि छोट्या शहरांपर्यंत पोहोचून क्रीडा क्षेत्रातील प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेणं अत्यंत आवश्यक आहे. याच कार्यासाठी स्वतःला समर्पित केलेले अनेक लोक आज आपल्या देशात आहेत. लपलेली क्रीडा प्रतिभा शोधून त्या खेळाडूंना योग्य प्रशिक्षण देऊन घडवणं हा त्यांचा एकच ध्यास आहे. आपल्या पंजाबमध्ये राजिंदर सिंहजी हे असंच एक समर्पित व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या नावासोबत सिनियर ही उपाधीही जोडली जाते. 1980 साली ऑलिम्पिकमध्ये हॉकीचं सुवर्णपदक मिळवणाऱ्या भारतीय संघाचे ते एक सदस्य होते. 1982 विश्वचषक स्पर्धेतही त्यांनी आपल्या खेळातून छाप पाडली होती. 2001 भारतानं प्रथमच पुरुषांच्या ज्युनियर विश्वचषकाचं विजेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर 2003 भारतानं सिनियर आशिया कपचं विजेतेपदही पटकावलं. या दोन्ही स्पर्धांमध्ये राजिंदर सिंहजी यांनी प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती. आता ते राऊंड ग्लास हॉकी अकॅडमीच्या माध्यमातून आपला हा ध्यास पुढे नेत आहेत. त्यांच्या प्रयत्नातून गावांमध्ये नवीन हॉकी ॲस्ट्रोटर्फ मैदानांची उभारणी केली जात आहे. राजिंदरजी यांचं उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे. ज्या गावांमध्ये उत्तम प्रशिक्षणाच्या सुविधा मर्यादित आहेत अशा ठिकाणी लपलेल्या क्रीडा प्रतिभा असलेल्या मुलांचा शोध घेणं, त्यांच्या या अशा प्रयत्नांमुळे आज अनेक खेळाडू भारताच्या ज्युनियर आणि सिनियर स्तरावर आपलं स्थान निर्माण करत आहेत. राजिंदर सिंहजी यांच्या या समर्पणाचं आणि योगदानाचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आवळा हा आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. बहुतांश घरांमध्ये आवळ्यापासून बनवलेलं लोणचं आणि मुरंबा आवडीनं खाल्ले जातात. अनेकांना आवळ्याचा ज्यूसही आवडतो आणि हिवाळ्यात च्यवनप्राश हा आपल्या दैनंदिन आहारातील एक महत्वाचा भाग बनतो. आपल्या घरातली वडीलधारी मंडळी तर पिढ्यानपिढ्या आवळ्याच्या गुणधर्मांविषयी आपल्याला सांगत आली आहेत. मित्रांनो, आज हाच आवळा उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात नव्या संधी निर्माण करत आहे. प्रतापगड आणि आवळ्याचं नातं फार जुनं आहे. इथले शेतकरी पिढ्यानपिढ्या आवळ्याची लागवड करत आले आहेत. आवळ्यानं प्रतापगडला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे आणि आता ही जुनी ओळख इथल्या शेतकरी आणि महिलांसाठी नव्या संधींचे दरवाजे उघडत आहे. एक जिल्हा एक उत्पादन अर्थात ODOP या उपक्रमाच्या माध्यमातून इथं आवळ्याशी संबंधित स्थानिक उद्योगांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळालं आहे. आज प्रतापगडमध्ये आवळा प्रक्रिया उद्योगाशी संबंधित सुमारे 100 युनिट्स कार्यरत आहेत. यामध्ये स्वयंसहायता गटांशी जोडलेल्या महिला देखील महत्वाची भूमिका बजावत आहेत. असाच एक समूह म्हणजे देवगड कमासी गावातील सावित्री फुले स्वयंसहायता गट. या गटातील महिला आवळ्यापासून कँडी, मुरंबा आणि ज्यूस तयार करत आहेत. ODOPच्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांना नव्या बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्याच्या संधी वाढल्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्या उत्पन्नातही वाढ

झाली आहे. याचप्रमाणे एका गावात विंध्यवासिनी स्वयंसहायता गट कार्यरत आहे. या गटातील महिला आवळ्याचं लोणचं, पाचक चूर्ण या आणि अशा अनेक प्रकारच्या वस्तू तयार करत आहेत. या महिलांना उत्पादन प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात आली, तसंच त्यांना कर्जाची सुविधाही मिळाली. शिवाय त्यांना स्थानिक व्यापार मेळ्यांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आणि पाहता पाहता त्यांचं उत्पन्न लक्षणीयरित्या वाढलं. मित्रांनो, आपल्या देशाच्या प्रत्येक भागात असं काही ना काही वैशिष्ट्य नक्कीच आहे. कुठे एखादं खास फळ आहे, कुठे एखादी पारंपरिक कला आहे, तर कुठे एखादं अनोखं कौशल्य आहे. एक जिल्हा एक उत्पादन ODOP हे याच वैशिष्ट्यांना पुढे नेण्याबद्दलचं अभियान आहे. आपला हाच प्रयत्न असला पाहिजे की आपल्या गावांची आणि छोट्या शहरांची वैशिष्ट्यपूर्ण ओळख ही केवळ स्थानिक बाजारपेठेपुरती मर्यादित राहू नये, तर ही उत्पादनं देशाच्या विविध भागांपर्यंत पोहोचावीत आणि पुढे जाऊन त्यांनी जागतिक बाजारपेठांमध्येही आपली ओळख निर्माण करावी. यातून व्होकल फॉर लोकल या अभियानालाही बळ मिळतं आणि त्यातूनच देशालाही आत्मनिर्भर बनवण्याची प्रेरणा मिळते. आगामी सण उत्सवांच्या काळातही आपण व्होकल फॉर लोकल हा मंत्र अजिबात विसरता कामा नये. माझ्या प्रिय देशवासियांनो, हा सप्टेंबर महिना कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला समर्पित आहे. पोषण माहमध्ये विविध क्षेत्रांशी संबंधित व्यक्ती आणि संस्था या उदात्त कार्यासाठी एकत्र येतात. कुपोषणाचा सामना करण्यासाठी यावर्षी अनेक प्रशंसनीय उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. छत्तीसगडमध्ये हर घर मुनगा घर घर मुनगा हे अभियान सुरू करण्यात आलं आहे. या माध्यमातून लोकांना पौष्टिक मुनगा अर्थात शेवगा म्हणजेच मोरिंगा आपल्या आहारात समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहित केलं जात आहे. गुजरातनंही वांगी स्पर्धा म्हणजेच मिलेट्सपासून तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांची स्पर्धा सुरू केली आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून स्वस्त पौष्टिक आणि स्थानिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन दिलं जात आहे. आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. महाराष्ट्र राज्याचे सुद्धा या दिशेनं सुरू असलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत. इथले शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्त्या आणि मुलांचे पालक जनजागृती अभियानाशी जोडले जात आहेत. यावर्षी मिझोराममध्ये देखील लोकांनी एकत्र येऊन पोषण वाटिकांची देखभाल करण्यासाठी एक अभियान सुरू केलं आहे. हा उपक्रम मिझो समाजातील तलो मडियना या परंपरेशी सुसंगत आहे. याचा अर्थ आहे निस्वार्थ सेवा करणं आणि इतरांना मदत करण्यासाठी सदैव पुढे राहणं. अशा प्रकारचे प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहेत. मला अंगणवाडी केंद्रांशी जोडलेल्या त्या सर्व व्यक्तींचाही अभिमान आहे ज्या अशा उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होत आहेत. आज ही अंगणवाडी केंद्र पोषण ट्रॅकर या डिजिटल प्रणालीशी जोडली गेली आहेत. आतापर्यंत सुमारे 9 कोटी लाभार्थी या प्रणालीवर रजिस्टर झाले आहेत. यामुळे लहान मुलं, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांची अधिक प्रभावीपणे काळजी घेणं शक्य झालं आहे. कुपोषणाविरुद्धची ही लढाई आपल्याला अशाच प्रकारे पुढे घेऊन जायची आहे. आपल्याला आपला समाज कुपोषणापासून पूर्णपणे मुक्त करायचा आहे. मित्रांनो, आपण सर्वांनी या महिन्यात संपूर्ण श्रद्धा आणि उत्साहानं गणेशोत्सव साजरा केला. देशभरात अत्यंत भक्तिभावानं गणपती बाप्पाचं स्वागत करण्यात आलं. हा पवित्र उत्सव संपूर्ण वातावरण आनंद, उत्साह आणि चैतन्यानं भरून टाकतो. मित्रांनो, विघ्नहर्ता श्री गणेश हा देव म्हणजे ज्ञान, बुद्धी आणि शुभ कार्याच्या शुभारंभाचं प्रतीक आहे. त्याच्या प्रती असलेली अगाध श्रद्धा केवळ भारतातच आहे असं नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर श्रीमान पंथोन थिरखानोनजी यांचं घेऊ. ते मूळचे थायलंडचे. थायलंडमध्ये भगवान श्री गणेशाची पूजा फ्रा फिकानेत या रूपात केली जाते. जेव्हा श्रीमान पंथोन थिरखानोनजी 19 वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना भगवान श्री गणेशाची एक प्रतिमा भेट म्हणून दिली आणि तिथूनच त्यांच्या मनात गणेश

0: मुक्तीची एक विलक्षण ज्योत प्रज्वलित झाली. गेल्या 4 दशकांहून अधिक काळापासून ते भगवान श्री गणेशाशी संबंधित परंपरांचा अभ्यास करत आहेत. त्यांनी भारत आणि नेपाळसह आशियातील अनेक देशांमध्ये प्रवास केला. महाराष्ट्राशी त्यांचं नातं विशेष जिव्हाळ्याचं आहे. अष्टविनायक परंपरेविषयी माहिती मिळाल्यानंतर ते महाराष्ट्रात अनेक वेळा आले आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे थायलंडमधील गणेश भक्तांमध्येही अष्टविनायक यात्रा लोकप्रिय झाली आहे. सन 2002 मध्ये त्यांनी थायलंडच्या उत्तरेकडील चियांग माई इथं गणेश हिमाल म्युझियमची स्थापना केली. आज या संग्रहालयात भगवान श्री गणेशाच्या 10,000हून अधिक मूर्ती आहेत. या संग्रहालयात भारतात येणं शक्य नसलेल्या भाविकांसाठी अष्टविनायकांच्या मूर्तीही ठेवण्यात आल्या आहेत. इथं दर रविवारी सकाळी 10:00 भगवान श्री गणेशाची पूजा अर्चा केली जाते. गणपतीशी संबंधित विशेष प्रसंगी विविध धार्मिक विधी आणि अनुष्ठानही आयोजित केले जातात. तर मित्रांनो, या उदाहरणातून भारताची श्रद्धा, कला आणि सांस्कृतिक परंपरा देशाच्या सीमांपलीकडेही कशा प्रकारे लोकप्रिय होत आहेत हे आपल्याला समजतं. गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर असाच कायम राहो अशी मनोकामना मी व्यक्त करतो. मित्रांनो, मन की बातच्या प्रत्येक भागानंतर मला अनेक विषयांवरचे तुमचे संदेश मिळत असतात. तुम्ही अशाच प्रेरणादायी आणि सकारात्मक कथा आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अशा उल्लेखनीय प्रयत्नांची मनापासून दखल घेऊन त्यांचं कौतुक करतो, तेव्हा त्यांची काहीतरी चांगलं घडवण्याची उमेद आणखी वाढते. मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्याविषयी जाणून घेतल्यानं देशाच्या कानाकोपऱ्यातील इतर लोकांनाही प्रेरणा मिळते. ही प्रेरणादायी वाटचाल आपल्या सर्वांच्या सहकार्यानं अशीच निरंतर पुढे चालू राहो. आगामी सण उत्सव आपण आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रपरिवारासोबत आनंद, उत्साह आणि जल्लोषात साजरे करा. मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. श्रोतेहो, आताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: हा मराठी अनुवाद आज रात्री 8 आपल्याला पुन्हा ऐकता येईल. 12:03 आणि 42 सेकंद झाले आहेत. आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

0: नमस्कार नमस्कार मैत्रिणींनो, आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पौर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, कोकणामध्ये अनेक लोककला जपल्या जातात, त्यामधलीच नमन ही एक लोककला. ही लोककलेची जुनी परंपरा आहे. गणपतीच्या नमनानी याला सुरुवात होते आणि त्यानंतर खेळे सादर केले जातात. पौराणिक, सामाजिक किंवा स्थानिक विषयावरती संवाद आणि अभिनय केला जातो. नमन हा कार्यक्रमाचा पारंपरिक प्रारंभ आणि खेळे हे त्यातलं मनोरंजनात्मक आणि अभिनय प्रधान सादरीकरण असतं. यातला नटवा म्हणजे साधारणपणे स्त्रीची भूमिका साकारणारा पुरुष कलाकार. नटवा ही केवळ विनोदी भूमिका नाही, तर कोकणच्या पारंपरिक लोकनाट्य परंपरेचा तो एक भाग आहे. नमनातील गण म्हणजे कार्यक्रमाच्या सुरुवातीला सादर केलं जाणारं श्री गणेशाचं स्तवन. यामध्ये गणपतीची स्तुती करणारं गाणं, पद किंवा पारंपरिक नृत्य सादर केलं जातं. गवळण ही महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलेमधली एक महत्वाची गायन नृत्य परंपरा आहे. तिचा संबंध मुख्यतः श्रीकृष्ण, गोपिका आणि गोकुळामधलं जीवन यांच्याशी संबंधित असतो. वग म्हणजे एखादी कथा, प्रसंग किंवा आख्यान हे संवाद, अभिनय, गाणी, नृत्य यांच्या माध्यमातून सादर केले जातात. एखादी पौराणिक किंवा सामाजिक कथा घेऊन रंगमंचावरती सादर केला जातो तो वग. आणि यामधलं एक महत्वाचं पात्र म्हणजे रावण. नमन खेळामधलं हे एक पारंपरिक पात्र. ते साकारताना कलाकार रावणाचा वेष करून त्याचं व्यक्तिमत्व, संवाद आणि अभिनय सादर करतो. त्याची भव्य वेशभूषा, मुकुट हे त्याचं विशेष आकर्षण असतं. मैत्रिणींनो, पूर्वीपासून नमन हे फक्त पुरुष वर्ग करत होते. आज आपण म्हणतो की महिला सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येतात, त्याचप्रमाणे नमन या लोककलेमध्ये महिलांनी सुद्धा आपला ठसा उमटवलाय. कोकणातील सांस्कृतिक आणि पारंपरिक वारसा जपणाऱ्या महाराष्ट्रामधलं पहिलं महिलांचं नमन आहे आभार संस्था संचलित माऊली महिला नमन मंडळ रत्नागिरी यांचं. आणि हे नमन आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये ऐकणार आहोत. नमन दिग्दर्शन आहे साईनाथ नागवेकर यांचं, लेखक यशवंत वाकडे, सूत्रधार वासुदेव वाघे आणि सागर मायंगडे, मार्गदर्शक शरद गोळपकर आणि दादा वाडेकर, विशेष सहाय्य मदन डोरलेकर, गीतकार सविता चव्हाण यांना साथ संगत अशी आहे. ढोलकी साथ पार्थेश आंबेडकर, ऍक्टोपॅड साई घवाळी आणि बुलबुल वादन केलंय परशुराम घवाळी यांनी. यामध्ये सहभागी कलाकार आहेत समिधा वालम, आकांक्षा वांगणकर, रीमा देसाई, रेश्मा शिंदे, शीतल सकपाळ, अर्चना मयेकर, विनया काळप, पूनम गोळपकर, वेदा शेटे, गीता भागवत, ज्योती कदम, मानसी साळवी, पूर्वा चव्हाण, स्वीटी पावसकर, जुही पावसकर, प्रेरणा विलंडकर, शोभना वडपकर, मनस्वी साळवी आणि माधवी पाटील.
1: वग

0: प्रणाम भोलेनाथ. माझा असा प्रश्न आहे की संपूर्ण विश्वातले आपण महादेव आहात. संपूर्ण जीवसृष्टी तुम्हाला वंदन करते. कित्येक मानवानी आणि दानवानी सुद्धा आपले संसार सोडून तुमची तपश्चर्या करणे पसंत केले आहे. मग मी विचारते, आपण एक वेळ तपश्चर्याला बसलात मग तुम्हाला माझी सुद्धा आठवण होत नाही. मग असा कोण देव आहे जो तुमच्या पेक्षाही श्रेष्ठ आहे?
1: देवी पार्वती, या विश्वाचा जरी मी महादेव असलो तरी माझ्या पेक्षा वरिष्ठ ईश्वर आहे, त्याची मी रात्रंदिन स्मरण करीत असतो.
0: महादेव, मग त्या देवाचे नाव सांगण्याची कृपा करावी.
1: देवी पार्वती, एवढाच जर आपला हट्ट असेल तर त्यांचे नाव मी आपणाला सांगतो. या जगाची उत्पत्ती करणारे, आम्हा सर्व देव देवतांना पितृतुल्य असणारे देवादिदेव ब्रह्मदेव, त्यांची मी आराधना करीत असतो.
0: तातश्री, ठीक आहे, मग मी हा प्रश्न तातश्रींनाच लावून विचारतो.

0: देवी पार्वती तू तर अधिमाया शक्ती आहेस, या विश्वाची जननी आहेस, मग हे ब्रह्म सत्य आमच्याकडून काढून का घेत आहेस?
1: तातश्री, हे ब्रह्मसत्य तुमच्याकडून काढून जनकल्याणासाठी उपयोगी लावणार आहे. सांगा, तुमच्या पक्ष या विश्वातला देव कोण आहे?
2: स्वामी, पार्वती दीदीने विचारलेला प्रश्न अगदी बरोबर आहे. सत्य काय आम्हाला कळायला हवे.
0: देवी सरस्वती, आपण पण आपल्या दीदीच्या बाजूने गेलात, मग उत्तर देणं बंधनकारक आहे. सांगतो, ऐका. या विश्वात सगळीकडे अंधार होता. आकाश, पाताळ, पृथ्वी, स्वर्ग असं काहीही नव्हतं. मग ते स्वतः निर्माण झाले. सर्वप्रथम त्यांनी पाणी निर्माण केले. सगळीकडे पाणीच पाणी झाले. त्या पाण्यामध्ये कित्येक युगे त्यांनी तपश्चर्या केली. त्यांच्या नाभी कमळातून माझा जन्म झाला. मला त्यांनी हे विश्व निर्माण करण्याचा आदेश दिला, पण मला ते काम कठीण वाटले. म्हणून त्याच ईश्वराने सप्त ऋषींना निर्माण केले. त्यांच्यापैकी पराशर मुनींचे सुपुत्र महर्षी व्यास यांचा मला फार मोठा उपयोग झाला. ते पुढे माझे मानसपुत्र म्हणून प्रसिद्ध झाले. सर्व जग निर्माण झाले. जमीन झाली, चंद्र, सूर्य, हवा, पाणी, सर्व काही निर्माण झाले. आणि हे विश्व निर्माण करणारे ज्यांची मी अहोरात्र भक्ती करतो, त्यांचे नाव आहे नारायण.
1: नारायण? तातश्री, मग हे नारायण कुठे आहेत? मला त्यांची भेट करून द्या.
0: देवी पार्वती, अशी बावरून जाऊ नकोस. तेच नारायण म्हणजे भगवान विष्णुदेव होय.
1: देवाधिदेव विष्णुदेव, मला क्षमा करा. या विश्वातले आपण अधिपती आहात. मी तुम्हाला अनन्य शरण आले आहे.
3: देवी पार्वती, आपण एक सर्वसामान्य स्त्री नसून प्रत्यक्षात आधिमाया आदिशक्ती आहात. आपली सर्व रूपे दैत्यांनी पाहिली आहेत. तुम्ही तर अधर्मी दैत्यांना धडा शिकवून त्यांचा वध केला आहात. जे कामे अम्मा देवांना जमली नाही ती आपण केली आहात. महिषासूर सारख्या बलाढ्य दैत्यांच्या मुंड्या तोडून गळ्यात माळ घालणारे आपण एक असामान्य स्त्री आहात.
1: भगवान विष्णुदेव, माझी एकच शंका पूर्ण करा. आपण ही शेषशाहीवर अनेक युगे तपश्चर्या करता, मग या विश्वातले आपण देव आहात, तरी तुम्ही कोणाची भक्ती करता हे मला सांगा.
4: स्वामी, पार्वती दीदींनी विचारलेलं बरोबर आहे. आपण तिन्ही देव ध्यानस्थ झालात, कित्येक वर्ष जातात, तरी सत्य काय आहे ते सांगा. स्वामी, माझी सुद्धा तुम्हाला हीच विनंती आहे.
3: ठीक आहे, तुमचा एवढाच आग्रह असेल तर त्याचे निरसन मी करतो. देवी पार्वती, मी ज्या ईश्वराची युगानुगे तपश्चर्या करत आहे तो देव निर्गुण निराकार आहे. त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, पाणीही त्याला भिजवत नाही, अग्निही स्पर्श करत नाही. तो सर्व व्यापी आहे. चराचरामध्ये भरून उरला आहे. सर्व ठिकाणी असून सुद्धा तो डोळ्यांना दिसत नाही. सद्गुरूंना शरण जाऊन प्रथम दिव्य दृष्टी प्राप्त करून मगच त्याला पाहावं लागेल. अशा ईश्वराची मी आराधना करतो.
1: भगवान विष्णुदेव, त्या निर्गुण निराकार ईश्वराची मला ओळख करून द्या.
3: देवी, हाच देव म्हणजेच ब्रह्मसत्य आहे. आणि ह्याची प्राप्ती आपण महादेवांकडून करून घ्यावी अशी मी आपणाला आज्ञा करतो.
5: नारायण, नारायण.
6: अरे, हा तर मुनिवर्य नारद मुनींचा आवाज आहे. मुनिवर्य इंद्रपुरीत येत आहेत. रंभा, उर्वशी, तुम्ही आपल्या रंगमहालात जा.
7: देवाधिदेव इंद्रदेव, माझा तुम्हाला प्रणाम आहे.
6: मुनिवर्य, कसं काय येणं केलात? काय वर्तमान आहे?
7: इंद्रदेव, फार मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे.
6: आनंदाची बातमी?
7: हो हो, आनंदाची बातमी.
6: सांगा सांगा लवकर.
7: नारायण, नारायण. इंद्रदेव, भूतलावर फार मोठे आश्चर्य घडणार आहे. भगवान शंकरदेव आपल्या पत्नीला म्हणजेच माता पार्वतीला ब्रह्मसत्य काय आहे ते उघड सांगणार आहेत. जे तुम्हा स्वर्गातील देवांनाही ठाऊक नाही आहे ते माता पार्वती प्रत्यक्ष ऐकणार आहेत. येतो मी.
5: नारायण, नारायण.
6: गुरुवर्य, जे स्वर्गात व्हायला हवे आहे ते या भूतलावर घडणार आहे. या विश्वाचा दाता कोण आहे चक्क त्याचे आज नाव समजणार आहे. आणि हेच जगातील ब्रह्मसत्य आहे. गुरुवर्य, याच्यावरती उपाय कोणता आहे?

0: नेहमी मी सांगितलेलं काम तू वेळेत पार पाडतोस, मग आज तुला भस्म आणायला एवढा उशीर का बरं?
1: भोलेनाथ, पुण्यवान माणसाचा भस्म मिळवणे फार कठीण झाले आहे, त्यामुळे तुम्ही मला असा वर द्या ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवेन त्याचा तळून भस्म व्हायला पाहिजे, नंतर तुम्हाला भस्म आणून देण्यास मला मुळीच वेळ लागणार नाही.
0: ठीक आहे भस्मासुरा, मी तुला असा वर देतो, आजपासून ज्याच्या डोक्यावर तू हात ठेवशील त्याचा जळून भस्म होईल. तथास्तु तथास्तु तथास्तु.
1: अरे भोळ्या शंकरा, तू किती भोळा आहेस, तू तर मला वर देऊन फसला आहेस. आता बघ, आता मी कोणाचाही जाळून भस्म करू शकतो. देव हो, आता सावध रहा, मी तुमचा जाळून भस्म करणार.

0: नारायण नारायण। भस्मासुरा, तू तर फार मोठा भाग्यवान आहेस। तुला शंकर देवाने असा वर दिला आहे की तू आजपासून कोणाचाही भस्म करू शकतोस।
1: नारद मुनी, मग तुमचाच जाळून भस्म करतो।
0: नारायण नारायण नारायण, थांब थांब भस्मासुरा, माझा भस्म करण्यापेक्षा ब्रह्मदेव, विष्णुदेव, शंकरदेव यांचा भस्म कर, तरच तू त्रिभुवनात प्रसिद्ध होशील। येतो मी।
1: ठीक आहे नारदा, आता जाऊन त्या तिन्ही देवांचा जाळून भस्म करतो।
0: नारायण नारायण।

0: नमः।
1: देवी पार्वती, तुझ्या तपश्चर्याला आज 12 वर्ष पूर्ण झाली आहेत। मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे। मी तुला असा पहिला वर देतो की मी एका नारेचे रूप धारण करून भस्मासुराचा वध करीन।

0: व तिन्ही देवांना मुक्त करीन. आणि माते, मी तुला दुसरा वर असा देतो की श्री गणेश या नावाने मी तुझ्या पोटी जन्म घेईन. तथा असतु.
1: अय्या, आपण कोण? आपण किती सुंदर दिसता.
2: सुंदरी, कोण आहेस तू? तुझे हे लावण्य रूप पाहून मी अगदी मोहित झालो आहे.
1: मी मोहिनी, स्वर्गातून पृथ्वीवर फिरायला आले आहे आणि तुम्हाला बघून तुमच्या प्रेमातच पडली आहे.
2: मग ये, अशी माझ्या मिठी मध्ये ये.
1: हो, थांबा, माझी एक अट आहे.
2: अट कोणती?
1: जसं मी नृत्य करेन तसं नृत्य तुम्हीही केलं पाहिजे.
2: एवढंच ना? ठीक आहे.
3: जरा

0: अगं अगं पोरीनो थांबा थांबा.
1: काय झालं राधे?
0: अगं आपण साऱ्या जणी नटून थटून मथुरेच्या बाजाराला निघालो खऱ्या, पण आपल्यापैकी मथुरेचा रस्ता कोणाला माहित आहे का?
1: नाही ग राधे.
0: मग आता काय करायचं?
1: राधे, चंद्राच्या शेजारी एक मावशी राहते बघ, तिला हाक मार बघू.
0: अगं चंद्रा, मग मार बघू तू हाक.
2: मी काय तिला हाक मारणार नाही बघ, माझं आणि तिचं कालच भांडण झालंय.
0: बाई बाई ठीक आहे, आपण असं करूया, आपण साऱ्या जणी मिळून मावशीला हाक मारूया.
1: हो चालेल.
0: मावशी,
3: मावशी,
0: मावशी,
3: मावशी,
4: अगं आले ग, आले पोरीनो.
5: का ग पोरी?

0: अगं मावशी, आम्ही साऱ्या जणी मिळून मथुरेच्या बाजारी चाललो खऱ्या, पण आमच्यापैकी मथुरेचा रस्ता कोणालाच माहित नाही, म्हणूनच तुला हाक मारली ग।
1: अगं एवढ्या नटून ठटून निघाल्यात कारण तुम्हाला रस्ता माहिती नाही होय। अगं पण ती मंद आहे ना, तिला माहिती आहे मथुरेचा रस्ता।
2: अगं आम्हाला माहित असतं तर तुला हाक नसती मारली।
1: काल चांगली भांडत होतीस नव्हे रस्ता माहितीये म्हणून।
3: तू पण भांडतच होतीस की।
0: अगं अगं ठीक आहे थांबा थांबा। अगं मावशी तुला माहित आहे ना रस्ता, मग सांग ना तू।
1: ठीक आहे पण तिला सांगून ठेवा काही बोलायचं नाही म्हणून।
0: बरं ठीक आहे
3: राधे तिला पण सांग।
0: अगं हो ग हो।
1: बरं ठीक आहे निघूया मग। अगं पण मी काय म्हणते तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का?
0: काय?
1: तुम्ही एवढे पायात मौल्यवान पैंजण घातला आहेत, कपाळाला टिकली लावला आहेत, पण त्या पैंजणाची किंमत किती आहे आणि टिकलीची किंमत किती आहे? पैंजण जरी चांदीच असला तरी तो पायात घालतात, आणि कुंकू जरी साधं असलं तरी ते कपाळी लावतात, हे नेहमी लक्षात ठेवा पोरीनं।
0: हो ग हो मावशी।
1: चला आता निघूया। चला मग निघूया ना आता।
0: अगं अगं मावशी आलीस ना तर एक संदेश तरी दे।
1: असं म्हणतेस? बरं ठीक आहे ऐका। हा सावली सर्वांनाच हवी आहे, पण झाड लावावी असं कोणालाच वाटत नाही। अन्न सर्वांनाच हवंय, पण शेती करावी असं कुणालाच वाटत नाही। सून सर्वांनाच हवी आहे, सून सर्वांनाच हवे, पण मुलगी जन्माला यावी असं कोणालाच वाटत नाही, असं कोणालाच वाटत नाही।

0: शतयुगात महाविष्णू, त्रेतायुगात श्री प्रभू रामचंद्र, द्वापार युगात भक्तांचा सखा, दुर्जनांचा कर्दन काळ, वासुदेव देवकीच्या पोटी श्री कृष्ण नावाने प्रकट झालो आहे। कंस मामाने मला मारण्यासाठी माझ्या माता पित्यांना बंदिस्त केले व माझ्या सहा भावांची हत्या केली। एवढेच नव्हे, मी मथुरेतून नंदागरी पोहोचलो, त्यामुळे त्याने क्रोधित होऊन गोकुळातील हजारो नवजात बालकांना ठार केले। मला मारण्यासाठी यमुना डोहामध्ये नागराज वासुकी, पुतना मावशी असे अनेक दैत्य पाठवले, पण त्यांना यश आले नाही। कंस मामा, लक्षात ठेव, तुझा पापांचा घडा भरला आहे, तुझा अंतकाळ जवळ आला आहे। तुझ्यासारख्या दुर्जनांचा सर्वनाश करून सज्जनांना भक्तीचे नंदनवन करून देण्यासाठी मी या भूतलावर अवतार घेतला आहे। अरे हो, 16108 गवळणी थाट माट करून मथुरेच्या बाजारी चालले आहेत। त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याचे काम माझ्या सोबतच्या पेंद्या आणि सुदामा यांना सांगितलं पाहिजे। चला तर त्यांना आपण हाक मारून पाहूया। अरे पेंद्या, अरे सुदामा,
1: आलू आलू आलू देवानो।
0: कृष्ण।

0: चरणी नमस्कार,
1: आशीर्वाद आहे। पेंद्या सुदामा 16 सहस्त्र 108 गवळणी थाट माट करून मथुरेच्या बाजारी चालले आहेत। त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याचे काम मी तुमच्यावर सोपवत आहे।
2: कृपया वंदा देवानु, त्यांचा रस्ता बंद करतो म्हणजे करतो।
1: बर, येतो मी।
0: अरे सुदाम्या, ती किसन देवानी आपण कामगिरी सांगितली आहे खरी, त्या गवळणींचं रस्तो अडवायची कोणी माका। अरे दोघांका जमत काय रे?
3: अरे माका काय जमायचा नाही।
0: तसा तुका काय जमत नाहीस म्हणा तरी आपला मी तुका इच्छारले। मग आपण असा करूया, तुझ्या बाजूक तो राहता तो कोणतो गुरा राखता बघ।
3: अरे तो वाकड्या।
0: वाकड्या काय? हाक मारते का?
3: अरे माझो का आवाज चांगलो नाही, तू सांग।
0: अरे एवढ्या मोठ्या मोठ्या बोमटत असतो तुझा आवाज नाही, मार हाकते का?
3: अरे तू साक मार प्रेमाने, जरा
0: घे जरा प्रेमाने। बर प्रेमाने हाक मारतोय। अरे वाकड्या।
3: अरे असो कसो, अजून जरा जोरात हाक मार।
0: बर ठीक आहे, घे। वाकड्या वाकड्या वाकड्या वाकड्या वा
3: मेळा हा ताटमाट करून हा मथुरेच्या बाजारी चालल्या आहे।
0: मग
3: त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामगिरी
0: हा
3: श्री कृष्ण देवाने आपल्याला सोपवली आहे।
1: पेंद्या सुदामा, मी सांगितलेली कामगिरी पार पाडली का?
0: हा देवानो, तुम्ही सांगितलेली कामगिरी पार पाडली।
1: बर तुम्ही असं करा, तुम्ही कुंजवनात जा आणि गाई म्हशी सांभाळत बसा।
3: तशी आपली आज्ञा दे।
1: थांब राधे,
4: आपण कोण?
1: या सृष्टीचा आणि देवांचा देव श्री कृष्ण भगवान मलाच म्हणतात।
4: श्री कृष्ण भगवान असे असतात का?
1: मग राधे कसे असतात?
4: पायी पद्म, बेंबी हिरा, मस्तकी तुरा आणि कटेवरी हात ठेवून विठेवरी उभे असतात।
1: राधे, ज्या ज्या ठिकाणी मला जावे लागते त्या त्या ठिकाणी मला वेगवेगळे रूप धारण करावी लागतात।
4: सांगा तुमचा जन्म कुणा?
1: बर ऐक तर।

0: अगं सख्यांनो, हे खरंच श्रीकृष्ण भगवान आहेत, आपण यांना शरण गेले पाहिजे.
1: आशीर्वाद आहे.
0: कृष्णाने माझी झोप उडवली आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी मला फक्त तोच दिसत आहे. पण लक्षात ठेव, तुझा सर्वनाश माझ्या हातात आहे आणि हा मथुरेचा राजा कधीही गप्प बसणार नाही. अक्रू, आत्ताच्या आत्ता जा आणि श्रीकृष्णाला माझ्या समोर उभा कर.
1: मामांच्या चरणी नमस्कार असो.
0: धिक्कार असो. अरे कृष्णा, तू तर वाघाच्या गुहेत आला आहेस. आता तू जिवंत जाणार नाहीस. तुझा मृत्यू अटळ आहे.
1: मामा, तुझ्या पापांचा घडा भरला आहे. तू एक एक करून माझ्या सावांची हत्या केली आहे. तू हत्यारा आहेस. असेल हिम्मत तर हो युद्धास तयार.
0: हो.

मैत्रिणींनो, आभार संस्था संचलित माऊली महिला नमन मंडळ रत्नागिरी यांनी सादर केलेलं नमन आत्ताच आपण ऐकलं. या नमनासाठी दिग्दर्शन केलं होतं साईनाथ नागवेकर यांनी. लेखक यशवंत वाकडे, सूत्रधार वासुदेव वाघे आणि सागर मायंगडे, मार्गदर्शक शरद गोळपकर आणि दादा वाडेकर, विशेष सहाय्य मदन डोरलेकर, गीतकार सविता चव्हाण, ढोलकी वादक पारतेज आंबेडकर, ऍक्टोपॅड साई घवाळी आणि बुलबुल वादन केलं होतं परशुराम घवाळी यांनी. यामध्ये सहभागी कलाकार होत्या समिधा वालम, आकांक्षा वांगणकर, रीमा देसाई, रेश्मा शिंदे, शीतल सकपाळ, अर्चना मयेकर, विनया काळप, पूनम गोळपकर, वेदा शेटे, गीता भागवत, ज्योती कदम, मानसी साळवी, पूर्वा चव्हाण, स्वीटी पावसकर, जुही पावसकर, प्रेरणा विलणकर, शोभना वडपकर, मनस्वी साळवी आणि माधवी पाटील. निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्णिमा साठे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमातून

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला रशियाचा पाठिंबा। दक्षिण आफ्रिकेत गोळीबाराच्या दोन घटनांमध्ये किमान 27 जण ठार। आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॉशमध्ये अभय सिंहनं मिळवून दिलं भारताला रौप्यपदक। नेमबाजीत महिला आणि पुरुष संघाची उपांत्य फेरीत धडक। दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला। हा या कार्यक्रमाचा 138वा भाग होता। उद्या सर्जिकल स्ट्राईकला 10 वर्ष पूर्ण होत असल्याचं स्मरण त्यांनी केलं। नियंत्रण रेषेच्या पलीकडे जाऊन भारतीय जवानांनी दहशतवादाविरोधात केलेली कारवाई पाहून जग अचंबित झालं होतं असं ते म्हणाले। दहशतवाद्यांनी भारताकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर कठोर उत्तर मिळेल असा स्पष्ट संदेश गेल्या दशकभरात भारतानं वारंवार दिल्याचं त्यांनी अधोरेखित केलं। दिल्लीतल्या 2008 बॉम्बस्फोट मालिकेचा आणि मुंबईवरच्या 26/11 हल्ल्याचा उल्लेख त्यांनी केला। आत्ताचा भारत दहशतवादाविरोधात

0: शून्य सहिष्णुतेचं धोरण अवलंबत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: साथियों, पहले हर आतंकी हमले के बाद पाकिस्तान पर कार्यवाही की मांग होती थी, लेकिन उस पर उतना ध्यान नहीं दिया जाता था. समय बीतने का इंतजार किया जाता था. अब आज का भारत आतंकवाद के खिलाफ जीरो टॉलरेंस पॉलिसी लेकर चल रहा है और हम इसके नतीजे भी देख रहे हैं.
0: यावर्षी अमेरिकेवरच्या 9/11 हल्ल्यालाही 25 वर्ष पूर्ण होत असल्याचं स्मरण त्यांनी केलं आणि त्यात प्राण गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबांप्रती सहवेदना व्यक्त केल्या. जनगणना हे प्रत्येक नागरिकाचं राष्ट्रीय कर्तव्य असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यासाठी वेळ काढायचं आवाहन त्यांनी केलं. देशात जनगणनेचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण झाला असून 32 कोटींपेक्षा जास्त कुटुंबांची नोंद झाल्याची माहिती त्यांनी दिली. लडाख, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडच्या दुर्गम भागात हे काम सुरू असल्याचं सांगत नागरिकांच्या सहभागाची उदाहरणं त्यांनी मांडली. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडच्या दुर्गम भागातही हे काम सुरू असल्याचं ते म्हणाले. सोमनाथ मंदिराच्या विध्वंसाला यंदा 1000 वर्ष पूर्ण झाल्याचं स्मरण मोदी यांनी केलं. सोमनाथ मंदिर तोडून भारताची ओळख संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचं आज कोणतंही अस्तित्व उरलेलं नाही, मात्र हे भव्य मंदिर आजही दिमाखानं उभं आहे असं ते म्हणाले. त्याच वर्षी हल्ला झालेल्या मोढेरा सूर्यमंदिराचा इतिहास आणि त्याच्या पुनरुभारणीबद्दल त्यांनी सांगितलं. भारतीय लोक सूर्याची उपासना केवळ वास्तू आणि मंदिराच्या माध्यमातून करत नाहीत, या उपासनेत प्रकाश, ऊर्जा, विज्ञान आणि सातत्यपूर्णतेची प्रेरणा असते असं ते म्हणाले. आज मोढेरा हे देशातलं पहिलं सौर गाव बनल्याचं आणि सर्वांनी तिथे भेट द्यावी असं आवाहन त्यांनी केलं. येत्या 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची जयंती असल्याचं स्मरणही त्यांनी केलं. गांधीजींनी दिलेल्या मंत्र्यांपैकी स्वच्छता हा महत्वाचा मंत्र होता असं सांगून मुंबईतले समुद्रकिनारे स्वच्छ करण्याच्या मोहिमेसह देशभरातले जलस्रोत, सार्वजनिक परिसर, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. पर्यावरणाचं रक्षण करताना आपण संपूर्ण जीवनव्यवस्थेला बळकटी देतो असं ते म्हणाले. स्वच्छता हीच महात्मा गांधी यांना सर्वात सुंदर श्रद्धांजली ठरेल असं ते म्हणाले. नशामुक्त युवा अभियानाअंतर्गत लाखो युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचा संकल्प केला असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. 100 आठवड्यांच्या या मोहिमेत माय भारतचे स्वयंसेवक, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी तसंच शाळा महाविद्यालयं सहभागी झाली असून युवकांनी प्रचारगीत, घोषवाक्य लेखन आणि पथनाट्याच्या माध्यमातून हा संदेश पुढे नेल्याचं त्यांनी सांगितलं. नशेतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना आधार द्यावा आणि नशामुक्त युवा विकसित भारताचा संकल्प सर्वांनी मिळून पुढे न्यावा असं आवाहन त्यांनी केलं. आपला समाज पूर्णतः कुपोषणमुक्त करायचं उद्दिष्ट प्रधानमंत्र्यांनी सर्वांसमोर ठेवलं. सप्टेंबर महिना कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला समर्पित असल्याचं ते म्हणाले. विविध राज्यातल्या पोषण महा उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रातले शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि पालकांच्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुक केलं. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलेल्या क्रीडा प्रतिभा शोध मोहिमेचा उल्लेख त्यांनी केला. गावागावात आणि छोट्या शहरात प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यासाठी वैयक्तिक पातळीवर होत असलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी सांगितलं. गणेशोत्सवाच्या माध्यमातून भारताची श्रद्धा, कला आणि सांस्कृतिक परंपरा सीमांपलीकडेही लोकप्रिय होत असल्याची प्रचिती आल्याचं मोदी म्हणाले. थायलंडमधल्या गणेश हिमाल संग्रहालयाचा आणि महाराष्ट्रातल्या अष्टविनायक परंपरेशी त्याच्या नात्याचा उल्लेख त्यांनी केला. आगामी सण उत्सवांच्या काळात व्होकल फॉर लोकल हा मंत्र न विसरण्याचं आवाहनही त्यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पणाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्राचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडतायत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेच्या राष्ट्रीय मास्टर प्लॅन विषयी.
2: देशाच्या विविध आर्थिक क्षेत्रांमध्ये बहुपर्यायी दळणवळणीय पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 13 ऑक्टोबर 2021 रोजी प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेच्या राष्ट्रीय मास्टर प्लॅनचा प्रारंभ झाला होता. आर्थिक आणि शाश्वत विकासासाठीची ही योजना 7 स्तंभांवर आधारलेली आहे. रेल्वे, रस्ते, बंदरं, जलमार्ग, विमानतळ, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि लॉजिस्टिक्स, पायाभूत सुविधा या 7 स्तंभांना ऊर्जा संक्रमण, माहिती तंत्रज्ञान संपर्क व्यवस्था, व्यापक पाणी पुरवठा आणि मलनिसरण व्यवस्था तसंच सामाजिक पायाभूत सुविधा यांची जोड देऊन स्वच्छ ऊर्जा आणि सार्वजनिक प्रयत्नांमधून केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खासगी क्षेत्राच्या सहकार्यानं सर्वांसाठी, विशेषतः युवकांसाठी, मोठ्या प्रमाणात रोजगार आणि नवोन्मेषाच्या संधी निर्माण करणं हे या योजनेचं प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री गतिशक्ती योजना ही या 7 स्तंभांसह आर्थिक परिवर्तन, सुरळीत

0: बहुपर्यायी दळणवळणीय जोडणी आणि लॉजिस्टिक्स व्यवस्थेची कार्यक्षमता वाढवण्यावर भर देते. या योजनेच्या मास्टर प्लॅन अंतर्गत राज्य सरकारांनी उभारलेल्या पायाभूत सुविधांचाही त्यात समावेश आहे. नवोन्मेष, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि वेगवान अंमलबजावणी याद्वारे आखणी तसंच वित्त पुरवठ्यावर या योजनेचा विशेष भर आहे.
1: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व द्यायला रशियानं पाठिंबा दर्शवलाय. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करताना रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरो यांनी काल ही भूमिका मांडली. सुरक्षा परिषदेची व्याप्ती आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतल्या देशांपर्यंत वाढवण्याच्या बाजूनं रशिया आहे. ग्लोबल साऊथमधल्या देशांना सुरक्षा परिषदेत आणखी स्थान देण्याची गरज आहे आणि भारत तसंच ब्राझील यांच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला आपला पाठिंबा आहे, असं ते म्हणाले. पाश्चिमात्य देशांना आणखी जागा द्यायला त्यांनी विरोध केला. पश्चिम आशियातला संघर्ष थांबवण्यासाठी इराणनं दिलेल्या प्रस्तावावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्राथमिक प्रतिक्रिया आपल्याला मिळाली असून निर्णय घेण्याआधी औपचारिक उत्तराची वाट पाहत आहोत, अशी माहिती इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी दिली आहे. यासाठी इराणनं घातलेल्या अटी कायम आहेत. चर्चेचं दार इराणनं बंद केलेलं नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. इराण आपल्या भूमिकेवर ठाम राहील, असं प्रतिपादन अध्यक्ष मसूद पेझिश्कियान यांनीही म्हटलंय. दक्षिण आफ्रिकेत गोळीबाराच्या दोन घटनांमध्ये किमान 27 जण ठार झाले. काल रात्री जोहान्सबर्गच्या नैऋत्येला एका गावात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात 17 जणांचा मृत्यू झाला, तर केपटाऊनजवळ एका दुकानात झालेल्या गोळीबारात 10 जण मृत्युमुखी पडले. हल्लेखोरांचा शोध अद्याप सुरू आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत स्कॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंह यानं भारताला रौप्य पदक मिळवून दिलं. आज झालेल्या अंतिम सामन्यात त्याला पराभव पत्करावा लागला. नेमबाजीच्या दोन प्रकारात आज भारताच्या महिला आणि पुरुष संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पुरुषांच्या कंपाऊंड प्रकारात कुशल दलाल, साहिल जाधव आणि गणेश मणिरत्नम यांच्या संघानं, महिलांच्या कंपाऊंड प्रकारात ज्योती सुरेखा वेण्णम, चिकिता तिनीपार्थी आणि प्रतिका यांच्या संघानं आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघांदरम्यान 3 सामन्यांच्या मालिकेतला पहिला एकदिवसीय सामना थिरुअनंतपुरम इथं होणार आहे. दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. मुंबईच्या गोरेगाव भागात एका सार्वजनिक शौचालयात विषारी वायूमुळे 2 जणांचा गुदमरून मृत्यू झाला. काल रात्री उशिरा ही घटना घडली. या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला रशियाचा पाठिंबा. दक्षिण आफ्रिकेत गोळीबाराच्या 2 घटनांमध्ये किमान 27 जण ठार आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॉशमध्ये अभय सिंहनं मिळवून दिलं भारताला रौप्य पदक. नेमबाजीत महिला आणि पुरुष संघाची उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. दुष्काळासंदर्भात 12 उपाययोजना पंचनामे सुरू. कोणताही दुष्काळबाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. प्लास्टिकला हरित पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी बांबू आधारित अर्थव्यवस्था विकसित करण्याचं राज्यपालांचं आवाहन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॅशमध्ये भारताला 2 रौप्यपदकं, मुष्टीयुद्धातही 2 पदकं निश्चित. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 138वा भाग होता. उद्या सर्जिकल स्ट्राईकला 10 वर्ष पूर्ण होत असल्याचं त्यांनी स्मरण केलं. नियंत्रण रेषेच्या पलीकडे जाऊन भारतीय जवानांनी दहशतवादाविरोधात केलेली कारवाई पाहून जग अचंबित झालं होतं असं ते म्हणाले. दिल्लीतल्या 2008 बॉम्बस्फोट मालिकेचा आणि मुंबईवरच्या 26/11 हल्ल्याचा उल्लेख करत आताचा भारत दहशतवाद विरोधात शून्य सहनशीलतेचं धोरण अवलंबत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. अमेरिकेवरच्या 9/11 हल्ल्यालाही 25 वर्ष पूर्ण होत असल्याचं स्मरण करून प्राण गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबांप्रती त्यांनी सहवेदना व्यक्त केल्या. जनगणना हे प्रत्येक नागरिकांचं राष्ट्रीय कर्तव्य असल्याचं सांगून त्यासाठी वेळ काढण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं.
1: अब तक मोबाइल से 2,60,00,000 से ज्यादा लोग जनगणना पोर्टल पर अपनी जानकारी भर चुके हैं, स्वगणना कर चुके हैं. आपका भी इसमें थोड़ा सा समय खर्च होगा, लेकिन देश के लिए बहुत महत्वपूर्ण है, क्योंकि आपकी सही जानकारी, आपके परिवार की सही जानकारी देश के भविष्य की सही तस्वीर तैयार करने में मदद करती है.
0: सोमनाथ मंदिराच्या विध्वंसाला यंदा 1,000 वर्ष पूर्ण झाली आहेत. हे मंदिर तोडून भारताची ओळख संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचं आज कोणतंही अस्तित्व उरलेलं नाही. मात्र हे भव्य मंदिर आजही दिमाखानं उभं आहे असं ते म्हणाले. त्याच वर्षी हल्ला झालेल्या मोढेरा सूर्यमंदिराचा इतिहास आणि त्याच्या पुनर्उभारणीबद्दल

0: याबद्दलही त्यांनी सांगितलं. आज मोढेरा हे देशातलं पहिलं सौर गाव बनल्याचं आणि सर्वांनी तिथे भेट द्यावी असं आवाहनही त्यांनी केलं. येत्या 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची जयंती असल्याचं स्मरण प्रधानमंत्र्यांनी केलं. गांधीजींनी दिलेल्या मंत्रांपैकी स्वच्छता हा महत्वाचा मंत्र होता असं सांगून पर्यावरणाचं रक्षण करताना आपण संपूर्ण जीवनव्यवस्थेला बळकटी देतो असं ते म्हणाले. आणि स्वच्छता हीच महात्मा गांधींना सर्वात सुंदर श्रद्धांजली असल्याचं त्यांनी सांगितलं. नशामुक्त युवा अभियानाअंतर्गत लाखो युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचा संकल्प केला असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. युवकांनी प्रचारगीत, घोषवाक्य लेखन आणि पथनाट्याच्या माध्यमातून नशामुक्तीचा संदेश पुढे नेल्याचं ते म्हणाले. नशेतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना आधार द्यावा आणि नशामुक्त युवा विकसित भारताचा संकल्प सर्वांनी मिळून पुढे न्यावा असं आवाहन त्यांनी केलं. आपला समाज पूर्णतः कुपोषणमुक्त करण्याचं उद्दिष्ट प्रधानमंत्र्यांनी सर्वांसमोर ठेवलं. कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला समर्पित असल्याचं सांगत विविध राज्यातल्या पोषण माह उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रातले शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि पालकांच्या प्रयत्नांचंही त्यांनी विशेष कौतुक केलं. क्रीडा क्षेत्रातल्या प्रगतीसाठी गावागावात आणि छोट्या शहरात प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेण्याची गरजही त्यांनी मन की बात मधून व्यक्त केली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून भारताची श्रद्धा, कला आणि सांस्कृतिक परंपरा सीमांपलीकडेही लोकप्रिय होत असल्याची प्रचिती आल्याचं मोदी म्हणाले. थायलंडमधल्या गणेश हिमाल संग्रहालयाचा आणि महाराष्ट्रातल्या अष्टविनायक परंपरेशी असलेल्या त्याच्या नात्याचा उल्लेख त्यांनी केला. आगामी सण उत्सवांच्या काळातही व्होकल फॉर लोकल हा मंत्र न विसरण्याचं आवाहनही त्यांनी केलं. देशातल्या पहिल्या द्रवरूप नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या रेल्वेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज गुजरातच्या साबरमती स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात रेल्वे यंत्रणेत आमूलाग्र बदल झाल्याचं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्राचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेच्या राष्ट्रीय मास्टर प्लॅन विषयी.
1: देशाच्या विविध आर्थिक क्षेत्रांमध्ये बहुपर्यायी दळणवळणीय पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 13 ऑक्टोबर 2021 रोजी प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेच्या राष्ट्रीय मास्टर प्लॅनचा प्रारंभ झाला होता. आर्थिक आणि शाश्वत विकासासाठीची ही योजना 7 स्तंभांवर आधारलेली आहे. रेल्वे, रस्ते, बंदरं, जलमार्ग, विमानतळ, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि लॉजिस्टिक्स, पायाभूत सुविधा या 7 स्तंभांना ऊर्जा संक्रमण, माहिती तंत्रज्ञान संपर्क व्यवस्था, व्यापक पाणीपुरवठा आणि मलनिसरण व्यवस्था तसंच सामाजिक

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दुष्काळासंदर्भात करायच्या 12 उपाययोजनांना सुरुवात केली असून पंचनामे करायची प्रक्रियाही सुरू झाली आहे. ज्या तालुक्यांचा समावेश नाही अशाही तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. नागपूर इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. दुष्काळाने बाधित कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
1: शेतकऱ्यांना योग्य दिलासा देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं केलं जाईल. फार कमी तालुके आहेत की ज्या ठिकाणून तक्रारी येत आहेत की आमचा तालुका आला नाही, त्याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी होईल आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ट्रिगर 3 अंतर्गत आपण समाविष्ट करून घेणार आहोत आणि त्यांनाही त्या ठिकाणी मदत मिळणार आहे. कोणताही शेतकरी हा सुटणार नाही.
0: फेब्रुवारीपर्यंत एल निनो परिणाम राहील असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यादृष्टीनं सरकार तयारी करत आहे. प्रत्येक जिल्ह्याला उपलब्धतेनुसार पाण्याचा आराखडा करावा लागेल असंही मुख्यमंत्री म्हणाले. घटनादत्त प्रक्रिया आणि यंत्रणांवरचा नागरिकांचा विश्वास डळमळीत करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यासह सर्वच विरोधक खोट्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप त्यांनी केला. 3 निवडणूक आयुक्तांमधल्या एक वाक्यतेबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देत होते. शाश्वत विकास, ग्रामीण भागात रोजगार निर्मिती आणि प्लास्टिकला हरित पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रानं बांबू आधारित अर्थव्यवस्था विकसित करावी असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. ते आज मुंबईत बांबू आधारित अर्थव्यवस्था आणि शाश्वतता या विषयावरच्या शिखर परिषदेत बोलत होते. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात भक्कम बांबू मूल्यसाखळी विकसित करून स्थानिक शेतकरी आणि आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी केंद्र उभारलं जाऊ शकतं असं त्यांनी सुचवलं. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज स्क्वॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंह यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंह हिनं भारताला रौप्यपदक मिळवून दिलं. अंतिम सामन्यात दोघांनाही मलेशियाच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभव पत्करावा लागला. तिरंदाजीत कंपाऊंड आणि रिकव्हर अशा दोन्ही प्रकारांमध्ये भारताच्या महिला पुरुष आणि मिश्र संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली. भारताचा मुष्टियोद्धा अंकुश पांघल याने पुरुषांच्या 80 वजनी गटात तर परवीन हुडा हिनं महिलांच्या 65 वजनी गटात पदक निश्चित केलं. बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू आणि उन्नती हुडा यांना मात्र उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. भारत सध्या पदक तालिकेत 4 सुवर्ण 14 रौप्य आणि 14 कांस्य पदकांसह 12 स्थानावर आहे. भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघादरम्यान 3 सामन्यांच्या मालिकेतला पहिला एकदिवसीय सामना आज तिरुवअनंतपुरम इथं होत आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा वेस्ट इंडिजच्या 14 षटकात बिनबाद 104 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. दुष्काळासंदर्भात 12 उपाययोजना पंचनामे सुरू. कोणताही दुष्काळबाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. प्लास्टिकला हरित पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रानं बांबू आधारित अर्थव्यवस्था विकसित करण्याचं राज्यपालांचं आवाहन आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॉशमध्ये भारताला 2 रौप्य पदकं, मुष्टियुद्धातही 2 पदकं निश्चित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

मलाई, कुछ तेरा ना मेरा, कुछ तेरा ना मेरा मुसाफिर।

युवक मित्रांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत. युववाणी ही निर्मिती आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची.

0: लिव्ह लाईफ विथ नो एक्सक्युजेस अँड ट्रॅव्हल विथ नो रिग्रेट. खरंच चिंता न करता फिरणं हे खरंच एक ब्लेसिंग असतं. हॅलो फ्रेंड्स, मी मीरा. आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, कार्यक्रमाची सुरुवात आपण एकदम वेगळ्या विषयाने केली आहे, तरीही हा विषय अगदी दिलके करीब आहे. आज 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन, आणि याच निमित्ताने आपल्यासोबत आहे रत्नागिरीतलीच एक कंपनी जिने 25 वर्ष अविरत सेवा दिली आहे आणि ट्रॅव्हल विथ नो रिग्रेट हे वाक्य शतशः पूर्ण केलेलं आहे अशी कंपनी म्हणजेच अमृता ट्रॅव्हल्स. आणि अमृता ट्रॅव्हल्सच्या फाउंडर मेंबर सौ अमृता करंदीकर मॅडम आज आपल्याबरोबर आपल्या स्टुडिओत आहेत. त्याचबरोबर ऑन फील्ड मॅनेजिंग डायरेक्टर श्रीकृष्ण करंदीकर सुद्धा आज आपल्यासोबत आहे. या दोघांसोबतही आपण आज गप्पा मारणार आहोत आणि आपल्या सगळ्यांचाच दिलके करीब असा विषय म्हणजे पर्यटन, भटकंती, ट्रिप्स याबद्दल मनमुराद गप्पा ऐकणार आहोत. कार्यक्रमामध्ये मी तुमच्या दोघांचंही अमृता मॅम आणि श्रीकृष्ण आकाशवाणी रत्नागिरीच्या संपूर्ण मित्रपरिवारातर्फे तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. 2000 साली सुरू झालेली ही कंपनी आता 25 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि या प्रवासाबद्दल सर्वप्रथम अमृता मॅम आणि श्रीकृष्ण तुमच्या दोघांचंही मनपूर्वक अभिनंदन करते. आणि 2000 साली सुरू झालेला हा प्रवास ते 2026 पर्यंत येऊन आता ठेपलेला आहे, तर एकंदरीत हा प्रवास कसा होता अमृता मॅम?
1: नमस्कार. 2000 ते 2025 खूप एक मोठा पल्ला आहे 25 वर्षाचा. गेल्याच वर्षी 14 डिसेंबर 2025 आमचा 25 वर्ष पूर्ण झाली आणि 26व्या वर्षात आम्ही पदार्पण केलेलं आहे. तर पर्यटन हा व्यवसाय आम्ही जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला रत्नागिरीतून सहल घेऊन जाणारे फार कमी होते, जवळजवळ नव्हतेच म्हणायला हरकत नाही. आणि त्या काळात एकतर सगळ्याच प्रोसिजर खूप अवघड असायच्या, कारण आताचा डिजिटल लाईफ आणि त्यावेळेचं प्रत्येक कामाला, आता आपण जे कामं 5 मिनिटात करतो त्यावेळी आम्हाला अख्खा दिवस लागायचा प्रत्येक गोष्टीसाठी. म्हणजे एखादा अमाऊंट जर का आम्हाला पाठवायची असेल तर तो DD बनवा, तो कुरिअर करा, त्याच्यानंतर तिकडे मिळणार, एवढी मोठी प्रोसिजर असायची. आता एका सेकंदात आपण ते पाठवू शकतो. त्यामुळे हा आम्हाला खूप एक सुरुवातीपासूनचा आतापर्यंतचा खूप मोठा पल्ला आहे हा, आणि खूप बदल आम्ही ह्यात पाहायला मिळाले आम्हाला.
0: नक्कीच एक आवड म्हणून तुम्ही हा निर्माण केलात, सुरू केलात हा, पण आता एका छोट्याशा रोपाचं वटवृक्ष झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा मुलगा श्रीहरी दादा आणि श्रीकृष्ण हे दोघंही पुढची पिढी सांभाळत आहेत. श्रीकृष्ण, लहानपणापासून गम्मत जम्मत म्हणून तू हे सगळं बघत आलायस, या वातावरणात वाढलायस, पण जेव्हा प्रोफेशनली या ह्याच्यात उतरलास तेव्हा आत्ताच्या युगामध्ये टुरिझमकडे तू कसा बघतोस? आणि एस्पेशली विचारायचं झालं तर रत्नागिरीतलं पर्यटन याबद्दल काय सांगशील?
2: रत्नागिरीतलं पर्यटन असं आहे की जेव्हा

0: काकू बोलली त्याप्रमाणे त्यांनी 2000 जेव्हा सुरुवात केली तेव्हा सोशल मीडिया किंवा मोबाईल ह्या गोष्टी तेवढा नव्हता जेवढा आत्ता आहे. पण गेल्या 5 ते 10 वर्षामध्ये त्याचे प्रकरण एवढं वाढलेलं आहे की लोकांना घर बसल्या तुम्हाला रत्नागिरीतल्या त्याचप्रमाणे बाकी गोष्टींचा सुद्धा अभ्यास बघायला मिळतो, फोटो बघायला मिळतात, ते तुम्हाला बघायला मिळतात. तुम्हाला एक डोक्यात कन्सेप्ट तयार होते की नाही आम्हाला जायचं आहे आणि हे बघायचं आहे. त्यामुळे बाहेरून पर्यटन रत्नागिरी जास्त यायला लागले. नाही तर पूर्वी जसं असायचं की रत्नागिरी म्हटलं की गणपतीपुळे पर्यटन स्थळ एकच होतं. लोक मुंबईत रत्नागिरीत लोक यायची, मुंबई पुणे गोवा कुठून यायची, गणपतीपुळे बघायची आणि निघून जायची. पण आता असं झालंय की लोक गणपतीपुळेला अलीकडे जयविनायकला जातात, प्राचीन कोकणला जातात, नंतर रत्नागिरीतून निरनिराळे बीच बघतात, ह्या सगळ्या गोष्टी बघतात. आणि हे सोशल मीडियाचं जोपर्यंत चालत राहणार आहे तसं तसं हा पर्यटनाचा जो काही काम आहे ते अजून वाढत जाणार आहे आणि त्या सोशल मीडियामुळे अजून पर्यटन आपलं चांगलं होणार आहे आणि ह्याचा परिणाम फक्त रत्नागिरी नाही तर पूर्ण भारतभर पडणार आहे.
1: नक्कीच. अमृता मॅडम, आपली कंपनी बाहेर टूर्स अरेंज करतेच, पण त्याचबरोबर कुणाला आपल्या कोकणाकडे यायचं असेल आणि कोकणातली पर्यटन स्थळं जर न्याहाळायची असतील, बघायची असतील, तर तुमच्या पॅकेजमध्ये कोकण ट्रीपमध्ये काय काय आहे?
2: जसं कृष्णाने म्हटलं त्याप्रमाणे पूर्वी फक्त गणपतीपुळे एकच हायलाइट होतं. आता कसं झालंय, आता रत्नागिरीत एकतर चांगल्या प्रतीची हॉटेल्स, चांगल्या प्रतीचं ट्रान्सपोर्ट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रत्नागिरीतल्या ठिकाणाबद्दल व्यवस्थित माहिती देणारे गाईड हे सगळे उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे रत्नागिरीत जे येतात पर्यटक, आता तर भरपूर बाहेर राज्यातनं पण येतात, तर एकदा ते रत्नागिरी रेल्वे स्टेशनला किंवा याला उतरले की त्यांची आपण संपूर्ण चोख व्यवस्था ठेवतो. त्यांना पिकअप करणं, संपूर्ण रत्नागिरी सिंधुदुर्ग पर्यटन घडवणं, त्यांचं त्यांची राहण्याची सोय आणि खास आपल्या कोकणी पद्धतीचं जेवण अरेंज करून देतो आपण त्यांना आणि त्यांच्या आवडीनं नुसार त्यांना फिरण्याची सगळी सुविधा करून देतो. दोन्ही आता कोकणात आलं म्हणल्यानंतर ह्या गोष्टी फिश खाण्यासाठीच म्हणून कोकणात येणारी सुद्धा एक आहे वर्ग आहे.
1: त्याचबरोबर पुरणपोळी, उकडीचे मोदक,
2: उकडीचे मोदक हे तर पाहिजे. तर आपण दोन्ही प्रकारचं त्यांना प्रोव्हाइड करून देतो आणि ते आपल्याला प्रोव्हाइड करणारी आता सुविधा पण खूप झालेली आहे कोकणात आणि खूप छान छान पद्धतीनं आपल्याला हे मिळतं सगळं हल्ली आणि सहजगत्या मिळतं. असं नाही की बाबा लांब कुठेतरी आणून देणार वगैरे, सहजगत्या आपल्याला सगळं उपलब्ध होतं आणि आलेल्या पर्यटकांना मनमुराद सगळ्या गोष्टींचा आनंद घेता येतो. मग ते फूड असू दे किंवा साईटसीइंगची ठिकाणं असू देत, सगळं आनंद घेता येतो. किमान 3 ते 4 दिवस रत्नागिरी बघायला लागते आलेल्यांना. त्यात आपण बीचेस आणि सगळ्या गोष्टी दाखवतो.
1: म्हणजे जशी आवड आहे, काही इतिहासाची आवड असेल तर त्याप्रकारे
2: त्यांना, त्यांच्यासाठी मग आपण कराटेश्वर आहे. आता नवीनच आपल्याला कातळ शिल्प हे हल्ली खूप प्रसिद्ध झालेले आहे रत्नागिरीतले आणि त्याला बघायला येण्याची लोकांची संख्या पण वाढलेली आहे. अशा बऱ्याच गोष्टी रत्नागिरीत आहेत ज्या ऐतिहासिक पण आहेत आणि हल्ली लोकांना त्या बघायला आवडतात. लांबून लांबून लोक येऊन मुद्दाम ही ठिकाणं बघतात.
1: नक्कीच. श्रीकृष्ण, तू ऑनफील्ड काम करतोस, ट्रीपला घेऊन जातोस, त्यांच्याबरोबर असतोस, तर रत्नागिरी म्हणा, महाराष्ट्र किंवा भारत आणि भारताबाहेरही तुमची कंपनी काम करते, तर इथे जातानाची एक काही फेमस पर्यटन स्थळं की जी बघायलाच हवीत अशी काही तुझ्या हँडपिक मधली असतील तर सांगना.
0: ओके, आता भारताचा तुम्ही विचार केला तर भारतामध्ये असं कुठलं ठिकाण नाही की जे बघू नये असं वाटतं, प्रत्येक ठिकाणी बघावं असं वाटतं. आता तुम्ही साधारण गुजरातला गेलात तर तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे की जे खूप मोठा स्टॅच्यू आहे तो बघायला आवडतो, कारण का तो स्टॅच्यू नुसता मातीने न बनता तो निर्णया धातूंनी बनलेला आहे. तसंच तुम्ही वर जर लेह साईडला गेलात तर लेहला तुम्हाला गेल्यानंतर तिथले जवान कसं काम करतात आणि काय काम करतात आणि त्यांच्यामुळे आपण आज भारतामध्ये किंवा रत्नाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये, भारताच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये आपण आरामात जीवन जगतो हे बघायला मिळतं. तसंच जर तुम्ही नॉर्थ इंडिया म्हणजे ईशान्य भारत साईडला जर तुम्ही गेलात तर तिथली संस्कृती अजूनच वेगळी आहे की म्हणजे ती संस्कृती अशी आहे की ती तुम्हाला भारताच्या कुठल्याही भागात बघायला मिळत नाही. तिथे अव्हेलेबल होणाऱ्या गोष्टी किंवा ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर तसंच खाली आलं तर कन्याकुमारी हे भारताचं टोक आहे. तिथे तुम्हाला 3 समुद्र बघायला मिळतात जे समुद्र तुम्हाला बाकी कुठेही बघायला मिळत नाही, त्या 3 समुद्र संगम बघायला मिळतो. आणि शेवटला फिरून सगळं रत्नागिरीमध्ये किंवा महाराष्ट्रात आलात की महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे, रत्नागिरी आहे, पुणे आहे, प्रत्येक ठिकाणची तुम्हाला संस्कृती वेगळी बघायला मिळते. आणि जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा अनुभव घ्यायचा असेल, तिथल्या पारंपरिक गोष्टी बघायच्या असतील, तर तुम्ही त्यानुसार तिथले महिने आणि तिथे दिवस काढून तुम्ही नक्की तिथे जाऊ शकता.
1: नक्कीच. आता तू जसं म्हणालास की महिने आणि दिवस काढून, तर अमृता मॅडम मला तुमच्याकडे यायला आवडेल की तुम्ही मगाशी आपण बोलता बोलता म्हटलं की सीझन्स आणि तेव्हा तुम्ही म्हणालात की असा कुठला ठराविक सीझन नाही, पण तुम्ही जेव्हा ट्रीप अरेंज करता तेव्हा याच महिन्यात गेलो तर अजून आनंद वाढेल, तर त्या

0: साठी तुम्ही काय विचार असतो बॅकएंडला तुमचा फील्ड किंवा ट्रीप अरेंज करताना?
1: ट्रीप करताना ट्रीप जेव्हा आम्ही तारखा काढतो त्यावेळी त्याचा आम्हाला भौगोलिक दृष्ट्या खूप अभ्यास करायला लागतो.
0: बरोबर.
1: विशेष म्हणून तुम्हाला एक आपल्या भारत देशाचं एक वैशिष्ट्य म्हणून सांगेन, आपल्या भारत देशात इतर कुठल्याही देशात जे नाहीये ती गोष्ट आहे, आपल्याकडे अथांग समुद्र आहे, दरेखोऱ्या आहेत, हिमालय आहे, बर्फ आहे आणि आपल्याकडे वाळवंट पण आहे. असं फार कमी ठिकाणी मिळतं की एकाच देशात हे सर्व गोष्टी बघायला मिळतात. त्यामुळे आपण त्या त्या सीझन प्रमाणे, आता हिमालयात जायचं असेल तर आपण शक्यतो उन्हाळ्यात जातो, एप्रिल मे जून त्या भागात तिकडचं सौंदर्य वेगळं असतं. त्याच्यानंतर साऊथला तुम्ही म्हणाल तर जुलैचा मोठा पाऊस सोडला तर तुम्ही कधीही जाऊ शकता साऊथला, कारण साऊथला तुम्हाला कोणत्या सीझनला गेलात तर त्रास होणार नाही. मध्य प्रदेश, राजस्थान, ओरिसा हा भाग जो आहे इथं खास करून तुम्ही नोव्हेंबर ते मार्च, कारण तिकडे उन्हाळा जास्त असतो, तुम्ही ह्या महिन्यात नोव्हेंबर डिसेंबर ह्या सीझनला गेलात तर तुम्हाला सुखद मिळतं तिकडे वातावरण, कारण आपण जातो तिथं तिकडचं वातावरण आपल्याला सूट झालं पाहिजे.
0: बरोबर.
1: कडाक्याचं ऊन राजस्थानला आणि आपण तिकडे गेलो तर आपण बघणार कुठे जाऊन, आणि तेवढ्या उन्हाळ्यात आपल्याला ते झेपणार पण नाही. त्यामुळे जिथं वातावरण चांगलं आहे त्या काळात आपण सहसा ट्रीप घेऊन जा त्याप्रमाणे केलेलं असतं.
0: नक्कीच. बॅक ऑफिस मॅनेजर जी सहसा कुणाला पटकन दिसत नाही, तर ती करताना काय कसरत असते?
1: ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, एक सहल जी यशस्वी होण्यासाठी जितका बॅक ऑफिस महत्वाचं आहे तेवढंच तुमचं फील्ड वर्क पण असतं. परंतु जेव्हा बॅक ऑफिस तुम्हाला संपूर्ण तयारी करून देते त्याच वेळेला फील्डमध्ये काम करणं सोपं असतं. बॅक ऑफिसमध्ये काय काम चालतं, नाव नोंदणी आल्यापासून ती सगळी त्यांची प्रोसिजर चालू असते. नाव नोंदणी करायचं, किती मेंबर आपण कुठल्या ट्रीपमध्ये घेऊ शकतो त्याचं, त्याच्यानंतर त्या ग्रुपचा रेल्वे रिझर्वेशन, फ्लाईट बुकिंग, वेगवेगळ्या ठिकाणी आता स्टॅच्यू ऑफ युनिटी त्यांचं एक महिना आधी तिकीट काढायला लागतं, गंडोला केबल कार त्यांचं जवळजवळ 1.5-2 महिने आधी तिकीट काढायला, ही सगळी तयारी बॅक ऑफिस करत असतं. प्रत्येक गेस्टची माहिती घेणं, कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर तो नोंदवून ठेवणं, जे की फील्डवर गेलेल्यांना त्रास होता कामाने की बाबा ह्यांचं हे प्रॉब्लेम आहे ना, तो माहिती असला पाहिजे. जेव्हा ग्राउंड तुमचं बॅक ऑफिस जेव्हा परफेक्ट काम करेल तेव्हा फील्डवाल्यांना अगदी सोपं जातं काम करायला. त्यामुळे बॅक ऑफिस हे गाभा असतो कामाचा.
0: नक्कीच. जसं अमृता मॅडम म्हणाल्या, बॅक ऑफिस हा गाभा असतो. श्रीकृष्ण, तू ऑनफील्ड काम करतोस तर मग त्यावेळेला येणारे अनुभव आणि ऍज अ टुरिस्ट कंपनी म्हणून तुला काय काय एक प्रकारची तयारी करायला लागते?
2: आता आम्ही पहिली गोष्ट, आम्हाला भारताच्या कुठल्याही कोपऱ्यात आम्ही ट्रीपला जातो त्यासाठी आम्हाला त्या जागीच्या नाही तर आम्हाला पूर्ण माहिती ठेवायला लागते पूर्ण जागांची, आणि सोबत येणारे जे सहप्रवासी आहेत त्यांची सुद्धा आम्हाला एक माहिती ठेवायला लागते. कारण काय होतं की काही लोक आपल्या ट्रीपने जी लोक येतात ते 2 वर्षाच्या मुलापासून ते 80 वर्षाच्या माणसांपासून सगळेजण येतात, सगळे फिरायला आलेले असतात, प्रत्येकाला काही ना काहीतरी वेगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची असते, कोणाला जेवणाचं असतं बा, कोणाला डायबिटीस असतो, कोणाला पायाचे प्रॉब्लेम असतात, बॅकचे प्रॉब्लेम असतात, बा त्यांना आपण गाडीत कुठे बसवायचं, काय करायचं, ते काळजी घ्यायला लागते. नंतर आपण त्यांना आपल्याकडून जेवढं शक्य आहे तेवढ्या सोयीसुविधा आपण त्यांना पुरवत असतो. आता ट्रीपला जर 50 लोक आली तर 50 च्या 50 लोक नुसतं स्थळ बघायला आलेले नसतात, काही लोक नुसतं निसर्गात आनंद घेतात आणि काही लोकांना तिथली ऐतिहासिक माहिती हवी असते. तर तुम्ही ज्या कुठल्या भागात जात आहे तर त्या भागाची तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे आधी, म्हणजे बा तिथलं तिकीट कधी काढायचं, कधी काय करायला लागतं, कुठे पास असतात नसतात, किंवा बा काही ठिकाणी सिनियर सिटीजनना कन्सेशन असतं पटकन आत सोडतात तसं, किंवा त्या भागाची ऐतिहासिक माहिती आणि त्याचबरोबर ते ठिकाण बंद कधी असणार आहे, चालू कधी असणार आहे, तर ते सुद्धा आपल्याला माहिती ठेवायला लागते. आणि एखादा पर्यटक आपल्याला एकदा जोडला गेला की तो सहप्रवासी न राहता तो सहकुटुंबीय म्हणून शेवटपर्यंत आपल्यासोबत राहतो.
0: बरोबर.
2: आणि तो सहकुटुंबीय याच नात्याने पुढे आपल्यासोबत ट्रीप चालू ठेवतो.
0: नक्कीच. आणि ट्रीपवर येणारे काही चॅलेंजेस किंवा जशी तू तयारी करतोस तसं कस्टमरकडनं तुमची काय अपेक्षा आहे की त्यांनी ही तयारी केली पाहिजे?
2: कस्टमरकडनं आमची अपेक्षा जास्त काय नसते, एवढीच असते की आम्ही ज्यावेळेला सूचना किंवा आम्ही सांगत असतो त्यावेळी त्यांनी ते लक्ष ऐकतात, ऐकत नाहीच होत ना, ऐकतात. पण कसं असतं, 2 वर्ष ते 80 वर्ष मी बोलल्यामुळे सगळ्या प्रकारची लोक येतात, त्यामुळे प्रत्येकाची डिमांड काहीतरी वेगळी असते. आम्ही त्या भागात गेल्यावर त्यांना जी काही त्यांची डिमांड आहे ते पुरवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. ते त्यावेळेला ते आम्हाला सहकार्य करतात की बा एखाद्या ठिकाणी आम्ही सांगितलेलं असतं की बा इथून तुम्ही आजपर्यंत मोबाईल वापरू नका, तर ते नाही वापरत. ही एक त्यांनी मेन काळजी घ्यायला लागते. कारण त्यावेळेला होतं कसं की त्यांचे नियम असलेले देवस्थानाचे किंवा त्या भागाचे नियम वेगळे असतात आणि आपले नियम वेगळे असतात.
0: बरोबर.

0: आपल्याला ते बघायला येतो, आपण काय असतं, आपलंच असतं, चार वर्षात आम्ही एकदा बघायला येणार, फोटो काढणार, निघून जाणार. पण त्यांना त्या धार्मिक स्थळाची किंवा त्या जागेचं महत्व टिकवून ठेवायचं असतं. त्यामुळे तिथल्या गेल्यानंतर त्या जागेवर ज्या काही सूचना असतात त्याचं नीट पालन झालं पाहिजे एवढंच आम्हाला आहे.
1: नक्कीच. आणि जेव्हा बॅक ऑफिसला किंवा भेटायला येतात की आम्हाला असं करायचं आहे, आम्हाला या ट्रिपला जाऊ इच्छितो, तर अमृता मॅम तुम्ही काय सांगता त्यांना की हे हे तयारी असायला हवी, हा, किंवा एक टू डू लिस्ट त्यांच्यासाठी काय असते?
2: टू डू लिस्ट जी आहे प्रत्येक भागाप्रमाणे ती आपल्याला सांगावी लागते. आता साऊथला गेलात तिकडं काय फारसा तुम्हाला अगदी चॅलेंजेस नसतात, आपल्यासारखाच तो भाग असतो. परंतु जेव्हा लेह लडाखसाठी एखादी व्यक्ती नाव नोंदणी करायला आली तर आम्ही त्यांना आधी फिजिकल त्यांची कंडिशन विचारतो, किंवा आपण इतक्या हाईटवर जातोय, आपल्याला काही दम्याचा त्रास तर नाही आहे ना, श्वासाचा त्रास तर नाही ना, हार्टचा त्रास तर नाही ना, ह्या फिजिकल कंडिशन त्यांच्या आम्हाला विचारात घ्याव्या लागतात आणि त्याप्रमाणे त्यांना सजेस्ट करायला लागते की हा तुम्ही जाऊ शकता. आता चारधामला 80 वर्षाचे एजेड येतो म्हणले तरी आपण विचार त्यांना सजेस्ट करायला लागते की

0: श्वासाचा त्रास तर नाही ना, हार्टचा त्रास तर नाही ना, ह्या फिजिकल कंडिशन्स त्यांच्या आम्हाला विचारात घ्याव्या लागतात आणि त्याप्रमाणे त्यांना सजेस्ट करायला लागतं की हा तुम्ही जाऊ शकता. आता चारधामला 80 वर्षाचे एजेड येतो म्हणले तरी आपण विचार त्यांना सजेस्ट करायला लागते की बाबा नका, तुम्ही नका येऊ, किंवा तुम्हाला त्यापेक्षा तुम्ही ही ठिकाणं बघा की ही कमी कष्टाची असेल. त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणचे जे नियम असतात ते पण त्यांना सांगूनच पाठवायला लागतील.
1: श्रीकृष्ण, तू ऑनफील्ड जेव्हा काम करतोयस आता, तर मग त्यावेळेला असे अनेक अनुभव येतात, तर मग असा कुठलाही एक अविस्मरणीय अनुभव, चांगला वाईट कुठलाही?
2: आता साधारण एप्रिल महिन्यातच आम्ही जेव्हा अरुणाचल ट्रीपला जेव्हा गेलो होतो, तर त्यावेळेला आम्ही सकाळी सगळं आमचं आवरलं, आम्ही पूर्ण म्हणजे क्लायमेट पण छान सुंदर होतं, काही प्रॉब्लेम नाही, सगळे आम्ही आवरून वेळेत सगळे निघालो वगैरे. आणि आम्ही जो रूट डिसाईड केला होता की आम्ही सेला टनेल लोकांना बघायचं आहे, टनेल एक मोठी आपली इंडियाची अचीवमेंट आहे, ते टनेलवर बघायचं आहे, म्हणून त्यासाठी आम्ही सेना टनेल लोकांना दाखवायचं आहे आणि जिथून भूमला पास सुद्धा लोकांना दाखवायचं आहे.
1: बरोबर.
2: की जे भारतात सगळ्यात उंच टोक आहे जिथून चायना बॉर्डर तुम्हाला समोरच दिसते, तर ते दाखवण्यासाठी आम्ही जेव्हा निघालो तेव्हा टनेलच्या जवळपास गेल्यानं काही किलोमीटर समोरनं बातमी आली की टनेलच्या पलीकडे दरड कोसळली आहे, कारण पूर्ण डोंगरी वाचल्यामुळे दरड तिथे कोसळली होती, टनेलचा भाग रस्ता पूर्ण बंद झाला होता. पण त्यावेळेला करायचं काय, आता असं आल्यावर लोक सुद्धा आपल्यासोबत असतात, 30-40 लोक तुम्ही घेऊन जाताय, ती लोक पॅनिक होणं हे नॅचरल आहे, पण अनुभवी टूर मॅनेजर आणि त्या भागातली माहिती असलेले लोकल गाईड यांच्या मदतीमुळे आम्ही कुठलाही विचार न करता की आम्ही आता गाडीचं भाडं एवढंच दिलं आम्ही इकडं कसं जाऊ, हा विचार आम्ही न करता आम्ही 70 किलोमीटरचा वळसा मारून आम्ही पुढे गेलो. मग लोकांच्या डोक्यात एक होतं की अरे बापरे आपण आता इकडनं गेलो आणि आपले जेवणाचं आपलं काय करायचं, सांगितलं होतं त्या लोकेशनला तर त्या रस्त्याने जात नाही, मग जेवणाचं काय करायचं. मग तेव्हा आम्ही लोकांना अशा पद्धतीने धीर दिला की तुम्ही चिंता करू नका, आपलं जे काही जेवण आहे ते आम्ही हॉटबॉक्समध्ये पॅक करून पूर्ण घेतलेलं आहे स्वतःसोबत, त्यामुळे लोक एक बिंदास होती की आम्ही कुठेही गेलो तरी आम्हाला जेवण मिळणार आहे,
1: कारण पेट पूजा
2: महत्वाची आणि ते झालं तर पुढे ती एनर्जी टिकून राहणार लोकांची. मग आम्ही त्याप्रमाणे दुसरा पर्यायी मार्ग काढून ठेवला, तो पर्याय मार्गाने आम्ही गेलो, लोकांना ते ठिकाण दाखवलं, सगळं लोकांचे लंच झाले. आणि ह्या प्रवासामध्ये जसं मी म्हणालात की कस्टमरकडून तुम्हाला काय अपेक्षित असतं, तर आम्हाला ह्या वेळेला हे अपेक्षित असतं की कस्टमरने स्वतःहून धीर पण नाही सोडला पाहिजे की आम्ही कसं करणार काय करणार, मग घरी फोन करणार, कारण घरातनं मजा करायची म्हणून लोक आलेली असतात आणि परत घरी फोन करून
1: पॅनिक
2: होणं किंवा घरच्यांना सांगणं ह्यामध्ये थोडा फरक पडतो. पण लोकांना धीर असतो की आम्ही ह्यांच्याबरोबर आलोय ना, आमची जेवणाची सोय आहे, आमची सगळ्या सुविधा इथं होणार आहेत, आम्हाला काही टेन्शन नाही आहे.
1: नक्कीच, तुम्ही विविध वयोगटातील लोकांसाठी अरेंज करता आणि त्यावेळेला कधी कधी कंटाळा येऊ शकतो, तर तोही एक अनुभव सांगना जेवणाबद्दलचा जे तुम्ही काळजी घेता.
2: ट्रीपला जायचं म्हटल्यावर लोकांच्या डोक्यात पहिल्यांदा येतं की अरे बापरे आता बाहेर जाऊन आम्ही पनीरच खायचं का 8 दिवस, किंवा 10 दिवस आम्ही रोटीच खायची का, ती रोटी मामा चावता येत नाही तोडता येत नाहीये, मग काय करायचं. तर त्यासाठी आम्ही काय केलंय, आम्ही स्वतःचं केटरिंग ग्रुप आमचा तयार केलेला आहे, तर तुम्ही भारताच्या कुठल्याही टोकावर जावा, तुम्हाला नाश्त्याला तुम्हाला तिथे मऊ भात आणि मेथकूट आणि तूप ह्या गोष्टी आवर्जून मिळणार. असं नाही की ते ठेवलं मग बाकी ठेवणार नाही, आम्ही त्यासाठी तुम्हाला मिसळ सुद्धा ठेवणार, फ्रुट्स पण ठेवणार, चहा कॉफी. आता जसं मी म्हणालो की 50 लोक ट्रीपमध्ये असतील तर प्रत्येक जण फिट अँड फाईन नसतो, मग काही लोकांना असतं की नाही आम्हाला बिना साखरेचा चहा हवा आहे किंवा बिना साखरेची कॉफी हवी आहे, ती सुद्धा आम्ही लोकांना प्रोव्हाइड करतो. असं कधी होत नाही की नाश्त्याला नाश्त्याकडनं जेवणाकडनं प्रॉब्लेम आलाय की अरे आम्हाला आज पोळीच नाही मिळाली किंवा हे नाही, आम्ही त्या त्या ठिकाणी जाऊन केटरिंगची पूर्ण व्यवस्था करतो की जिथे तुम्हाला मऊ भातापासून ते अगदी मिसळीपर्यंत, आणि लोकांना त्याचाही कंटाळा आला असेल तर काहीतरी आमच्या पद्धतीने की जिथे लोकांच्या पोटाची काळजी घेऊन त्या लोकांना पावभाजी फ्राईड राईस हे घरगुती पद्धतीने आम्ही त्यांना बनवून तिथे त्या जागेत प्रोव्हाइड करतो.
1: खूप छान अमृता मॅडम, हे जसे ऑनफील्ड अनुभव आहेत तसा बॅक ऑफिसला एक अलीकडे अनेक किस्से ऐकायला येत आहेत टुरिझम कंपनीबद्दलच की काही फ्रॉड्स निघतात, तर बुकिंग करताना ऍज अ कस्टमर म्हणून काय काळजी घ्यायला हवी त्याबद्दल मार्गदर्शन करा.
0: आजकाल पर्यटन क्षेत्रात हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, फ्रॉड म्हणा किंवा फसवणूक म्हणा खूप ऐकानावर येतात. म्हणजे आपल्या रत्नागिरीत सुद्धा असे किस्से हल्लीच्या आपल्याला ऐकायला आलेले आहेत. तर आम्ही एकच सजेशन देऊ सगळ्या आपल्या मित्रमैत्रिणींना की तुम्ही बुकिंग कोणत्याही कंपनीकडनं करा, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ती कंपनी किती जुनी आहे, किती वर्षापासून त्या कार्यक्षेत्रात काम करते, त्याचं ऑफिस कुठे आहे, त्याच्यानंतर त्या कंपनीतनं आपल्या ओळखीतनं कोणी जाऊन आलेले आहेत का, हे पण तुम्ही चौकशी करणं बेटर राहतं. आणि दुसरं, तुमच्या बरोबर टूर ऑपरेटर कोण असणार आहेत, जे तुमच्या बरोबर येणार आहेत त्यांना त्या भागातली सगळी माहिती आहे ना, त्यानंतर तुम्ही जी ठिकाणं बघायला जाता त्या ठिकाणी तो टूर मॅनेजर तुमच्या बरोबर असेल ना.

0: तर तुमच्या जे टूर कॉस्ट असेल त्या टूर कॉस्टमध्ये काय काय इन्क्लूड आहे आणि काय काय एक्सक्लूड आहे हे आवर्जून बघावं लागतं. कारण बऱ्याच ठिकाणी असं होतं, जाहिरात खूप छान असते, अमाऊंट पण छान वाटते आणि तिथं गेल्यानंतर मग ह्याचे पैसे वेगळे द्या त्याचे पैसे असं होतं. त्यामुळे साईटसीईंगची तिकीटं, त्याच्यानंतर जी केबल कार वगैरे जी म्हणते त्याची तिकीटं, पुन्हा प्रत्येक मील्स ब्रेकफास्ट डिनर आणि हे सगळे जेवढे आपले थ्री टाइम मील्स
1: वेळा हात घालायला
0: नाही लागणार ह्याची खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे. काय होतं, टूर ऑपरेटर तुमच्या बरोबर असतो. आता मिरेकल गार्डन, मी एक उदाहरण सांगते, मिरेकल दुबई, मिरेकल गार्डनच्या गेटमध्ये तुम्हाला जमजा टूर ऑपरेटरने सोडलं, तुम्ही जा मिरेकल गार्डन बघून या. तर तुम्ही आत गेल्यानंतर तुम्हाला सुधारणारच नाहीये तिथं की मी काय बघू, इतकं मोठं गार्डन आहे ते. हेच जर का तो स्वतः टूर मॅनेजर तुमच्या बरोबर आला तर ह्या दिशेनं जा, संपूर्ण तो फिरवून तुम्हाला बाहेर घेऊन येतो. तुमचा व्यवस्थित ते मिरेकल गार्डन बघून होतं. आपला आपण तुम्ही गेलात आतमध्ये तर तुम्ही एखादं ठिकाण आवडलं की तिथेच थांबलात, बाकीचं गार्डन तुमचं बघणं राहूनच जातं. तुम्हाला आयडियाच येत नाही की बाबा पुढे किती बघायला आहे आणि आपल्याला किती बघायचं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आवर्जून विचारायला पाहिजे आणि त्या टूर कंपनीची ओळख काय आहे त्याची पण व्यवस्थित चौकशी करायला पाहिजे. असं नाही की पैसे पाठवण्यापूर्वी तुम्ही बुकिंग केलं की आता लगेच एवढे पैसे पाठवून द्या. ते पैसे पाठवण्यापूर्वी तुम्ही खातरजमा केली पाहिजे की बाबा आपण कुणाबरोबर जातोय आणि ती किती विश्वासार्ह कंपनी आहे.
1: नक्कीच, ज्या युवा लोकांना या बिझनेसकडे वळायचंय तर त्यांना तुम्ही टेकअवे म्हणून काय सांगाल अमृता मॅडम, की काय काळजी घ्या आणि एक काय गोष्टी त्यांच्याकडे हव्यात?
0: पर्यटन व्यवसाय जो आहे ना हा खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणारा व्यवसाय आहे.
1: बरोबर.
0: आणि हा व्यवसाय अजून एक ह्याचा एक प्लस पॉईंट म्हणजे आपल्याबरोबर जे येतात ते आनंद घेण्यासाठी येतात. त्यामुळे आपण एक आनंद देण्याचा व्यवसाय करतो हे त्यांनी नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे आपलं जे वर्तणूक आहे ती नेहमी सॉफ्टच असली पाहिजे. समोरचा माणूस त्रस्त होऊ शकतो कारण तो कंटाळून आलेला असतो, चला चार दिवस बाहेर फिरून येऊया तो. पण तुमच्याकडे नेहमी पेशन्स असला पाहिजे कायम, तरच तुम्ही त्याला आनंद देऊ शकाल. आणि दुसरा रोजगार निर्मिती मी यासाठी म्हणते, एक छोटंसं उदाहरण, रत्नागिरीत एक फॅमिली आली फिरायला तर ते आल्यानंतर ते हॉटेलमध्ये मुक्काम करणार, रत्नागिरीतल्या गाड्या वापरणार, फिरण्यासाठी गाईड करणार, जेवण इथे करणार, वस्तू खरेदी करणार. मला सांगा किती जणांच्या पर्यंत त्या एका कुटुंबाचे फुल ना फुलाची पाकळी पैसे पोचतात आणि त्या प्रत्येकाला काही ना काही व्यवसाय मिळतो. असंच हे संपूर्ण जगासाठी हा एक पर्यटन व्यवसाय असा आहे की खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते यातनं. त्यामुळे जे कोणी युवा जर का ह्यात येऊ इच्छित असेल तर त्यांनी अवश्य यावं. पण एक गोष्ट त्यांनी लक्षात ठेवावी, त्यांच्या स्वभावात त्यांनी खूप पेशन्स पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट पर्यटन व्यवसायात आलेल्या व्यक्तीकडे असायलाच पाहिजे अशी गोष्ट म्हणजे क्विक डिसिजन. क्विक डिसिजन ही अशी गोष्ट आहे, तुमचा डिसिजन चुकता कामा नये कधी. एखाद्या ठिकाणी तुम्ही पोहोचलात आणि तिथं तुम्हाला वाटलं की हा इथे ही अडचण येते, तर त्या क्षणी आपल्या बरोबर असलेल्या 30-35 जणांना जाणीवही न करून देता तुम्ही तो डिसिजन घेऊन त्यांना व्यवस्थित पुढचं त्यांचा कार्यक्रम झाला पाहिजे. असं घडतं. आता काही वेळेला असं होतं, गाडी आता आम्ही एकदा गेलो होतो, अचानक आमची गाडी बंद पडली, रात्रीची अंधार होत आला होता, आम्हाला माहिती आहे की पुढे जंगल लागतं. आम्ही क्विक डिसिजन घेतला. आम्ही त्यावेळी हा नाही विचार केला की बाबा आता हॉटेलमध्ये आपण कुठे मुक्काम केला तर किती पैसे जातील. आम्ही तिथे जवळ आम्हाला खूप छान हॉटेल मिळालं, सगळ्यांना आम्ही तिथे स्टे करवला, गाडी रिपेअर करून घेतली. गाडी चांगली नसताना लोकांना घेऊन जाणं पैसे वाचवण्यासाठी, अशा गोष्टी टाळाव्या. आणि त्यावेळी असा विचार करून आम्ही तिथे स्टे दिला. दुसऱ्या दिवशीपर्यंत गाडी पहाटे आम्ही गाडी रेडी होऊन आली, पुढचा प्रवास केला. म्हणजे कुठं त्यांचं साईटसीईंग पण मिस झालं नाहीये आणि रिस्क पण घेतली गेली नाहीये. असं क्विक डिसिजन घेता आला पाहिजे कोणताही, म्हणजे किंतु हे न घाबरता.
1: नक्कीच, कारण नाव तयार होण्यासाठी
0: अनेक वर्ष
1: लागतात.
0: आणि कसं असतं माहितीये का, ही जे पर्यटक आपल्या बरोबर येतात ना, त्या 8 दिवसासाठी आपण त्यांचे पालक असतो. त्यांच्या मुलांनी त्यांच्या आई वडिलांना आपल्या भरोशावर पाठवलेलं असतं, बाबा यांच्या बरोबर गेलेत ना, हे त्यांना सुरक्षित आणतील परत. तो एक विश्वास जो त्यांनी ठेवलेला असतो आपल्यावर, तो आपल्याला कायमचा ठेवावा लागतो, तो गमावून चालत नाही. आणि त्यासाठीच आपल्याला पूर्ण प्रिकॉशन्स घेऊनच प्रत्येक डिसिजन घ्यावे लागतात. त्यामुळे क्विक डिसिजन घेणं आणि विचारपूर्वक डिसिजन घेणं हा गुण असणं आवश्यक आहे.
1: श्रीकृष्ण, आज वर्ल्ड टुरिझम डे आहे, तर त्या निमित्ताने आपल्या सगळ्या दोस्तांसाठी एक टेक अवे म्हणून तुला मी रिक्वेस्ट करेन की जे कोकणात कोकण दर्शनासाठी येतात तर एक 2-3 दिवसांची इटर्निटी देणार आम्हा सगळ्यांना.
2: पहिल्यांदा जे 2000 ते 2010 पर्यंत जी लोक यायची तर काकू बोलल्यावर ती लोक फक्त गणपती

0: वेळ बघायची आणि निघून जायची. पण त्याप्रमाणे आता जो येणारा आपला पर्यटन वर्ग आहे तो पूर्ण बदललेला आहे. कारण का लोकांना सोशल मीडियामुळे लोकांना हे लक्षात आलंय की नुसतं बघायला सौंदर्य नाहीये तर तिथला इतिहास जाणून घेणं जास्त अधिक सौंदर्य आहे. म्हणजे जास्त त्या भागातली माहिती मिळत त्या ठिकाणाची सौंदर्य अधिक वाढते. तर त्यासाठी तुम्ही जर कोकणात गणपतीला स्पेसिफिक येणार असाल तर बा तुम्ही कोकणात आल्यावर तुमचे कोण मित्र असतील परिवार असतील तुम्ही त्यांच्याकडे जाऊन गणपती बघितले तिथल्या महाआरती अटेंड केल्यात किंवा ह्या गोष्टी अटेंड केल्यात तर तुम्हाला ह्या गोष्टी अनुभव मिळतील. आणि त्याचबरोबर तुम्ही रत्नागिरी फिरायला जर तुम्ही येत असाल तर तुम्ही आल्यावर रत्नागिरी सिटीमध्ये बघायला भरपूर ठिकाणं आहेत. जसे काही दोन तीन बीच आहेत, मांडवी बीच आहे, भाटे बीच आहे, नंतर त्याचप्रमाणे बीचच्या जवळ असून सुद्धा गोडा पाण्याचं झरा असणारं हे झरी विनायकाचं ठिकाण आहे, तुम्ही ते बघू शकता. तुम्ही पावस साईडला गेलात तर स्वामी स्वरूपानंदांचं छानसं मोठं मंदिर आहे. लोकांना माहीत नाहीये की वाटेत जाताना उजव्या साईडला त्यांना डोंगराची पूर्ण कडा आणि त्याच्या पुढे अथांग समुद्र मिळतो बघायला. हे लोकांना रस्त्यावरून कळत नाही. तर तिथे गेले तर त्यांना तिथे पांडवकालीन विहीर सुद्धा बघायला मिळते. आणि जर त्यांनी लोकांशी कॉन्टॅक्ट केला तर त्या भागात असलेली कातशिल्प की जी माझ्या मित्रांनी 2015 पासून सुरुवात झालीय की जी लोकांना आता समजायला लागली कातशिल्प आहेत तर तिथे ती सुद्धा तुम्हाला बघायला मिळू शकतात. किंवा तुम्ही त्याचप्रमाणे गणपतीपुळे साईडला जरी गेला तरी गणपती साईडला जाताना आरेवारीचा समुद्र किनारा आहे. गणपतीपुळ्यापर्यंत लोक जायची पण पुढे गेल्यानंतर जयविनायक मंदिर आहे आणि तिथे कराडेश्वर म्हणून सुद्धा एक ठिकाण आहे, खूप सुंदर ठिकाण आहे, ते सुद्धा तुम्ही तिथे बघू शकता. आणि त्याचप्रमाणे पतितपावन मंदिर आहे, लोकमान्य टिळक जन्मस्थान आपल्याला बघायला मिळतं, 18 तासाचा गणपती आहे. नंतर भगवती किल्ल्यावर गेल्यावर तुम्हाला तिथे ऐतिहासिक माहिती मिळते, छत्रपती शिवाजी महाराजांनी रत्नागिरीतून काय केलंय हे तुम्हाला बघायला मिळतं. आणि तो डोंगर तिथंच का आहे, तो किल्ल्याची रचना तशी का झाली, ती देवी तिथंच का बसलीये, हे संपूर्ण आपल्याला तिथे बघायला मिळतं. म्हणजे जे समुद्र किनारे आहेत ते नुसते समुद्र किनारे आहेत की रत्नागिरीच्या इतिहासामध्ये त्याचा काय हातभार आहे हे सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं.
1: नक्कीच, तर नक्की आमच्या युट्यूब चॅनलवरती जावा आणि ही पर्यटन स्थळं नक्की नोट डाऊन करून घ्या. तुमच्यासाठी हा आजचा टेक अवे ही फ्री इटर्निटी होती. खरंच खूप खूप धन्यवाद. वर्ल्ड टुरिझम डेच्या औचित्याने तुम्ही दोघंही वेळात वेळ काढून इथे आलात, आमच्याशी मनमुराद गप्पा मारल्यात. बॅकएंडला काय चालू असतं हे खूप सोप्या भाषेत सांगितलं, त्याबरोबर ऑनफील्ड सुद्धा काय असतं आणि एक कस्टमर या व्ह्यूने सुद्धा तुम्ही दोघं जण त्या भूमिकेत जाऊन कसं वाटतं आणि त्यांनीही कसं डील करावं, खूप छान अशा मनमुराद गप्पा मारल्यात. अमृता मॅम आणि श्रीकृष्ण तुम्ही इथे आलात, खरंच खूप खूप धन्यवाद.
2: धन्यवाद.
1: चला तर फ्रेंड्स, याच नोटवरती मी मीरा तुमचा इथेच निरोप घेते. परत भेटूस पुढच्या युववाणीच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत बाय बाय. निवेदन आणि निर्मिती सहाय्यक मीरा खलगावकर, सादर करते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. निर्मिती होती आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची. श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी.

0: सकाळी 11:05 ते दुपारी 12
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद।
0: सहज संवाद,
2: सहज संवाद।
3: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या सहक्षेपित करू।

0: घरात सवत नाही न खपत तसत गवत रानामंदी घरून मुठीत मुळात छाटीत फेकत अटीत उन्हा मंदी
1: फेकत अटीत उन्हा

0: चिमण्यांची शाळा चित्रपटासाठी सुधीर फडके आणि ललिता फडके यांनी गायलेलं, गदी माडगूकर यांचं गीत आपण ऐकलं, संगीत सुधीर फडके यांचं होतं.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
1: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
1: आम्ही मजा मस्तीही करतो,
2: पण हे सगळं

0: अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्यांनी बरं का, कारण
1: आपुलकी आग्रहात
0: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
3: वनिता मंडळात
0: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी आग्रहात.

उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातलं गीत आपण ऐकत होतात. आंधळा मारतो डोळा या चित्रपटातलं हे गीत दादा कोंडके यांचं होतं, संगीत प्रभाकर जोग यांचं होतं. या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार समाप्त होत आहे. ठीक 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील.

0: बालदोस्तांनो नमस्कार. नागपूर आकाशवाणीची प्रस्तुती असलेल्या गम्मत जमतच्या आजच्या भागात मी सारिकाताई तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. कसे आहात बालमित्रांनो? अभ्यास, खेळणं, शाळा, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज सगळं मस्त सुरू असेल, हो ना? चला कार्यक्रमाची सुरुवात करूया एका सुंदर अशा गीतानं.
1: I am your PC.
2: Start.
1: Welcome.
2: Car racing.
1: Okay.
2: Nintendo.
1: Okay.
2: King.com.
1: Okay.
3: Chess.com.
4: BSC.
2: Facebook.
5: QTT.
2: YouTube.
1: I am so tired now. Please shut down.

0: आणि आता बाल दोस्तांनो, आपण ऐकणार आहोत लेख काकडे या मल्टी टॅलेंटेड बालमित्राशी स्वप्ना देव यांनी केलेली बातचीत. मला आशा आहे तुम्हाला सुद्धा ही बातचीत खूप खूप आवडणार आहे. गम्मत जम्मत या कार्यक्रमात मी स्वप्ना तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण आमंत्रित केलं आहे लेख पवन काकडे याला, जो 12 वर्षाचा आहे आणि 7वीत शिकतो आहे. तो ब्लाइंड फोल्ड मध्ये 500 मीटर पर्यंत ऑब्झर्वेशन करू शकतो. तसंच इतक्या लहान वयात सुद्धा तो योगा, मेडिटेशन, प्राणायाम शिकवून आणि सांगून सगळ्यांना प्रेरित करतोय. त्याचा लोहित मतानी सरांनी, नितीन गडकरी सरांनी सत्कार सुद्धा केला आहे. तेव्हा आपण त्याच्याशी बातचीत करूया, त्याच्याबद्दल आणि त्याच्या या सगळ्या कार्याविषयी जाणून घेऊया. लेख, तुझं स्टुडिओ मध्ये खूप खूप स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: सगळ्यात आधी आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना तुझ्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल.
1: माझं नाव लेख पवन काकडे, मी क्लास 7 मध्ये शिकतो. माझ्या स्कूलचं नाव नारायण इटेकिनो. माझ्या मम्मीचं नाव किरण पवन काकडे, ज्यांनी हे मला शिकून दिलं आहे.
0: तू ब्लाइंड फोल्ड मध्ये 500 मीटर पर्यंत न पाहता वस्तू ओळखू शकतो, तर ते कसं काय आहे?
1: मी हे प्राणायाम, मेडिटेशन, ब्रेन जिम, योगा हे सगळं करून हे साध्य केलं आहे.
0: अच्छा, तू हे कधीपासून करतोयस मग?
1: मी हे 4 वर्षापासून हे पूर्ण डेव्हलपमेंट याच्यावरती करत आहो. वर्ल्ड रेकॉर्ड अजून बनवायचं सोचत आहो. अजून 1 महिन्यापासून मी हे कोर्स करायला स्टार्ट केलं होतं.
0: हा,
1: आता पूर्ण 4 वर्ष झाले.
0: अच्छा, बरं, तू काय काय करतो मग? योगा मध्ये, मेडिटेशन मध्ये, प्राणायाम मध्ये रोजचं तुझं रुटीन कसं असतं ते आम्हाला सांग.
1: मी सकाळी 6 वाजता उठतो.
0: हो.
1: आंघोळ वगैरे करून स्कूलमध्ये जातो.
0: हो.
1: 8 वाजता, 8 वाजता मग डायरेक्ट 4:30 वाजता घरी येतो.
0: हा.
1: खाऊन वगैरे डायरेक्ट मी 6 वाजता माझ्या बॅडमिंटन कोर्स मध्ये जातो. तिकडून मी 7 वाजता येतो आणि मग अभ्यास करायला लागतो.
0: अच्छा, बरं, तू योगा प्राणायाम कधी करतोस?
1: मी योगा प्राणायाम सकाळी उठूनच करतो, 6:30 वाजताच.
0: अच्छा, बरं, तुला हे सगळं योगा प्राणायाम, ब्रेन जिम, मेडिटेशन हे सगळं तुला कोण शिकवतं?
1: हे सगळं माझी मम्मी किरण पवन काकडे यांनी मला साध्य करून ठेवलं.
0: बरं, तुला हे सगळं करून कसं वाटतं? योगा करून, मेडिटेशन करून, आणि तू सांगितलं की तू सगळ्यांना इन्फ्लुएन्स पण करतोस, तू सगळ्यांना प्रेरित पण करतो, तर आतापर्यंत तू कुठे कुठे गेला आहेस आणि कुठे कुठे हे तुझं काम केलं आहेस?
1: मी आतापर्यंत कोर्स घेतले आहे, बालगृहात घेतले आहे, मुलींचे बालगृह, मुलांचे बालगृह,
0: हा,
1: आणि आंधळ्या मुलांचे बालगृह,
0: हा,
1: आदिवासी मुलांचे बालगृह.
0: अच्छा,
1: आणि खूप सारे कोर्स पण आहे तिथे मी शिकवलाय.
0: बरं, तू काय काय शिकवलं आहेस मग?
1: इथे मी योगा मध्ये फिंगर एक्सरसाइज शिकवली आहे, ब्रेन जिम शिकवली आहे, खूप सारे योगा पण शिकवले आहे.
0: अच्छा,
1: मेडिटेशन कसं करते हे शिकवलं आहे.
0: बरं,
1: ओमकार, भ्रामरी, कॅंडल मेडिटेशन, खूप सारे टाइपचे मेडिटेशन शिकवले आहे.
0: अरे वा, खूपच छान. मग तुला या सगळ्याचा अभ्यासात फायदा होतो का आणि तो कसा होतो तो आम्हाला सांग.
1: मला अभ्यासात तर खूप छान फायदा होतो आणि मी जेव्हा मी अभ्यास करायला बसतो तेव्हा मला सगळं काही आठवण राहते.
0: कॉन्सन्ट्रेशन तुझं वाढायला मदत होते
1: खूप.
0: तसंच लेख, तू योगा करतो, प्राणायाम करतो, मेडिटेशन सुद्धा करतोस, तर हे जे ब्लाइंड फोल्ड 500 मीटर पर्यंत तू न पाहता वस्तू ओळखू शकतोस, तर हे अचीवमेंट तू कसं काय केलं आहेस ते आम्हाला सांग.
1: मी हे ब्लाइंड फोल्डर राहून तर 500 मीटर पर्यंत बघू शकतो. अजून मी थिंग्स पण ओळखू शकतो, काय काय लोक करताय. मी वर्ल्ड रेकॉर्ड कारचे चेक केलं होतं, कोणते कोणते कारचा नंबर प्लेट.
0: अरे वा.
1: आणि कलर्स हे सगळं काही मी कारचं सांगितलं होतं दुरून.
0: म्हणजे डोळ्याला पट्टी बांधून.

0: दुरून सगळं ओळखू शकतो.
1: हो.
0: अरे वा, खूपच छान.
1: एक कॉटनचा बाहेर अजून प्लेट लागून राहते त्या याच्यात पट्टीवरती, आणि बाहेरून ब्लॅक कव्हर राहते.
0: बरं, तू हे सगळं कशावरून ओळखतोस?
1: मी कोणत्याही चीजची स्मेल घेऊन त्याला ओळखू शकतो.
0: हा.
1: आणि अगर स्मेल घेऊन नाही आलं तर मी थर्ड आयवरून बघू शकतो. जसं की शंकरजीची तिसरी आँख होती ती तुम्ही बघू शकतो. तसं आमच्यात पण आलं आहे. जसं की पहिलेचे ऋषी मुनी होते
0: हो,
1: त्यांना सगळं काही कळत होतं कोण आलं कोण जात आहे. तसं आमच्या पण तसं साध्य झालंय.
0: अरे वा, तर मग तू रोज हे जी ही जी साधनं आहे तुझी, तू किती वेळ करतोस?
1: मी हे 1 ते 1.5 घंटे करतो
0: रोज सकाळी
1: मेडिटेशन वगैरे.
0: बर बर, तू अभ्यास, तुझं होमवर्क आणि तुझ्या शाळेच्या ऍक्टिव्हिटीज किंवा तुझ्या बाकीच्या दुसऱ्या ऍक्टिव्हिटीज हे सगळं आणि योगा प्राणायाम मेडिटेशन हे कसं काय मॅनेज करतो?
1: मी हे सगळं जसं की मी तुम्हाला डेली रुटीन सांगितलं मी कसं कसं करतो करून,
0: हो
1: तर मी अभ्यास मध्ये सगळ्यात जास्त वेळ लागतो आणि अभ्यास सगळ्यात जास्त करतो.
0: तसंच लेख, तुझी प्रेरणा कोण आहे? तुला कोण सगळं हे सांगतं?
1: मला माझी मम्मी शिकवते.
0: अच्छा,
1: सगळं.
0: आणि शाळेतून तुला कसं काय सपोर्ट मिळतो सगळ्यासाठी?
1: छान, एकदम
0: एकदम सगळे छान सपोर्ट करतात. बरं, तसंच लेख, तू आता तसा 7वीत शिकतो आहेस, तुला पुढे जाऊन भविष्यामध्ये तुझे काय प्लॅन्स आहे, तुझे फ्युचर प्लॅन्स आम्हाला सांग, तुला काय बनायला आवडेल?
1: मला भविष्यात न्यूरोसर्जन आणि नीट करायचं आहे.
0: वा,
1: MBBS करायचं आहे.
0: अच्छा, खूपच छान. खूप लहान वयातच तुझा फोकस खूप उत्तम आहे लेख. तसंच लेख, आपण खूप छान गप्पा करतो आहे, तर तुझ्या हॉबीज कुठल्या कुठल्या आहेत? तुला काय काय खेळायला आवडतं ते आम्हाला सांग.
1: मला बॅडमिंटन आवडतं.
0: अच्छा,
1: कॅरम पण.
0: लेख, आता आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना सांग, तुला खूप सारे अवॉर्ड्स मिळाले आहे, खूप सारे पुरस्कार, खूप सारे प्राइजेस मिळाले आहे, तर ते आम्हाला सांग. कुठले?
1: 6th मध्ये इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड मिळाला, रेकॉर्ड इंडिया केला, त्याच्यातच मला इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड केला आणि आता गिनीजचा ट्राय करतं.
0: खूप खूप अभिनंदन तुझं लेख, खूप छान तुझी वाटचाल सुरू आहे.
1: ब्लाइंड फोल्ड मध्येच मला सगळे अवॉर्ड मिळाले.
0: अच्छा, बरं बरं, तर तुझी घरच्यांची प्रतिक्रिया कशी होती, घरच्यांची रिएक्शन्स कशी होती, आई बाबांना कसं वाटलं?
1: आई बाबांना तर खूप छान वाटलं. माझी बहीणला तर खूपच छान वाटलं की एवढे सारे वर्ल्ड रेकॉर्ड कुठे आणले करून.
0: बरं, तू सगळीकडे योगा शिकवतो म्हणजे आता प्राणायाम मेडिटेशन म्हणजे तू सेमिनार वगैरे घेतोस, तर तुझा अनुभव कसा आहे आणि लोकांचा अनुभव कसा आहे, त्यांना कसं वाटतं?
1: माझा अनुभव तर खूप छान आहे. लोकांना वाटतं की माझे मुले पण शिकले पाहिजे.
0: खूपच छान. तुला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये जायचं आहे, तर तू त्याच्यासाठी कशी तयारी करतो आहेस? त्या ते अचीव्ह करायला तुला अजून किती मीटर्स पर्यंत ओळखू शकायला हवा ते आम्हाला सांग.
1: जेव्हा मी पहिला वर्ल्ड रेकॉर्ड बनवला होता तेव्हाच मी ठरवलं होतं की मला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवायचा आहे.
0: वा,
1: आणि आता तर माझी तयारी चालू आहे की मला टेलिकिनेसिस करायचं आहे.
0: म्हणजे काय?
1: म्हणजे आपण, मी तशी तयारी करतो आता,
0: हा,
1: आपण कोणत्याही चीजला बिना हात लावून त्याला हलवू शकतो.
0: अच्छा.
1: आणि 500 मीटर नाही, 700-800 मीटर पर्यंत मला डायरेक्ट हे करायचं आहे, 1 किलोमीटर.
0: अरे वा, खूप छान. तुला आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची तयारी तू कशी करतो आहेस?
1: याच्यातच करतो पूर्ण. 1 किलोमीटर पर्यंत एवढं रोज ऑब्झर्वेशन करून पाहतो. 6 वाजता उठूनच ज्या मेडिटेशन करतो त्याच्यानंतर करून बघतो.
0: अच्छा.
1: आणि मग टेलिकिनेसिसची प्रोसेस मी रात्री कॅन्डल मेडिटेशन वरती करतो. कॅन्डलला हालून पाहतो पहिले, कॅन्डलची फ्लेमला.
0: कॅन्डलच्या फ्लेमला हालून पाहतो तू? हा. तर टेलिकिनेसिस बद्दल आम्हाला सांग, त्याच्यात काय काय करतो तू?
1: टेलिकिनेसिस बद्दल, टेलिकिनेसिसची खूप सारे मूवीज पण बनले आहे.
0: हा.
1: आणि टेलिकिनेसिस बद्दल मी खूप सारे ऑब्जेक्ट्सला हालून पाहतो, पेपरचे मॉडेल्स.
0: बरं लेख, टेलिकिनेसिस म्हणजे काय आणि त्याच्यात काय करतात हे आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना सांग.
1: टेलिकिनेसिस म्हणजे कोणत्याही ऑब्जेक्टला बिना हात लावून त्याला हालवणे.
0: अच्छा.
1: जेव्हा तक की आपल्याला काही करायचं नाही असलं, जसे 800 लोक राहते,
0: हो,
1: त्यांना असं वाटतं की मला सुपर पॉवर मिळाली पाहिजे अशी,
0: हो,
1: तर ते असे करून पाहते पण करत नाही.
0: हो.

0: नाही शकत,
1: करूच नाही शकत ते. जेव्हा ते याच्यावरती प्रॅक्टिस करणार तेव्हा ते करू शकणार ना.
0: बरोबर आहे.
1: ऑब्जेक्ट हलवणं हे खूप मोठी गोष्ट झाली.
0: आणि ही प्रॅक्टिस कशा प्रकारे केली जाते?
1: जसं की हा माईक आहे, हा तुम्ही समजून घ्या कॅन्डल फ्लेम आहे.
0: हो,
1: याला आपण जेव्हा असं एक बॉल बनवतो तेव्हा ते चीज हलते, समोर जाते, मागे जाते, ज्या साईडला आपण हात करतो त्या साईडला ते ऑब्जेक्ट घुमते.
0: तर मग तू हे सगळं कशा प्रकारे साध्य करू शकतोस की बिना हात लावता तू ऑब्जेक्ट सुद्धा हलवू शकतोस, तर हे तू कसं साध्य करतोस?
1: कॅन्डल मेडिटेशन करून. कॅन्डल एकच साध्य आहे.
0: रोज रात्री कॅन्डल मेडिटेशन करतो आणि ते किती वेळ करतोस? मग
1: अर्धा घंटा.
0: अच्छा, मग ते तुला सगळं आई सांगते तुझ्या?
1: हो, माझी आई पण बसते सोबत आणि माझी बहीण पण बसते.
0: बरं,
1: तिघी बसते रोज अंधारात.
0: तर ती पण हे ब्लाइंड फोल्ड मध्ये 500 मीटर पर्यंत ओळखू शकते का ऑब्जेक्ट?
1: नाही, फक्त हे 4

0: आपण हात करतो त्या साईडला ते ऑब्जेक्ट घुमते.
1: तर मग तू हे सगळं कशा प्रकारे साध्य करू शकतोस की बिना हात लावता तू ऑब्जेक्ट सुद्धा हलवू शकतोस, तर हे तू कसं साध्य करतोस?
0: कॅन्डल मेडिटेशन करून. एकच साध्य आहे.
1: रोज रात्री कॅन्डल मेडिटेशन करतो आणि ते किती वेळ करतोस? मग
0: अर्धा घंटा.
1: अच्छा, मग ते तुला सगळं आई सांगते तुझ्या?
0: हो, माझी आई पण बसते सोबत आणि माझी बहीण पण बसते.
1: बर,
0: तिघी बसते रोज अंधारात.
1: तर ती पण हे ब्लाइंड फोल्ड मध्ये 500 मीटर पर्यंत ओळखू शकते का ऑब्जेक्ट?
0: नाही, फक्त हे 4 ते 18 मधातले मुलांना हे ऑब्झर्वेशन येते.
1: 4 ते 18
0: पण नाही, जेव्हा त्यांची मेमोरी मध्ये काही आहे नाही. जसं की आपण हे सगळं काही करत राहतो मेडिटेशन वगैरे, तेव्हा त्यांच्या डोक्यात चालत राहते मला हे करायचं हे करायचं हे करायचं. तसे त्याच्याने होतच नाही. आपला ब्रेन तेव्हा पूर्ण खाली पाहिजे हे करायसाठी.
1: तर वयोगट 4 ते 18 आहे हा, त्याच्यावर नाही करू शकत. बरं लेख, आपण तुझ्या ब्लाइंड फोल्ड विषयी गप्पा करतो आहे, तर या सगळ्यांच्या व्यतिरिक्त तुला काय करायला आवडतं? फिरायला जायला आवडतं का किंवा काही अजून मूवीज बघायला आवडतात का?
0: हो, खूप साऱ्या जागी फिरायला जातो मी.
1: कुठे कुठे गेला आहेस फिरायला?
0: माउंट म्हणजे अशी जशी हे राहते ना ब्रिज सारखं, तिथे मला फिरणं आवडतं.
1: अच्छा,
0: बोट वरती असं?
1: बरं,
0: क्रूज वरती.
1: असंच लेख, लहान मुलांना किंवा जे आता विद्यार्थी आहे 18 पर्यंतचे किंवा ज्यांना काही अचीवमेंट करायचं आहे, तर त्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी तू त्यांना काय सांगशील, कसं करायचं आणि अभ्यासाबद्दल काही सांगशील का टिप्स?
0: त्यांना मी पहिले प्रेयर सांगणार सकाळचे आणि नाईटचे. अगर आपण निगेटिव्ह काही बोललं स्वतःच तर काही होणारच नाही ते साध्य. पॉझिटिव्ह बोललं तर सगळं काही होऊ शकते.
1: अच्छा, म्हणजे निगेटिव्ह बोलायचंच नाही आहे,
0: इम्पॉसिबल काहीच नाही, म्हणून आपल्याला हे प्रेयर बोलायची असते. निगेटिव्ह बोललं तर जसं की मला बनायचं आहे न्यूरोसर्जन, आणि अगर मी दुसऱ्या वर्षी बोललं की मला इंजिनिअरिंग करायचे तर काहीच नाही मिळणार. एकच ह्याच्यावरती पूर्ण
1: फोकस पाहिजे.
0: हो, जरपर्यंत बनत नाही तरपर्यंत. पहिले मी सकाळची प्रेयर बोलून दाखवतो.
1: हो,
0: सगळ्यांना स्ट्रेट बसायचे राहते आणि हात जोडून डोळे बंद करून बोलायचे राहते. मैं एक शक्तिशाली आत्मा हूँ, मेरा कॉन्सन्ट्रेशन पावर हाइएस्ट है, मैं अपने क्षमता से ज्यादा पढ़ता हूँ, एक दिन मेरी सफलता निश्चित है, ऐसा ही हो ऐसा ही हो ऐसा ही हो, थैंक यू. हे सकाळची प्रेयर झाली.
1: हो,
0: आता नाईटची पण प्रेयर मी बोलणार करू. थैंक यू गॉड फॉर एवरीथिंग, मेरा आज का दिन बहुत अच्छा गया, ऐसे ही मेरे बाकी दिन जाए, मुझे मेरे क्लास में 90+ परसेंटेज मिल चुके हैं, मैं अपने फ्यूचर में सक्सेस हासिल कर चुका हूँ, ऐसा ही हो ऐसा ही हो ऐसा ही हो, थैंक यू.
1: वाह,
0: हे नाईटची प्रेयर.
1: अच्छा,
0: आणि मेडिटेशन मध्ये ओंकार भ्रामरी अनुलोम विलोम हे 3 राहते मेडिटेशन मध्ये. त्याचा मी आता बेनिफिट वगैरे सांगणार.
1: हो, सांग.
0: पहिले ओंकार कसं करते ते सांगणार. ओ हे आपल्याला 10 वेळा करायचं असते. भ्रामरी आणि अनुलोम विलोम हे पण 10 वेळा करायचं असते. आता ओंकारचे फायदे. ओंकार हा गणेशजीचा दुसरा नाव आहे.
1: हो,
0: ओंकार. आणि आपण गाडीवरती पण आणि घरावरती पण आपण हा ओंकार ना तर स्वास्तिक बनवतो. हा पॉझिटिव्ह राहायला पाहिजे म्हणून. आणि ओंकारचे ओंकार केल्याने आपल्या बॉडीमध्ये 3 चक्र ऍक्टिवेट होते. ओ म्हणल्याने आपल्या बॉडीमध्ये नाभी चक्र ऍक्टिव्ह होते, आणि म बोलण्याने आपल्या बॉडीमध्ये थ्रॉट चक्र ऍक्टिव्ह होते, आणि बोलण्याने आपल्या बॉडीमध्ये 3rd eye chakra ऍक्टिव्ह होते. हे 3 चक्र ऍक्टिव्ह होते. आता अनुलोम विलोम. अनुलोम विलोम एका हाताच्या थंबनी एका नोस्टीलला बंद करायचं आणि दुसऱ्या नोस्टीलने श्वास घ्यायचं आणि 10 सेकंड पर्यंत काउंटिंग करायची. आणि मग ज्या नोस्टीलने आपण श्वास घेतली त्याला थंबनी त्याला स्मॉल फिंगरने बंद करायचं आणि लेफ्ट साईडच्या नोस्टीलने श्वास सोडायची. आणि ज्या ज्याने आपण श्वास सोडली होती

0: शरीराची, हे अनुलोम विलोम. अनुलोम विलोमने आपल्या ब्रेनमध्ये ब्लड सर्क्युलेशन फ्लो होते.
1: अच्छा.
0: कान बंद करायचे आणि आपल्याला समोर जेणेकरून आपल्याला बाहेरची आवाज नाही आली पाहिजे, आणि असे समोरचे डोळे बंद करून समोर हात ठेवून करायचं. हे पण 10 वेळा करायचे असते. हे केल्याने आपल्या ब्रेनमध्ये न्यूरॉन्स ऍक्टिव्ह होतात आणि बॉडी टू ब्रेन, ब्रेन टू बॉडी सिग्नल पोहोचणारा तो न्यूरॉन्स. जसं एक्झाम्पल की मी बोलत आहो, तुम्ही ऐकत आहात, तर तुमचा कान सगळ्यात पहिले ऐकते का बोलताय. हा कान न्यूरॉन्सला सिग्नल पोहोचवते आणि न्यूरॉन्स ब्रेनला सिग्नल पोहोचवते. तसंच ब्रेन न्यूरॉन्सला वापस सिग्नल पोहोचवते आणि न्यूरॉन्स कानाला सिग्नल पोहोचवते. हे सगळं काही 1 सेकंदाच्या अंधारात होतो.
1: अच्छा.
0: आणि एका भ्रामरीने 1000 न्यूरॉन्स ऍक्टिव्ह होते आणि 10 भ्रामरीने 10000 न्यूरॉन्स ऍक्टिव्ह होते. जेवढे आपण भ्रामरी केली तेवढे न्यूरॉन्स ऍक्टिव्ह होणार.
1: खूप छान माहिती सांगतो आहेस लेख, खूपच उत्तम माहिती सांगतो आहेस. तर जाता जाता आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना तू काय संदेश देऊ इच्छितो?
0: थँक्यू. मला हा इंटरव्ह्यू खूप छान वाटला, खूपच छान. बाहेर एवढे सारे अँटिना लागून आहे, त्याला बघूनच मला एकदम फिलिंग आली.
1: अच्छा.
0: काहीतरी मोठं होणार आहे करून. आता
1: वा,
0: रेडिओमध्ये FM मध्ये आपलं स्पीच येणार आहे करून.
1: हो. आणि तुझ्यासोबतच्या जे छोटे छोटे आपले मित्र मैत्रिणी आहेत त्यांना तू सांगू इच्छितो?
0: ओंकार भरी, जसं की कॅन्डल एका फुटाच्या हातावर डायरेक्ट एक कॅन्डल ठेवायची, त्याला जळवायचं. फ्लेम कडे एक तट बघत राहायचा जरपर्यंत आपल्या डोळ्यामधून अश्रू नाही निघत, तरपर्यंत ते कॅन्डल ज्योतकडे बघत असत.
1: तर प्लॅन्ससाठी तुला खूप शुभेच्छा, ऑल द बेस्ट.
0: थँक्यू.
1: क्या बात, काही वेगळंच आहे. लहान वयात त्यांनी खूप काही अचीव केलंय. आत्ताच आपण लेख काकडे ह्याच्याशी स्वप्ना देव ह्यांनी केलेली बातचीत ऐकली. आणि जाता जाता आपण ऐकणार आहोत एक छानसं गीत.

बालदोस्तांनो, याबरोबरच आजचा आपला गम्मत जम्मतचा भाग संपण्याची वेळ सुद्धा होत आली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादर करते सतीश रेवे ह्यांच्यासह मी सारिका ताई आता आपली रजा घेते. पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: बालदोस्तांसाठी गंमत जम्मत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
3: स्मृती म्हणून असं ठेवण्यात आलं तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
4: या सैन्याच्या 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
3: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला नव्हता.
5: श्रोते हो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 वाजता FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम.
3: 1858 साली राणीनं भारत

0: करूया पार्टी,
1: पिझ्झा पार्टी.
2: येस.
0: चल तुझं कार्ड आणि पिन दे, माझ्या कार्डचे डिटेल्स स्वतःच टाकेन. आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
1: बाय गर्ल, कुठे चालली आहेस?
2: ऐकलं नाही?
1: नो शेअरिंग.
0: आरबीआय सांगते, जाण पार्वना, सतर्क रहा.

0: आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. दुष्काळासंदर्भात 12 उपाययोजना, पंचनामे सुरू. कोणताही दुष्काळबाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. राज्यातल्या प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची ग्वाही. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताला 4 रौप्य आणि 3 कांस्य पदकं. आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचं भारतापुढं विजयासाठी 296 धावांचं आव्हान. दहशतवाद विरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 138वा भाग होता. उद्या सर्जिकल स्ट्राईकला 10 वर्ष पूर्ण होत असल्याचं त्यांनी स्मरण केलं. नियंत्रण रेषेच्या पलीकडे जाऊन भारतीयांनी दहशतवादाविरोधात केलेली कारवाई पाहून जग अचंबित झालं होतं असं ते म्हणाले. आताचा भारत दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचं धोरण अवलंबत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. जनगणना हे प्रत्येक नागरिकाचं राष्ट्रीय कर्तव्य असल्याचं सांगून त्यासाठी वेळ काढण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं. सोमनाथ मंदिराच्या विध्वंसाला यंदा 1000 वर्ष पूर्ण झाली आहेत. हे मंदिर तोडून भारताची ओळख संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचं आज कोणतंही अस्तित्व उरलेलं नाही. मात्र हे भव्य मंदिर आजही दिमाखाने उभं असल्याचं ते म्हणाले. त्याच वर्षी हल्ला झालेल्या मोढेरा सूर्य मंदिराचा इतिहास आणि त्याच्या पुनरुभारणीबद्दलही त्यांनी सांगितलं. येत्या 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची जयंती असल्याचं स्मरण प्रधानमंत्र्यांनी केलं. गांधीजींनी दिलेल्या मंत्रांपैकी स्वच्छता हा महत्त्वाचा मंत्र होता असं सांगून पर्यावरणाचं रक्षण करताना आपण संपूर्ण जीवनव्यवस्थेला बळकटी देतो असं ते म्हणाले. आणि स्वच्छता हीच महात्मा गांधींना सर्वात सुंदर श्रद्धांजली असल्याचं त्यांनी सांगितलं. नशामुक्त युवा अभियानांतर्गत लाखो युवकांनी अंमली पदार्थापासून दूर राहण्याचा संकल्प केला असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले.
1: हाल ही में देश के लाखों युवाओं ने नशे के विरुद्ध ड्रग्स के खिलाफ एक बहुत महत्वपूर्ण संकल्प लिया है. युवाओं ने खुद भी नशे से दूर रहने की प्रतिज्ञा ली है और इस संदेश को दूसरों तक पहुंचाने की जिम्मेदारी भी ली है. ये सब हो रहा है नशा मुक्त युवा अभियान के तहत.
0: आपला समाज पूर्णतः कुपोषणमुक्त करायचं उद्दिष्ट प्रधानमंत्र्यांनी सर्वांसमोर ठेवलं. कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला समर्पित असल्याचं सांगत विविध राज्यांमधल्या पोषण माह उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रातले शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि पालकांच्या प्रयत्नांचंही त्यांनी विशेष कौतुक केलं. क्रीडा क्षेत्रातल्या प्रगतीसाठी गावागावात आणि छोट्या शहरांमध्ये प्रतिभावान खेळाडूंचा शोध घ्यायची गरजही त्यांनी मन की बातमधून व्यक्त केली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून भारताची श्रद्धा, कला आणि सांस्कृतिक परंपरा सीमांपलीकडेही लोकप्रिय होत असल्याची प्रचिती आल्याचं मोदी म्हणाले. थायलंडमधल्या गणेश हिमाल संग्रहालयाचा आणि महाराष्ट्रातल्या अष्टविनायक परंपरेशी असलेल्या त्याच्या नात्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. दुष्काळासंदर्भात करायच्या 12 उपाययोजनांना सुरुवात केली असून पंचनामे करायची प्रक्रियाही सुरू झाली आहे. ज्या तालुक्यांचा समावेश नाही अशाही तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते नागपूर इथं बातमीदारांशी बोलत होते. दुष्काळानं बाधित कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
2: शेतकऱ्यांना योग्य दिलासा देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं केलं जाईल. फार कमी तालुके आहेत की ज्या ठिकाणून तक्रारी येत आहेत की आमचा तालुका आला नाही, त्याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी होईल आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ट्रिगर 3 अंतर्गत आपण समाविष्ट करून घेणार आहोत आणि त्यांनाही त्या ठिकाणी मदत मिळणार आहे. कोणताही शेतकरी हा सुटणार नाही

फेब्रुवारीपर्यंत अल निनो परिणाम राहील असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यादृष्टीनं सरकार तयारी करत आहे. प्रत्येक जिल्ह्याला उपलब्धतेनुसार पाण्याचा आराखडा करावा लागेल असंही मुख्यमंत्री म्हणाले. घटनादत्त प्रक्रिया आणि यंत्रणांवरचा नागरिकांचा विश्वास डळमळीत करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यासह सर्वच विरोधक खोट्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप त्यांनी केला. तीन निवडणूक आयुक्तांमधल्या एकवाक्यतेबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला ते उत्तर देत होते. राज्यातल्या दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंधारणाची व्यापक कामं, रेन वॉटर हार्वेस्टिंगची प्रभावी अंमलबजावणी तसंच प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार वचनबद्ध आहे अशी ग्वाही केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी आज दिली. धुळे इथं आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. पडळसे आणि नारपार प्रकल्पांसाठी 800 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. तसंच उकाई धरणातलं पाणी महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यासाठी केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. धुळे जिल्ह्यात जलसंधारणाची कामं प्रभावीपणे राबवल्यामुळे आगामी काळात भूजल पातळी वाढून दुष्काळाची तीव्रता कमी व्हायला मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुलवाडे जामफळ आणि तापी धरण उपसा सिंचन योजनेची कामं वेगाने पूर्ण करायचे निर्देश त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिले. तसंच कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकायच्या सूचनाही त्यांनी केल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज महिलांच्या लांब उडी स्पर्धेत भारताच्या एन्सी सोजन एडपिल्ली हिनं रौप्य पदक जिंकलं. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारे यानेही रौप्य पदकाची कमाई केली. महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत हरिता भद्रा हिनं कांस्य पदक पटकावलं. तसंच तेजस्विन शंकरनं डॅक्थलॉन प्रकारात कांस्य पदक मिळवलं. महिलांच्या 3000 मीटर स्टीपल चेस प्रकारात पारुल चौधरीनं कांस्य पदक मिळवलं. स्क्वॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिमुयानं तर महिला एकेरीत अनाहत सिमुयानं रौप्य पदक मिळवलं. अंतिम सामन्यात दोघांनाही मलेशियाच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभव पत्करावा लागला. महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत हरिता भद्रा हिनं कांस्य पदक पटकावलं. तिरंदाजीत कंपाऊंड आणि रिकर्व अशा दोन प्रकारांमध्ये भारताच्या महिला, पुरुष आणि मिश्र संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली. भारताचा मुष्टीयोद्धा अंकुश पांघल यानं पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात तर परवीन हुडा हिनं महिलांच्या 65 किलो वजनी गटात पदक निश्चित केलं. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज तिरुअनंतपुरम इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजनं भारतापुढं विजयासाठी 296 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रतिक्षेत्ररक्षक करायचा निर्णय घेतला. मात्र वेस्ट इंडिजची सलामीची जोडी लवकर फोडता आली नाही. जॉन कॅम्बेल साठी 135 धावांची भागीदारी केली. ग्रीव्सनं 101, कॅम्बेलनं 62 धावा केल्या. अमीर जंगून नाबाद 58 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे निर्धारित 50 षटकांमध्ये वेस्ट इंडिजला 7 गडी गमावून 295 धावा करता आल्या. भारतातर्फे कुलदीप यादवनं 4, प्रसिद्ध कृष्णानं 2 तर नितीश कुमार रेड्डीनं 1 गडी बाद केला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 9 षटकांमध्ये बिनबाद 64 धावा झाल्या होत्या. शाश्वत विकास, ग्रामीण भागात रोजगार निर्मिती आणि प्लास्टिकला हरित पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रानं बांबू आधारित अर्थव्यवस्था विकसित करावी असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. ते आज मुंबईत बांबू आधारित अर्थव्यवस्था आणि शाश्वतता या विषयावरच्या शिखर परिषदेत बोलत होते. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात भक्कम बांबू मूल्यसाखळी विकसित करून स्थानिक शेतकरी आणि आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी केंद्र पावलं उभारू शकतं असं त्यांनी सुचवलं. हवामान. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मराठवाड्यात हवामान कोरडं होतं. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. दुष्काळ

0: संदर्भात 12 उपाययोजना पंचनामे सुरू, कोणताही दुष्काळबाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार, राज्यातल्या प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची ग्वाही, आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताला 4 रौप्य आणि 3 कांस्य पदकं, आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचं भारतापुढं विजयासाठी 296 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
2: अरे कॉलेजच्या आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे.
3: तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये.
1: बँक अकाउंट जुना असेल तर माहिती मिळू शकते.
3: कशी मिळू शकते?
1: उद्गमने. आरबीआयच्या उद्गम पोर्टलवर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा.
3: हो,
1: बँकेशी संपर्क साधून खातं सक्रिय करा.
3: आजच सर्च करतो.
1: मग आजचा चहा तुझ्याकडून.
3: हो हो.
4: आरबीआय सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:11:30 झालेले आहेत. ऐकूया स्वच्छ भारत अभियान गीत.

स्वच्छ भारत अभियान गीत प्रणव हरिदास आणि सहकलाकारांच्या आवाजात आपण ऐकलं. 7 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. मन की बात वर आधारित वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमाच्या 138 भागात देशवासियांशी संवाद साधला. त्यांनी देशाच्या सुरक्षेपासून ते स्वच्छता अभियान आणि स्थानिक अर्थव्यवस्थेपर्यंत अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर प्रकाश टाकला. सर्जिकल स्ट्राईकला 10 वर्ष पूर्ण होत असताना भारताच्या कठोर दहशतवाद विरोधी भूमिकेचा पुनरुच्चार केला. त्यांनी मोदीच्या काळात आरोग्य जपण्याचं आणि स्थानिक कारागिरांना बळकट करण्यासाठी व्होकल फॉर लोकल मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहनही मोदी यांनी यावेळी केलं. वारसा, विकास आणि सुरक्षा यांचा सुरेख संगम आजच्या मन की बात कार्यक्रमात ऐकायला मिळाला. श्रोते हो, 28-29 सप्टेंबरला दहशतवादाविरोधात भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. भारतीय सैन्यानं पाकिस्तानातल्या दहशतवादी तळांवर केलेला सर्जिकल स्ट्राईक हा आजच्या भारताच्या दहशतवाद विरोधातल्या झिरो टॉलरन्स धोरणाचं एक नवं उदाहरण ठरलं, अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात भारताची ताठर भूमिका मांडली.
1: 10 वर्ष पहले 28-29 सितंबर 2016 को भारतीय सेना ने पाकिस्तान में आतंकी ठिकानों पर सर्जिकल स्ट्राइक की थी. एलओसी के उस पार जाकर हमारे वीर जवानों ने जिस तरह आतंकवाद के खिलाफ कार्रवाई की थी वो देख दुनिया हैरान थी. सर्जिकल स्ट्राइक ने डंके की चोट पर पूरी दुनिया के सामने भारत की आतंकवाद विरोधी नीति का एक नया उदाहरण प्रस्तुत किया था. आतंकवादी हमलों के कारण भारत ने लंबे समय तक जो दर्द झेला था, सर्जिकल स्ट्राइक उस कष्ट के खिलाफ हमारी निर्णायक प्रतिक्रिया थी. बीते एक दशक में बालाकोट की एयर स्ट्राइक से लेकर ऑपरेशन सिंदूर तक भारत ने बार बार ये स्पष्ट संदेश दिया है कि अगर आतंकवादी भारत पर आंख उठाएंगे तो उसका करारा जवाब दिया जाएगा. साथियों, आतंकवादी हमलों ने भारत को लंबे समय तक चोट पहुंचाई है. एक समय था जब भारत में सीरियल ब्लास्ट होना बहुत सामान्य बात हो गई थी. सितंबर के इस महीने में यानी 13 सितंबर 2008 को दिल्ली में हुए सीरियल ब्लास्ट में अनेक निर्दोष लोग मारे गए थे. इसके कुछ सप्ताह बाद ही मुंबई में 26/11 का इतना बड़ा हमला हुआ था. साथियों, पहले भी हर आतंकी हमले के बाद पाकिस्तान पर कार्रवाई की मांग होती थी, लेकिन उस पर उतना ध्यान नहीं दिया जाता था. समय बीतने का इंतजार किया जाता था. अब आज का भारत आतंकवाद के खिलाफ जीरो टॉलरेंस पॉलिसी लेकर चल रहा है और हम इसके नतीजे भी देख रहे हैं.
0: यासोबतच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर भीषण दहशतवादी हल्ल्याला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली. श्रोते हो, प्रधानमंत्र्यांनी देशाच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देत महमूद गझनीनं उद्ध्वस्त केलेलं ऐतिहासिक सोमनाथ मंदिर आणि मोढेरा सूर्य मंदिर आपल्या पूर्वजांनी जिद्दीनं कसं पुन्हा उभारलं याचा उल्लेख केला. पंतप्रधानांनी गुजरातमधील मोढेरा हे देशातलं पहिलं सौर गाव बनल्याचं सांगितलं. तामिळनाडूत प्राचीन मूर्ती आणि मंदिरं शोधणारे प्राध्यापक ए सेल्वाराजू आणि त्यांच्या विद्यार्थ्यांच्या ऐतिहासिक प्रयत्नांचंही त्यांनी विशेष कौतुक केलं. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी थायलंडचे विशेष गणेश भक्त पंथोन थिरखानोन यांच्या कार्याचं कौतुक केलं. महाराष्ट्राच्या अष्टविनायक परंपरेनं प्रभावित होऊन पंथोन यांनी थायलंडमध्ये 10,000 अधिक गणेश प्रतिमांचं भव्य संग्रहालय उभारलं असल्याचं सांगत प्रधानमंत्री म्हणाले.
1: साथियों,

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर. मंडळी, आता वेळ झाली आहे माझं शेत माझं शिवार अंतर्गत शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमाची. चला तर मग ऐकूया शेतकऱ्यांची आवड.
1: माझं शेत माझं शिवार.
0: शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि रश्मी कुंभारचा नमस्कार. मंडळी, नेहमीप्रमाणे या आठवड्यातही आपण ऐकणार आहोत तुमच्या आवडीची काही छान छान गाणी. चला तर मग या आठवड्याला सुरुवात करूया. पहिल्या गीतासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत आदित्य वागवेकर, सिद्धी शुभांगी, अनिल वागवेकर, मुक्काम पोस्ट वालिंगे, श्रीनिवास कांबळे, नंदूभाऊ काजवे, दत्ता लाड, पी रामजी, मौजे ठिकपुरली,

आणि याचबरोबर महाराज रेखा बागडी आणि माधुरी डोंगळे. जय हिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिपरसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून उस्मान शेख, फौजी, सायरा बनो, दस्तगीर, फैजन बी, शाकेर, इस्लाम बी, बाबा, करिश्मा, सिमर, बिस्मिल्ला बी, गदर, निलोफर शेख आणि सानिया शकील पठाण वळसंगीकर. तालुका बिलोली जिल्हा नांदेडहून चांदनी अयुब सय्यद, बाळराजे अमन सय्यद आणि माहिरा सय्यद, चंद्रशेखर पाटील, विमल, पूजा, सागर पाटील, राजू मिठारी, सचिन कुगे, रविग्रुप चंदूरचे हे श्रोते, महादेवराव डोंगळे, राहणार घोटवडे, अंजू, शनिराज, रवी, छाया आणि तानाजी चौगले, उजळेवाडी, कोल्हापूर आणि यशवंतराव चौगले, वाघवे इथले हे श्रोते. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं सुळावरची पोळी या चित्रपटातलं हे गीत.

मंडळी, या छानशा गीतानंतर वळूयात आता पुढच्या गीताकडे. आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत जांभरुण तालुका अर्धापूरहून दुर्गादास जोशी, गंगाधर, गजानन, संजय, आशिष, पृथ्वीराज, साध्वी जोशी, परभणीहून गणेश हारगावकर, गोवर्धन जिल्हा वाशिम.

रवींद्र पवार, मीना, श्रीकांत पवार, एकनाथ काळे, सरदार बंके, मुक्काम पोस्ट पिंपळे, तालुका पन्हाळा, शिवानी कांबळे, अलाहाबादकर, पुणे, दीपाली, अमोल सुला, एकनाथ डी कांबळे, मौजे सांगा, मैत्री श्रोता संघ, सुरेश रामू साबळे, वसंत तुकाराम डावरे, रेखा सागर साबळे, छाया शामराव शिवडकर, आर्या अथर्व, दीपाली सुनील शिवडकर, बजरंग आणि नंदाताई श्रीपती कुंभार, लता तानाजी निकम, आशा आणि किशोरी गोरे, मुक्काम पोस्ट तमनाकवाडा आणि बंडोपंत शहागुरुजी गावभाग सांगली इथले श्रोते। कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं मामला पोरीचा या चित्रपटातलं हे मस्त गीत।

ईश्वरी ऋतुराज समर्थ संजय रतन सुलेंद्र आवटे यळगुड मनप्रसन्न रेडिओ श्रोता संघ आरग तालुका मिरज इथून शशिकांत डी कांबळे फुलताई ऋषिकेश दीक्षा शीतल चार्ली सायली प्रतिभाताई सय्यद हवालदार बोलवाड तालुका मिरज इथले श्रोते गणेश परीट अनिल परीट चंदूर कीर्तिका प्रशांत बन्ने मुक्काम पोस्ट शिर्टी दयानंद नगर नांदेडहून प्रकाश जैन तिरुपती नगर लातूरहून संगीता जैन सूरज जैन पी आर जैन फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथून रणजित कुमार नामदेव थोरात रितेश आकाश रश्मी रंजना गबरू पैलवान थोरात आणि मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ सुनीताबाई सानिका आणि गजानन घायाळ. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं चित्तचोर या चित्रपटातलं हे मस्त गीत.

मंडळी, या छानशा गीतानंतर बोलूयात आता पुढच्या अजून एका मस्त गीताकडे. आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत जीवनज्योती रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट वसारी जिल्हा वाशिम वरून आशाताई काळे, ज्ञानेश्वर काळे, शिवांशु मगर, सूरज खेडा गायकवाड परभणी इथून, प्रणिता, मनीषा, अभिषेक, अमोल आणि शशिकांत मुसळे वसंत कॉलनी इचलकरंजी, रेवा

मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण ऐकत आहात शेतकऱ्यांची आवड, हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या ऍपवरून. मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे पुढच्या गीताची, आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत विद्यानगर गवठे महांकाळ इथून संजीवनी, सुयोग, सुजाता, सुरेश कुलकर्णी, सुप्रिया आणि प्रसाद म्हैसाळकर, वरुड जळुका इथून महेंद्र सरकटे, विजया मिलिंद सरकटे, स्वराज वानखडे, धूमधडाका ग्रुपचे रसिक श्रोते सुधीर लोले, मालुताई, अनिल कुंभार, समीक्षा, अथर्व, चंगू, मंगू, अविरा, आरव, सुहास लोले, शानू, विश्वास, निर्मला आणि गजानन लोले संग्राम चौक इचलकरंजी, हर्षल, प्रणव, अनुराधा, पुष्पा आणि संजय वरुटे बेडकेहाळ, शांताबाई, नामदेव, कृष्णा बागडे, प्रवीणकुमार आणि सचिन पाटील, अमित मिल

चौक गडमुडशिंगी, चिकुर्डे तालुका ईश्वरपूरहून श्रद्धा कुंभार, ओंकार, संतोष, सायली, प्रमोद, अनिता, अशोक, सविता, कृष्णात कुंभार, गिरिजा डावकरे, जयश्री, श्रीतेज, सुवर्णा, वैभव, संगीता डावकरे, संभाजी विभूते, पद्मजा, प्रशांत विभूते, मंगल सुभाष तोडकर, सुरेखा नानासो कराळे, सुनील विभूते, देवर्डेहून सुनीता रमेश कांबळे, श्री मल्लिकार्जुन श्रोता संघ आडी तालुका निपाणी इथून लक्ष्मणभाऊ लोखंडे, रुक्मिणी, भगवंत, हरी, सुशीला, पूनम, नम्रता, शौर्य, सीमा, राजवी, शीतल, अंजली, भूमिका, स्नेहल, संकेत, अभिनव, सर्वेश, आनंदा, संभाजी, गणेश, तानाजी, बाबूराव कुंभार, मल्लू शेवाळे, लक्ष्मी शेवाळे, लिंगनूर कापशे इथून संजय मोरे, संगीता मोरे, नेरली तामगाव इथून शंकर मोरे, रंजना वरद, वैदेही, स्नेहल, स्वप्नाली, नेरली तामगाव इथून शंकर मोरे, रंजना वरद, वैदेही, स्नेहल मोरे, स्वप्नाली, सुवर्णा पाटील, भरत बनकर, श्रेयस सुयोग

मोरे, नेरली तामगाव इथून शंकर मोरे, रंजना वरद वैदेही, स्नेहल स्वप्नाली, नेरली तामगाव इथून शंकर मोरे, रंजना वरद वैदेही, स्नेहल मोरे, स्वप्नाली, सुवर्णा पाटील, भरत बनकर, श्रेयश सुयोग संस्कृती, शिवज्ञा शिवशंभो, शिया पिया सोनम, प्रशांत राजपेंटर, राजाराम गायकवाड, आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाड, अभि आदिती मंजुळा अजय, राधाकृष्ण बिरणगे कसबा बावडा कोल्हापूर, सुशीला विलास दावणे कागल, सुभाष मिळचे शिरढोण, श्रीनिवास कांबळे यड्राव, शशिकांत पाटील कुरुंदवाड, सचिन किल्लेदार भडगाव, त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ, श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव, भक्तीभूषण नामदेव, आकाशकुमार अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, गीतांजली सयाजी वरुटे, हसूर दुमाला, कार्तिक अर्पित अनुराधा, आकाश शिंदे, कंदलगाव इथले श्रोते। कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं पवना काठचा धोंडी या चित्रपटातलं हे मस्त गीत।

चंदूर इथले श्रोते सुप्रिया बोलकेवाडीकर, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे, तुषार प्रसिंग कांबळे, रेखाताई येळगुडकर, संघमित्रा महिला श्रोता संघ चंदूर, संगीता काशीनाथ, रेश्मा, अंकुश, विराज, अर्जुन, चेतना, वनिता भिगाजी गायकवाड, वरणगे इथले श्रोते, श्री रोकडेश्वर नगर पांगारा शिंदे इथून पेंटर रामचंद्र इंगोले, सिद्धांत टिकू, रमाबाई, सुरेंद्र, मयुरी सुरभी, मंजुषा गौतम इंगोले, नामदेवराव शिंदे पाटील, सुनील जबडे, मास्टर विलास शिंदे पाटील, चांदू बलखंडे, ड्रायव्हर कॉलनी निजामाबाद इथून शेख अल्लाबक्ष, बेगम राबिया, श्री माटेश्वर श्रोता संघ नागेश्वर नगर माटेगाव तालुका पूर्णा इथून शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम, वैष्णवी सुवर्णा, वेणुतई, शुभम, बालाजी बोबडे, नावकीकार मारुतराव भुसारे, साहेबराव लोखंडे, अशोकनगर बसमत जिल्हा हिंगोली इथून पार्वती सखाराम ठोके, रोहित सोनू मोनू ठोके, दीपाली राजू ठोके आणि सुप्रिया ओंकार, विद्या साईनाथ, संस्कार प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार बनाचीवाडीतले श्रोते. कार्यक्रमात शेवटी आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं आम्ही दोघं राजा राणी या चित्रपटातलं हे मस्त गीत.

मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे पुढच्या गीताची, म्हणजेच शेवटच्या गीताची. आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत रामदास लोले, दगडू बेडगे, सागर कांबळे, दिलीप कांबळे, श्यामसुंदर जत्राटकर, दिलीप निगवे, पांडुरंग कांबळे, अरविंद कांबळे, मुक्काम पोस्ट येळगुड, अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे येळगुड, रेवण, अनिता, राहुल भांबिष्टे कबनूर, विलास पाटील, बाळू बोडके, काका पाटील सोमान, अरुण कांबळे, अरुण येळगुडकर.

0: तर मंडळी, या छानशा गीताबरोबर आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. पण पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या रविवारी शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमामध्ये तुमच्याच आवडीच्या काही नवनवीन गाण्यांसोबत. तोपर्यंत रश्मी कुंभाला निरोप द्या. नमस्कार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझं शिवार अंतर्गत शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं. माझं शेत माझं शिवार निवेदन रश्मी कुंभार, सादर करते डॉक्टर दीपक ठमके.

FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

केंद्र रात्रीचे 8 वाजले आहेत. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. ऐकूया तर मन की बात. माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार. सप्टेंबर महिन्याच्या मन की बात मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला भेटण्याची संधी मिळते आहे. मी देशभरातील सर्व लोकांचं स्वागत करतो. मन की बात मध्ये आपण देशवासियांच्या सकारात्मक प्रयत्नांना व्यासपीठ देतो. देशाच्या

यशाबद्दल बोलतो. भारताच्या अशाच एका मोठ्या ऐतिहासिक यशाला एका दिवसानंतरच 10 वर्ष पूर्ण होणार आहेत. हे यश आहे सर्जिकल स्ट्राईकचं. 10 वर्षांपूर्वी 28-29 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय सैन्यानं पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक केला होता. एलओसीच्या पलीकडे जाऊन आपल्या वीर जवानांनी ज्या प्रकारे दहशतवादाविरोधात कारवाई केली होती ते पाहून संपूर्ण जग अचंबित झालं होतं. सर्जिकल स्ट्राईकनं छातीठोकपणे संपूर्ण जगासमोर भारताच्या दहशतवाद विरोधी धोरणाचं एक नवं उदाहरण मांडलं होतं. दहशतवादी हल्ल्यांमुळे भारतानं दीर्घकाळ ज्या यातना सहन केल्या होत्या सर्जिकल स्ट्राईक ही त्या वेदनांविरोधातली आपली निर्णायक प्रतिक्रिया होती. गेल्या एका दशकभरात बालाकोटच्या एअर स्ट्राईक पासून ते ऑपरेशन सिंदूर पर्यंत भारतानं वारंवार हा स्पष्ट संदेश दिला आहे की जर दहशतवाद्यांनी भारतावर नजर टाकली तर त्याला कठोर प्रत्युत्तर दिलं जाईल. मित्रहो, दहशतवादी हल्ल्यांनी भारताला दीर्घकाळापासून जखमा दिल्या आहेत. एक काळ असा होता की जेव्हा भारतात बॉम्बस्फोटांची मालिका घडणं ही अतिशय सामान्य बाब झाली होती. सप्टेंबरच्या याच महिन्यात म्हणजे 13 सप्टेंबर 2008 रोजी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेत अनेक निष्पाप लोक मारले गेले होते. या घटनेच्या काही आठवड्यांनंतरच मुंबईत 26/11 खूप मोठा हल्ला झाला होता. मित्रहो, या आधीही प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई करण्याची मागणी व्हायची, परंतु त्याकडे तितकं लक्ष दिलं जात नव्हतं. वेळ निघून जाण्याची वाट पाहिली जायची. आजचा भारत दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचं धोरण अवलंबत वाटचाल करत आहे आणि आपण याचे परिणामही पाहत आहोत. मित्रहो, याच वर्षी 9/11 दहशतवादी हल्ल्यालाही 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये ज्या निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला होता त्यात अमेरिकेनंतर सर्वाधिक नागरिक भारताचे होते. मला आठवतं 2014 पंतप्रधान झाल्यानंतर जेव्हा मी अमेरिकेला गेलो होतो तेव्हा न्यूयॉर्कमध्ये मी या निष्पाप नागरिकांना आपली श्रद्धांजली अर्पण करायला गेलो होतो आणि आज पुन्हा एकदा मी भारताच्या कोट्यवधी नागरिकांच्या वतीनं पीडित कुटुंबांप्रती आपल्या संवेदना व्यक्त करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, सध्या देशाचं एक खूप मोठं चित्र आकार घेत आहे. या चित्रात तुम्हीही आहात, तुमचं कुटुंबही आहे, तुमचे शेजारपाजारचे लोकही आहेत. मी बोलतोय भारताच्या जनगणनेबद्दल. देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये याचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण झाला आहे. 32 कोटींपेक्षा जास्त कुटुंबांची माहिती नोंदवली गेली आहे. सध्या लडाख, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडच्या दुर्गम आणि बर्फाळ भागात हे काम सुरू आहे. तिथून अनेक प्रेरणादायी अनुभव आमच्या समोर आले आहेत. उत्तराखंडमध्ये जनगणनेची सुरुवात चमोलीतील माणा या गावापासून झाली. माणाला देशातील पहिलं गाव म्हटलं जातं. माणामध्ये सर्वात आधी 83 वर्षांच्या पूर्णिमा रावतजी यांच्यापासून जनगणनेचा प्रारंभ झाला. उत्तरकाशीतील बगोरी गावात होमस्टे चालवणारे हरदेवसिंग राणाजी यांनी डिजिटल माध्यमातून आपली माहिती स्वतः नोंदवली. मित्रहो, जनगणना हे आपल्या सर्वांचं राष्ट्रीय कर्तव्य आहे. मी 15 ऑगस्टला देखील देशवासियांना आवाहन केलं होतं की यासाठी आपला वेळ नक्की काढा. जनगणनेसाठी आपली माहिती स्वतःहून नोंदवण्याची ही सुविधा खूपच सोपी आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच तुमची आणि तुमच्या कुटुंबाची माहिती नोंदवू शकता. ही सुविधा हिंदी सोबतच 16 भाषांमध्येही उपलब्ध आहे. मित्रहो, यासाठी तुम्हाला जनगणनेच्या ऑनलाईन पोर्टलला भेट द्यावी लागते. हे पोर्टल आहे se.census.gov.in. या पोर्टलला भेट दिल्यावर तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक वापरून लॉग इन करा, आपल्या ठिकाणाची नोंद करा, आपल्या कुटुंबाशी संबंधित माहिती भरा आणि ती दाखल करा. या संपूर्ण प्रक्रियेसाठी सुमारे 15-20 मिनिटांचा वेळ लागतो. यासाठी तुम्हाला कोणताही दस्तऐवज देखील अपलोड करायचा नाहीये. माहिती सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक विशेष आयडी मिळेल.

जेव्हा जनगणना करणारे कर्मचारी तुमच्या घरी येतील तेव्हा तुम्ही त्यांना हा आयडी सांगू शकता. तुमच्याद्वारे दिलेल्या माहितीची पडताळणी झाल्यानंतर ती जनगणनेचा भाग बनेल. मित्रहो, आतापर्यंत मोबाईलवरून 2,60,00,000 जास्त लोकांनी जनगणना पोर्टलवर आपली माहिती भरली आहे, स्वगणना केली आहे. यासाठी तुमचाही थोडासा वेळ खर्ची होईल, पण देशासाठी हे खूप महत्त्वाचं आहे, कारण तुमची अचूक माहिती, तुमच्या कुटुंबाची योग्य माहिती देशाच्या भविष्याच्या खऱ्या चित्राची मांडणी करण्यासाठी उपयुक्त असते. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज 27 सप्टेंबरची ही तारीख एका विशेष कारणामुळे आणखी खास झाली आहे. आज अशा एका महान व्यक्तीची 100वी जयंती आहे, ज्यांनी संस्कृती, समाज आणि राष्ट्रासाठी आपलं संपूर्ण आयुष्य अर्पण केलं होतं. मी बोलतोय विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष श्रद्धेय स्वर्गीय अशोक सिंहलजी यांच्याबद्दल. 27 सप्टेंबर 1926 रोजी आजच्याच दिवशी आग्रा इथं त्यांचा जन्म झाला होता. ते समाजात राहूनच तपस्वींसारखं आयुष्य जगले. राम जन्मभूमी आंदोलनाला त्यांनी जी दिशा दिली, जी ऊर्जा दिली, आज त्याचाच परिणाम म्हणून आपण अयोध्येमध्ये भव्य मंदिर साक्षात पाहत आहोत. मला तर मोठं भाग्य लाभलं, मी केवळ त्यांचं ते जीवन जवळून पाहिलंच नाही तर मला त्यांच्यासोबत या अभियानात कार्य करण्याची संधीही मिळाली. जेव्हा मी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेच्या अनुष्ठानात सहभागी होत होतो त्यावेळीही मला वारंवार अशोकजी यांची आठवण येणं खूप स्वाभाविक होतं. मित्रहो, अशोकजी यांच्याबद्दल अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्याबद्दल तितकीशी चर्चा होत नाही. राम मंदिर आंदोलनासोबतच त्यांनी सामाजिक भेदभाव आणि विषमतेविरोधातही एक मोठा लढा दिला होता. त्यांचा जन्म एका अत्यंत समृद्ध कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील एक नागरी सेवा अधिकारी होते. त्यांच्या भावा बहिणींमध्ये देखील बहुतांश लोक मोठमोठ्या पदांवर होते. ते स्वतः IIT BHUचे पदवीधर होते. मात्र असं सगळं असताना देखील त्यांनी समाज आणि संस्कृतीसाठी आपलं संपूर्ण आयुष्य अर्पण केलं, आणि हीच तर महान लोकांची ओळख असते. आज त्यांच्या जन्मशताब्दीच्या प्रसंगी मी त्यांच्या कोट्यावधी चाहत्यांच्या वतीनं त्यांना वंदन करतो, माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, या वर्षाची सुरुवात आपण स्वाभिमानाच्या एका महापर्वासोबत केली होती, आणि हे पर्व होतं सोमनाथ स्वाभिमान पर्व. आजपासून 1000 वर्षांपूर्वी म्हणजे 1026 मध्ये मोहम्मद गजनी यानं पहिल्यांदा सोमनाथ मंदिराचा विध्वंस केला होता. मात्र जे लोक सोमनाथ मंदिर तोडून भारताची ओळख संपुष्टात आणण्यासाठी आले होते आज त्यांचं कोणतंही अस्तित्व उरलेलं नाही, आणि सोमनाथ मंदिर पूर्ण भव्यतेसह विशाल समुद्राच्या किनाऱ्यावर भारताला अमरतेचा आशीर्वाद देत आहे. आणि म्हणूनच आपण अत्यंत अभिमानानं यावर्षी सोमनाथ स्वाभिमान पर्व साजरं केलं. मित्रहो, ही चर्चा मी आज मन की बात मध्ये पुन्हा एकदा का करत आहे याचंही एक खास कारण आहे. सन 1026 मध्ये जेव्हा गजनीनं सोमनाथ मंदिराचा विध्वंस केला होता त्याच वर्षी गुजरातमधल्याच मोढेरा इथल्या प्रसिद्ध सूर्य मंदिरावरही हल्ला झाला होता. ते तोडलं गेलं होतं. म्हणजेच मोढेरा मंदिर विध्वंसालाही या वर्षी 1000 वर्ष झाली आहेत. खरं तर त्यावेळी हे मंदिर उभारून फक्त एकच वर्ष झालं होतं. म्हणजे सन 1025 मध्ये या मंदिराची उभारणी राजा भीमदेव यांनी केली होती. मित्रहो, तुम्ही त्या काळाबद्दलचा विचार करा ज्यावेळी इतका मोठा हल्ला झाला असेल, सोमनाथ मंदिरासारखं श्रद्धेचं एवढं मोठं केंद्र खंडित केलं गेलं असेल आणि इतरही अनेक ठिकाणी हल्ले झाले असतील, अशा वेळी कोणत्याही समाजाचं किंवा शासनाचं मनोधैर्य खचू शकलं असतं. परंतु पहिल्या राजा भीमदेव यांनी केवळ गजनीचा सामनाच केला नाही तर थोड्याच काळात मोढेरा सूर्य मंदिराची पुनरुभारणी सुद्धा केली. या जिद्दीमुळे सोमनाथ मंदिराचाही वारंवार विध्वंस होऊन देखील पुनरुभारणी होत राहिली. तर मित्रहो,

मोढेरा सूर्य मंदिरावरही नंतरच्या काळात हल्ले थांबलेच नाहीत. नंतर अल्लाउद्दीन खिलजी यानं पुन्हा एकदा वास्तुकलेचे भव्य मंदिर तोडलं. पण मित्रहो, आपण भारताचे लोक सूर्याची उपासना केवळ वास्तू आणि मंदिरांच्या माध्यमातूनच करत नाही. आपली सूर्य उपासना याचा एक अर्थ असाही असतो की प्रकाश, ऊर्जा, विज्ञान आणि सातत्यपूर्णतेची प्रेरणा. आणि म्हणूनच मोढेराही आज केवळ सूर्य मंदिरासाठीच ओळखलं जात नाही, तर गुजरातचं हे गाव देशातलं पहिलं सौर गाव, सोलार व्हिलेज बनलं आहे. मोढेरा आज पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालतं आणि या गावानं देशासमोर शाश्वततेचं एक उदाहरण ठेवलं आहे. मोढेरामध्ये पर्यटकांसाठी असंख्य आकर्षणं आणि सुविधांचाही प्रारंभ झाला आहे. जानेवारीत मकर संक्रांतीनंतर तिथं मोढेरा नृत्य महोत्सवाचं आयोजन केलं जातं. या महोत्सवात भारताच्या सांस्कृतिक आणि शास्त्रीय नृत्याचं अद्भुत सादरीकरण केलं जातं. माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनीही एकदा मोढेराला नक्की जावं आणि भारताच्या या गौरवशाली वारशाचं दर्शन घ्यावं. मित्र हो, भूतकाळासोबतचं आपलं नातं आजही अतिशय जिवंत आहे. यामागे त्या लोकांचं समर्पण आणि परिश्रम आहेत जे या नात्याला अधिक दृढ बनवत आहेत. तमिळनाडूमध्ये तिरुचिरापल्लीतील मनप्पाराई इथं असाच एक अनोखा प्रयत्न केला जात आहे. एका महाविद्यालयातील तमिळ अभ्यास विभागाशी संबंधित असलेले ए सेल्वा राजूजी हा प्रयत्न पुढे नेत आहेत. एका व्याख्यानादरम्यान त्यांना आपल्या एका विद्यार्थ्याकडून काही प्राचीन मूर्तींची माहिती मिळाली होती. या विषयावर चर्चेनंतर त्यांनी प्रत्यक्ष क्षेत्र भेटीचं नियोजन केलं. या भेटीदरम्यान त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी असंख्य मूर्ती सापडल्या आणि प्राचीन मंदिरंही दिसली. भूतकाळाशी जोडलं जाण्याचा हा एक रंजक प्रयत्न आहे. अशा प्रकारे आपण आपल्या वारशाबद्दल अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकतो. देशाच्या इतर भागातही असे प्रयत्न केले जाऊ शकतात ज्यातून आपल्याला आपला इतिहास जवळून पाहण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळत असते. माझ्या देशवासियांनो, काही दिवसांनंतरच 2 ऑक्टोबर आहे, पूज्य बापूजींच्या जयंतीचा दिवस. बापूंनी आपल्याला जीवनाचे अनेक मंत्र दिले आहेत. स्वच्छता हा देखील त्यापैकीच एक आहे. आपण अनेकदा आपल्या आसपास स्वच्छतेशी संबंधित अनेक प्रयत्न पाहतो. हे प्रयत्न अत्यंत प्रेरणादायी आणि उत्साह वाढवणारे असतात. समाज माध्यमांवरही अशी छायाचित्र, अशा चित्रफिती, अशा रील्स वारंवार आपलं लक्ष वेधून घेतात. अलीकडच्या काळात मी असे अनेक प्रयत्न पाहिले आहेत. कुठे मध्य प्रदेशात काही तरुण नदी स्वच्छतेचं काम करत आहेत. त्यांच्या छोट्याशा प्रयत्नांसोबत संपूर्ण समाज जोडला गेला आहे. अशाच तऱ्हेनं आंध्र प्रदेशात युवा वर्ग जुन्या विहिरी आणि जलकुंभांची स्वच्छता करत आहेत. यामुळे आपल्या जुन्या वारशांचं पुनर्संवर्धन करण्याचं काम होतंय. मुंबईत काही तरुण समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्याची मोहीम राबवत आहेत. दर आठवड्याला कोणत्या ना कोणत्या समुद्र किनाऱ्यावर शेकडो युवा सहकारी एकत्र येत आहेत, स्वच्छतेतून सेवा करत आहेत. इथं दिल्लीमध्ये मुलं आणि युवा वर्ग लोकांना कचऱ्याचं वर्गीकरण करण्यासाठी आणि आपल्या आसपास स्वच्छता राखण्यासाठी जागरूक करत आहेत. पश्चिम बंगालमध्ये युवा विद्यार्थी स्थानिक लोकांच्या सोबतीनं पर्यटन स्थळांवरील बाजारपेठांची स्वच्छता करत आहेत. मित्र हो, या सर्व प्रयत्नांमध्ये एक गोष्ट खूप सहजपणे दिसून येते. कुठे सुरुवात एका व्यक्तीनं केली, मग त्याच्यासोबत आणखी काही लोक जोडले गेले, कारवा बढता गया. आणि हाच तर लोकसहभाग आहे. बापूंप्रती आपली सर्वात सुंदर श्रद्धांजली देखील स्वच्छता हीच आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण पर्यावरणाचं रक्षण करतो तेव्हा आपण फक्त झाडं, पानं किंवा पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचं संरक्षण करत नाही, तर ती संपूर्ण जीवनव्यवस्था अधिक बळकट करत असतो. देशाच्या विविध भागात सुरू असलेले काही प्रयत्न हीच भावना अतिशय सुंदर पद्धतीनं आपल्यासमोर घेऊन येत आहेत. मित्रांनो, आसाममध्ये सोनाई रुपाई वन्यजीव अभयारण्य आहे. एक काळ असा होता जेव्हा या परिसरात हत्तींचा मोठ्या प्रमाणावर वावर होता. मात्र हळूहळू जंगलाच्या जमिनीवर मानवी अतिक्रमण

गेलं आणि त्यामुळं हत्ती या परिसरापासून दूर गेले. 3 वर्षांपूर्वी ही जमीन अतिक्रमण मुक्त करण्यात आली आणि आता त्याचे आश्चर्यकारक परिणाम आपल्याला दिसून येत आहेत. हत्ती पुन्हा या परिसराकडे वळत आहेत. ज्या भागातून गेली अनेक वर्ष त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा पुसल्या गेल्या होत्या त्याच ठिकाणी दिसत आहेत. मित्रो, आसाममध्ये जातोय या अंतर्गत एका अतिशय लहानशा जीवाचं पिग्मी हॉगचं संरक्षण केलं जाते. एकेकाळी या जीवाचं अस्तित्व संपुष्टात येतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी केवळ 6 पिग्मी हॉग्सच्या मदतीनं एक संवर्धन कार्यक्रम सुरू करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचं पुन्हा एकदा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पुनर्वसन करण्यात आलं. त्यांच्या वास्तव्याला पोषक ठरणाऱ्या गवताळ प्रदेशांचाही विकास आणि संवर्धन करण्यात आलं आणि आज या संवर्धन कार्यक्रमामुळे पिग्मी हॉग्सची संख्या 190च्या वर गेलेली आहे. मित्रांनो, आपलं निसर्गाशी असलेलं नातं केवळ निसर्गाचं जतन करण्यापुरतं मर्यादित नाहीये. अनेकदा आपण निसर्गाची काळजी घेतो आणि दुसऱ्या बाजूने तोच निसर्ग आपल्या जीवनाचा आधार बनतो. पश्चिम बंगालमधील सुंदरबन परिसरातील काही महिला याच नात्याचं एक प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवत आहेत. झारखाली येथील या महिला मॅनग्रोव्हची जंगलं निर्माण करत आहेत. यातल्या बहुतांश महिला अशा आहेत ज्यांनी वाघाच्या हल्ल्यात आपल्या पतीला गमावलं आहे. पती गमावल्यानंतर सुंदरबनच त्यांच्या उपजीविकेचा आधार बनलं. त्यांनी लावलेली मॅनग्रोव्हची झाडं आज गावांसाठी नैसर्गिक संरक्षण कवच बनत आहेत. त्याचबरोबर ही झाडं लावल्यामुळे या महिलांना उत्पन्नाचं साधनही मिळालं आहे. मित्रांनो, आपण पर्यावरणाचं जतन करूया, निसर्गाचा समतोल राखूया आणि निसर्गातील जैवविविधतेचं संरक्षण करूया. या दिशेनं आपण टाकलेलं प्रत्येक पाऊल म्हणजे आपल्या भावी पिढ्यांप्रती आपली असलेली जबाबदारी आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, अलीकडेच देशातील लाखो युवकांनी नशेविरुद्ध अंमली पदार्थांविरुद्ध एक अत्यंत महत्वपूर्ण संकल्प केला आहे. युवकांनी स्वतःही नशेपासून दूर राहण्याची प्रतिज्ञा घेतली आहे आणि हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीही स्वीकारली आहे. हे सर्व नशामुक्त युवा अभियानाच्या अंतर्गत घडत आहे. हे अभियान 100 आठवडे चालणार आहे. यामध्ये माय भारतचे स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. एनएसएस मधील आपले युवकही या अभियानाचा भाग आहेत. शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठ देखील या उपक्रमात सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर अनेक सामाजिक आणि आध्यात्मिक संस्थांनीही यासाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या काही दिवसात देशभरात हजारो संकल्प समारंभ आणि जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मित्रांनो, या अभियानातील एक गोष्ट मला विशेष भावली ती म्हणजे नशामुक्तीचा संदेश. आपले युवक हा संदेश स्वतःच्या भाषेत स्वतःच्या पद्धतीने पुढे घेऊन जात आहेत. मी मन की बात मधून युवकांना आवाहन केलं होतं की त्यांनी आपल्या सर्जनशीलतेच्या माध्यमातून या अभियानाशी जोडलं जावं आणि मला आनंद आहे की हजारो युवक या आवाहनाला प्रतिसाद देत पुढे आले आहेत. माय भारत या माध्यमातून अँथम, घोषवाक्य लेखन आणि पथनाट्य अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियावरही आपले युवक नशामुक्त युवा या हॅशटॅगसह आपला क्रिएटिव्ह कंटेंट शेअर करत आहेत. म्हणजेच संदेशही युवकांचा, माध्यमही युवांचं आणि संदेश पुढे घेऊन जाणारे देखील युवाच आहेत. आगामी काळात या अभियानाअंतर्गत आरोग्य तपासणी शिबिरं, ध्यान शिबिरं यासारख्या अनेक उपक्रमांचंही आयोजन करण्यात येणार आहे. मित्रांनो, लवकरच आपले अनेक सण आणि उत्सवही येणार आहेत. यावेळी सणांच्या आनंदात सहभागी होत असतानाच आपण आपल्या आजूबाजूलाही थोडं लक्ष देऊया. एखादा युवक चुकीच्या सवयींकडे वळत असेल तर त्याच्याशी संवाद साधूया. एखादी व्यक्ती व्यसनातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असेल तर तिला आधार देऊया. नशामुक्त युवा, विकसित भारत हा संकल्प आपण सर्वांनी मिळून पुढे

घेऊन जाऊया. माझ्या प्रिय देशवासियांनो, यावेळी लाल किल्ल्यावरून मी क्रीडा क्षेत्रासाठी टॅलेंट हंट अभियानाची घोषणा केली आहे. भारतानं क्रीडा क्षेत्रात सातत्यानं उत्कृष्ट कामगिरी करत राहावी यासाठी गावागावात आणि छोट्या शहरांपर्यंत पोहोचून क्रीडा क्षेत्रातील प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेणं अत्यंत आवश्यक आहे. याच कार्यासाठी स्वतःला समर्पित केलेले अनेक लोक आज आपल्या देशात आहेत. लपलेली क्रीडा प्रतिभा शोधून त्या खेळाडूंना योग्य प्रशिक्षण देऊन घडवणं हा त्यांचा एकच ध्यास आहे. आपल्या पंजाबमध्ये राजिंदर सिंहजी हे असंच एक समर्पित व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या नावासोबत सिनियर ही उपाधीही जोडली जाते. 1980 साली ऑलिम्पिकमध्ये हॉकीचं सुवर्णपदक मिळवणाऱ्या भारतीय संघाचे ते एक सदस्य होते. 1982 विश्वचषक स्पर्धेतही त्यांनी आपल्या खेळातून छाप पाडली होती. सन 2001 भारतानं प्रथमच पुरुषांच्या ज्युनियर विश्वचषकाचं विजेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर 2003 भारतानं सिनियर आशिया कपचं विजेतेपदही पटकावलं. या दोन्ही स्पर्धांमध्ये राजेंद्र सिंहजी यांनी प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती. आता ते राऊंड ग्लास हॉकी अकॅडमीच्या माध्यमातून आपला हा ध्यास पुढे नेत आहेत. त्यांच्या प्रयत्नातून गावांमध्ये नवीन हॉकी ॲस्ट्रोटर्फ मैदानांची उभारणी केली जात आहे. राजेंद्रजी यांचं उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे. ज्या गावांमध्ये उत्तम प्रशिक्षणाच्या सुविधा मर्यादित आहेत अशा ठिकाणी लपलेल्या क्रीडा प्रतिभा असलेल्या मुलांचा शोध घेणं. त्यांच्या या अशा प्रयत्नांमुळे आज अनेक खेळाडू भारताच्या ज्युनियर आणि सिनियर स्तरावर आपलं स्थान निर्माण करत आहेत. राजेंद्र सिंहजी यांच्या या समर्पणाचं आणि योगदानाचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आवळा हा आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. बहुतांश घरांमध्ये आवळ्यापासून बनवलेलं लोणचं आणि मुरंबा आवडीनं खाल्ले जातात. अनेकांना आवळ्याचा ज्यूसही आवडतो आणि हिवाळ्यात च्यवनप्राश हा आपल्या दैनंदिन आहारातील एक महत्वाचा भाग बनतो. आपल्या घरातली वडीलधारी मंडळी तर पिढ्यानपिढ्या आवळ्याच्या गुणधर्मांविषयी आपल्याला सांगत आली आहेत. मित्रांनो, आज हाच आवळा उत्तर प्रदेशात करत आहे. प्रतापगढ आणि आवळ्याचं नातं फार जुनं आहे. इथले शेतकरी पिढ्यानपिढ्या आवळ्याची लागवड करत आले आहेत. आवळ्यानं प्रतापगढला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे आणि आता ही जुनी ओळख इथल्या शेतकरी आणि महिलांसाठी नव्या संधींचे दरवाजे उघडत आहे. एक जिल्हा एक उत्पादन अर्थात ODOP या उपक्रमाच्या माध्यमातून इथं आवळ्याशी संबंधित स्थानिक उद्योगांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळालं आहे. आज प्रतापगढमध्ये आवळा प्रक्रिया उद्योगाशी संबंधित सुमारे 100 युनिट्स कार्यरत आहेत. यामध्ये अशी भूमिका बजावत आहेत. असाच एक समूह म्हणजे देवगड कमासी गावातील सावित्री फुले स्वयंसहायता गट. या गटातील महिला आवळ्यापासून कॅंडी मुरंबा आणि ज्यूस तयार करत आहेत. ODOPच्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांना नव्या बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्याच्या संधी वाढल्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. याचप्रमाणे एका गावात विंध्यवासिनी स्वयंसहायता गट कार्यरत आहे. या गटातील महिला आवळ्याचं लोणचं पाचक चूर्ण या आणि अशा अनेक प्रकारच्या वस्तू तयार करत आहेत. या महिलांना उत्पादन प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात आली, तसंच त्यांना कर्जाची सुविधाही मिळाली. शिवाय त्यांना स्थानिक व्यापार मेळ्यांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आणि पाहता पाहता त्यांचं उत्पन्न लक्षणीयरित्या वाढलं. मित्रांनो, आपल्या देशाच्या प्रत्येक भागात असं काही ना काही वैशिष्ट्य नक्कीच आहे. कुठे एखादं खास फळ आहे, कुठे एखादी पारंपरिक कला आहे, तर कुठे एखादं अनोखं कौशल्य आहे. एक जिल्हा एक उत्पादन ODOP हे याच वैशिष्ट्यांना पुढे नेण्याबद्दलचं अभियान आहे. आपला हाच प्रयत्न असला पाहिजे की आपल्या गावांची आणि छोट्या शहरांची वैशिष्ट्यपूर्ण ओळख ही केवळ स्थानिक बाजारपेठेपुरती मर्यादित राहू नये, तर ही उत्पादनं देशाच्या विविध भागांपर्यंत पोहोचावी.

आणि पुढे जाऊन त्यांनी जागतिक बाजारपेठांमध्येही आपली ओळख निर्माण करावी. यातून व्होकल फॉर लोकल या अभियानालाही बळ मिळतं आणि त्यातूनच देशालाही आत्मनिर्भर बनवण्याची प्रेरणा मिळते. आगामी सण उत्सवांच्या काळातही आपण व्होकल फॉर लोकल हा मंत्र अजिबात विसरता कामा नये. माझ्या प्रिय देशवासियांनो, हा सप्टेंबर महिना कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला समर्पित आहे. पोषण माहमध्ये विविध क्षेत्रांशी संबंधित व्यक्ती आणि संस्था या उदात्त कार्यासाठी एकत्र येतात. कुपोषणाचा सामना करण्यासाठी यावर्षी अनेक प्रशंसनीय उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. छत्तीसगडमध्ये हर घर मुनगा घर घर मुनगा हे अभियान सुरू करण्यात आलं आहे. या माध्यमातून लोकांना पौष्टिक मुनगा अर्थात शेवगा म्हणजेच मोरिंगा आपल्या आहारात समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहित केलं जात आहे. गुजरातनंही वांगी स्पर्धा म्हणजेच मिलेट्स पासून तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांची स्पर्धा सुरू केली आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून स्वस्त पौष्टिक आणि स्थानिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन दिलं जात आहे. आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. महाराष्ट्र राज्याचे सुद्धा या दिशेनं सुरू असलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत. इथले शिक्षक अंगणवाडी कार्यकर्त्या आणि मुलांचे पालक जनजागृती अभियानाशी जोडले जात आहेत. यावर्षी मिझोराममध्ये देखील लोकांनी एकत्र येऊन पोषण वाटिकांची देखभाल करण्यासाठी एक अभियान सुरू केलं आहे. हा उपक्रम मिझो समाजातील तलो मडियना या परंपरेशी सुसंगत आहे. याचा अर्थ आहे निस्वार्थ सेवा करणं आणि इतरांना मदत करण्यासाठी सदैव पुढे राहणं. अशा प्रकारचे प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहेत. मला अंगणवाडी केंद्रांशी जोडलेल्या त्या सर्व व्यक्तींचाही अभिमान आहे ज्या अशा उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होत आहेत. आज ही अंगणवाडी केंद्र पोषण ट्रॅकर या डिजिटल प्रणालीशी जोडली गेली आहेत. आतापर्यंत सुमारे 9 कोटी लाभार्थी या प्रणालीवर रजिस्टर झाले आहेत. यामुळे लहान मुलं गर्भवती महिला आणि स्तनदा मातांची अधिक प्रभावीपणे काळजी घेणं शक्य झालं आहे. कुपोषणाविरुद्धची ही लढाई आपल्याला अशाच प्रकारे पुढे घेऊन जायची आहे. आपल्याला आपला समाज कुपोषणापासून पूर्णपणे मुक्त करायचा आहे. मित्रांनो, आपण सर्वांनी या महिन्यात संपूर्ण श्रद्धा आणि उत्साहानं गणेशोत्सव साजरा केला. देशभरात अत्यंत भक्तिभावानं गणपती बाप्पाचं स्वागत करण्यात आलं. हा पवित्र उत्सव संपूर्ण वातावरण आनंद उत्साह आणि चैतन्यानं भारून टाकतो. मित्रांनो, विघ्नहर्ता श्री गणेश हा देव म्हणजे ज्ञान बुद्धी आणि शुभ कार्याच्या शुभारंभाचं प्रतीक आहे. त्याच्या प्रती असलेली अगाध श्रद्धा केवळ भारतातच आहे असं नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर श्रीमान पंथोन थिरखानोनजी यांचं घेऊ. ते मूळचे थायलंडचे. थायलंडमध्ये भगवान श्री गणेशाची पूजा फ्रा फिकानेत या रूपात केली जाते. जेव्हा श्रीमान पंथोन थिरखानोनजी 19 वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना भगवान श्री गणेशाची एक प्रतिमा भेट म्हणून दिली आणि तिथूनच त्यांच्या मनात गणेश भक्तीची एक विलक्षण ज्योत प्रज्वलित झाली. गेल्या 4 दशकांहून अधिक काळापासून ते भगवान श्री गणेशाशी संबंधित परंपरांचा अभ्यास करत आहेत. त्यांनी भारत आणि नेपाळसह आशियातील अनेक देशांमध्ये प्रवास केला. महाराष्ट्राशी त्यांचं नातं विशेष जिव्हाळ्याचं आहे. अष्टविनायक परंपरेविषयी माहिती मिळाल्यानंतर ते महाराष्ट्रात अनेक वेळा आले आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे थायलंडमधील गणेश भक्तांमध्येही अष्टविनायक यात्रा लोकप्रिय झाली आहे. सन 2002 मध्ये त्यांनी थायलंडच्या उत्तरेकडील चियांग माई इथं गणेश हिमाल म्युझियमची स्थापना केली. आज या संग्रहालयात भारतात येणं शक्य नसलेल्या भाविकांसाठी अष्टविनायकांच्या मूर्तीही ठेवण्यात आल्या आहेत. इथं दर रविवारी सकाळी 10 च्या सुमारास भगवान श्री गणेशाची पूजा अर्चा केली जाते. गणपतीशी संबंधित

अनुष्ठानही आयोजित केले जातात. तर मित्रांनो, या उदाहरणातून भारतीय श्रद्धा, कला आणि सांस्कृतिक परंपरा देशाच्या सीमांपलीकडेही कशा प्रकारे लोक बाप्पांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर असाच कायम राहो अशी मनोकामना मी व्यक्त करतो. मला अनेक विषयांवरचे तुमचे संदेश मिळत असतात. तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अशा उल्लेखनीय प्रयत्नांची मनापासून दखल घेऊन त्यांचं कौतुक करतो तेव्हा त्यांची काहीतरी चांगलं घडवण्याची उमेद आणखी वाढते. मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्याविषयी जाणून घेतल्यानं देशाच्या कानाकोपऱ्यातील इतर लोकांनाही प्रेरणा मिळते. ही प्रेरणादायी वाटचाल आपल्या सर्वांच्या सहकार्यानं अशीच निरंतर पुढे चालू राहो. आगामी सण उत्सव आपण आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रपरिवारासोबत आनंद, उत्साह आणि जल्लोषात साजरे करा. मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. श्रोतेहो, आताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी केलेल्या संवादाचा मराठी अनुवाद ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. मन की बातचा हा मराठी अनुवाद आम्ही पुनःप्रसारित केला होता. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्झवर.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडलं.

0: जणू होऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदन.
1: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
2: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
1: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
3: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर.
4: थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर दिल्ली केंद्रावरच्या बातम्या आणि कार्यक्रम.
5: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. महाराष्ट्रातल्या प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची ग्वाही. दुष्काळ

0: संदर्भात 12 उपाययोजना पंचनामे सुरू. दुष्काळग्रस्तांसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुख्यमंत्र्यांकडे 17 मागण्या. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताला 4 रौप्य आणि 3 कांस्य पदकं. आणि एक दिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचं भारतापुढे विजयासाठी 296 धावांचं आव्हान. भारताची दमदार फलंदाजी. शुभमन गिलचं नाबाद शतक. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 138 भाग होता. उद्या सर्जिकल स्ट्राईकला 10 वर्ष पूर्ण होत असल्याचं त्यांनी स्मरण केलं. नियंत्रण रेषेपलीकडच्या पलीकडे जाऊन भारतीय जवानांनी दहशतवादाविरोधात केलेली कारवाई पाहून जग अचंबित झालं होतं असं ते म्हणाले. आताचा भारत दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचं धोरण अवलंबत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. जनगणना हे प्रत्येक नागरिकाचं राष्ट्रीय कर्तव्य असल्याचं सांगून त्यासाठी वेळ काढण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं. सोमनाथ मंदिराच्या विध्वंसाला यंदा 1000 वर्ष पूर्ण झाली आहेत. हे मंदिर तोडून भारताची ओळख संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचं आज कोणतंही अस्तित्व उरलेलं नाही. मात्र हे भव्य मंदिर आजही दिमाखानं उभं आहे असं ते म्हणाले. त्याचवर्षी हल्ला झालेल्या मोढेरा सूर्य मंदिराचा इतिहास आणि त्याच्या पुनरुभारणीबद्दलही त्यांनी सांगितलं. येत्या 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची जयंती असल्याचं स्मरण प्रधानमंत्र्यांनी केलं. गांधीजींनी दिलेल्या मंत्रांपैकी स्वच्छता हा महत्वाचा मंत्र होता असं ते म्हणाले. मुंबईतले समुद्र किनारे स्वच्छ करण्याच्या मोहिमेसह देशभरातले जलस्रोत, सार्वजनिक परिसर स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांची माहिती देत स्वच्छता हीच महात्मा गांधींना सर्वात सुंदर श्रद्धांजली असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: इन सभी प्रयासों में एक बात बहुत सहजता से दिखाई देती है. कहीं शुरुआत एक व्यक्ति ने की, फिर उसके साथ कुछ और लोग आ गए, कारवा बढ़ता गया. यही तो जनभागीदारी है. बापू के प्रति हमारी सबसे सुंदर श्रद्धांजलि भी स्वच्छता ही है.
0: नशामुक्त युवा अभियानांतर्गत लाखो युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचा संकल्प केला आहे. नशेतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना आधार द्यावा आणि नशामुक्त युवा विकसित भारताचा संकल्प सर्वांनी मिळून पुढे न्यावा असं आवाहन त्यांनी केलं. आपला समाज पूर्णतः कुपोषणमुक्त करण्याचं उद्दिष्ट प्रधानमंत्र्यांनी सर्वांसमोर ठेवलं. कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला समर्पित असल्याचं सांगत विविध राज्यातल्या पोषण माह उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रातले शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि पालकांच्या प्रयत्न त्यांनी विशेष कौतुक केलं. क्रीडा क्षेत्रातल्या प्रगतीसाठी गावागावात आणि छोट्या शहरात प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेण्याची गरज प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून भारताची श्रद्धा, कला आणि सांस्कृतिक परंपरा सीमांपलीकडेही लोकप्रिय होत असल्याची प्रचिती आल्याचं मोदी म्हणाले. थायलंडमधल्या गणेश हिमालय संग्रहालयाचा आणि महाराष्ट्रातल्या अष्टविनायक परंपरेशी असलेल्या त्याच्या नात्याचा उल्लेख त्यांनी केला. महाराष्ट्रातल्या दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंधारणाची व्यापक कामं, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रभावी अंमलबजावणी तसंच प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार वचनबद्ध आहे अशी ग्वाही केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी आज दिली. धुळे इथं आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. पडळसे आणि नारपार प्रकल्पांसाठी 800 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसंच उकाई धरणातलं पाणी महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यासाठी केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. सुलवाडे, जांपळ आणि तापी धरण उपसा सिंचन योजनेची कामं वेगानं पूर्ण करायचे निर्देश त्यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिले. तसंच कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकायच्या सूचनाही त्यांनी केल्या. दुष्काळासंदर्भात करायच्या 12 उपाययोजनांना सुरुवात केली असून पंचनामे करायची प्रक्रियाही सुरू झाली आहे. ज्या तालुक्यांचा समावेश नाही अशाही तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते नागपूर इथं बातमीदारांशी बोलत होते. दुष्काळानं बाधित कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
2: शेतकऱ्यांना योग्य दिलासा देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं केलं जाईल. फार कमी तालुके आहेत की ज्या ठिकाणून तक्रारी येत आहेत की आमचा तालुका आला नाही, त्याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी होईल आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ट्रिगर 3 अंतर्गत आपण समाविष्ट करून घेणार आहोत आणि त्यांनाही त्या ठिकाणी मदत मिळणार आहे. कोणताही शेतकरी हा सुटणार नाही.
0: फेब्रुवारीपर्यंत एल निनोचा परिणाम राहील असं तज्ञांचं मत आहे. त्यादृष्टीनं सरकार तयारी करत आहे. प्रत्येक जिल्ह्याला उपलब्धतेनुसार पाण्याचा आराखडा तयार करावा लागेल असं मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान दुष्काळग्रस्त शेतकरी शेतमजूर आणि ग्रामीण नागरिकांना तातडीचा दिलासा मिळावा यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री

0: त्यांना पत्र लिहून 17 मागण्या केल्या आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी, जमीन महसूल आणि कृषी वीज बिल माफी, प्रति कुटुंब 25 किलो मोफत धान्य, शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 1,00,000 रुपये आणि शेतमजुरांना 25,000 रुपये अनुदान इत्यादी मागण्यांचा त्यात समावेश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज महिलांच्या लांब उडी स्पर्धेत भारताच्या एनसी सोजन एडप्पिली हिने रौप्य पदक जिंकलं. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारे याने हे रौप्य पदकाची कमाई केली. त्याआधी स्क्वॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंह यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंह हिनं रौप्य पदक मिळवलं. महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत हरिता भद्रा हिनं तर डेकेथॉलॉनमध्ये तेजस्वी शंकर कांस्य पदक मिळवलं. महिलांच्या 3,000 मीटर स्टिपल चेस प्रकारात पारुल चौधरीनं कांस्य पदक मिळवलं. महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत हरिता भद्रा हिनं कांस्य पदक पटकावलं. तिरंदाजीत कंपाऊंड आणि रिकर्व अशा दोन प्रकारांमध्ये भारताच्या महिला, पुरुष आणि मिश्र संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली. भारताचा मुष्टीयोद्धा अंकुश पंघाल यानं पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात तर परवीन हुडा हिनं महिलांच्या 65 किलो वजनी गटात पदक निश्चित केलं. बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि उन्नती हुडा यांना मात्र उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पदक विजेत्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज तिरुअनंतपुरम इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजनं भारतापुढे विजयासाठी 296 धावांचं आव्हान ठेवलं आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतानं दमदार फलंदाजी सुरू ठेवली आहे. कर्णधार शुभमन गिलनं शतक ठोकलं. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. जॉन कॅम्बेल आणि जस्टिन ग्रीव्स या जोडीनं पहिल्या गड्यासाठी केलेली 135 धावांची भागीदारी, ग्रीव्स शतक आणि अमीर जंगूच्या नाबाद 58 धावांच्या जोरावर वेस्ट इंडिजनं निर्धारित 50 षटकात 7 गडी गमावून 295 धावा केल्या. भारतातर्फे कुलदीप यादवनं 4, प्रसिद्ध कृष्णाने 2 तर नितीश कुमार रेड्डीने 1 गडी बाद केला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 32 षटकात 1 बाद 215 धावा झाल्या होत्या. गुजरातमध्ये साबरमती इथं 1,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या प्रमुख रेल्वे विकास प्रकल्पांचं उद्घाटन, भूमिपूजन आणि प्रारंभ आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाला. तसंच साबरमती स्थानकावरून त्यांनी देशातल्या पहिल्या एलएनजीवर चालणाऱ्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. अमित शहा यांनी यावेळी जनसभेला संबोधित केलं. अमित शहा यांनी आज विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष दिवंगत अशोक सिंघल यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं उद्घाटन केलं. अशोक सिंघल यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हिंदुत्व, देश आणि समाज सेवेसाठी वाहून घेतलं होतं असं शाह यावेळी म्हणाले. भारत कोणत्याही देशाच्या भूभागावर कब्जा करणार नाही, मात्र आमची सुरक्षा आणि धोरणात्मक स्वातंत्र्याला धोका उद्भवला तर त्याचं रक्षण करण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. भारताला जागतिक स्तरीय अपेक्षित असलं तरी ते धोरणात्मक स्वातंत्र्याची किंमत मोजून अपेक्षित नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. भारताविरोधात दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या कोणत्याही देशासोबत संवाद साधायचा प्रश्नच नाही असंही ते म्हणाले. शाश्वत विकास, ग्रामीण रोजगार निर्मिती आणि प्लास्टिकला हरित पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रानं बांबू आधारित अर्थव्यवस्था विकसित करावी असं आवाहन राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी केलं. ते आज मुंबईत बांबू आधारित अर्थव्यवस्था आणि शाश्वतता या विषयावरच्या शिखर परिषदेत बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. महाराष्ट्रातल्या प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची ग्वाही. दुष्काळासंदर्भात 12 उपाययोजना, पंचनामे सुरू. दुष्काळग्रस्तांसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुख्यमंत्र्यांकडे 17 मागण्या. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताला 4 रौप्य आणि 3 कांस्य पदकं. आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचं भारतापुढे विजयासाठी 296 धावांचं आव्हान, भारताची दमदार फलंदाजी, शुभमन गिलचं नाबाद शतक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने सर्जिकल स्ट्राइक, बालाकोट एयर स्ट्राइक और ऑपरेशन सिंदूर को भारत की आतंकवाद विरोधी कार्रवाई का साहसिक उदाहरण बताया. कहा ये आतंकवाद को कतई बर्दाश्त न करने की नीति को दर्शाते हैं. मन की बात कार्यक्रम में प्रधानमंत्री ने